48 अर्थात 17 ऑगस्ट 2026 सकाळचे 5:55 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

मध्यम लहरी 239° 8-1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्झवर, एफएम वाहिनीच्या 100° 6 मेगा हर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटीवरही हे प्रसारण आपण ऐकू शकता. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 26 श्रावण शके 1900

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी मधल्या बातम्या आता सहक्षेपित करत आहोत.

वैभवी शेटे यांनी गायलेली शिवमानस पूजा आपण ऐकली. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 होत आहेत. भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत प्रभात वंदन. कार्यक्रमात सुरुवातीला शरद जांभेकर यांनी गायलेली भूपाळी ही रचना वसंत बापट यांची आहे.

शौनक अभिषेकी यांनी गायलेली सदाशिव जावडेकर यांची भक्तिरचना आपण ऐकली. कार्यक्रमातलं यानंतरचं भक्तिगीत साधना सरगम यांच्या आवाजामध्ये, गीतकार संजय चुरमुरे.

0: लता मंगेशकर यांनी गायलेली शांता शेळके यांची भक्तिरचना आपण ऐकली.
1: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता. तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: प्रभात वंदन या कार्यक्रमात यानंतर ऐकूया वाणी जयराम यांनी गायलेलं हिंदी भक्तिगीत.

0: समूह स्वरात आपण ऐकली आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:40 आणि 50 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषी वार्ता. आज यामध्ये नांगरटीचं महत्व ही संकलित माहिती.
1: मंडळी, पिकांच्या योग्य वाढीसाठी अनुकूल अशी जमिनीची कायिक स्थिती तयार करण्यासाठी पीक पेरण्यापूर्वी जे जी कामं केली जातात त्याला पूर्व मशागत असं म्हटलं जातं. ज्या जमिनीत पेरलेलं बी चांगलं उगवून त्याची जोमदार वाढ होऊन त्यापासून भरपूर उत्पादन मिळतं ती जमीन चांगली तयार केलेली आहे असं समजावं. बी पेरण्यायोग्य जमीन ओलसर वापशावर बारीक पोताची साधारण घट्ट आणि जरूर तेवढीच खोल असावी. पूर्व मशागत ही फार महत्वाची मशागत आहे. या मशागतीत नांगरट हे सर्वात महत्वाचं काम. नांगरट योग्य वेळी योग्य प्रकारे करणं हे खूप महत्वाचं आहे. जमीन पीक वाढीला योग्य प्रकारे मोकळी करण्यासाठी आपण नांगरट करत असतो. योग्य नांगरानं जमीन उत्तम प्रकारे नांगरून उघडी करून घ्यावी. निघालेली ढेकळं फोडून चांगली भुसभुशीत करून घ्यावीत. चांगली नांगरट झालेल्या जमिनीत पिकाची भरपूर प्रमाणात वाढ होऊन मुळं जमिनीत खोलवर पसरतात आणि भरघोस उत्पादन आपल्याला मिळतं. नांगरटीचा चांगला आणि योग्य फायदा मिळवण्यासाठी योग्य वेळी आणि योग्य प्रकारे ती करणं हे खूप महत्वाचं आहे. नांगरटीचं काम हे खर्चाचं आणि कष्टाचं काम आहे. पिकांची काढणी झाल्याबरोबरच नांगरट करणं हे फायद्याचं असतं, कारण त्यावेळी जमिनीत योग्य तो ओलावा असतो. त्यामुळं बैल नांगरटीला अगर ट्रॅक्टर नांगरटीला कष्ट पडत नाहीत, मोठी ढेकळं निघत नाहीत, दमणूक कमी होते आणि नांगरटीचे जी जी कामं आपल्याला करायची असतात ती सर्व कामं हे कमी त्रासाची आणि सुलभ होतात. मात्र पीक काढल्यानंतर जसजसा उशीर होईल तसतसं जमिनीतला ओलावा कमी होऊन जमीन टणक बनत जाते. नांगरटीला यामुळे त्रास होतो, मोठी ढेकळं निघतात. म्हणून नांगरट योग्य वेळी करणं हे खूप महत्वाचं आहे. खरीप रब्बी आणि इतर पिकं निघाल्या निघाल्या नांगरट करणं हे महत्वाचं आहे. नांगरट उताराला आडवी करावी, दरवर्षी नांगरट करावी लागते. तर काही ठिकाणी जमिनीला 2 अगर 3 वर्षांनी त्याची जरुरी भासते. याशिवाय दरवर्षी नांगरट केल्यामुळं काही ठराविक खोलीवर कठीण थर निर्माण होतं, यामुळं निचरा होत नाही. म्हणून हा तयार झालेला कठीण थर फोडण्यासाठी सबसॉयलर या नांगरानं नांगरट करायला हवी. योग्य वेळी नांगरट केल्यामुळं जमीन दीर्घकाळ सूर्यप्रकाशात उघडी राहून उन्हानं चांगली तापते. किडीचे अवशेष म्हणजेच अंडी अळी कोश इत्यादी नांगरटीमुळे वर येतात, उघडी पडतात आणि प्रखर उन्हामुळं त्यांचा नायनाट होतो. पूर्वीच्या पिकांचे धसकटं बुडखे इत्यादी निघून जातात. शिवाय पिकांचा पालापाचोळा निघालेली बुडखे धसकटे ही जमिनीत गाडली जाऊन ती तिथं कुजून जातात. थराची उलथापालथ होते, जमीन भुसभुशीत होते, हवा पाणी आणि उष्णता जमिनीत योग्य प्रमाणात खेळती राहते. हराळी कुंदा यासारखी आणि इतर सोटमुळांचे बहुवर्षीय तण उलथून उघडे पडते आणि उन्हानं मरून जाते. नांगरट केल्यामुळं जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते. नांगरट जर उताराला आडवी केली असेल तर उन्हाळी वादळी पावसाचं पाणी अडवलं जातं आणि जमिनीत मुरवलं जातं. यामुळं जमिनीचा पोत आणि रासायनिक तसंच प्राणीज गुणधर्म सुधारतात. यामुळं भरघोस उत्पादन मिळतं. बागायती पिकं घेताना सुरुवातीला त्यांना करावी लागणारी रानबांधणी आणि दिलं जाणारं पाणी योग्य प्रकारे साठवण्यासाठी खोल नांगरट ही खूप महत्वाची आहे. मंडळी, अशा प्रकारे नांगरटीचं महत्व लक्षात घेऊन आपण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने नांगरट केली तर नक्कीच जमिनीतून आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकेल.
0: कृषी वार्ता या कार्यक्रमात नांगरटीचं महत्व ही माहिती आपण ऐकली. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता. श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात रोपवाटिका आणि वेलवर्गीय भाजीपाला व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक डॉ गोविंद शिवूरकर यांची मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. जरूर ऐका संध्याकाळी 7:30 कार्यक्रम माझं घर माझं शेत. सकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूया आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: नमस्कार. होमिओपॅथी ही वैद्यकीय पद्धती जनसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली पद्धती आहे आणि हिचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी या पद्धतीचा शोध लावत असताना कोणताही आजार समूळ व कायमचा नष्ट व्हावा व तो मुळासकट जात असताना त्याचा शरीरावरती कोणताही साईड इफेक्ट होऊ नये या पद्धतीने तिचे संशोधन केले आणि डॉक्टर हॅनिमन यांच्या दूरदृष्टीचा आपल्याला सध्या प्रत्यय येत असतो की अनेकदा इतर औषध पद्धतींमुळे जे आजार दुरुस्त होत नाहीत ते होमिओपॅथीने मनाचा सखोल अभ्यास करून त्याच्यावरती जेव्हा कोणताही होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक त्याच्यावरती औषध देतो तर त्या सखोल पद्धतीमुळे तो आजार कायमचा दुरुस्त होत असतो. म्हणजे काही क्रोनिक डिसीजेसमध्ये होमिओपॅथीने अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स येत असतात आणि होमिओपॅथी जेव्हा काम करत असते तेव्हा ती रुग्णाची प्रतिकारशक्ती तिला ऊर्जा देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने कोणताही जुना आजार कायमचा मुळासकट जाण्याच्यासाठी मदत करत असते. ही होमिओपॅथीची ही जी पद्धत आहे त्या पद्धतीचं वेगळेपण असं आहे की हे करत असताना सगळ्या आजाराच्या संबंधित लक्षणांचा तसेच पेशंटच्या भावनांचा तसेच पेशंटच्या आवडी निवडी खाण्याच्या पद्धती त्याच्या एकूण वर्तणुकीचा अभ्यास करून आपण होमिओपॅथीचं औषध निवडत असतो. होमिओपॅथी जेव्हा या सगळ्या पद्धतीने काम करत असते तेव्हा ती कायमचा आजार का दुरुस्त करू शकते, कारण एकाच आजाराचे 10 पेशंट जरी असले तरी त्या सगळ्यांमध्ये एकाच गोष्टीची भिन्नता असते आणि ती भिन्नता म्हणजे त्या पेशंटचा स्वभाव. म्हणजे सांधेदुखीचे 10 पेशंट जरी आपण घेतले तरी सांधेदुखीच्या 10 पेशंट्सना वेगवेगळे औषध लागू शकेल. त्याचं कारण असं आहे की त्या प्रत्येकाचा स्वभाव हा प्रत्येकापासून वेगळा असतो. म्हणून होमिओपॅथीमध्ये मन आणि शरीर या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास करून त्या अभ्यासाच्या अंतिम निष्कर्षावरून औषध निवडण्यात येते आणि मग ते औषध रुग्णाच्या एकंदरीत प्रतिकारशक्तीला चेतना देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने त्या पेशंटच्या शरीरामध्ये असलेल्या आजारांची वेगवेगळी कारणं दुरुस्त करत करत पेशंटला संपूर्ण निरोगी करण्याचं काम करते. होमिओपॅथी ही जेंटल, परमनंट आणि रॅपिड क्युअर करणारी पद्धत आहे आणि त्या पद्धतीमुळे हजारो रुग्णांना फायदा होतच असतो. गुरुकृपा होमिओपॅथीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपण होमिओपॅथीच्या रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यामध्ये अनेक असाध्य आजार का दुरुस्त होऊ शकले त्याचं कारण हे आहे की आपण त्याचा सखोल अभ्यास करतो. मनाची व शरीराचा सर्व अभ्यास झाल्यानंतर जे आपण औषध निवडतो ते औषध कायमचा आजार दुरुस्त करत असते. होमिओपॅथीमध्ये व्यक्तिकेंद्रित म्हणजे व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून औषध निवडले जाते. त्याच्या वयानुसार त्याच्या आजाराच्या तीव्रतेनुसार औषधांची मात्रा ठरवली जाते आणि त्यामुळेच होमिओपॅथीच्या साहाय्याने कोणताही पेशंट कायमचा दुरुस्त होतो. आणि मला असं वाटतं होमिओपॅथी ही जगासाठी अतिशय मोठं वरदान ठरलेली पॅथी आहे.
0: आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: हा कार्यक्रम दुपारी 2:05 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. यानंतर ऐकणार आहोत परिसर. श्रोत्याहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोत्याहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण, प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉ योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोत्याहो नमस्कार. आज

आपण पर्यावरण प्रदूषण व कायदा याबद्दल माहिती घेणार आहोत. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती. आज मानवाच्या अति हस्तक्षेपामुळे हवा, पाणी आणि जमीन यामध्ये घातक घटक मिसळत आहेत. हीच प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण होय. वाढत्या प्रदूषणामुळे आज मानवाचे आरोग्य आणि निसर्गाचे संतुलन धोक्यात आले आहे. पर्यावरण म्हणजे केवळ झाडे झुडपे नव्हे तर आपल्या सभोवताली असलेली हवा, पाणी, जमीन आणि सर्व सजीवांचा मिळून बनलेला एक नैसर्गिक समूह म्हणजे पर्यावरण होय. या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. प्रदूषण म्हणजे काय?

0: सभोवताली असलेली हवा, पाणी, जमीन आणि सर्व सजीवांचा मिळून बनलेला एक नैसर्गिक समूह म्हणजे पर्यावरण होय. या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. प्रदूषण म्हणजे काय? निसर्गाच्या या सुंदर चक्रात जेव्हा मानवी हस्तक्षेपामुळे दूषित किंवा विषारी घटक मिसळतात, ज्यामुळे हवा, पाणी आणि जमीन अशुद्ध बनते, तेव्हा त्याला प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषण हे आजच्या काळातील एक भीषण सत्य आहे. प्रदूषणाचे प्रकार मुख्यतः प्रदूषण खालील तीन प्रकारांमध्ये विभागले जाते. हवा प्रदूषण, एअर पॉल्युशन, कारखाने आणि वाहनामधून निघणारा धूर हवेत मिसळल्याने हवा दूषित होते. यामुळे श्वासाचे विकार आणि जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात. जल प्रदूषण, वॉटर पॉल्युशन, कारखान्यातील विषारी रसायने आणि मानवनिर्मित कचरा थेट नद्या व तलावांमध्ये सोडल्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. मृदा प्रदूषण, सॉइल पॉल्युशन, शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिवापर आणि प्लास्टिकचा वाढता कचरा यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. ध्वनी प्रदूषण, नॉईज पॉल्युशन, वाहनांचे कर्कश हॉर्न आणि लाऊडस्पीकर यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते, ज्याचा मानवाच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मानवी जीवनाचा पाया म्हणजे शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि हिरवेगार निसर्ग. परंतु आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रगती तर केली आहे, पण त्याचवेळी आपण आपल्या पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही केले आहे. आज संपूर्ण जग हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धन आणि त्यासंबंधीच्या कायद्यांची माहिती असणं आणि त्याची कडक अंमलबजावणी करणं ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे महत्त्व आणि आजची स्थिती. पर्यावरण हे केवळ झाडे आणि प्राणी एवढ्यापुरता मर्यादित नाही. जैविक आणि अजैविक घटकापासून बनलेले आपले पर्यावरण आपल्या जगण्याचा मुख्य आधार आहे. आज आपण शहरामधून कारखाने, वाहने आणि प्लास्टिकच्या अतिवापरामुळे हवा आणि जल प्रदूषण करत आहोत. यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. जर आपण आजच पावले उचलली नाहीत तर मानवाचे अस्तित्व धोक्यात येईल. भारतीय राज्यघटना आणि पर्यावरण. आपल्या भारतीय राज्यघटनेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन नागरिकांना आणि सरकारला पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी दिली आहे. राज्यघटनेच्या कलम 21 आर्टिकल 21 नुसार प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि प्रदूषण मुक्त वातावरण जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. फंडामेंटल राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट आहे. मार्गदर्शक तत्वांमधील कलम 48A आर्टिकल 48A सरकारला पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा आदेश देते. त्यासोबतच कलम 51AG अंतर्गत प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य ठरवण्यात आले आहे की त्यांनी जंगले, नद्या आणि वन्य जीवनाचे संरक्षण करावे.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉ योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

न्यूज आणि 8:30 मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र. चिंतन हाच चिंतामणी हा कार्यक्रम 8:40 8:55 लखलख चंदेरी साहित्य सौरभ या कार्यक्रमात 9:10 आणि 6:30 कवी साहित्यिक कार्यकर्ते महेश कराडकर यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा चौथा भाग आपण ऐकू शकाल. युवा बीट्स या कार्यक्रमात 9:30 तरुणांमध्ये व्यायाम आणि समतोल आहाराचं महत्व याविषयी अनुभवी फिटनेस ट्रेनर विश्वनाथ बघाली यांची प्रणव लिमये यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू.

सकाळचे 6:55 झाली आहेत. यानंतर आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या सहक्षेपित केल्या जातील. 7:20 आणि रात्री 8:00 एक गाणे ताजेतवाने. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 7:40 श्वास हेल्थ केअरचा प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर गाणी मनातली. 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग

सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:10 संस्कृत वाणी या कार्यक्रमात उत्सव तरंगिणी भारतीय उत्सव परंपरा जयंत अभ्यंकर यांचं भाषण. उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम 10:30. आज सकाळी 11 वाजता सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे महापौर श्रीयुत धीरज सूर्यवंशी यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत. 11:40 भावधारा. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात शाश्वत प्रयोग राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि स्वातंत्र्य सुचित्रा साठे यांचं मनोगत. 1 वाजता हिंदीमधल्या बातम्या. 1:05 गीतबहार. मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र दुपारी 1:30. पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकाल 1:40. 1:45 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. आयसी अक्षरे रसिके 1:55. दुपारी 2 वाजता कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण केलं जाईल. 2:15 दोपहर समाचार हे बातमीपत्र. नादब्रह्म या कार्यक्रमात दुपारी 2:30 पंडित व्ही सी रानडे यांचं व्हायोलियन वादन. 3 वाजता प्रादेशिक बातम्या सहक्षेपित होतील.

संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, युववाणी 5:30, 6 वाजता हिंदी बातमीपत्र, लोकसंगीताच्या कार्यक्रमात 6:05 अविनाश चौरे आणि सहकलाकारांनी सादर केलेलं भेदिक आपण ऐकू शकाल. संस्कृतमधल्या बातम्या 6:20, 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा, प्रादेशिक बातम्या संध्याकाळी 7 वाजता, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात 7:30 रोपवाटिका आणि वेलवर्गीय भाजीपाला व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक डॉ गोविंद शिवूरकर यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत, पॉप संगीत 8:15, 8:45 समाचार संध्या, 9 वाजता न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम, पब्लिक स्पीक हा कार्यक्रम 9:30, रात्री 10 वाजता आपकी पसंत, 10:30 नाद ब्रह्म या कार्यक्रमात अरविंद्र गजेंद्र गडकर यांचं बासरी वादन राग हंसध्वनी आम्ही प्रसारित करू, रात्री 11 वाजता हिंदी मधल्या आणि 11:05 इंग्रजीतलं बातमीपत्र. ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्झ वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही हे प्रसारण आता आपण ऐकू शकता. आज दिनांक 17 ऑगस्ट 2024, सकाळचे 7 वाजलेत.

आजचा सुविचार, कर्म करणं फार चांगलं आहे पण त्याचा उगम होत असतो तो चिंतनातून, विचारांमधून. म्हणूनच आपला मेंदू उच्च विचारांनी, सर्वोच्च

0: स्वतःच्या आदर्शांनी भरून टाका. रात्रंदिवस ते स्वतःसमोर बाळगा आणि मग बघाल की त्यातून मोठमोठी कर्म सहज साध्य होतील. सुविचार आपण ऐकला.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: आता जिम हा कल्चर मसल जास्त वाढवण्यासाठी असं बघितलं जातो. फिजिकल फिटनेसमध्ये आता फिजिकल फ्लेक्झिबिलिटी आली, फिजिकल स्ट्रेंथ आलं, फिजिकल कार्डियक स्ट्रेंथ आलं.
4: युवा बीट्स या कार्यक्रमात सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि फिटनेस ट्रेनर विश्वनाथ बकाली यांची प्रणव लिमय यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: एक निवेदन. श्रोतहो, शिराळा येथील नागपंचमी यात्रा 17 ऑगस्टला म्हणजे आज साजरी होत आहे. या यात्रेसाठी जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक यात्रेकरू सरकारी खासगी वाहनानं येत असतात. नागपंचमीच्या दिवशी शिराळ्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असते आणि त्यामुळंच नियमित रस्त्यावर वाहतुकीचा ताण पडून रहदारीला अडथळा होऊ शकतो. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी ही वाहतूक सुरळीत राहावी, तसंच गर्दीत वाहन घुसून जीवितला धोका पोहोचू नये यासाठी 17 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत या वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 पेठ नाका इथून सर्व वाहनं एकेरी मार्गानं शिराळ्याकडे येतील आणि शिराळ्याकडून राष्ट्रीय महामार्ग 48 कडे जाणारी सगळी वाहनं शिराळा बायपास मार्गे कापरी, कारवे, ढगेवाडी, आयतवडे बुद्रुक फाटा, लाडेगाव, वशी, एडेनिपाणी फाटा या मार्गानं पुन्हा बाहेर जातील. शिराळा बायपास इथून पेठ नाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडून प्राप्त निवेदन आपण ऐकलं.
5: संस्कृतवाणी. संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या 1 आणि 3 सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: शिराळा इथल्या नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाचं तसंच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील तरतुदींचं पालन होण्यासाठी वनविभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून आवश्यक दक्षता घेतली जात आहे. 2026 मधील नागपंचमी सणासाठी शिराळा येथील 41 ग्रामस्थांना केवळ शैक्षणिक उद्देशासाठीच नाग पकडण्याची परवानगी देण्यात आली. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील तरतुदीनुसार नाग हा वन्य प्राणी असून त्याला पकडणं, त्याची पूजा करणं, त्याला इजा पोहोचवणं किंवा कायद्याचा भंग होईल अशा पद्धतीनं त्याचे फोटो, व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध करू नयेत यासंदर्भात कायद्यामध्ये स्पष्ट तरतुदी आहेत. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते. संबंधित गुन्ह्यांसाठी कारावास आणि दंडाची तरतूद आहे. त्यामुळं नागपंचमी सणाच्या कालावधीत नागरिकांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशासह वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील सगळ्या तरतुदींचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन वन विभागातर्फे केलं आहे. नाग पकडणं, नागांची बेकायदेशीर पूजा करणं, त्याला इजा करणं, अन्यथा वन्यजीव

कायद्याचं उल्लंघन करणारी कोणतीही कृती आढळून आल्यास नागरिकांनी तत्काळ वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा वन अधिकारी चंद्रकांत देशमुख त्यांचा मोबाईल नंबर 7666875501 यावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे, आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे, वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य बघा.
1: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
3: सख्यांनो, श्रावण महिना म्हणजे उत्साह, आनंद, चैतन्य, सण समारंभ, व्रत वैकल्यांचे दिवस. यावेळी बुधवारच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दडलाय श्रावण खजिना.
4: भिजल्या मातीत श्रावण आला, गवरी मंदी गवारा भाई मंगळा गवारा.
3: कलाकृती ग्रुपच्या वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय आणि श्रावणाबद्दल बरंच काही.
5: फुगडी खेळू दण्णा दण्णा, रुपये मोजू खण्णा खण्णा, भान विसरते खेताना, सर्वांचा मे राखताना, सर्वांचा मे राखताना.
3: तेव्हा ऐकायलाच हवा बुधवारी 19 ऑगस्टचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
4: सुंदर साजिरा श्रावण काला.
6: वॉचमॅन, वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
7: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा, राज्यपालांचं आवाहन. चाकण परिसरातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची उद्योगमंत्र्यांची ग्वाही. गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडाचा वापर करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताच्या दुसऱ्या दिवसाखेर 460 धावा. आता सविस्तर बातम्या. अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. पुण्यातल्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी

0: नोकऱ्या निर्माण होतील अशी तंत्रज्ञान निर्मिती उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात असं राज्यपाल म्हणाले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठ नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरु प्राध्यापक सुनील यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. सीओईपी ही संस्था 2 शतकांपासून भारताचं भविष्य घडवत आहे. या संस्थेचा वारसा केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेबरोबरच संस्थेनं घडवलेले अभियंते, उद्योजक, तंत्रज्ञ आणि राष्ट्रनिर्माते यांच्यावर उभा असल्याचे गौरवोद्गार वर्मा यांनी काढले. सीओईपीमध्ये केवळ तंत्रज्ञान संस्था न राहता तांत्रिक विचार, नवोपक्रम आणि समस्या सोडवण्याचं जागतिक केंद्र बनण्याची क्षमता असल्याचं राज्यपाल यावेळी बोलताना म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यातल्या खडकी इथल्या पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्राला भेट दिली. दिव्यांग जवानांच्या पुनर्वसनाच्या कामाची त्यांनी यावेळी माहिती घेतली. तसंच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसंच राज्यस्तरावर सर्वोत्तम कामगिरी केलेल्या दिव्यांग खेळाडूंशी संवादही साधला. पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. चाकणसह जिल्ह्यातील वाढत्या उद्योग आणि जागतिक क्षमता केंद्र सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित मंजुरी आणि परवानग्यांचं जलद निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचंही या निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी काल बैठकीचं आयोजन चाकणमध्ये करण्यात आलं होतं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रामधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याला प्रशासनानं प्राधान्य द्यावं, पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य डॉ नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल चाकण एमआयडीसी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून समस्यांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक उद्योजक, संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. चाकण एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही देताना सामंत म्हणाले,
1: मला खऱ्या अर्थानं उद्योजकांना चाकणचा न्याय द्यायचा आहे. उद्योजकांमध्ये जो एक संभ्रम निर्माण झालाय तो आम्हाला दूर करायचा आहे. पण सगळ्या उद्योजकांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या एक चांगला उद्योजकांसाठी दिलासा देणारा निर्णय आम्ही घेऊ.
0: राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो कार्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा आणि राज्यात अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण मोहिमेला गती द्यावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी याविषयी सविस्तर चर्चा झाली. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी सकाळी प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएच्या वतीनं घेण्यात आलेल्या यूजीसी नेट परीक्षेतील इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या 3 विषयांच्या पेपरमध्ये अनेक त्रुटी आढळल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या विषयांची पुनर्परीक्षा घेण्याची घोषणा एनटीएनं केली आहे. इंग्रजी विषयाचा पेपर 9 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत होईल, तर वाणिज्य विषयाचा पेपर त्याच दिवशी दुपारी 3 ते 6 या दुसऱ्या सत्रात होईल. समाजशास्त्र विषयाचा पेपर 10 सप्टेंबर सकाळी 9 ते 12 या वेळेत आयोजित केला जाईल. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता आणि पीएचडी कार्यक्रमांमधील प्रवेशासाठी 87 विषयांची यूजीसी नेट 22 ते 30 जून या कालावधीत झाली होती. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यात आजपासून 5 दिवसांच्या 7व्या ब्रिक्स माहिती आणि दूरसंचार अर्थात आयसीटी कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात

0: आहे. सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन या विषय सूत्रावर आधारित ही बैठक होणार आहे. सर्वसमावेशक, परवडणारी, शाश्वत आणि सक्षम संपर्क व्यवस्थेसाठी आयसीटी परिसंस्थांचा विकास तसंच डिजिटल कौशल्य आणि क्षमता विकास यांसारख्या महत्वाच्या विषयावर प्राधान्यानं या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलातील अत्याधुनिक व्यायामशाळेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. क्रीडा संकुलात मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत 7 क्रीडा प्रकारांसाठीचं उत्कृष्टता केंद्रही कार्यान्वित आहे. यामुळे ही व्यायामशाळा खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त राज्यातल्या सर्व शिवमंदिरांमध्ये आज पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात मध्यरात्री महाप्रदक्षिणेला सुरुवात झाली. श्रावणी सोमवारी राज्यभरातून भाविक येणार असल्यानं राज्य परिवहन महामंडळानं खास बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी काल चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील जीवती इथल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट दिली आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. परभणी जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं आयोजित इन्व्हेस्ट इन परभणी अर्थात परभणी गुंतवणूक परिषदेत काल 162 उद्योजकांशी सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योजकांना चालना मिळणार असल्याचं प्रतिपादन जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं. भारतीय लष्कराच्या मराठा सिंगल रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील जवान वैभव आवताडे यांना वीरमरण आल्याची माहिती मिळाली आहे. आवताडे 11 वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते. जम्मूमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत कर्तव्य बजावताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंपरी चिंचवड इथं सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत काल झारखंड आणि हरियाणा यांच्यासह दिल्ली, तामिळनाडू, बिहार यांच्या महिला संघांनी विजयी सलामी दिली. क गटातला उत्तर प्रदेश आणि मणिपूर यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. श्रीलंकेतील गॉल इथं भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 9 गडी बाद 460 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात करेल. पहिल्या डावात भारताच्या देवदत्त पडिक्कलनं 167 धावांची खेळी करत आपलं पहिलं कसोटी शतक झळकावलं, तर के एल राहुलनं 82 आणि ध्रुव जुरेलनं 51 धावांची भागीदारी केली. मुसळधार पावसामुळे काल उपहारापर्यंतचा खेळ होऊ शकला नाही. एफआयएच हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. या आधीच्या सामन्यात भारताने वेल्स संघावर तर इंग्लंडने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताने चीनला काल 2-2 असं बरोबरीत रोखलं. भारताकडून नवनीत कौर आणि दीपिकाने गोल केले. हवामान. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा, राज्यपालांचं आवाहन. चाकण परिसरातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची उद्योगमंत्र्यांची ग्वाही. गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडाचा वापर करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताच्या दुसऱ्या दिवसाखेर 460 धावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 20 सेकंद झाली आहेत. एक गाणे ताजे तवाने.

अरुण दाते यांनी गायलेली ज्योती बालिगा यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत यशवंत देव यांचं होतं. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आता सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, ही जी योजना आहे खरंच खूप चांगली, ही जी योजना आहे त्याच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था, सहकारी पतसंस्था आणि कृषी व्यवस्थेला सुद्धा एक नवी दिशा मिळण्याचं काम मिळणार आहे. काय सांगाल सर?
1: निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक खूप मोठ्या प्रमाणावरती चालना मिळणार आहे. जवळजवळ 40,000 कोटी रुपये ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये या शेतकरी कर्जमुक्तीच्या माध्यमातून जाणार आहेत. एवढे मोठ्या प्रमाणावरचा निधी, त्याच प्रमाणात निधी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नव्यानं पीक कर्ज म्हणून खरीप हंगामामध्ये उपलब्ध होणार आहे बँकांच्या माध्यमातून. तेवढा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध झालेल्या निधीच्या माध्यमातून मला वाटतं शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न शेतकरी घेऊ शकतील आणि ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीचा एक संदेश जाण्यासाठी या कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून मला वाटतं खूप हातभार लागणार आहे.
0: नक्कीच. आणि विकसित महाराष्ट्र 2027 ही जी संकल्पना आहे आपल्या शासनाची, त्याच्यासाठी सुद्धा ही योजना खूप महत्वाची ठरणार आहे. काय सांगाल सर?
1: विकसित महाराष्ट्र 2047 या संकल्पनेसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विभागाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी टार्गेट दिलेले आहेत, आपला प्लॅन बनवायला लावलाय आणि हा प्लॅन 2047 पुरता मर्यादित न राहता ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये, ह्या 5 वर्षांमध्ये दरवर्षी तुम्ही कशा पद्धतीने अचीव करणार आहोत ह्या विकसित महाराष्ट्राचं स्वप्न, त्या दृष्टिकोनातून माइल स्टोन्स देखील प्रत्येक विभागाने स्वतः ठरवून अचीव करण्यासाठी टार्गेट दिलेले आहेत. मला वाटतं की ह्या विकसित महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पावलं उचलण्यासाठी प्रत्येक विभाग त्या त्या विभागाच्या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि 2047 महाराष्ट्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राचे जे $1 trillion इकॉनॉमीकडे जी वाटचाल आहे 2030 पर्यंत, त्या दृष्टिकोनातून देखील या शेतकरी कर्जमुक्तीचा देखील खूप मोठ्या प्रमाणावरती हातभार लागणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाल्यामुळे त्यांना एक नवी उभारी मिळणार आहे आणि संपूर्ण शेती पुन्हा एकदा पिकाखाली येणार आहे, ती पडीक राहणार नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना देखील त्यांचा देखील आनंद द्विगुणित होणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक हातभार लागणार आहे.
0: नक्कीच सर, ही योजना शेतकऱ्यांमध्ये जनजागृती पोहोचण्यासाठी शासनाचे असे काही उपक्रम आहेत का की प्रत्येक आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही योजना गेलीच पाहिजे?
1: संपूर्ण योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांकडे, शेतकऱ्यांपर्यंत जावी यासाठी आम्ही एक मीडिया प्लॅन देखील तयार केलेला आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि यांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर आम्ही काही जिंगल्स पण केले आहेत, रेडिओ आणि टीव्हीवरती देखील याची जाहिरात जाणार आहे आणि जात असताना त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे. माननीय महसूल मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की आपण देखील प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला बोलवावं आणि त्यांना ह्या योजनेची माहिती द्यावी, जेणेकरून संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांपर्यंत याची माहिती जावी. आम्ही सहकार विभागाच्या माध्यमातून पॅम्पलेट छापलेले आहेत, ते संपूर्ण पॅम्पलेट्स प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि आमच्या जवळजवळ 22,000 प्रायमरी ऍग्रीकल्चर क्रेडिट सोसायटी आहे, 22,000 प्रायमरी ऍग्रीकल्चर क्रेडिट सोसायटीचे आमचे सचिव आहेत, त्या सचिवांच्या माध्यमातून देखील प्रत्येक गावागावामध्ये जाऊन या योजनेची आम्ही माहिती दिलेली आहे. जवळजवळ 800 ते 900 होर्डिंग मध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, SDO कार्यालय असेल, या ठिकाणी होर्डिंग देखील आम्ही लावलेले आहेत. तर व्यापक प्रमाणावरती प्रसिद्धीचं काम चालू आहे आणि या प्रसिद्धीसाठी आम्ही प्रत्येक जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील याला प्रसिद्धी मिळावी म्हणून सर्व DDR कार्यालयांना देखील 5 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. अधिकचा निधीची आवश्यकता असल्यास तो देखील अधिकचा निधी सहकार विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा माहिती पोहोचावी. त्याचबरोबर मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांनी देखील आम्हाला खूप जास्त सहकार्य दिलं आणि त्यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणावरती दररोज अतिशय सकारात्मक बातम्या सर्व प्रिंट मीडियामध्ये येत आहेत आणि त्यामुळे देखील शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला फायदा झालेला आहे.
0: सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन

0: करण्यात आलं असेल?
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील, तो मॅन्डेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समजोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. शेतकऱ्याकडे कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्री स्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डेटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए, जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज एज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपी अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
0: नक्की सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि याच्यामध्ये एक खूप प्रमुख मुद्दा असा वाटतोय की शेतकऱ्यांच्या, म्हणजे आपण ज्याला बळीराजा म्हणतो किंवा शेतकरी राजा

0: त्यांना ही जे कर्जाचा जे डोंगर त्यांच्यावर असतो तो त्यांच्या थोडा भार कमी व्हावा याच्यासाठी, आणि त्याचबरोबरीने नियमित कर्ज शेतकऱ्यांनी भरत राहावं हे सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळत असेल या योजनेतून, बरोबर ना?
1: अगदी बरोबर आहे की जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहे, वारंवार येणारे नैसर्गिक संकट, अवेळी येणारा पाऊस, त्यामुळे शेतीतलं उत्पन्न बरस अवेळी पावसामुळे वाया गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही, आणि त्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून दिलासा देणे, आणि जे शेतकरी जवळजवळ राज्यामध्ये असे 24 लाख शेतकरी इतकी जे रेग्युलरली कर्ज घेतात आणि रेग्युलर त्याची परतफेड करतात, त्यांचा देखील आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं रेग्युलर कर्ज भरण्यासाठी, त्यासाठी राज्य शासनाने त्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि यासंबंधी काही तक्रारी असल्यास आपण तालुका स्तरावरती तहसीलदारांकडे, आमचे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आहेत, किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकतात, किंवा याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्र आहे, त्यामध्ये देखील ऑनलाईन वरतीच आम्ही आपल्याला तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि या ऑनलाईन जेवढ्या काही तक्रारी असतील तर सर्व तक्रारींची शहनिशा आम्ही तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निराकरण करू आणि संपूर्ण सर्व शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू.
0: नक्कीच सर, खरंच खूप खूप धन्यवाद. कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे, आणि एकंदरीतच शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे. आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास सत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.

0: सकाळचे 7:40 होत आहेत. श्वास हेल्थकेअरचा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाइफलाइन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाइफलाइन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाइफलाइन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
4: नमस्कार
3: सर. आपण बऱ्याच आधुनिक ट्रीटमेंट बद्दल बोलत असतो या कार्यक्रमांमध्ये. आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की क्षयरोग म्हणजे टीबी याच्याबद्दल बरेचसे समज गैरसमज आजही आहेत, या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
4: अगदी. क्षयरोग हा एक महत्वाचा विकार आहे आणि जो कोविड नंतर कोरोना नंतर वाढतोय. क्षयरोग केवळ फुफ्फुसाला होत नाही तर नख केस आणि दात वगळता कुठल्याही अवयवाला होतो. आणि क्षयरोगामध्ये गंमत अशी आहे की क्षयाचे जंतू हे शरीरामध्ये खूप काळ वास्तव्य करतात, खूप वर्षे टिकून राहतात आणि यांच्या पिढ्या असतात, जनरेशन असतात. त्यामुळे या सगळ्या पिढ्यांचा नायनाट करण्यासाठी एक

0: औषध चालत नाही, खूप औषधे घ्यावी लागतात. म्हणजे एका अँटीबायोटिकच्या ऐवजी अनेक अँटीबायोटिक्स किंवा आपण किमोथेरपेटिक एजंट्स म्हणतो की ही औषधं द्यावी लागतात आणि ही औषधं दिल्यानंतर क्षयरोग आटोक्यात येतो. होतं काय, ही औषधं खूप संख्येने असल्यामुळं आणि ह्याचे काही साईड इफेक्ट असल्यामुळं बऱ्याच रुग्णांना याचा त्रास होतो. यामध्ये कावीळ हा महत्वाचा साईड इफेक्ट आहे.
1: अच्छा.
0: आणि लोकांना उलट्या येणं, मळमळ येणं, त्रास होणं, पित्त होणं, वजन न वाढणं, म्हणजे क्षयरोग बरा होण्याऐवजी बऱ्याच लोकांना वाटतं की औषध घेऊन माझा त्रास वाढतोय. आणि अशी जी संख्या आहे लोकांची, असे जे रुग्ण आहेत ते औषध घ्यायला परत फिरकतच नाही. त्यामुळं सुरुवातीला आटोक्यात आलेली काही लक्षणं पुन्हा वाढतात, क्षयरोग बरा होतो आणि MDR किंवा XDR नावाचा औषधाला दाद न देणारा क्षयरोग निर्माण होऊ शकतो. म्हणून या रुग्णाने घाबरून न जाता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. म्हणजे औषधाचे साईड इफेक्ट म्हणून जो कावीळ झालेला आहे तो आटोक्यात येऊ शकतो.
2: श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर तुम्ही सांगताय क्षयरोगाबद्दल.
0: श्रोते हो, क्षयरोगाचे औषधं ज्यांना सुरू आहेत त्यांनी आपली औषधं नियमितपणे घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे एकही डोस न चुकवता आम्ही रुग्णांना सांगतो की तुम्ही जेवण चुकलं तर चालेल तुमचं, पण औषधं चुकवू नका. त्याच्या मागचा हेतू हा आहे की क्षय हा MDR किंवा XDR प्रकारचा होऊ नये. आणि अर्थात उलटी, मळमळ, पोटदुखी, पित्तविकार, अंगावर काही रॅश उठणं, अंगावर खाज येणं, चक्कर येणं, सांधे दुखणं, सांधे सुजणं, असे विविध प्रकार, डोळ्यामध्ये डोळ्यासमोर अंधारी येणं, चक्कर येणं, हातापायाला मुंगे येणं, असे अनेक प्रकार जे आहेत ते साईड इफेक्ट्स आहेत. त्यामुळे क्षयरोगासाठी जे औषधं दिलेली आहेत त्या औषधाचे साईड इफेक्ट झाले तर घरात बसू नका, औषधं बंद करू नका, डॉक्टरांकडे जाणं टाळू नका, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याच औषधांचे डोस एकदम बंद करणं किंवा तसेच रेटून पुढे नेणं ह्या दोन्ही गोष्टी टाळा आणि क्षयावर मात करण्यासाठी तातडीनं तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अशा रुग्णांमध्ये आम्ही त्या औषधांच्या मात्रा बदलतो, नवनवीन औषधं आली त्यांचा वापर करतो आणि त्या रुग्णाच्या जीवनशैलीनुसार, त्याच्या वजनानुसार, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीनुसार आणि त्याला असलेली इतर जे आजार आहेत, जसं की मधुमेह असतो, एखाद्याला कर्करोग असतो, एखाद्या व्यक्तीला सांधेदुखी असते, पित्तविकार असतो, पोटविकार असतो, मेंदूचा विकार असतो, या सगळ्यांचा विचार करून आम्ही औषधाची योजना बदलतो आणि त्यानुसार रुग्ण आपल्या क्षयरोगावर मात करतात, बरे होतात, ठणठणीत होतात, वजन वाढतं त्यांचं.
2: बर, याच मुद्द्यावर वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गाणी मनातली.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेली राम मोरे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत शांक नील यांचं होतं.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
0: गाणी मनातली या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मंगेश पाडगावकर यांचं शांक नील यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गायक स्वर सुरेश वाडकर यांचा.

0: बारे कोण शिंगल्या गत का बंद हाय
1: तात्या दाढ लय दुखालिया मंजन लावून बसलोय
0: बाळे साळी पिरून खाऊ येतात वे उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टॅग
1: वय दातासाठी एक नंबर
2: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर
3: गाणी मनातली हा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेली यशवंत देव यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत अनिल अरुण यांचं होतं. आणि याबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आता जिम हा कल्चर मसल जास्त वाढवण्यासाठी असं बघितलं जातो. फिजिकल फिटनेसमध्ये आता फिजिकल फ्लेक्झिबिलिटी आली, फिजिकल स्ट्रेंथ आलं, फिजिकल कार्डियक स्ट्रेंथ आलं.
2: युवा बीट्स या कार्यक्रमात सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि फिटनेस ट्रेनर विश्वनाथ बकाली यांची प्रणव लिमय यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8 वाजतायत. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 आणि 16 सेकंद झाले. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. UGC नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश. आणि FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना. आता सविस्तर बातम्या. भारताला 2047 पर्यंत पूर्णपणे विकसित बनवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल व्यक्त केली. राजस्थानातल्या अलवर इथं राज्यातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6,453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारनं अनेक उपक्रम सुरू केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील

सत्तेवर आल्यापासून गेल्या 12 वर्षात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत वारंवार वाढवून दिली असल्याचं त्यांनी नमूद केलं. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्याची दुग्ध व्यवसायात प्रचंड क्षमता असून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या प्रजातीच्या गायी म्हशी राजस्थानातल्या घराघरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी म्हटलं. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रथम हे तत्व बाळगून आपलं ज्ञान कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा राष्ट्र उभारणीसाठी वापर करावा असं आवाहन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं. चेन्नईजवळच्या कट्टनकुलथूर इथं एसआरएम या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. विकसित भारत बनण्याच्या देशाच्या प्रवासात भारताच्या तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे त्यांनी पदार्थांपासून दूर राहून शिस्त ध्येयनिष्ठा आणि उत्कृष्टतेचा मार्ग निवडावा असंही ते यावेळी म्हणाले. अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल तर समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात होईल. एनटीएनं 22 ते 30 जून या कालावधीत यूजीसी नेटसाठी सर्व 87 विषयांची परीक्षा घेतली होती. भारताच्या वतीनं उद्या नवी दिल्लीत ब्रिक्स गटातील देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीपूर्वी आज ब्रिक्सचा पर्यावरण कार्यगट तसंच हवामान बदल आणि शाश्वत विकासासंबंधीच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. भारतानं आपल्या यावर्षीच्या ब्रिक्सच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी ठरवलेल्या अनुकूलन नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वततेसाठी पायाभरणी या मध्यवर्ती कल्पनेअंतर्गत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक होणार आहे. अध्यक्षपदाचा भाग म्हणून भारतानं ब्रिक्स पर्यावरण कार्यगटांतर्गत मुख्यत्वे विचार करण्यासाठी शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन वनीकरण वणवा व्यवस्थापन आणि आपत्तीची स्थिती हाताळण्याची सक्षमता चक्रीय अर्थव्यवस्था आणि अनुकूलन ही 4 प्राधान्य क्षेत्र निश्चित केली आहेत असं पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. पुण्यात आजपासून 5 दिवसांच्या 7व्या ब्रिक्स माहिती आणि दूरसंचार अर्थात आयसीटी कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सक्षम भविष्यासाठी नाविन्य सहकार्य आणि परिवर्तन या विषयसूत्रावर आधारित ही बैठक होणार आहे. कार्मिक सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 2026 या वर्षासाठीचे राष्ट्रीय अनुभव पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमात पेन्शन मित्र हँडबुक आणि 5व्या देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचंही प्रकाशन केलं जाणार असल्याचं कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बँक प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये 17 निवृत्तीवेतन वितरण करणाऱ्या बँकांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या योजना आणि सेवा सादर केल्या जातील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीतील सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राजस्थानातील चितोडगड इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांच्या हस्ते काल इंदोर इथं प्रस्तावित असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या 25 फुटी पुतळ्याची पायाभरणी करण्यात आली. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत कॅगनं दिलेल्या

0: अहवालाच्या पार्श्वभूमीवर वैष्णव यांनी काल दिवसभर संपूर्ण रेल्वे नेटवर्कवरील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध होण्यासाठी तातडीनं चुका सुधारण्याबाबतच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून रेल्वे नेटवर्कवर सुमारे 20,000 ठिकाणी टाकीपासून नळापर्यंत पाणी गाळण्याची आणि त्यावर देखरेख ठेवणारी नवीन प्रणाली बसवली जाईल. पंतप्रधान गतिशक्ती उपक्रमांतर्गत विविध मंत्रालयांच्या 18,00,000 कोटी रुपये अंदाजित खर्च असलेले 3 पायाभूत सुविधा प्रकल्प मंजूर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या 198 प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. मस्कतमधील भारतीय शाळांमध्ये शिकणाऱ्या 200 अधिक विद्यार्थ्यांनी काल सुलतान काबूज बंदरावरील INS इम्फाळ या भारतीय युद्धनौकेला भेट दिली. ओमानमधील भारतीय दूतावासानं ही माहिती दिली. तत्पूर्वी भारताच्या स्वातंत्र्यदिनी मस्कत, पोंता देलगादा आणि जिबुती यासारख्या परदेशातील विविध बंदरांवर भारतीय युद्धनौकांच्या उपस्थितीद्वारे देशाच्या सागरी सामर्थ्यांचं दर्शन घडल्याचं भारतीय नौदलानं सांगितलं. ओमानमधील भारताचे राजदूत प्रशांत पिसे यांनी या युद्धनौकेला भेट देऊन नौकेवरील नौदलाच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या युद्धनौकेवरील कर्मचाऱ्यांनी दूतावासात आयोजित ध्वजारोहण समारंभात सहभाग घेतला. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील प्राचीन अमरनाथ मंदिरासाठीची 12 दिवसांची वार्षिक श्री बाबा बुद्ध अमरनाथ यात्रा आज सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. ही यात्रा 28 ऑगस्टपर्यंत चालणार असून रक्षाबंधनादिवशी तिची सांगता होईल. प्रशासनानं राजौरी, पूंछ आणि प्रवासाच्या मार्गांवर कडेकोट बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. पश्चिम बंगालमधील भारत नेपाळ सीमेवरून बेकायदेशीररित्या सोनं आणि चांदी घेऊन येणाऱ्या 2 नेपाळी नागरिकांना सशस्त्र सीमाबलाच्या जवानांनी काल अटक केली. सिलीगुडीजवळील पाणीटाकी इथं तैनात असलेल्या SSBचं पथक न्यू मेची पुलावर नियमित तपासणी करत असताना त्यांनी नेपाळहून भारतात येणारी एक मोटार अडवली. या मोटारीतील 2 व्यक्ती या सोनं आणि चांदीबाबतची कोणतीही कागदपत्रं सादर करू शकल्या नाहीत किंवा त्याबद्दल कोणतंही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकल्या नाहीत, त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं. FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धा 2026 भारतीय संघाचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ ड गटात अव्वल स्थान पटकावून थेट उपांत्य फेरीत जाणार असल्यानं या सामन्याला विशेष महत्व आहे. याआधी झालेल्या सामन्यांमध्ये भारतानं वेल्स संघावर तर विजय मिळवला आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतानं बलाढ्य चीनला काल 2-2 असं बरोबरीत रोखलं. भारताकडून नवनीत कौर आणि दीपिकानं गोल केले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. NTA UGC नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश आणि FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.61 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्झवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8:41 झाली आहेत. प्रायोजित कार्यक्रम चिंतन हा चिंतामणी आता प्रसारित करत आहोत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: घटेच खरा प्रमाण गोकुळ दूध.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. परमेश्वर कुणावरही कृपा करत नाही आणि कोप करत नाही, मग तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, पंथाचा असो की वंशाचा असो. स्वतःच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानेच माणूस स्वतःवर कृपा करत असतो. माणसानं जर चांगली कर्म केली तर तो स्वतःवर कृपा करतो आणि वाईट कर्म केली तर तो स्वतःवर कोप करतो. हे जे चालतं ते निसर्गाच्या नियमाने चालतं, कारण निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये निर्णायक आहेत. निसर्गाचे नियम हे मानवी जीवनामध्ये डिटरमिनिंग फॅक्टर्स ज्याला म्हणतो तसे आहेत. आणि हे एकदा आपल्या लक्षामध्ये आलं की मग जीवन जगणं ही कला आहे हे मी का म्हणतो हे तुमच्या ध्यानामध्ये येईल. निसर्गाचे जे नियम आहेत त्या निसर्गाच्या नियमांप्रमाणेच तुम्ही वागलं पाहिजे. का? तर त्याचं कारणही तुम्हाला सांगतो. आता बघा, क्रिकेट हा जो खेळ आहे हा खेळ खेळताना क्रिकेटचे नियम आहेत. आता हे जे क्रिकेटचे नियम आहेत, हे क्रिकेटचे नियम कुणाला लागू आहेत? हे नियम ते जे क्रिकेट खेळणारे लोक आहेत त्यांना ते लागू आहेत, इतरांना नाही. आणि हे क्रिकेटचे नियम त्यांनी पाळलेच पाहिजेत. या नियमात त्यांनी खेळलं पाहिजे आणि या नियमामध्ये राहून त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे, नाहीतर त्यांनी आपलं भोर्तृत्व दाखवलं पाहिजे. सेंचुरी मारायची का झिरोवर आउट व्हायचं हे कर्तृत्व आणि भोर्तृत्व जे आहे हे त्यानं दाखवायचं आहे. पण तो जेव्हा खेळायला येईल तेव्हा त्याला 6 बॉल टाकले जातील. तो जर म्हणेल नाही नाही माझ्यासाठी आता 8 बॉल टाक, तर त्याला 8 बॉल टाकता येणार नाहीत. तिथं 6 बॉल म्हणजे 6 बॉल. लेग बिफोर द विकेट आली की अंपायरचं बोट वर, जर अंपायरनं चिकी खाल्ली नसेल तर. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की क्रिकेटचे जे नियम आहेत त्या नियमातच त्याने खेळलं पाहिजे आणि त्याला जर आपलं कर्तृत्व दाखवायचं असेल तर त्यानं ते नियमातच दाखवलं पाहिजे. आता बाउंड्री मारायची म्हणजे त्या सर्कलच्या पलीकडे बॉल गेला पाहिजे, त्याला बाउंड्री म्हणतात. तो जर म्हणेल नाही नाही अलीकडे असला तरी बाउंड्रीच, मी पंतप्रधानांचा मुलगा आहे, मला हे नियम लागू नाहीत, असं जर तो म्हणेल ना तर त्याला ते चालणार नाही. कारण तू पंतप्रधानांचा मुलगा असलास काय किंवा एखाद्या झाडूवाल्याचा मुलगा असलास काय, सर्वांना नियम लागू हे लक्षात ठेवायचं. कर्तृत्व आणि भोर्तृत्व जे काय आहे ते तुम्हाला त्या नियमामध्ये आहे.

नियमामध्ये, पण नियम हे बंधनकारक आहेत, तसं आपलं हे जीवन आहे. आपलं जीवन हे असं आहे की चैतन्य शक्ती जिथं प्रवेश करेल त्याप्रमाणे निसर्गाचे नियम त्या ठिकाणी लागू होतील आणि त्या निसर्गाच्या नियमामध्ये त्या चैतन्य शक्तीचं प्रगटीकरण होईल. आणि म्हणून तुम्ही जे काही करता ते सर्व या नियमात चाललं पाहिजे. तुमच्या त्या करण्यातून त्या परमेश्वराची प्रतारणा होता का माने, तर परमेश्वराची उपासना झाली पाहिजे. आता चैतन्य शक्तीनं झाडामध्ये प्रवेश केला म्हणजे ती झाडामध्ये गेली तर त्याला वेगळे नियम असतील, माणसामध्ये आली तर त्याला वेगळे नियम असतील, कुत्र्यामध्ये गेली तर त्याला वेगळे नियम, वाघात गेली तर नियम वेगळे. कारण प्रत्येकाचं जीवन हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे आणि म्हणून त्या त्या उपाधीमध्ये चैतन्य शक्ती प्रवेश करते तेव्हा ते नियम लागू होतात. ही गोष्ट एकदा तुमच्या ध्यानामध्ये आली की निसर्गाचे नियम किती महत्वाचे आहेत ते तुमच्या लक्षामध्ये येईल. आता बॅडमिंटन खेळताना त्यांचे नियम आहेत, तसे टेनिस खेळताना त्यांचे नियम आहेत, हुतुतू खेळताना नियम वेगळे आहेत, तसं जीवन जगण्यामध्ये सुद्धा नियम आहेत. त्या नियमांप्रमाणेच आपण जगलं पाहिजे. एखादी संस्था घ्या, ती जर चांगली चालायला पाहिजे असेल तर तिला नियम पाहिजे. स्टेट म्हणजे राज्य, ते जर उत्तम चालायला पाहिजे असेल तर नियम हवेत. नाहीतर चीफ मिनिस्टरचा मुलगा आहे त्याला नियम वेगळे, त्याच्यासाठी स्पेशल केस, आणि सर्वसामान्य माणसाचा मुलगा आहे त्याला मात्र नियम लागू. असं पुष्कळ वेळा होऊ शकतं, नव्हे असं होतं पण, पण निसर्गाच्या राज्यात असं होत नाही, हे माणसाच्या राज्यामध्ये होतं. तेव्हा नियम सर्वांना लागू होतात याचं कारण असं की नियमामुळे पद्धतशीर व्यवस्था ज्याला आपण म्हणतो ती व्यवस्था व्यवस्थित चालण्यासाठी नियम लागतात आणि म्हणून निसर्गाचे नियम निर्माण झालेले आहेत. निसर्गाचे नियम हे नैसर्गिक पद्धतीनंच निर्माण झालेले आहेत, ते अनंत आहेत. परमेश्वर कसा आहे तोही अनंत आहे, त्याचं ज्ञान किती आहे अनंत आहे, त्याचा आनंद तोही अनंत आहे, त्याचं सगळंच अनंत आहे. परमेश्वराचं रूप आणि स्वरूप सगळंच अनंत आहे, तसं त्याचे नियम हे सुद्धा अनंत आहेत. जीवनविद्या सांगते की निसर्गाच्या नियमांना अनुसरून जीवन जगणं महत्वाचं आहे. निसर्गाच्या नियमांना अनुसरून जीवन जगण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर तुम्ही सुखी व्हाल. क्रिया तशी प्रतिक्रिया हा नियम आपण जर बघितला तर आपल्याला असं दिसून येईल की आपल्या जीवनामध्ये हाच अनुभव येतो की आपलं जीवन म्हणजे क्रिया प्रतिक्रिया, क्रिया प्रतिक्रिया, क्रिया प्रतिक्रिया, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे देणं आणि घेणं, देणं आणि घेणं, देणं आणि घेणं म्हणजे जीवन. दररोजचं तुम्ही तुमचं जीवन बघा. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय करता? देणं घेणं हे चाललेलं आहे. बघा, तुम्ही सकाळी उठल्याबरोबर बायको नवऱ्याला चहा देते, नवरा तो चहा घेतो, नवरा पैसे देतो, बायको पैसे घेते. तुम्ही भाजी घ्यायला बाजारात गेलात तर तुम्ही त्या भाजी विक्रेत्याला पैसे देता, तो भाजी विक्रेता तुम्हाला भाजी देतो. अशा तऱ्हेनं देणं आणि घेणं यालाच जीवन म्हणतात. व्हॉट्स लाईफ आफ्टर ऑल? लाईफ म्हणजे एवढंच आहे आणि ते म्हणजे देणं आणि घेणं, किंवा क्रिया आणि प्रतिक्रिया म्हणजे लाईफ. हे एकदा आपल्या ध्यानामध्ये आलं की क्रिया ही महत्वाची आहे की त्याची प्रतिक्रिया ही तशीच होणार. क्रिया ही महत्वाची आहे कारण प्रतिक्रिया तशीच होणार. देणं आणि घेणं याच्यामध्ये देणं महत्वाचं आहे, देणं महत्वाचं, कारण तुम्ही जे द्याल ते तुम्हाला मिळणार. जीवन जगणं ही कला आहे असं जे मी सांगतो त्याचं कारण हे आहे की तुम्ही जे द्याल ते रिबाउंड होऊन, बुमरँग होऊन तुमच्याकडे परत येणार. आणि म्हणून देणं महत्वाचं आहे, घेणं ठरलेलं आहे. क्रिया महत्वाची आहे, प्रतिक्रिया ठरलेली आहे. ॲक्शन महत्वाची आहे, रिॲक्शन ठरलेली आहे. हे एकदा तुम्हाला कळलं की ॲक्शन अँड रिॲक्शन, देणं आणि घेणं हेच जीवन आहे, हे तुमच्या ध्यानामध्ये येईल. आणि म्हणून देताना आपण काय द्यायचं

0: चांगलं द्यायचं का वाईट द्यायचं हे तू ठरवायचंयस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हा चिंतामणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: संस्कृत वाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृत वाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: श्रोते हो, आज संस्कृत वाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात उत्सव तरंगिणी, भारतीय उत्सव परंपरा, जयंत अभ्यंकर यांचं भाषण. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:55 झाली आहेत. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. आज यामध्ये हिंदी चित्रपट संगीत.

0: नीरज श्रीधर आणि श्रुती यांनी गायलेलं हाऊसफुल 5 या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: फसला अनोख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

अति फसलम यांनी गायलेलं बत्ती गुल मीटर चालू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मनोज मुनशीर यांच्या गीताला रोचक कोहली यांचं संगीत होतं.

0: हीर एक्सप्रेस या चित्रपटातलं सिमरन कौर आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:10 झाली आहेत. आपण ऐकणार आहात कार्यक्रम साहित्य सौरभ.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

0: नमस्कार रसिका श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, मागील 3 भागांपासून आपण महेश कराडकर यांच्याशी बोलत आहोत, त्यांच्या कविता ऐकत आहोत. वेगवेगळ्या विषयांवरच्या त्यांच्या कविता, त्या कविता लिहिताना मनात आलेले विचार, त्यांचा सगळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, हे सगळं आपल्यासाठी महेश कराडकर उलगडून सांगत आहेत. आजही ते आपल्यासोबत आहेत. ऐकणार आहोत महेश कराडकर यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4th भाग.
1: अगदी अलीकडची मी आईवर एक कविता लिहिलेली होती, असंच उठलो आणि आईची इतकी प्रचंड आठवण आली, म्हणजे सगळ्यांचीच आई त्याची त्याला फार भारी असते आणि तशी मला पण माझी आई आवडायची आणि ती फार अशी वेगळी होती. तर तिची आठवण आली आणि ती कोरोनामध्ये गेली आणि मी बरोबर होतो त्यावेळी.

0: ती गेली माझ्या जवळच असताना. तर मला एकदम तिची आठवण आली आणि काहीतरी लिहावंसं वाटलं. म्हणले मी का आलो इथं, असं काहीतरी मला सुचायला लागलं. आणि मग मला असं लक्षात आलं की माझी आई नसती तर मी आलो नसतो ह्या जगात. आणि मग ती कविता मला सुचली, अगदी अलीकडची कविता ही. कवितेचं शीर्षक आहे अंगाईचं रान. तू मला घेऊन आलीस इथं, वेदनेचा टाहो आतल्या आत जिरवून टाकलास तू. वेदनेचा टाहो आतल्या आत जिरवून टाकलास तू. थकलीस पण हरखलीस मलान, थकलीस पण हरखलीस पण मलान, जणू तुझ्या अंगांगात फुललेलं अंगाईचं रान. थकलीस पण हरखलीस मलान, जणू तुझ्या अंगांगात फुललेलं अंगाईचं रान. मी मिटमिट्या डोळ्यांचा गोळा, मी मिटमिट्या डोळ्यांचा गोळा, तुझा अवघा देहच ओल्या दुधाचा पान्हा खुळा. मी मिटमिट्या डोळ्यांचा गोळा, तुझा अवघा देहच ओल्या दुधाचा पान्हा खुळा. तू घ्यायचीस पटाटा मुके, तू घ्यायचीस पटाटा मुके, मी धसमुसळा तुझ्या छातीला लुचे. तू घेऊन आलीस, तूच चालवलंस लडखडत तुझ्या आधाराचं बोट माझ्या आत्म्याचे डोळे. तुझ्या आधाराचं बोट माझ्या आत्म्याचे डोळे, तुझा अवतीभोवतीचा वावर माझ्या आनंदाचे मळे. तू घेऊन आलीस, तूच चालवलंस लडखडत तुझ्या आधाराचं बोट माझ्या आत्म्याचे डोळे, तुझा अवतीभोवतीचा वावर हाच माझ्या आनंदाचे मळे. तू नसतीस तर मी कशाला आलो असतो इथं, तू नसतीस तर मी कशाला आलो असतो इथं. आता तू नाहीस, आता तू नाहीस, पण या वासनांच्या जंगलात फिरताना तुझे ओल्या अंगाईचे लयदार श्वास आजही थोपटतात, धीर देतात. मी चालू लागतो वाट दमदारपणे. तू नसतीस तर ही वाट असती.
1: फार छान. एक प्रश्न असा, आता तुम्ही म्हणलात आईची आठवण आली आणि ही कविता आली, पण त्यासाठी कविताच लिहावी, तुम्ही स्फुट लेखन पण करता,
0: असं काय नसतं. पण जेव्हा आपण लेखन करतो किंवा लेख लिहायचा आहे, काहीतरी आपण ठरवून दिलेली गोष्ट मी करतो जास्ती करून, पण कवितांचं तसं नाही. कविता काय कोणी ठरवून द्याव्या लागत नाही. म्हणजे मला जर सांगितलं की तू 5 कविता लिहून दे तर मी नाही लिहू शकत, पण मला तुम्ही एखादा लेख लिहून द्या म्हणाल तर आपण देतो, की कुठलंही वृत्तमानपत्र असेल, आकाशवाणी असेल, की आपण एखादा ललित बंध लिहून द्या तर आपण देत असतो. पण कवितेचं तसं नाही आहे. कविता हे यावी लागते, जसं फुल फुलावं तशी फुलावी लागते, जसं एखादा पक्षी अचानक ओरडतो तसं ती यावं लागतं. ते तुम्ही मी करून काही होत नाही, त्यामुळे हे कसं काय लिहिलं असं वाटण्या इतकं आश्चर्य वाटू शकतं,
1: स्वतःलाच आश्चर्य वाटतं.
0: त्याचं कारण आहे की ते आपल्या नेणीवेतनं येतं, आणि हे सगळ्यांकडे वेगवेगळ्या पद्धतीनं असू शकतं. एखादा इंजिनियर असेल आणि त्यानं एखादं वेगळीच गोष्ट केली आणि त्याला शोध लागला वेगळा, तर ती गोष्ट फार महत्वाची आहे ना. म्हणजे आईस्क्रीमच्या फॅक्टरीमध्ये एखाद्या समजा स्वच्छता कामगाराला कोण सुचला, कोणची निर्मिती तिथून झाली, तर तो माणूस मोठा सर्जनशीलच असला पाहिजे, तो कवीच आहे एका अर्थानं, असं मला वाटतं.
1: फार छान. तुमच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या आणि जास्ती करून सामाजिक विषयांवरच्या कविता आहेत, वेगवेगळी प्रतीकं प्रतिमा वापरून तुम्ही कविता लिहिलेल्या आहेत.
0: बरोबर.
1: पण प्रत्येक माणूस कवी जो असतो त्यानं प्रेम कविता लिहिलेल्या असतात, किंवा 16व्या वर्षी प्रत्येकानं तर त्या लिहिल्याच असतात, पुढे तो कवी होईल ना होईल हा भाग वेगळा. तुम्ही लिहिल्यात का प्रेम कविता?
0: मी प्रेम कविता लिहिल्या आहेत, पण त्यांचं प्रमाण कमी आहे. आता त्यात माझी एक कविता आहे उसने दिवस म्हणून. म्हणजे आपली कुठली तरी कधी जुनी मैत्रीण समजा परत आली आणि तिनं सांगितलं की आज तू माझ्याबरोबर जरा इकडे येशील का, मला यात मदत करशील का. आता ते सगळं संपलेलं असतं प्रेम वगैरे, पण कुठंतरी आपलं एक नातं असतं, तर त्या नात्याचा एक भाग म्हणून ती आलेली असते किंवा आपण भेटलेलो असतो. तर अशा परिस्थितीमध्ये मला ती एक थीम अशी सुचली की उसने दिवस. तू अशीच येतेस कॅलेंडरातले काही दिवस उसने मागत. तू अशीच येतेस कॅलेंडरातले काही दिवस उसने मागत, आणि माझे अवघेपण पुन्हा एकदा रातराणीची फुलं अलवार खुडावीत तशी खुडून घेतेस. आणि माझे अवघेपण पुन्हा एकदा रातराणीची फुलं अलवार खुडावीत तशी खुडून घेतेस. खोल श्वासात त्यांचा ओंजळभर गंध भरून घेतेस, वर 4 फुलं मलाही देतेस. तू अशीच येतेस कॅलेंडर.

0: वर्षातले काही दिवस उसने मागत. तू घेऊन गेलेल्या त्या दिवसांवर कॅलेंडरवर नोंदी करून ठेवल्या आहेत मी. तू घेऊन गेलेल्या त्या दिवसांवर कॅलेंडरवर नोंदी करून ठेवल्या आहेत मी. रातराणीच्या फुल्या मारून, रातराणीच्या फुल्या मारून कॅलेंडर भिंतीवर फडफडताना मी कधी कधी गंध वावरा होतो. माझे अवघेपण पुन्हा गोळा करता करता आणि दरवर्षी नेमानं लावतो भिंतीवर नवं कॅलेंडर. तू पुन्हा यावंस उसने दिवस मागायला म्हणून.
1: फारच छान, अगदी अलवार आणि तरल अशी ही कविता. मनाच्या अवस्था खूप वेगवेगळ्या असतात ना, म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे ते वेगवेगळ्या दृष्टीनं बघत असतं, टिपत असतं.
0: अगदी बरोबर.
1: पण ते स्वतःशी पण काही वेळा भांडत असतं, त्याचाही द्वंद्व सुरू असतं.
0: अगदी बरोबर.
1: तर त्यावरही तुमच्या काही कविता आहेत ना?
0: आहेत. आता आपण जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा चार बोटं आपल्याकडे असतात, हे आपण आपल्या पूर्वजांपासून आजपर्यंत ऐकत आलो. पण ती चार बोटं बंद असतात आणि आपलं एकच बोट उघडं असतं, ते दुसऱ्याकडं असतं. आपल्याकडे जी बोट आहेत ती आपण कधीच उघडून बघत नाही किंवा ती आपल्या आपण छातीवर रुतवून घेत नाही. कारण का? तर आपण आपल्यालाच खूप घाबरत असतो. कारण आपल्या चुका आपण आपल्याला कधीच माफ करून टाकलेल्या असतात आणि त्या आपल्याला उघडायच्या नसतात. त्या जखमा उघडायचं धाडस आपल्या प्रत्येकामध्येच नसतं. म्हणजे माझी एक अशी कविता आहे की आतला अंधार आपुल्या जपत आम्ही चाललो, आमच्यापासून कधीचे लपत आम्ही चाललो. अशी एक गझल फॉर्ममधली कविता मी फार पूर्वी कधीतरी लिहिली होती. त्याच्यातून बरेच आता मानसिक आजार आपण बघतो की मोठ्या प्रमाणावर लोकांना त्रास देत आहेत आणि तरी माणसं अजून मानसोपचार तज्ज्ञांकडे जायला कमीपणा मानतात. आजही जेव्हा मी अस्वस्थ व्हायला लागलो तेव्हा मी ठरवलं की आपण लिहायच्या टेबलावर जाऊन बसायचं आणि तेव्हा मला अनेक कविता सुचलेल्या असतील असं मला वाटतं. तर अशातलीच एक कविता, ते गर्दी झालेले असतात. कवितेचं शीर्षक आहे ते गर्दी झालेले असतात. कविता अशी आहे, तू घाबरवतोस आणि मी भीतो, तू घाबरवतोस आणि मी भीतो. तू अचानक कसा येतोस अंधाऱ्या खोलीच्या बंद दारामागून, ती खोली मीच कडेकोट बंद केली आहे तरी येतोस तू त्या कुलूप बंद दारामागून कसा. मला खूप भीती वाटते, तू घाबरवतोस आणि मी भीतो. त्या अंधाऱ्या खोलीत मीच कोंडले रे तुला कड्या कुलपात, कसा येतोस आता तुला चकवायचं म्हणून मी रोज बाहेर पडतो. आता तुला चकवायचं म्हणून मी रोज बाहेर पडतो, गर्दीत जातो, माणसात उठबस करतो, नाटकं बघतो, टीव्ही बघतो, गाणं ऐकतो, भाषणांना जातो, तिथंही तू मागे कुठेतरी अंधारात हल्ल्यासारखा लपतोस. भास होतो तुझा नवे नवे, अरे तू असतोसच तुझं ते ओळखीचं हसू लपवत. मी गर्दीत स्वतःला चोरून आणखी चोरून घेतो, मी गर्दीत स्वतःला आणखी चोरून घेतो, लपवतो तुझी भीती विसरायला गर्दीचा होऊन जातो. हसणाऱ्या गर्दीबरोबर हसतो, रडणाऱ्या गर्दीबरोबर रडतो, वाद घालणाऱ्या गर्दीबरोबर वाद घालतो, तुझ्याकडं कानाडोळा केल्याचा आव आणत. तेव्हा लक्षात येतं गर्दीतल्या प्रत्येकाच्या मागे त्यांचा त्यांचा कोंडलेला तो त्यांना घाबरवत लपलेला असतो आणि त्याला चुकवण्याच्या नादात ते गर्दी झालेले असतात. तेव्हा माझ्या लक्षात येतं गर्दीतल्या प्रत्येकाच्या मागे त्यांचा त्यांचा कोंडलेला तो त्यांना घाबरवत लपलेला असतो आणि त्याला चुकवण्याच्या नादात ते गर्दी झालेले असतात.
1: एक प्रश्न असा, तुम्ही स्फुट लेखन पण करता किंवा थोडस ललित काही वेळा लिहिले?
0: मी भरपूर, म्हणजे जवळजवळ 3 वर्ष स्तंभ लेखन केलेलं आहे. 1 वर्ष मी पुण्यनगरीला केलेलं आहे काहीही हो म्हणून. त्यामध्ये असे वेगळ्या गोष्टी, म्हणजे कुणालाही वाटावं की अरे काही आहे तर ते मला एक ह्या सदराला नाव काय द्यायचं तर काहीही हं असं ते नाव दिलं. मग एक नवा काळला मी एक सदर लिहिलं नंतर, त्यानंतर तर त्याचं नाव लिहिलं की शेलकं फुलकं. आणि त्यानंतर असं पण असतं, असं एक लोकमतला मी सदर चालवलं की किती वेगळे लोक असतात आणि त्यांचं जग किती वेगळं असतं. मला माणसं जोडण्याचा एक छंद आहे आणि त्या छंदाचा भाग म्हणून मला एक असा मोठा खजिना, इतकी रत्न, इतकी

0: इतक्या वेगवेगळ्या गोष्टी माझ्या त्या मेमरीमध्ये फिट झाल्यात त्या माणसांमुळं, कारण त्यांचं प्रत्येकाचं जग जे आहे ते खूप वेगळं आहे आणि ती माणसं इतकी ग्रेट आहेत आणि ती तशी बघायला गेलं तर आपल्यासारखीच साधी पण आहेत, पण त्यांच्या सामान्यपणाच्या आत जेव्हा आपण एखादी साधी तिजोरी उघडतो आणि आत पूर्ण रत्नांनी खचाखच भरलेला असावा तसं ते उघडल्यानंतर मला होतं, आणि अशी माणसं इतकी भेटत गेलेली आहेत की मग ते त्या माणसांचं मी लिहित गेलो काय काय गोष्टी
1: ते वेगळे, पण टिपण्याची एक दृष्टी तुमच्याकडे आहे,
0: आपोआप घडतो हे मी तुम्हाला जे म्हणतो
1: ना, सगळ्यांना नाही ना दिसत,
0: नाही सगळ्यांना दिसतं, त्यांच्याकडे लिहायची कला नसते, मला ती लिहायची कला वाचनातून आली.
1: बरोबर बरोबर. कार्यक्रमात पुढे जाण्याआधी एक कविता श्रोत्यांना ऐकूया आणि मग पुन्हा आपण
0: अगदी अगदी बोलूया. एक वेगळी कविता मी ऐकवतो.
1: बर.
0: की आपण बऱ्याच गोष्टी बघत असतो, ऐकत असतो, आपल्यावरती संस्कार होत जात असतात, मग आपल्याकडं एक अतिशय समृद्ध असं परंपरा असलेलं भारतीय संस्कृतीतलं सगळ्यात महत्वाचं असं जर काय असेल तर मला वाटतं की ते आपलं संगीत आहे. की आपल्या शास्त्रीय संगीतासारखं किंवा आपल्यातल्या संगीताच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, मग ते शास्त्रीय असो, लोक असो, हे कुठलंही संगीत असो, तर ह्या सगळे संगीतानं आपण इतके समृद्ध आहोत. सिनेमाचं जरी संगीत घेतलं, हा आपला जो समाज आहे हा घडवण्यामध्ये ही गाणी 1% तरी काम करत असतात. 1 मिनिट तरी त्या माणसाला आपलं काम करताना जाणवत असतं की ते गाणं काहीतरी सांगून जात असतं. आता ही झाली सर्वसाधारण गाण्यांबद्दलचं. आता शास्त्रीयकडे वळणारे लोक जे असतात ते थोडे अभिरुची आणि छंद जो जोपासून जोपासून ते थोडं ऐकण्याचा कान तयार केलेला असतो, म्हणजे त्याला सगळं कळत असतं असं नाही, पण त्यातली गोडी लागलेली असते. मलाही अशीच माझ्या वडिलांच्या मुळांनी आकाशवाणीमुळं ही गोडी लागली, कारण अगदी लहानपणी आकाशवाणीवरच शास्त्रीय संगीत लागायचं आणि ते माझे वडील लावून ठेवायचे आणि ते झोपलेत असं वाटायचं आणि आम्ही ते काय आऊ लागलंय म्हणून ते बंद करायचं, मग ते हळूच एवढंच म्हणायचे सुरू असू दे काय, आणि ते परत झोपलेले असायचे. म्हणजे ते सुरू असू दे म्हणजे त्यांचं ते गाणं ऐकणं ते निर्णिवेत ऐकत असत, पण ते ऐकत असायचे माझ्या कानावर सुद्धा पडत जाऊन ते मला असं वाटायला लागलं की आपणलाही आवडायला लागलेलं आहे. आणि खरोखरच मला नंतर शास्त्रीय संगीताची म्हणजे ऐकण्याची आवड निर्माण झाली आणि मी बरंच ऐकत गेलो आणि त्यातलेच एका माणसाचं मी गाणं एकदा असंच सरोद वादन ऐकत होतो अमजद अली खान साहेबांचं.
1: बर बर.
0: तर अमजद अली नावाची एक मी कविता त्याच्यावर नंतर लिहिली ते ऐकता ऐकता, तर त्याने एक किरवाणी रागामध्ये एक विलंबित आणि असं राग विस्तार केलेला होता आणि ते ऐकता ऐकता म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं, म्हणजे इतकी ताकद संगीतामध्ये आहे, सुरांमध्ये आहे. तर ते ऐकता ऐकता मला जे वाटलं ते आपसुकच माझ्या हातून लिहिलं गेलं. ती कविता मी तुम्हाला ऐकवतो. आता कवितेचं शीर्षकच आहे अमजद अली. अमजद अली, आता मी तुझी किरवाणीतली विलंबित लय ऐकतोय. अमजद अली, आता मी तुझी किरवाणीतली विलंबित लय ऐकतोय. दुःखाचा कोमल सुकुमारपणा तुझ्या सरोदवरील बोटातून जादूसारखा माझ्या कानात, कानातून धमन्यात, धमन्यांमधून साऱ्या शरीरभर अलवार झंकारतोय. अमजद अली, दुःख किती सनातन आहे रे. अमजद अली, दुःख किती सनातन आहे रे. असा छेडत राहा. तू दुःख छेडतोयस, पण तुझ्या त्या आर्तस्वरांनी माझ्या रोमा रोमात सुखाच्या कोवळ्या पालवीचे धुमारे फुटू पाहतायत. डोळ्यातला थेंब मध होऊन साकळलाय माझ्या पापण्यांत. डोळ्यातला थेंब मध होऊन साकळलाय माझ्या पापण्यात. हुंदक्यांवर उदात्त त्याच्या धुपाचा गंध रेंगाळतोय. अनाहूतपणे मी किती मोठा होत चाललोय तुझ्या स्वरार्थतेनं. अनाहूतपणे मी किती मोठा होत चाललोय तुझ्या स्वरार्थतेनं. या रोमांचांबरोबर मला सांगता येत नाही अमजद अली. अनाहूतपणे मी किती मोठा होत चाललोय तुझ्या या स्वरार्थतेनं. या रोमांचांबरोबर मला सांगता येत नाही अमजद अली. तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, गोरोबा, कबीर, नानक, ज्योतिबा, गांधी, बाबासाहेब, मार्टिन लुथर किंग, अब्राहम लिंकन, कार्ल मार्क्स, मदर तेरेसा,

0: अण्णा भाऊ, बाबा आमटे, मेधा अशा कितीतरी माणसांच्यातलं माणूसपणाचं उदात्त दुःख साजूक तुपासारखं तुझ्या स्वरातून माझ्यासारख्या चौकटीत अडकलेल्यांच्या मनात झिरपतंय. अशा कितीतरी माणसांच्यातलं माणूसपणाचं उदात्त दुःख साजूक तुपासारखं तुझ्या स्वरातून माझ्यासारख्या चौकटीत अडकलेल्यांच्या मनात झिरपतंय. अमजद अली, तू असेच छेडत रहा स्वरांचे आवर्त आणि माझ्यासारख्या कलहग्रस्त बहुजनांना असाच सनातन दुःखाच्या सुखमयी दुलईत लपेटून घे. असाच सनातन दुःखाच्या सुखमयी दुलईत लपेटून घे, सुखमयी दुलईत लपेटून घे.
1: ही कविता लिहिली आहे तुम्ही, तुम्हाला जे संगीत सरोद वादनातून जे काही जाणवलं ते त्यात सुद्धा माणसाच्या सगळ्या इंद्रियांना कसं कसं ते जाणवलं, डोळ्यांना काय वाटलं, कानांना काय वाटलं, ह्याचं पण छान वर्णन आलेलं वाटतंय.
0: पण एखादी कला जेव्हा बघतो, तुम्ही एक चांगला सिनेमा बघताय समजा, किंवा तुम्ही एक आर्ट फिल्म बघताय चांगली, एखादं चित्र बघताय तुम्ही,
1: पण ते फक्त डोळ्यांनाच दिसतं असं नाही, ते सगळीकडे जाणवत
0: राहतात. सगळ्या कला आहेत ना, ह्या सगळ्या कला आपली पंचेंद्रिय पीत असतात.
1: एक्झॅक्टली.
0: आणि हाच भाव सगळ्यांचा असतो काय, पण तो असा व्यक्त त्यातून झाला ह्या कवितेतून,
1: ह्या कवितेतून जाणवलं.
0: आणि माणूस आहे ना की त्याचा जो उदात्ततेचा धूप आहे, तो जो धूप आहे ते तुमच्या हात आहे, की तुम्हाला कोण पेटवत नाही आहे, तो त्या स्वरांनी पेटवलेला आहे आणि तो जो धूप पसरलेला आहे. एक माणूस जर एखाद्या कलाकृतीतून तयार होत गेला, तुमच्यामध्ये बदल होण्याला काय लागेल सांगता येत नाही.
1: आणि तो झालेला बदल इतरांनाही जाणून त्यांच्यामध्ये सुद्धा हळूहळू बदल, म्हणजे जर उदाहरणच घ्यायचं झालं तर धूप, तो धूप पेटवला की त्याचा आलेला वास इतरांना मिळाल्यामुळं जे काही त्यांच्यात बदल होत जातील त्यांनाही ते जाणवत राहील. आणि असाच तुमचा जो विचार आहे की सकारात्मकता पसरत जायला हवी,
0: अगदी अगदी,
1: तो घडू शकेल आणि अशा कवितांमधून ती नक्की घडत असणार आहे असं मला वाटतंय.
0: येस, मला अगदी जे म्हणायचं आहे ते तुमच्या शब्दातून मला त्याचं उत्तर मिळालेलं आहे.
2: महेश कराडकर यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा चौथा भाग आपण ऐकला आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरव हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. श्रोतेहो, हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 आपण पुन्हा ऐकू शकाल. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.
3: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800-444-444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.
4: बाळे, कोण शिवल्यागत का बंद हाय?
5: तात्या, दाढ लावून खालिया म्हणजे लावून बसलोय.
4: बाळे, साळी पिरून खाऊ येतात वय, उठ आधी आणि माधव मिशनला जा फास्टात.
5: वय, दातासाठी एक नंबर.
6: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.

0: प्रसारित करत आहोत कार्यक्रम युवा बिट्स. आज यामध्ये तरुणांमध्ये व्यायाम आणि समतोल आहाराचं महत्व याविषयी फिटनेस ट्रेनर आणि बॉडी बिल्डर विश्वनाथ बकाली यांची प्रणव लिमये यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या युवा बीट्स या कार्यक्रमामध्ये मी प्रणव लिमये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करूया जो तरुण पिढीच्या अगदी जिव्हाळ्याचा आहे, व्यायाम आणि समतोल आहार. याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतायत एक अनुभवी बॉडी बिल्डर आणि फिटनेस ट्रेनर विश्वनाथ बकाली सर. सर, आमच्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर, आजच्या तरुण पिढीमध्ये फिटनेस विषयी प्रचंड क्रेज दिसून येते, याबद्दल तुमचा एकूण अनुभव काय सांगतो?
2: आजकाल जिम किंवा व्यायामशाळा ह्या आधुनिक आल्यामुळे आणि एक नवीन पद्धत त्यामध्ये आल्यामुळे किंवा सोशल मीडियामध्ये त्याबद्दलचा जास्त अवेअरनेस असल्यामुळे हा तरुण वर्गामध्ये जास्त फेमस दिसतोय. जसं की आधी फक्त व्यायामशाळा होती, जी आता जिम आली, ते मशीन्स आले,

0: आणि सोशल मीडियावर प्रत्येकाला दाखवायचं असतं की मी सुद्धा व्यायाम करतो हो, त्यामुळे त्याचं अवेअरनेस वाढलं आणि त्यामुळेच युवा पिढीमध्ये हा कल जास्त दिसतोय.
1: बरोबर. आजकाल सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये सिक्स पॅक ॲब्स किंवा झटपट बॉडी बनवण्याचं प्रस्थ वाढलंय. एक व्यावसायिक आणि अनुभवी ट्रेनर म्हणून आपण खऱ्या अर्थानं फिटनेस म्हणजे काय हे कसं सांगू शकाल?
0: फिटनेसमध्ये फक्त फिजिकल फिटनेस हा असू नये, फिटनेस हा मेंटल फिटनेस आणि फिजिकल फिटनेस या दोन्हींचा कॉम्बिनेशन असावा, ज्यामध्ये फिजिकल फिटनेसमध्ये आता फिजिकल फ्लेक्झिबिलिटी आली, फिजिकल स्ट्रेंथ आलं, फिजिकल कार्डियक स्ट्रेंथ आलं, जसं की आपण किती वेळ धावू शकतो किंवा किती वेळ सायकलिंग करू शकतो असे, आणि मेंटल फिटनेसमध्ये अशा गोष्टी ज्या आपल्या पाच फिलिंग्स असतात, जसं की हॅपीनेस, रेज किंवा राग येतो आपल्याला किंवा वाईट वाटतं, मानसिक त्रास तणाव येतो, ह्या गोष्टींना कसं टॅकल करू शकतो आपण, ह्या दोन्ही गोष्टींचा समतोल म्हणजेच परफेक्ट फिटनेस.
1: मला तुम्हाला विचारायचं आहे की खूप तरुण अगदी जोशामध्ये येऊन जिम जॉईन करतात पण काही दिवसातच थकवा किंवा दुखापतीमुळे कंटाळतात. ज्यांना नवीन व्यायाम सुरू करायचा आहे त्यांनी सुरुवातीला कशी तयारी करावी?
0: छोट्या छोट्या पावलापासून सुरुवात करावी. जसं की तुम्हाला आता कंटिन्यू व्यायाम करायचा आहे आजपासून, तर तुम्ही एक सूर्यनमस्कारपासून चालू करा. एक सूर्यनमस्कार करण्यासाठी एक मिनिटसुद्धा नाही लागत, पण आज एक केला तर उद्या दोन करा, परवा तीन, महिना अखेरपर्यंत तुमचे 30 सूर्यनमस्कार होतात. असा जिमचा सुद्धा जो व्यायाम असतो तो छोट्या छोट्या पावलांनी छोट्या छोट्या स्टेप्समध्ये चालू करावा, जेणेकरून तुम्हाला कोणत्या दुखापतीसुद्धा नाही होणार आणि त्या दुखापतीमुळे तुमचा व्यायाम बंदसुद्धा नाही होणार.
1: ओके. आजकाल वजन उचलणं म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो ते आणि कार्डिओ याबद्दल तरुणांमध्ये अनेक समज गैरसमज आहेत. शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी या दोन्हीचा समतोल कसा साधावा?
0: आपण असं समजून घेऊया की आपल्याला काहीतरी ओझं उचलायचं आहे किंवा ते ओझं उचलून थोडा वेळ चालायचं आहे, तर त्याला आपण फिजिकल फिटनेस किंवा फिजिकल स्ट्रेंथ फिटनेस म्हणूया, ज्यामध्ये तुम्ही शरीराच्या सगळ्या स्नायूंचा व्यायाम करता. आणि कार्डिओचा फिटनेस म्हणजे आपण असं समजू शकतो की स्नायू सोडून शरीरात जे आपले अवयव आहेत बाकीचे, जसं की हार्ट आला, लंग्ज आला, किडनी आली, ब्रेन आला, ह्या सर्व अवयवांचा व्यायाम असं समजलं तर तो कार्डिओमध्ये आपण पकडू शकतो, जसं की रनिंग आलं, वॉकिंग आलं, जॉगिंग आलं, सायकलिंग, असे व्यायाम.
1: याचबरोबर मला आणि एक प्रश्न विचारायचा आहे. आजकाल तरुणाईला खूप आव्हानांना सामोरं जावं लागतं, भविष्यात सुद्धा जावं लागेल, मनशांतीसाठी योग्य व्यायाम आणि आहार कसा असावा?
0: तर मानसिक तणाव हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. जसं तरुणांना त्यांच्या करिअरचं टेन्शन असतं, एखादा जर नोकरी करणारा तरुण असेल तर त्याला त्याच्या भविष्याची चिंता असते, त्याला फायनान्शियल सेटलमेंटची चिंता असते. तणाव किंवा मानसिक ताण हा एक हॉर्मोन आहे जो आपल्या ब्रेनमध्ये रिलीज होतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्या मोबाईलवर जर मेसेज आला की तुमच्या बँकेमधून एक 50,000 रुपये अचानक कट झाले, तर त्यावेळी जे आपल्याला फील होतं तो मानसिक तणाव, त्या हॉर्मोनचं नाव आहे कॉर्टिझॉल. आता कॉर्टिझॉल हॉर्मोन तयार झाल्यानंतर आपल्याला मानसिक तणाव येतो आणि त्यावेळी आपल्याला भीती वाटते आणि त्या भीतीमध्ये आपल्याकडून चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. मग आता तो हॉर्मोन बॉडीत कमी रिलीज व्हावा किंवा जर रिलीज झाला तर त्याला बॉडी कशी टॅकल करावी, यासाठी तुमचं फिजिकल एक्सरसाइज असणं हे गरजेचं आहे. जसं की एखादा कंटिन्यू व्यायाम करणारा माणूस असतो आणि न व्यायाम करणारा माणूस, या दोघांच्यामध्ये फरक असा तुम्हाला जाणून येईल की व्यायाम करणाऱ्या माणसाला मानसिक तणाव हे कमी येतं, कारण त्याच्या बॉडीमध्ये कॉर्टिझॉल हॉर्मोन कमी रिलीज होत असतो आणि व्यायाम न करणाऱ्या माणसामध्ये कॉर्टिझॉल हॉर्मोन हा जास्त प्रमाणात तयार होतो.
1: सर, मग स्ट्रेंथ ट्रेनिंग जो जिम एक्सरसाइज आहे आणि योग ह्यामध्ये फरक कसा आहे आणि मानसिक शांतता देण्यासाठी योगा कसं उपयोगी आहे आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग कसं उपयोगी आहे?
0: आता जिम हा कल्चर मसल जास्त वाढवण्यासाठी असं बघितलं जातो. जसं की जर तुम्ही जिमला जात असाल तर तुमच्याकडे बघून एखादी व्यक्ती म्हणू शकते तू काय वाटत नाही जिमला जातोस असं, म्हणजे मसल्स जास्त दिसत असतील त्या शरीरावर तरच ती व्यक्ती जिमला जाते असं पकडलं जातं. पण बॉडीमध्ये जेवढे मसल्स जास्त तेवढे रेड ब्लड सेल्स जास्त, आणि जेवढे रेड ब्लड सेल्स जास्त तेवढा ब्लड प्रेशर जास्त, जेवढा ब्लड प्रेशर जास्त तेवढा माणसाला राग जास्त येऊ शकतो. आता ह्या दोन्ही गोष्टी टॅकल करण्यासाठी तुम्हाला योगा हा सर्वोत्तम कसा मानला जाईल, योगा करणारी व्यक्ती जी असते ती त्याचं दिवसभरातलं कामसुद्धा करत असते प्लस ती डोक्याने शांतसुद्धा असते. जिम करणारी व्यक्ती जी असते त्या व्यक्तीला राग पटकन येऊ शकतो, ती व्यक्ती रागात चुकीचे निर्णय घेऊ शकते, किंवा आजकाल आपण बघतो जिममध्ये डोक्यात डंबेल घातलंसुद्धा जातं रागाच्या भरत, पण हेच योगाच्या क्लबमध्ये दिसणार नाही तुम्हाला. योगामध्ये मसल्स जेवढे बॉडीत असावे तेवढेच ठेवून मानसिक तणाव, मानसिक ताण या गोष्टींना कसं टॅकल करायचं, यासाठी मानसिक फिटनेससुद्धा योगामधून तुम्हाला मिळू शकतो.
1: असं म्हणतात की 80% आहार आणि 20% व्यायाम फिटनेसमध्ये महत्वाची भूमिका बजावतो. तरुणांच्या दैनंदिन धावपळीच्या आयुष्यात समतोल आहार म्हणजेच बॅलन्स डायट

0: ज्याला आपण म्हणतो ते नेमकं कसं साधावं किंवा त्याबद्दल तुमचं मत काय?
1: आता ही टक्केवारी जी आहे ती टक्केवारी 10-20%, 80% ह्यामध्ये डिवाईड न करता आपण असं बघूया, 100% व्यायाम, 100% डाएट आणि 100% रेस्ट. म्हणजे जो व्यायाम तुमचा रोजचा आहे ठरलेला तो तुम्ही 100% केला पाहिजे. जो काही तुमचा आहार आहे, जो ज्याला आपण डाएट प्लॅनचा डाएट म्हणतो, तो तुम्ही 100% पाळला पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टी केल्यानंतर तुम्ही रात्रीची जी झोप घेतली पाहिजे, रिकव्हरी, ती सुद्धा 100% केली पाहिजे. म्हणजे तुम्हाला 100% फिटनेस मिळेल. फॉर एक्झाम्पल आपण असं पकडूया, मोबाईलने आपण जे एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करताना ट्रायपॉड यूज करतो, त्या ट्रायपॉडमध्ये जर 3 पाय असतात, 1, 2, 3, ते तिन्ही पायात जर समान उंचीचे असतील तर तुमचा मोबाईल व्यवस्थित राहील. जर त्यातला एक सुद्धा पाय खाली किंवा वर कमी जास्त असेल तर तुमचा मोबाईल असा स्टेबल राहणार नाही, तो हलणार करणार. असाच आपला फिटनेससुद्धा या तिन्ही गोष्टी 100% असतील तर 100% तुमचा मोबाईल फिट राहील.
0: व्यायाम आणि आहार याबरोबरच पुरेशी झोप आणि विश्रांती फिटनेसमध्ये खूप गरजेची आहे. आजकाल बरेचसे लोक मोबाईल, अभ्यास किंवा कामाच्या नादात रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो?
1: झोप जर माणसाला एखाद्या कमी असेल तर त्याचे भयंकर परिणाम होतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघत असाल की आजकालची तरुण पिढी, त्यांच्याकडे सगळं आहे, मोबाईल आहे, गाडी आहे, जे हवं ते शिक्षण आहे, जेवढे हवा तेवढा पैसा आहे खर्च करण्यासाठी, एवढं असून सुद्धा त्यांच्याकडे एक भीती आहे, करिअरचं टेन्शन आहे. मग हे टेन्शन, ही भीती काही गरज नसताना सुद्धा येण्याचं रिझन हे एकच आहे, रात्रीची झोप पूर्ण न होणे. रात्रीची जर झोप पूर्ण होत नसेल तर तुमच्या ब्रेन सेल्स हे परमनंटली डिलीटसुद्धा होतात. आजकाल आपण सोशल मीडियावर बघू शकतो की असे भरपूर न्यूरोलॉजिस्टचे किंवा ब्रेन एक्सपर्टचे त्यांचे इंटरव्ह्यूज आहेत, त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की 6 ते 8 तासाची जर तुम्ही रेग्युलर झोप, ती सुद्धा रात्री जर घेत नसाल तर त्याचे भयंकर ब्रेनवर परिणाम होऊ शकतात.
2: मित्रांनो, विश्वनाथ मकाली सर यांच्यासोबतची फिटनेस बद्दलची ही चर्चा अशीच ऐकूया, पण या रिफ्रेशिंग गाण्यानंतर.

0: या जोशपूर्ण गाण्यानंतर आपण पुन्हा आपल्या मुलाखतीकडे वळूया.
1: आजकाल जिममध्ये गेल्यावर लगेच प्रोटीन पावडर किंवा वेगवेगळे सप्लिमेंट्स घेण्याकडे कल वाढलेला दिसतोय. हे कितपत योग्य आहे आणि घरगुती आहारातून पोषणाची गरज आपण कशी भागवू शकतो?
2: आता सप्लिमेंट हा विषय कधी येतो, आपण एक्झाम लिहिताना आधी अँसर शीट आपली भरतो त्यानंतर आपण सप्लिमेंट घेतो ना, की आधी सप्लिमेंट आणि त्यानंतर अँसर शीट घेतो. याचा अर्थ आपण न्यूट्रिशन फुलफिलमेंटमध्ये असं बघूया की आधी नॅचरली जे न्यूट्रियंट्स तुम्हाला मिळालेले आहेत किंवा जे तुमच्याजवळ अवेलेबल आहेत त्याची फुलफिलमेंट झाली आणि तरीसुद्धा तुम्हाला न्यूट्रियंट्सची कमी पडते तर तुम्ही सप्लिमेंटरी फॉर्ममधनं घेतलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आधी आपल्याला सलाईन लावतात,
1: बरोबर,
2: आणि त्यानंतर जे काही त्यांचं मेडिसिन आहे, अँटीबायोटिक वगैरे आहे, ते देतात. त्या सलाईनमध्ये काय असतं तर ग्लुकोज असतं, तर ते ग्लुकोज आपण नॅचरली खाऊ शकत नाही आहे. आजारी पडल्यावर आपल्याकडून जेवण जास्त जेवलं जात नाही म्हणून आपल्यात बॉडी वीक झालेली असते, त्यामुळे डॉक्टर आधी सलाईन लावतात आणि त्यानंतर न्यूट्रियंट्स देतात. याचा अर्थ असं नाही की आपण रोज एक वेळचं जेवण बंद करून रोज सलाईन लावू. तसंच सप्लिमेंटरी फॉर्ममधून जे काही आपल्या समोर जे प्रोडक्ट्स आलेले आहेत ते ॲक्च्युली आपल्या गरजेचे आहेत का किंवा ते न्यूट्रियंट्स आपल्याकडून नॅचरली फुलफिल होत गेलेत का हे पाहूनच मग ते सप्लिमेंटची गरज आहे की नाही हे पाहावं. जसं की प्रोटीन हा शब्द आपल्याला प्रोटीन पावडर हे आपल्या समोर जेव्हा आलं तेव्हाच आपल्याला लक्षात आलं. आता आजकाल आपल्याला जी फिटनेसच्या नावाखाली नॉलेज आहे किंवा जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे ती कोणत्या इंडस्ट्रीचं किंवा कोणत्या सप्लिमेंटचं प्रोडक्ट तर नाही आहे ना हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही गुगलवर जाऊन प्रोटीन कशामध्ये आहे हे बघता तेव्हा आधी तुम्हाला सप्लिमेंट्स दिसतील. तिथे हे नाही दिसणार की तुमच्या राजमामध्ये वरणाच्या शेंगा ज्या असतात किंवा श्रावण घेवडा जो असतो त्यामध्ये सुद्धा प्रोटीन आहे तिथे दिसणार नाही, पण एखादं सप्लिमेंटचं प्रोडक्ट नक्की दिसणार. तर याच्यामागे कुठली इंडस्ट्री तर नाही आहे ना जी अननेसेसरी आपल्याला प्रोटीन घ्यायला भाग पाडते, हे आपण पडताळून पाहूनच ते प्रोडक्ट घेतलं पाहिजे.
1: अनेक तरुणांचा असा गैरसमज आहे की फिट राहण्यासाठी महागड्या जिमची किंवा महागड्या डाएट फूडची, जसं की आपण आता एक्झॉटिक व्हेजिटेबल्स म्हणतो, ब्रोकोली किंवा बेरीज, ॲव्होकॅडो, या सगळ्यांची गरज असते. पण सर्वसामान्य घरातील तरुण कमी खर्चात स्वतःला फिट कसं ठेवू शकतात?
2: आता सगळ्यात आधी आपण हे बघूया की व्यायाम करणं गरजेचं का आहे. सर्वायवलसाठी आपल्याला अन्न पाहिजे, अन्न वस्त्र निवारा पाहिजे,
1: बरोबर,
2: आणि त्या भरपूर कालावधीसाठी पाहिजेत. आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत किंवा जी आपली गरज आहे ती गरज भागवण्यासाठी आपल्याकडून जी शरीराची हालचाल झाली पाहिजे. आपण जर 50 वर्षापूर्वी जाऊन बघितलं तर एक कुटुंब चालवण्यासाठी आपण जास्तीत जास्त एक किंवा दोन पोती धान्याची जुळणी करत होतो, पण आजकाल असं झालेलं आहे की आपण आपलं फ्युचरसुद्धा असं बघतोय की एसी केबिनमध्ये मला जॉब पाहिजे, माझ्या शरीराची हालचाल जास्त नसली पाहिजे आणि मी इथे बसून काम करणार आणि मला महिन्याला 1,00,000 रुपये मिळालं पाहिजे. त्याच्यानं तुमचं आयुष्य नक्की सेट होईल, पण तुमच्या शरीराची हालचाल होणार नाही, तुम्ही फिजिकली आणि मेंटली वीक होत जाणार आणि त्यासाठी तुमची हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे आणि याला व्यायामाशिवाय तुमच्याकडे पर्यायच राहिलेला नाही. मग आता ह्या व्यायामामध्ये शरीराची हालचाल करणं फक्त गरजेचं आहे ना की तुम्ही एसी जिममध्ये जाऊन महागड्या जिम

0: मध्ये जाऊन त्या ट्रेडमिल सारख्या मशीन्सवरच तुम्ही व्यायाम केला पाहिजे असं काहीही नाही. तुम्ही एक सूर्यनमस्कार जरी घरी करू शकत असाल जे तुमच्या सभोवतालच्या वातावरणात उगवलं जातं पिकलं जातं जसं की पेरू केळी असे पदार्थ म्हणा हे तुम्ही जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे. आणि शारीरिक हालचाल करण्यासाठी तुम्ही कोणताही व्यायाम करा असं काहीही कंपल्शन नाही की जिमचाच व्यायाम केला पाहिजे किंवा कार्डिओच केलं पाहिजे किंवा योगाच केला पाहिजे. तुम्ही एक सूर्यनमस्कार करत करत महिनाखेर 30 सूर्यनमस्कार सुद्धा करू शकता. आजकाल मोबाईलमुळे आपल्याला माहीत नसलेल्या भरपूर गोष्टी आपल्याला माहीत होतात जसं की ॲव्होकॅडो हे फ्रूट खाल्लं पाहिजे किंवा ब्रोकोली खाल्लं पाहिजे. आता ह्या सगळ्या युरोपियन आणि अमेरिकन गोष्टीचे प्रोडक्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांचे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स असतील किंवा सप्लिमेंटरी प्रोडक्ट्स असतील. आजकाल मोबाईलमुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट कळते जसं की एक्झॉटिक व्हेजिटेबल्समध्ये कोणकोणते न्यूट्रिशन्स आहेत कोणकोणते नाही आहेत आणि आपल्याला आपल्या सभोवताली पिकणाऱ्या न्यूट्रियंट्सची व्हॅल्यू का नाही आहे. तर लहानपणी आपल्याला आठवतं का बघा की आपण आपल्या पालकांना विचारायचो आपले पालक आपल्याला सांगायचे आंबाड्याची भाजी केली खा कारलं खा शेपू खा. आपण त्यांना का म्हणून विचारायचो तर ते आपल्याला एकच उत्तर द्यायचं आहे सांगतोय तेवढं कर गप्प ऐक मग आपल्याला ते नाईलाज असतो खायला लागायचं. आणि आज आपल्याला त्या एक्झॉटिक व्हेजिटेबल्समध्ये काय काय न्यूट्रियंट डिटेल्स आहे ते प्रॉपर कळतं आणि आज आपल्याला असं वाटतं की ते आपल्याला कळलंय म्हणजे तेच खरं आहे. आपल्या पालकांनी आपल्याला त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे म्हणून त्यांची माहिती त्यांना नाही आहे किंवा त्यांनी सजेस्ट केलेल्या न्यूट्रियंट्समध्ये काहीच न्यूट्रिशन नाही आहे असं आपण समजतो. गुगलवर जाऊन तुम्ही बघितला तर ब्रोकोली ॲव्होकॅडो अशा गोष्टीचं प्रॉपर न्यूट्रिशन डिटेल तुम्हाला दिसेल. आणि हेच जाऊन जर तुम्ही आंबाड्याच्या भाजीमध्ये शेपूच्या भाजीमध्ये काय काय न्यूट्रिशन आहे बघितला हे तर तुम्हाला एवढं प्रॉपर दिसणार नाही. मग आपला समज असं होतो की ह्यामध्ये जर काही दिसतच नसेल तर ह्या गोष्टीत काही नाहीच आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या सभोवताली पिकणाऱ्या भाजीपाल्यामध्ये वगैरे काही न्यूट्रियंट्स नाहीच आहेत आणि जे त्यांनी सांगितलंय त्यामध्ये न्यूट्रियंट्स आहेत असा समज होतो आणि आपल्याकडून त्या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवण्याचा किंवा त्या गोष्टी जास्त पटायला लागतात ज्या गुगलवर आपल्याला अवेलेबल आहेत.
1: फास्ट फूड चायनीज तेलकट पदार्थ या सगळ्यांचं सेवन तरुण वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं दिसतं. मग त्याचा आपल्या तब्येतीवर कसा परिणाम होतो?
0: आता आपला लिव्हर जो आहे तो नॅचरल न्यूट्रियंट्स ज्या फॉर्ममध्ये आहे तो पचवण्यासाठी बनलेला आहे. जर समजा आज आपण आधुनिकीकरण मध्ये नाही आहोत आदि मानव आहोत तर आपल्याला गोड खाऊ वाटलं तर आपण काय खाल्लो असतो? आपण ऊस शोधलो असतो ऊस चावून खाल्लो असतो चावून चावून त्याचा रस पिलो असतो आणि तो ऊसाचा चोथा टाकून दिला असता. आजकाल झालंय काय आपल्याला जर गोड खाऊ वाटत असेल तर डायरेक्ट आपण साखर घेतो. आता लिव्हर हा असा बनलेला आहे जर तुम्ही फळ खाल्ला फळ चावून खाणार तुम्ही फळांचा चोथा आपल्या पोटामध्ये जाणार आणि त्या फळाच्या छोट्या छोट्या तुकड्यावर जो ग्लायकोजनचा रस लागलेला असतो तो तेवढाच लिव्हर ओढून घेतो शोषून घेतो आणि बाकीचा चोथा म्हणून तो चोथा समजून बाजूला काढून टाकतो. आता ह्यामध्ये दोन गोष्टी होतात तुमच्या लिव्हरला काम मिळतं तुमच्या लिव्हरला जेवढा हवं तेवढं न्यूट्रियंट्स मिळतं आणि तुमच्या लिव्हरला नको असलेलं प्रोडक्टसुद्धा तुम्ही काढून टाकलं जातं तुमच्याकडून आणि ह्यामध्ये तुमची पूर्ण अन्ननलिका सुद्धा स्वच्छ राहते. आता ह्यामध्ये आपण काय करतोय आधुनिकीकरणामध्ये आपण ज्वारीच्या पिठापासून भाजीच्या ग्रेव्हीपासून फास्ट फूडमध्ये प्रत्येक गोष्ट ही क्रश करून टाकली जाते. आता क्रश करून टाकल्यानंतर लिव्हरचा नाईलाज होतो ज्या फॉर्ममध्ये आपण टाकलेला आहोत तो फॉर्म आहे तसा ॲब्झॉर्ब केला जातो लिव्हरकडून म्हणजे गरज नसलेले कॅलरी लिव्हरकडून ओढले गेले बॉडीमध्ये तो एक्स्ट्रा फॅटमध्ये डिपॉझिट झाला आणि अशामुळे लिव्हरसुद्धा अनहेल्दी झाला. जसं आपली शरीराची हालचाल आपण थांबवलो तर आपण खराब होतो तसं लिव्हरला सुद्धा आपण काम जर नाही दिलो तर लिव्हरसुद्धा खराब होतो. त्यामुळे फास्ट फूड खाल्ल्याने अननेसेसरीली बॉडीत न्यूट्रियंट डिपॉझिट होतात आणि अशा पद्धतीने तो हानिकारक आहे.
1: बरं, वजन कमी करण्यासाठी अनेक जण चुकीच्या पद्धतीने क्रॅश डायटिंग किंवा त्यासारखे काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे डायट्स करत असतात याचे शरीरावर दुष्परिणाम कसे होतात?
0: आता आपण एक उदाहरणार्थ बघूया. एक बाळ ज्यावेळी जन्मतं त्यावेळी त्याचं वजन 2 ते 3.5 किलोच्या दरम्यान असतं. तेवढ्या वजनाचं बाळ बनण्यासाठी जर 9 महिने लागत असतील तर एवढ्या मोठ्या शरीरातला थोडासुद्धा बदल आपल्याला करायचा असेल तर तो आपण कालांतराने केलेलाच चांगला.
1: बरोबर,
0: समजून चालू आहे आपण एका व्यक्तीचं वजन 100 किलो आहे आणि त्याला 25 किलो कमी करायचं आहे. त्याने जर ऑपरेशन करून 25 किलो एका तासात जर कमी केला हे चांगलं की त्याने एक वर्षभर व्यायाम करून महिन्याला 250 ग्रॅम 500 ग्रॅम ह्या हिशोबाने केलेलं चांगलं? तर ऑब्व्हियसली त्याने एक वर्षभर व्यायाम केलेल्याच आणि जेवढा ग्रॅज्युअल शरीरामध्ये बदल करण्यासाठी घेऊ तेवढं चांगलं असतं. ना की समजा आता माझं 100 किलो आहे मला 2 महिन्यात काही पण करून 70 किलो वजन कमी करायचं आहे उद्यापासून फक्त मी सकाळी एक अंडी खाणार दुपारी एक ऑरेंज खाणार रात्री एक

0: करणार, असं क्रॅश क्रॅश डायट म्हणजे सडनली सगळं बंद करणं, असं केलं तर आपलं शरीराचं वजन तर कमी होईल पण तेवढेच आपण धोक्यांना सुद्धा निमंत्रण देऊ.
1: शेवटचा प्रश्न सर, जे तरुण श्रोते ऐकतायत त्यांना फिटनेसच्या प्रवासात सातत्य राखण्यासाठी आणि स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काय मोलाचा सल्ला द्याल?
0: माझ्या मते तुम्हाला तुमचा फिटनेस ठेवायचा असेल तर तो दुसऱ्याला दाखवण्यासाठी कमी असावा आणि स्वतःला फिटनेस म्हणजे काय हवाय हे स्वतःला विचारून, किंवा स्वतःला जर माहीत नसेल तर एखाद्या एक्सपर्टला विचारून आपल्या फिटनेसचं टार्गेट आधी आपण फायनल केलं पाहिजे की माझ्यासाठी फिटनेस म्हणजे काय आहे, आणि ते फायनल केल्यानंतर त्याचा एक प्लॅन तयार करा तुम्ही. मग तो डायट प्लॅन असेल, वर्कआउट प्लॅन असेल, इतर काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते प्रॉपर बसवा आणि त्या मार्गावर तुम्ही प्रॉपर चला, जेणेकरून गैरसमजुतीमुळे तुम्ही डिस्ट्रॅक्ट नाही होणार आणि तुमच्याकडून काही चुका नाही होणार. म्हणजे तुमचा फिटनेस तुम्हाला माहीत असेल, तुमचा डायट तुम्हाला माहीत असेल आणि त्यावर चालायचा तुमचा मार्गसुद्धा तुम्हाला माहीत असेल, त्यामुळे तुमच्याकडून चूक तर काहीच नाही होणार. आणि सातत्य राखण्यासाठी कोणतंही कारण लागलं नाही पाहिजे तुम्हाला तुमच्या व्यायामाचं सातत्य राखायला. जसं

0: पर बसवा आणि त्या मार्गावर तुम्ही प्रॉपर चला, जेणेकरून गैरसमजुतीमुळे तुम्ही डिस्ट्रॅक्ट नाही होणार आणि तुमच्याकडून काही चुका नाही होणार. तुमचा फिटनेस तुम्हाला माहीत असेल, तुमचा डाएट तुम्हाला माहीत असेल आणि त्यावर चालायचा तुमचा मार्गसुद्धा तुम्हाला माहीत असेल, त्यामुळे तुमच्याकडून चूक तर काहीच नाही होणार. आणि सातत्य राखण्यासाठी कोणतंही कारण लागलं नाही पाहिजे तुम्हाला तुमच्या व्यायामाचं सातत्य राखायला. जसं एखाद्याला आपण विचारलो की सर तुम्ही कंटिन्यू व्यायाम करण्यासाठी काय करता, तर तो काहीच नाही सांगत, एकच सांगतो मी कंटिन्यू व्यायाम करतो. त्याच्याकडे काही रिझनच नसतं कंटिन्यू न व्यायाम करण्याचं. त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा रिझन नसलं पाहिजे की व्यायाम मी ह्या गोष्टीमुळे करू शकत नाही आहे, कारण नसलं पाहिजे. तुम्ही सुद्धा रोज वर्कआउट केलंच पाहिजे.
1: धन्यवाद सर, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात आलात आणि तरुणांना व्यायाम, आहार तसंच मनशांती याविषयी अत्यंत मोलाची व फार उपयोगी अशी माहिती दिलीत. तसंच सोशल मीडियाच्या प्रभावाखाली येऊन जे तरुण वेगवेगळ्या प्रकारचे डाएटिंग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फूड्स यामध्ये उगीचच आपले वेळ पैसा वाया घालवतात, त्यांना तुम्ही योग्य मार्गदर्शन दिलं. त्याचबरोबर आपला भारतीय आहार किंवा आपल्या सभोवताली पिकणारा जो आहार आहे तो कसा उपयोगी आहे याबद्दल तुम्ही मार्गदर्शन दिलं. याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्राच्या वतीने तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो विश्वनाथ बकाली यांच्यासोबत फिटनेस आणि आहार याबद्दलची चर्चा आत्ताच आपण ऐकली. आता युवा बीट्स या कार्यक्रमात शेवटी ऐकूया हे जोशपूर्ण गीत.

युवा बीट्स आज या कार्यक्रमामध्ये तरुणांमध्ये व्यायाम आणि समतोल आहाराचं महत्व याविषयी फिटनेस ट्रेनर आणि बॉडी बिल्डर विश्वनाथ बकाली यांची प्रणव लिमयी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या तेजा दुर्वे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. घर

श्रोते हो, 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून आपल्या राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी हरघरतिरंगा.com या पोर्टलवर अपलोड करून हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या मोहिमेमध्ये जरूर सहभागी व्हा.

वैष्णवी सामंत आणि राहुल वैद्य यांनी गायलेलं यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अश्विनी शेंडे यांच्या गीताला ऋषिकेश कामेरकर आणि अजित परब यांचं संगीत होतं.

जसराज जोशी आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. करार या चित्रपटासाठी विजय गावंडे यांचं संगीत होतं. आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर संस्कृत वाणी.

0: आजच्या संस्कृत वाणी कार्यक्रमात रसिक श्रोते हो आपलं स्वागत आणि वेदवतीचा नमस्कार। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात उत्सव तरंगिणी अर्थात आपल्या उत्सव परंपरेविषयी जाणून घेणार आहोत जयंत अभ्यंकर यांच्याकडून।
1: नमस्कार। उत्सव प्रियाः खलु मनुष्याः। भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय संस्कृती मानली जाते। मानवी जीवन आनंदी उत्साहपूर्ण आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ऋतुचक्र धर्म आणि सामाजिक जीवन यांची सांगड घालून सण आणि उत्सवांची निर्मिती केली। प्राचीन भारतीय सणांचं मूळ हे वेद उपनिषद पुराण आणि संस्कृत साहित्यात सखोलपणे रुजलेलं आढळतं। प्राचीन काळापासून चालत आलेले हे सण केवळ करमणूक किंवा धार्मिक विधींपुरते मर्यादित नव्हते, तर त्यामागे सामाजिक समरसता सार्वजनिक एकता आणि पर्यावरणाविषयीची कृतज्ञता यांचा त्रिवेणी संगम होता। संस्कृत साहित्य हे प्राचीन भारतीय परंपरांचे दर्शन घडवणारा आरसाच आहे। वेदापासून ते लौकिक साहित्यापर्यंत प्रत्येक युगात सणांचं आणि उत्सवांचं वर्णन अत्यंत सरस आणि लालित्यपूर्ण पद्धतीने केले गेले आहे। संसारग्रस्त मानवाला त्याच्या दैनंदिन व्यापातून आणि चिंता

व्यथांमधून बाजूला काढून शरीराला विश्रांती आणि मनाला आनंद मिळवून देणे, त्यातून त्याला अपेक्षित सुखाचा अनुभव घडविणे, या उद्देशाने मानव समाजात उत्सवाची प्रथा निर्माण झाली. यातून एकत्र येणे, आनंदाची देवाणघेवाण करणे आणि आपले जीवन समृद्ध करणे हा भाग असल्यामुळे वात्स्यायनाने समाज आणि असे मेळावे यांना संभूय क्रीडा असे संस्कृतमध्ये म्हटले आहे. अगदी प्राचीन काळी इंद्रमह म्हणजे इंद्राच्या विजयाचं प्रतीक असणारा इंद्रध्वज नावाचा उत्सव, वृक्षध्वज वृक्षांची पूजा करण्याचा उत्सव, कार्तिकेयाचा स्कंदमह तलावाची पूजा करण्याचा तडागमह आणि समुद्रापती कृतज्ञता व्यक्त करणारा सागरमह, त्याचबरोबर ऋतुमानाचा आदर करणारा वसंतोत्सव, मदनोत्सव, कौमुदी महोत्सव, नगरोत्सव, उद्यानयात्रा, पर्वतयात्रा असे काही उत्सव साजरे केले जात. वाल्मिकींनी तर अयोध्या नगरीचं वर्णन करताना समाजोत्सवशालिनी असे केले आहे. लोकानुरंजन, लोकप्रबोधन, लोकशिक्षण असे या उत्सवांचे प्रधान हेतू दिसतात. या अनुषंगाने समाजात नैतिक, व्यावहारिक, सांस्कारिक मूल्यांची रुजवणूक केली जात असे. ऋग्वेदात आणि अथर्ववेदात ऋतूनुसार केल्या जाणाऱ्या यज्ञांचे आणि सोहळ्यांचे वर्णन आढळते. त्यात नवान्न इष्टी म्हणजे नवीन धान्य घरात आल्यानंतर केला जाणारा उत्सव हा कृषी आणि निसर्गाशी जोडलेला आजही पाहायला मिळतो. भारतीय परंपरेत सणांना धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान दिलं गेलं आहे. मानवाला सन्मार्गावर ठेवणं आणि आत्मशुद्धी करणं हा होता. सण आणि व्रतांच्या वेळी ठेवले जाणारे उपवास, जप आणि नियम हे शरीराच्या आणि मनाच्या शुद्धीसाठी असत. संस्कृतमध्ये म्हटलं आहे, व्रतेन दीक्षाम आपनोती दीक्षयापनोती दक्षिणाम. अर्थात व्रतामुळे जीवनात शिस्त आणि दीक्षा येते. विजयादशमी आणि दीपावली हे सण अधर्मावर धर्माच्या आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक आहेत. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय हा संदेश दिवाळीसारख्या सणातून प्रत्यक्ष रूपात साकार होतो. शिवरात्र, एकादशी, श्रीकृष्ण जन्माष्टमी यांसारखे सण मानवाला अहंकार सोडून ईश्वराप्रती समर्पित होण्याची प्रेरणा देतात. काला आणि वारी हे उत्सव एकात्मतेतून आनंदोत्सव साजरा करतात. प्राचीन भारतीय सणांचे आणि व्रत किंवा उत्सवांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कुटुंबाला आणि समाजाला एकत्र बांधून ठेवले. व्यक्तिकेंद्रित जीवनशैलीऐवजी समाजकेंद्रित जीवनशैली विकसित करण्यात या उत्सवांचा फार मोठा वाटा राहिला आहे. संस्कृत साहित्यातील उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम हा विचार सणांच्या माध्यमातून प्रत्यक्ष व्यवहारात आणला गेला. सणांच्या दिवशी आप्तेष्ट, शेजारी आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला एकत्र आणलं जात असे. यामुळे समाजात परस्परावलंबन आणि आदराची भावना आणि एकमेकांच्या कलेची जाण आणि ज्ञानाचे मूल्य जपण्याची वृत्ती वाढीला लागली. भारतीय सण आणि उत्सव हे केवळ घराच्या चार भिंतींपुरते मर्यादित नव्हते, तर ते सार्वजनिक सोहळे म्हणून साजरे केले जात असत. त्यामुळेच संस्कृत साहित्यात सामूहिक आनंदाला समाजोत्सव म्हटले गेले. महाभारतात आणि रामायणात राजाने प्रजाजनांसाठी आयोजित केलेल्या अशा महोत्सवांचे उल्लेख येतात. सार्वजनिक उत्सवांच्या वेळी नाट्यप्रयोग, शास्त्रीय नृत्य, संगीत आणि मल्लयुद्ध यांसारख्या कलांना प्रोत्साहन मिळत असे. त्यातून कला, संगीत आणि साहित्याचा विकास होताना दिसतो. रथयात्रा आणि विविध तीर्थक्षेत्र किंवा धार्मिक ठिकाणी होणाऱ्या जत्रा या सार्वजनिक एकत्रीकरणाची उत्तम उदाहरणं आहेत. यामुळे प्रांतिक भेद विसरून लोक एकत्र येत असत आणि व्यापार व विचारांची देवाणघेवाण होत असे. पर्यावरणपूरक प्राचीन भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक संस्कृती आहे. आपले पूर्वज निसर्गाला केवळ वस्तू मानत नव्हते, तर त्यात देवत्व पाहत असत. संस्कृत साहित्यात पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांना पूजनीय मानले गेले आहे. त्यामुळेच दशहरासारख्या उत्सवातून अनेक नद्यांची, संगमस्थळांची प्रतिकात्मक पूजा केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मकर संक्रांत, सूर्याचे अयन बदलाचे प्रसंगी केले जाणारे उत्सव, चंद्रासाठी केले जाणारे कोजागरीसारखे उत्सव, निसर्गातील ऋतुबदल आणि शेत

शेतातील नवीन पिकांचा आनंद, पर्जन्योत्सवाचा आनंद, संवत्सरारंभाच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब सेवन, सजविण्यासाठी किंवा शोभेसाठी आंब्याच्या पानांचा वापर, अगदी नागपंचमीच्या निमित्ताने शेताचं रक्षण करणाऱ्या सर्पांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, गायीची आणि बैलाची पूजा ही कृतज्ञता व्यक्त करणारी, तर नारळी पौर्णिमेला समुद्र किंवा जलदेवता अद्भिही सर्वाणि भूतानि जीवंती हे जाणून पूजा करून जलचरांचं आणि जलाचं रक्षण करणं, वटपौर्णिमा, तुळशी पूजन आणि विवाह यातून सुद्धा परोपकाराय फलंती वृक्षा यासाठी उपकारक म्हणून ऑक्सिजन देणाऱ्या अशा वनस्पतींचं संवर्धन आणि जतन, तसंच छाया देऊन परोपकार करणाऱ्या वटवृक्षाचं प्रतिकात्मक कुलाभिवृद्धीचं प्रतीक म्हणून पूजन आणि त्यातून अथर्ववेदातील प्रसिद्ध पृथ्वी सूक्तातील निसर्गाशी आपलं नातं काय असावं हे सांगणारं माता भूमिही पुत्रोऽहं पृथिव्या या संदेशानुसार निसर्ग आणि विज्ञान यांची उत्तम सांगड घालणारे उत्सव हे पर्यावरण पूरकता जपताना दिसतात. प्राचीन काळी गणपतीची किंवा दुर्गेची मूर्ती ही केवळ नदीकाठच्या मातीने बनवली जात असे आणि विसर्जनानंतर ती पुन्हा मातीत निसर्गात मिसळून जात असे. होळीचे रंग पलाश म्हणजे पळसाची फुलं, हळद आणि चंदन यापासून बनवले जात असत, जे त्वचेसाठी आरोग्यदायी असत. यातून निसर्गाची पूजा आणि उपकारांची जाणीव ठेवणे हा भाग दिसतो. आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रधान युगात सणांचं स्वरूप बदललं आहे. ध्वनी, जल, वायू प्रदूषण आणि प्लास्टिकचा अतिवापर यामुळे सणांचे मूळ पर्यावरणपूरक आणि सामाजिक सौंदर्य झाकोळले जात आहे. अशा वेळी प्राचीन संस्कृत वाङ्मयातील संदेश आपल्याला पुन्हा योग्य दिशा दाखवतो. रासायनिक रंग, प्लॅस्टिक, थर्मोकोल आणि डीजेचा अतिवापर टाळून आपण पुन्हा प्राचीन काळातील नैसर्गिक आणि सात्विक अशा या उत्सवांकडे, त्या पद्धतींकडे वळलं पाहिजे याकरता अशा उत्सवांमधून प्रेरणा मिळते. आता याशिवाय शाळा, महाविद्यालय आणि शिक्षण संस्थांमध्ये साजऱ्या होणाऱ्या उत्सवांना शैक्षणिक उत्सव म्हटलं जातं. अगदी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी हे उत्सव अत्यंत महत्त्वाचे आहेत. संस्कृत साहित्यात शिक्षणाविषयी असं म्हटलंय, विद्या ददाति विनयम, विनयात याति पात्रता. विद्या विनय देते आणि विनयातून पात्रता योग्यतेचा लाभ होतो. याच संकल्पनेवर आधारित अनेक शैक्षणिक उत्सव आज साजरे होताना दिसतात. गुरुशिष्य परंपरेचं स्मरण करणारा प्राचीन भारतीय आचार्य देवोभव या मूल्याचे जतन करणारा गुरुपौर्णिमा उत्सव, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त होणारा शिक्षक दिन आदराची भावना जोपासण्याचे संदेश देतो. भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा वाचन प्रेरणा दिन डिजिटल युगात पुस्तकांशी तुटत चाललेला संपर्क पुन्हा प्रस्थापित करतो. अवांतर वाचनातून शब्दसंपत्ती, विचारशक्ती आणि वक्तृत्व गुणांचा विकास करून विचारशक्तीला प्रेरणा देतो आणि नवसाहित्याची संजीवनी ठरतो. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन आणि वेगवेगळ्या भाषांचे उत्सव शैक्षणिक संस्थांमध्ये साजरे केले जातात. त्याचा हेतू मातृभाषेचा सार्थ अभिमान, स्वतःच्या भाषेचं, साहित्याचं आणि संस्कृतीचं संवर्धन करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, काव्यसंमेलन, वक्तृत्व, वादविवाद आणि निबंध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती क्षमता विकसित करणे हा आहे. भारतीय शास्त्रज्ञ सर CV रामन यांच्या रामन इफेक्ट या शोधाच्या स्मरणार्थ साजरा होणारा राष्ट्रीय विज्ञान दिन विद्यार्थ्यांमध्ये चौकस बुद्धी, संशोधन वृत्ती आणि तर्कशुद्ध विचारसरणी निर्माण करताना दिसतो. क्रीडा महोत्सव हे शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, शरीर समृद्धी करण्यासाठी प्रवृत्त करणारे आणि खेळातून व्यक्तिमत्व विकास साधणे आणि परस्परांमध्ये स्पर्धेपेक्षा सामंजस्य आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करून मानसिक ताणतणावातून बाहेर पडणे या उद्देशाने आयोजित केले जातात. या सर्व शैक्षणिक उत्सवांमागील हेतू विद्यार्थ्यांमधील कलागुण आणि क्रीडा कौशल्य वाढविणे, संघभावना आणि नेतृत्व गुण विकसित

करणे हाच असावा असे दिसते. त्यामुळे शैक्षणिक उत्सव हे केवळ पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचा बौद्धिक, मानसिक, सांस्कृतिक आणि चारित्र्य संपन्न विकास करण्याचे माध्यम आहेत. प्राचीन भारतीय परंपरेत आणि आधुनिक काळात साजऱ्या होणाऱ्या सण उत्सवांचे स्वरूप प्रामुख्याने राष्ट्रीय सण आणि सार्वजनिक उत्सव अशा दोन प्रमुख श्रेणींमध्ये विभागले जाते. हे दोन्ही प्रकारचे सण साजरे करण्यामागे अत्यंत महत्त्वपूर्ण सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्र उभारणीचे हेतू आहेत. संस्कृत साहित्यातील संघे शक्ती ही कलौ युगे, कलियुगात संघटन किंवा एकतेमध्येच खरी शक्ती आहे या उक्तीनुसार दोन्ही प्रकारच्या उत्सवांचा मुख्य हेतू समाजाला आणि राष्ट्राला एका सूत्रात बांधणे हाच आहे. राष्ट्रीय सण हे संपूर्ण देशाच्या राजकीय, ऐतिहासिक आणि घटनात्मक प्रवासाचे प्रतीक असतात. हे सण संपूर्ण राष्ट्राचे असतात. भारतात प्रामुख्याने स्वातंत्र्य दिन यामध्ये स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून तो साजरा केला जातो, तर प्रजासत्ताक दिन भारताचे संविधान लागू झाले, देश एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले याची आठवण आणि प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजवणं, नागरिकांमध्ये आपल्या देशाप्रती आदर, अभिमान आणि समर्पणाची भावना निर्माण करणे, स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करणे ज्या वीरांनी आणि हुतात्म्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी बलिदान दिलं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, घटनात्मक मूल्यांची जाणीव करून देणे, संविधानाने दिलेल्या हक्कांची आणि कर्तव्यांची तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाही मूल्यांची आठवण करून देणे, विविधतेत एकता, भाषा, प्रांत, धर्म यातील भेद विसरून आम्ही सर्व एक भारतीय आहोत ही भावना दृढ करणे या हेतूने केले जातात. सार्वजनिक उत्सव म्हणजे असे सण जे केवळ घराच्या चार भिंतीत साधेपणाने साजरे न करता एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. उदाहरणार्थ सार्वजनिक गणेशोत्सव, दुर्गोत्सव म्हणजे नवरात्र, शिवजयंती, होळी या सार्वजनिक उत्सवांचे मुख्य हेतू सामाजिक संघटन आणि एकता, समाज प्रबोधन आणि जाणीव जागृती हे असलेले दिसून येतात. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू करण्यामागे मुख्य हेतू हाच होता की परकीय सत्ताधीशांविरुद्ध लढण्यासाठी आणि समाज जागृतीसाठी लोकांनी एकत्र यावं. आजच्या काळात सुद्धा हे उत्सव समाजाला एकत्र आणण्याचे माध्यम आहेत. आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरं, पर्यावरण रक्षण, महिला सबलीकरण आणि शिक्षण यासारख्या सामाजिक विषयांवर प्रबोधन करणं आणि त्यातून सामाजिक भान निर्माण करणं, सामाजिक समरसतेला महत्त्व देऊन जात पात धर्म आणि आर्थिक विषमता विसरून सर्वांनी एकत्र येणं या सामाजिक गोष्टी साध्य करण्याचे उत्तम माध्यम म्हणून दिशादर्शक आहेत. प्राचीन काळात ऋषीमुनी आपल्या शिष्यांना आणि राजाला रक्षणासाठी सूत्र बांधत असत. पुढे याचं रूपांतर भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमात झालं. त्यामुळे रक्षाबंधन, भाऊबीज हे सण नातेसंबंधाची जपणूक करताना दिसतात. देवी पुराणासारख्या काही ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या देवतांचे दोलोत्सवासारखे काही उत्सव प्रचलित म्हणून वर्णन केले आहे. यावेळी देवतांचा साजशृंगार तर होतच असे, पण त्या विशिष्ट काळात होणारी धान्य, फळं यापासून बनवलेले खाद्य आणि पेय पदार्थ तयार केले जात असत. यामधून प्राचीन पाककला विकसित झालेली दिसते. अशा सण आणि उत्सवांमधून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. सार्वजनिक उत्सवांमुळे स्थानिक कारागीर, मूर्तिकार, व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि कलाकारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. प्रत्येक सणातून, उत्सवातून मिळणारी ऊर्जा आपल्याला दररोज नवीन जीवन देते. असे सण किंवा उत्सव हे समाजातल्या दऱ्या मिटवण्यासाठी असतात. प्राचीन परंपरेनुसार सणांच्या दिवशी द्वेष विसरून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात प्राचीन व्रत आणि सण, उत्सवांमधील सात्विकता, ध्यान, उपवास आणि निसर्ग सान्निध्य माणसाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्रदान करते. प्राचीन भारतीय सण आणि उत्सव हे केवळ समारंभ नसून ते मानवी जीवन समृद्ध करणारे, निसर्गाशी नाते जोडणारे आणि सामाजिक ऐक्य टिकवणारे जीवनमूल्य आहेत. संस्कृत साहित्याने या उत्सवांचे सौंदर्य आणि महत्त्व शतकानुशतके जतन करून ठेवले आहे. सणांच्या माध्यमातून सर्व प्राणीमात्रांचं

0: कल्याण व्हावं, समाज सुखी आणि आरोग्यदायी व्हावा आणि निसर्गाचा समतोल टिकून राहावा हाच प्राचीन भारतीय उत्सवांचा शाश्वत आणि वैश्विक संदेश आहे. अखेरीला आत्मा नदी संयम पुण्यतीर्था सत्योदका शील तटादयोर्मिही तत्राभिषेकम कुरुपांडुपुत्र न वारिणा शुद्ध्यति चांतरात्मा. म्हणजेच आत्मा हीच नदी आहे आणि मनाचा संयम हेच पुण्य देणारं या नदीच्या पात्रातील महान तीर्थ आहे. या नदीच्या पात्रात सत्याचं उदक वाहतं, सच्छील हेच या नदीचे किनारे आहेत आणि तिच्या ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या लाटा या दयारूपी आहेत. अशा पवित्र नदीत स्नान करून कर्मफलरूपी पुण्य संचय कर. केवळ पाण्याच्या योगाने अंतरात्मा शुद्ध होत नाही या कृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशातील मर्म आपण जाणून घेतलं पाहिजे. त्यामुळे अशा उत्सवातील देहे चंदनाचे परित्वा झिजावे हेच वैश्विक सत्य आणि हेतू आहे. तो साध्य व्हावा म्हणूनच शेवटी परोपकाराय वहंती नद्या, यानुसार आपली ही उत्सव तरंगिणी सर्वांनाच उपकारक ठरू अशी मनीषा व्यक्त करतो. राजानहा परिपालयंतु वसुधाम धर्मे स्थिता सर्वदा मोदंताम सकल बांधव सुहृद गोष्ठी प्रमोदाह प्रजाह. राजाने म्हणजेच सत्ताधीशांकडून अनेक रत्ने देणाऱ्या धर्माचे अधिष्ठान असलेल्या पृथ्वीचे रक्षण व्हावे आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी सर्व प्रजा उत्सवांतून मिळणाऱ्या आनंदात सुखी व्हावी अशी उत्सव निर्मात्याप्रती कामना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.
1: उत्सव तरंगिणी. आपले उत्सव, सण, व्रतवैकल्य यामागील सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक आशय, महत्व याविषयी जयंत अभ्यंकर यांचे विचार आपण ऐकले. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा संस्कृत वाणी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना आणि मला वेदवतीला आता निरोप द्या. नमस्कार.

संस्कृतवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आज सकाळी 11 वाजता आपण ऐकणार आहात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत. जरूर ऐका आज सकाळी 11 वाजता. आत्ता वेळ आहे उमंग या प्रायोजित कार्यक्रमाची.

0: और उनके शहीद स्थलों पर मेले लगते हैं।
1: भारत सरकार ने उन्हें सम्मान देते हुए भारतीय स्वतंत्रता संग्राम का आदिवासी स्वतंत्रता सेनानी घोषित किया, उनकी स्मृति में डाक टिकट जारी किया और उनके नाम पर संथाल परगना में सिद्धू कान्हू विश्वविद्यालय की स्थापना की, जिसमें जनजातीय विषयों पर गहराई से शोध किया जाता है। इन शहीदों को हमारा शत शत नमन।
2: अभी आपने सुना कार्यक्रम सिद्धू और कान्हू। अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अब अपने मित्र अजीत को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ चेतना, जगबंधु
3: और मन्यु जी के साथ विमलेश को आज्ञा दीजिए।
2: नमस्कार।
4: उमंग उमंग उमंग उमंग
5: उमंग हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। यानंतर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत।
6: नमस्कार श्रोत्याहो। सांगली मिरज कुपवाड शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आणि महापौर पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या विकास कामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील असणारे माननीय महापौर धीरज सूर्यवंशी साहेब आज आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। एकूणच विकास, अर्थसंकल्प आणि जनसामान्यांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं दिलखुलासपणे देण्यासाठी ते आज आपल्यासोबत आहेत।
7: आणि श्रोतेहो, विशेष करून नमूद करण्यासारखी गोष्ट अशी आहे की महापौर पदी निवड झाल्यानंतर आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये येण्याचा आज त्यांना योग लाभलेला आहे, ही सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे।
6: आमच्या समस्त श्रोत्यांसहित आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे या खास मुलाखतीमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया। सर नमस्कार।
8: नमस्कार। सर्वप्रथम मी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो की त्यांच्या सर्वांच्यामुळे मी या सांगली शहराच्या महापौर पदावर मी विराजमान झालो। आणि त्यावेळीच निश्चय केला होता की सांगली शहराला, कुपवाड शहराला आणि मिरज शहराला आपलं तीन शहरांचं मिळून एक शहर आहे महानगरपालिका, शहरांचा समतोल विकास करायचा, तिन्ही शहरांना कुठे सुद्धा विकासाच्या बाबतीत कमतरता भासू नये, तिन्ही शहरांच्या भविष्याचं बजेट म्हणजेच तिन्ही शहरांच्या भविष्याचा एक रोडमॅप आहे मॅडम, त्या पद्धतीने आपण बजेटचं पूर्ण हे केलेलं आहे, बजेट पूर्ण तयार केलेलं आहे।
6: अर्थसंकल्प म्हटला की तुमचे जे काही नियोजन असतं किंवा तुमचं धोरण काय असतं, योजना काय असतात, याबद्दल आपण सविस्तर सांगूयात की या अर्थसंकल्पाचा मुख्य हेतू विकास कामांच्या दृष्टिकोनातून काय आहे।
8: माझं ते एक ध्येय होतं की महापौर झाल्यावर आपण पहिल्यांदा सुरुवात अर्थसंकल्पापासूनच करावी लागते। ज्यावेळी अर्थसंकल्प आपला पूर्ण होतो त्यानंतरच विकासाला गती येत असते तिन्ही शहरांच्या। मग त्यात आम्ही ज्या तिन्ही शहरांना ज्या आतापर्यंत समस्या भेडसावत होत्या त्या समस्या डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही हा अर्थसंकल्प केला की जेणे

0: करून यात सर्व क्षेत्रातील नागरिकांना, म्हणजे शहरातील रहिवासी असतील, सांस्कृतिक क्षेत्रात असतील, क्रीडा क्षेत्रातले असतील, शिक्षण क्षेत्रातले असतील, उद्योग क्षेत्रातले असतील, या सर्व अशा बारीक सारीक क्षेत्रातील सर्व लोकांना कसा न्याय देता येईल बारीक सारीक, या सगळ्यांच्या दृष्टीनेच आपण हा अर्थसंकल्प डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प आपण यावेळी 1600 कोटीचा अर्थसंकल्प आपण प्रशासनासमोर आणि लोकांसमोर सादर केला.
1: यामध्ये शहरातील मूलभूत सुविधा ज्या आहेत त्यासाठी काय योजना केलेल्या आहेत?
0: आता मॅडम बघितलं तर आपल्या शहरात, तिन्ही शहरात बघितलं तर सांगलीत असू दे, मिरजेत असू दे, कुपवाडमध्ये असू दे, ड्रेनेजच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत. जे मागच्या पंचवार्षिक मध्ये आम्ही कुपवाड सारखी महत्वाकांक्षी योजना कुपवाडकरांसाठी 256 कोटीची योजना मंजूर करून आणली आणि त्याची कामं अजून चालू आहेत. तर त्याला काय अजून कमी पडणार आहे का त्या योजनेला? त्या योजनेमुळे रस्ते खुदाई झालेले आहेत, त्या योजनेमुळे काही ठिकाणचे वस्त्यांमध्ये घाणीचं साम्राज्य झालेलं आहे. हे सगळं दुरुस्त करण्यासाठी आम्ही ह्या बजेटमध्ये चांगल्या पद्धतीची आम्ही व्यवस्था केलेली आहे. तर त्यातली महत्वाची तुम्हाला उदाहरण द्यायची झाले आम्हाला, तर आम्हाला तिन्ही शहरात मॅडम मॉडेल स्कूल तयार करायचे, म्हणजे जे शिक्षणात येतात मॉडेल स्कूल. मुलांना एक महानगरपालिकेच्या शाळेत यायचं म्हणलं की मुलं आजकालचे पालक घालायला नको म्हणतात, पण महापालिकेच्या शाळेत चांगलं शिक्षण मिळते हेच आम्हाला सगळ्यांना संदेश द्यायचा होता म्हणून मॉडेल स्कूल केले. त्याचबरोबर पारदर्शी बालवाड्या करतोय आम्ही आता तिन्ही शहरात, सांगली ते एक, मिरजे ते एक, कुपवाडला एक, ज्या काचेच्या असतील, जिथं मुलांना अट्रॅक्शन झालं पाहिजे की महानगरपालिकेच्या शाळेचे सुद्धा बालवाड्या एकदम अट्रॅक्टिव्ह आहेत आणि तिथं आपण गेलं पाहिजे. तर आपण, मी महापौर झाल्यावर सर्वप्रथम बैठक कुठली घेतली असेल तर ती आपल्या महानगरपालिकेच्या 51 शाळा आहेत. 51 शाळांच्या बाबतीत आम्ही बैठक घेतली मुख्याध्यापक शिक्षकांबरोबर की तुम्हाला शाळेत विद्यार्थी का येत नाही आपल्या महानगरपालिकेच्या, तुम्हाला सुविधा काय दिल्या पाहिजेत. तर त्यासाठी आम्ही विशेष बजेटमध्ये त्यासाठी प्रत्येक शाळेला 10 लाख रुपये, म्हणजे एकूण 51 शाळांसाठी 5 कोटी 10 लाख रुपये. मग त्यात शाळेतील शौचालय दुरुस्ती करायची असतील, विद्यार्थ्यांना फळेच नाहीत कुठल्या शाळेत, कुठं बसायला जागा नाही, कुठल्या शाळेचं छत पडते, कुठल्या शाळेला क्रीडांगणच नाही आहे, अशा सर्व शाळांच्या मागण्या घेऊन आपण सर्व शाळांमध्ये 51 शाळांमध्ये 5 कोटी 10 लाख रुपये असं प्रत्येक शाळेला 10-10 लाख रुपये असा आपण निधी धरलेला आहे. आणि त्या पद्धतीनं आता काम सुद्धा चालू झालेलं आहे. मनपा क्षेत्रामध्ये स्विमिंग टँक आहेत, पण ते महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना कधी मोफत मिळणार?
1: बर,
0: त्या विद्यार्थ्यांनी कधी स्विमिंग शिकायचं? खासगी शाळांमध्ये फी आकारून तिथं त्या विद्यार्थ्यांना स्विमिंग शिकवलं जाते, पण महानगरपालिकेच्या शाळेत शिकायला येणारा विद्यार्थी त्याचे आई वडील कुठेतर मोलमजुरी, कुणाचे तर कामाला, कुठेतर हमालीला, कुठेतर गौंडी कामाला असे जाऊन ते दिवस त्यांचा कसा चालायचा यातनं मग ती विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकायसाठी पडतो. मग त्या विद्यार्थ्यांना ह्या सोयी कधी मिळणार? म्हणून आपण जल तरण तलाव एक आपल्या महानगरपालिका क्षेत्रात करतोय की जेणेकरून महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना तिथं स्विमिंगची प्रॅक्टिस करता येईल. त्यातूनच एखादा आपला राष्ट्रीय लेवलचा किंवा राज्य लेवलचा प्लेअर घडू शकणार आहे ना. त्यांच्यासाठी ही सुविधा देण्यासाठी आपण जलतरण करतोय. महानगरपालिकेत सायन्स पार्क एक नवीन कन्सेप्ट आले आता, त्याला आपण डीपीटीसी म्हणून आता पैसे मागतोय. आपल्या बजेटमध्ये सुद्धा तरतूद केलेली आहे, पण डीपीटीसी पालकमंत्र्यांच्या मार्फत सुद्धा आपण त्यासाठी 6-6.5 कोटी रुपयाची मागणी केली. की ज्यात असं असणार आहे सायन्स पार्क की तिथं आत विद्यार्थी गेला तर त्याला लक्षात यायला पाहिजे की सायन्स काय आहे, विज्ञान काय आहे, कुठं गेलंय आता जग, त्याचे सगळे मॉडेल तिथे ठेवले जाणार आहेत. ह्या असा सायन्स पार्क ते आपण डोक्यात चांगल्या पद्धतीने घेतले महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना कळण्यासाठी. आपण एक पर्यटन म्हणून सांगली क्षेत्रात आपल्या इथं आता एक प्राणी संग्रहालय होतं, मला आठवते सांगलीतल्या सगळ्या लोकांना माहित असेल की आपल्या सांगली शहरात वाघ, सिंह, मगर, साप ह्यासारखे सगळ्यांचं प्राणी संग्रहालय होतं. आणि ते आपल्या महाराष्ट्रात 3 शहरात होतं, एक मुंबईला होतं, एक पुण्याला होतं आणि एक सांगलीला होतं. ते काही महापुराच्या ह्याच्यात आडाक्यात येते म्हणून ते बंद पडलं. 2005 जो पूर आला त्यात प्राणी सगळे पाण्यात राहिले, त्यावेळी त्या कमिटीने दिल्लीच्या येऊन ते प्राणी सगळे नेले आणि आपलं लायसन रद्द केलं. मग मागच्या 5 वार्षिकला आम्ही काय केलं, त्या प्राणी संग्रहालयाला पक्षी संग्रहालय केलं. पक्षी आणून तिथं करायचं उपाययोजना केली, सगळं केलं. आता ते त्याला महिन्याभरात पक्षी संग्रहालय चालू होते. तर ह्या बजेटला काय केलं, तर आपण त्या पक्षी संग्रहालयात एंट्री करतानाच मत्स्यालय उभारतोय आपण, जेणेकरून माणूस आला आपल्या इथं पर्यटनासाठी तर तिथं चांगलं त्यांना पाण्याचे, जे फॉरेनला आपण टनेल बघतोय की त्यातनं मधनं आपण जायचं, आपल्या आजूबाजूला सगळे वेगवेगळ्या जातीचे प्रकाराचे मासे असणार अशा प्रकारचं आपण टनेल करतोय आणि त्यात मत्स्यालय तयार करतोय. त्याचबरोबर आपण एक नवीन कन्सेप्ट आलेले आहे की 13D थिएटर मनोरंजनासाठी असते, जे फॉरेनची कन्सेप्ट आहे पण ते आपल्या इंडियात भारतात सुद्धा आता चालू होत आहे. ते आपल्या महानगरपालिका क्षेत्रातील महावीर उद्यान आहे, तिथं आपण ते 13D थिएटर जे आहे

0: ते आपण प्रस्तावित केले बजेटमध्ये. आणि हे सगळं करत असताना मग शहरात येताना मुख्य रस्त्यांवर कमानी असतील, बाहेरचा माणूस येताना त्याला वातावरण त्याच्या मनात प्रसन्नता वाटायला पाहिजे, सांगली शहरात बाबा आता चाललो, कमान लागली म्हणजे शहर चालू झालं, अशा पद्धतीने कमानी असतील. प्रवेशद्वारावर आम्ही कमानी करून बालोद्यान सांगली शहरात बालकांसाठी, हरित क्षेत्रांसाठी विकास काम करण्यासाठी काही बगीचे डेव्हलप करणार आहोत. आता एखाद्या मोठ्या रोडवर आपण आग लागली तर आपल्या अग्निशामकच्या गाड्या जाऊ शकतात, पण काही वस्त्या अशा आहेत की तिथं मोठ्या गाड्या जाऊ शकत नाही, तर आपण त्या ठिकाणी बुलेट अग्निशामक म्हणून आल्या टू व्हीलर त्या घ्यायसाठी बजेटमध्ये आपण तरतूद केल्या. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आपण प्रेरणास्थळे विकसित करतोय, म्हणजे आता आपले छत्रपती संभाजी महाराजांचं पुतळा असू दे प्रेरणा देणार युवकांसाठी, शिवशंभू सृष्टी असू दे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाला परवाच 64 वर्ष पूर्ण झाले आपल्या, तर त्या पुतळ्याचं सुशोभीकरण कवा तर व्हायला पाहिजे परत. तेव्हा शहर जेवढं होतं त्या पद्धतीने तिने ती सुशोभीकरण केलं, आता परत शहर वाढतंय, लोकांची गर्दी वाढते पुतळ्याची प्रेरणा घेण्यासाठी, तर तिथं शिव आणि शंभू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर एक सृष्टी उभा करायची की जेणेकरून नागरिक तिथे येतील, ते शिवशंभू सृष्टी पाहतील, महाराजांसमोर नतमस्तक होतील आणि प्रेरणा घेऊन आयुष्य आपलं जगायला बाहेर पडतील. अशा पद्धतीनं चांगल्या उपाययोजना आपण बजेटमध्ये केल्यात. क्रीडा क्षेत्रासाठी म्हणला तर आपल्या सांगलीचं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असू दे, मिरजेचं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असू दे, सांगलीचं आंबेडकर स्टेडियम असू दे आणि कुपवाडचं मिनी मदनभाऊ पाटील स्टेडियम असू दे, हे तिन्ही स्टेडियम आपले आहेत, पण आत्ताची स्थिती काय होती आतापर्यंतची, तर तिथल्या सुविधा करणे, तिथल्या खेळाडूंना ग्राउंड चांगले तयार करून देणे, प्रेक्षकांना बसायला गॅलरी तयार करून देणे आणि त्यातनं कमर्शियल एक व्ह्यू आम्ही असा ठेवला की त्याच्या बाजूने जर आपण कमर्शियल गाळे केले तर त्यातनं महापालिकेचं उत्पन्न वाढेल, त्यातनं क्रीडांगणाचं जे रोजच्या रोज मेंटेनन्स असतो तो केला जाईल. अशा पद्धतीने त्यासाठी सुद्धा चांगल्या प्रमाणात आम्ही क्रीडा क्षेत्रासाठी तिन्ही शहरात चांगले पैसे बजेटमध्ये धरले.
1: बरोबर. सर्व वयोगटातील नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी कशा प्रकारे आपण प्रयत्नशील आहात?
0: आता आम्ही बजेट तर चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे, बजेट 1600 कोटीचं जरी असलं तर शासनाकडून सुद्धा चांगल्या पद्धतीचे आम्हाला निधी उपलब्ध होत असतात, मग त्या DPDC कडून जिल्हा नियोजन कडून पैसे येत असतात, त्यात राज्य सरकारकडून येत असतात, केंद्र सरकारकडून येत असतात आणि ह्या पैशाचा विनियोग म्हणजे कुठं सुद्धा हे पैसे चुकीच्या मार्गाला जायला नाही पाहिजे, चांगल्या पद्धतीनं मग शहरातील आरोग्य व्यवस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, वीज व्यवस्था असेल, रस्ते व्यवस्था असेल, स्वच्छता असेल, या सर्वांवर विशेष लक्ष आमचं आहे आणि शहरातील प्रत्येक भागात डॉक्टर आहेत, औषधे आणि दवाखाने उपलब्ध करणे, लहान मुलांसाठी स्कूल बस. आता काय मॅडम आपण शाळा चांगल्या करीन सगळं, मुलांना आता काय झाले सवयी लागल्यात की स्कूल बस असा. आमच्या एका शाळेतल्या मुख्याध्यापकांना असं सांगितलं की स्कूल बस ज्या दिवशी आपल्या शाळेकडे येत्या त्या दिवशी शाळा फुल भरत्या, स्कूल बस येत नाही म्हणजे मुलांना गाडीत बसायला मिळते म्हणून पण शाळेला येणाऱ्यांचा एक गोरगरीब लोकांचं काय मॅडम त्यांना शिक्षण द्यायचं, त्यासाठी स्कूल बस असेल, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा व्यवस्था असतील, मनपा क्षेत्रात आपण स्वच्छता अभियान, डास प्रतिबंधात्मक उपाययोजना अशा सगळ्या योजना आपण आता राबवायच्या चालू केलेल्या आहेत ज्या नागरिकांच्या आरोग्याशी दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत.
1: आता शिक्षणाचाच विषय निघालाय म्हणजे लहान मुलांना आकर्षण असतं स्कूल बसचं म्हणून ती सुद्धा तरतूद केलेलीच आहे, पण एकूणच शिक्षण क्षेत्रामध्ये मग काय विशेष करून तरतुदी केलेल्या आहेत?
0: आपण तेच मुलं शाळेत आली पाहिजेत आपल्या हा पहिला उद्देश आहे की महानगरपालिकेच्या शाळेत सुद्धा चांगल्या सुविधा मिळतात, महानगरपालिकेच्या शाळेत सुद्धा चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळतं, महानगरपालिकेच्या शाळेत सुद्धा बसनं जाता येतं. ह्या सगळ्या गोष्टींसाठीच आपण आपल्या महानगरपालिकेच्या शाळेत 5 ते 6 हजार विद्यार्थी आहेत, म्हणजे सांगली मिरज कुपवाड म्हणून 51 शाळा आहेत, 51 शाळांमध्ये 5 ते 6 हजार विद्यार्थी आहेत. मग त्या विद्यार्थ्यांसाठी काय लागणार आहे, तर पहिला इन्फ्रा, त्यांचं जिथं शिक्षण घेतलं जाते ती शाळा चांगली असली पाहिजे, मग त्यासाठी आजपर्यंत कधी सुद्धा बजेटमध्ये पैसे धरले जात नव्हते. मग त्या शाळा मोडकडेस येत्यात, मग नागरिक घाबरून मुलांना शाळेतच पाठवत नाहीत, अंगावर पडलं तर काय करायचं, स्वच्छतेसाठी तिथं शौचालय नाहीत शाळेत, मग माझ्या मुलांनी कसं जायचं म्हणून, मग आपण ह्यासाठीच पैसे धरले ते 5 कोटी 10 लाख रुपये. हे सगळं आम्हाला का सुचलं मॅडम, आम्ही माझ्या ऑफिसच्या समोर एक बांधकाम चालू होत आणि बांधकाम मध्ये तिथे एक रहिवाशी राहत होता, त्याचा सिक्युरिटी म्हणून त्याचा मुलगा, ते रोज माझ्या ऑफिसमध्ये येऊन टीव्ही बघत बसायचं, म्हणलं अरे शाळेला शाळा चांगली नाही म्हणून जात नाही, मला एक खरं म्हणलं तर त्यातनं प्रेरणा मिळाली की आपण ह्या गोरगरीब मुलांसाठी शिक्षणासाठी यांच्या काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपण पहिला मीटिंग त्यांची घेतली आणि त्यात आपण सांगितलं

0: की बजेटला सगळ्यात पहिली तरतूद केली जाणार तर शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी केली जाणार. म्हणून आपण त्यांना प्रत्येक शाळेला 10 लाख रुपये प्रमाणे 5 कोटी 10 लाख रुपये धरले. त्या पद्धतीने त्यांच्या मागण्या मागवून घेतल्या शाळेतल्या मुख्याध्यापकांकडून आणि तिथं आता सद्यस्थितीला काम चालू करायच्या स्टेजला आहे. सगळ्या शाळेतल्या काय मागण्या आहेत, कुठल्या शाळेत शौचालय नाही, कुठल्या शाळेत बसायला बेंच नाहीत, कुठल्या शाळेत शिकवायला फळा नाही, अशा पद्धतीने सगळ्या सोयी तिथल्या कुठली शाळा गळत्या तिथले पत्रे बदलायचे आहेत, हे सगळं करत असताना मुलांच्या शारीरिक विकासावर पण भर दिली पाहिजे. म्हणजे काय तर मग ग्राउंड व्यवस्थित पाहिजेत, मुलं खेळली पाहिजेत मोबाईल मधनं बाहेरून. त्यासाठी ग्राउंडमध्ये पाणी साठते, कुठं ग्राउंडच नाही त्यांना ग्राउंड उपलब्ध करून देणे, ह्या सगळ्या सुविधांसाठी आपण हे पैसे धरले जाणार आणि त्याचा आता स्टेप बाय स्टेप काम चालू झाल्यावर पुढच्या काही दिवसात आपल्या सर्वांना दिसेल.
1: सर, खरं तर ही तिन्ही शहरं महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून विकासासाठी आता सज्ज आहेत, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य आणि स्वच्छता. तर या क्षेत्रामधल्या ज्या समस्या आहेत त्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहेत आणि याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता थोडीफार प्रमाणात आहे पण प्रत्यक्षात त्याविषयी काहीच होत नाहीये.
0: आता काय मॅडम, ह्याच्या आधी बघितलं तर आपल्या सांगली शहरात सगळीकडे अस्ताव्यस्त कचरा पडलेला दिसायचा. ते मी मागच्या वेळी उपमहापौर होतो त्यावेळी आम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून जसं आता स्कूलचं घेतले मत्स्यालय घेतले तसं त्यावेळी आपण कचरा गोळा करायची टीम पाहायला सक्षम करूया म्हणून आपण रिक्षा घंटा गाड्या घेतल्या ज्या कधी सुद्धा आपल्या महानगरपालिका क्षेत्रात नव्हत्या. आपलं पहिला कसं होतं, आपण चौकाच्या कुठल्या तर कॉर्नरला कचरा कुंडी असायची, सगळे गलीतले लोक तिथं आणून कचरा टाकायचे आणि तिथनं मग महानगरपालिका उचलून न्यायची. मग ते अस्ताव्यस्त असायचं आणि त्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत होते. आम्ही मागच्या पंचवार्षिकला काय केलं की सर्वप्रथम कचरा उचलायची सिस्टीम म्हणजे काय तर आपण रिक्षा घंटा गाड्या घेतल्या जी नागरिकांच्या दारात जाईल आणि त्या घेतल्या. आता मला असं वाटतं की 200 रिक्षा घंटा गाड्या आहेत आपल्या 3 शहरात. मग रोज प्रत्येक नागरिकाच्या दारात घंटा गाडी जाते, तिथला ओला आणि सुका कचऱ्याचे 2 हे आहेत. पण आता सध्याला आपण ते सगळं एकत्रच घेतोय. रस्त्यावर कचरा पडायचा एक तर आपला प्रश्न संपलेला आहे, नागरिक त्यात कचरा टाकतात ते एक. आम्ही प्रत्येक समिती वाईज त्याचं एक डेपो केलेला आहे, तिथे ते कचरा नेला जातो आणि तिथनं मग कचरा डेपोवर नेला जातो. त्यामुळे बऱ्यापैकी शहरातला कचऱ्याचा प्रश्न संपलेला आहे त्याचवेळी. पण आता काय करायला पाहिजे तर त्यावेळी घेतलेल्या गाड्यांचं मेंटेनन्स असेल, नागरिकांच्या अवेअरनेस असेल की कचरा ओला व सुका वेगळा वेगळा त्यांनी घरात कलेक्शन केलं पाहिजे आणि ते कलेक्शन आमच्या गाडीत वेगवेगळं टाकलं पाहिजे.
1: बरोबर.
0: म्हणजे ओल्या कचऱ्याची भी गाडी तीच असते आणि सुक्या कचऱ्याची भी गाडी तीच असते पण त्याच्यात कंपार्टमेंट असते. ते तुम्ही कलेक्शन घरात वेगवेगळं केला तर ते यात वेगळं वेगळं पडणार आहे. हे नागरिकांनी सुद्धा अवेअरनेसचा भाग आहे. हे नागरिक आता काही प्रमाणात आपापल्या घरात करत आहेत आणि त्यामुळे आरोग्याचे प्रश्न सुटण्यास आम्हाला मदत होत आहे. आणि आता नवीन म्हणलं तर नवीन अजून आम्ही 100 गाड्या घ्यायच्या भूमिकेत आहे की ज्यासाठी 15 वित्त आयोगमधून आम्हाला पैसे मिळत असतात 10 कोटी 15 कोटी. त्यातनं नवीन गाड्या, नवीन कंटेनर घेणे, नवीन ट्रॅक्टर घेणे जे कचरा उठावसाठी लागतात, स्वच्छतेसाठी काही गोष्टी लागतात त्या घेणे, ह्या सगळ्यावर आरोग्यावर आणि आम्ही आता स्वच्छतेवर सुद्धा भर चांगल्या पद्धतीने दिलेला आहे आणि ते आता शहरात लागू केलेलं आहे आम्ही सगळीकडे.
1: नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये ज्या समस्या भेडसावत असतात आणि पावसाळ्यात तर ते जास्त करून जाणवतं ते म्हणजे पाणी पुरवठा आणि रस्ते विकास. तर याविषयी काय तरतूद केलेली आहे?
0: आता पाण्यासाठी बघितलं तर मॅडम आपल्या आपण सगळेजण भाग्यवान आहे की आपल्या शहराला लागूनच कृष्णामाई सारखी एकदम मोठी आणि चांगली नदी आपल्या इथून शहराच्या मध्यभागातून जाते असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.
1: होय.
0: त्यामुळे पाण्याची कमतरता शहराला कधीच भासली नाही. पण वाढत्या शहरीकरणाकडे बघितलं तर आपले भाग जे एक्सटेन्शन वाढत चाललेले लोकांचा ग्रामीण मधून शहराकडे उद्योगासाठी कामासाठी येण्याचा ओघ बघितला तर शहर खूप वाढलेलं आहे.
1: हो.
0: आणि पहिल्याची जी आपल्या पाण्याच्या स्कीम होत्या त्या काही लिमिटेड, म्हणजे एवढं पाणी उचललं तर एवढ्या लोकांना आपण पोहोचवू शकतो अशा पद्धतीच्या होत्या. पण आता त्यासाठी आपण बघितलं तर शहराला 2045 पुरल, त्या लोकसंख्येला पुरल एवढी मोठी आपण पाण्याची स्कीम स्वर्गीय मदन भाऊंच्या नावानं मंजूर करून आणली आणि ते आता पाणी आपण त्या पद्धतीचं उचलतोय. आता ते सुद्धा पाणी कमी पडते आपल्याला.
1: बरं.
0: सांगलीला मिरजेची योजना पूर्ण झालेली आहे, मिरजेच्या नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळते, स्वच्छ मिळते, तिथली पूर्ण आहे. सांगलीच्या कुपवाडच्या लोकांचं शहरीकरण वाढल्यामुळं पाण्याचा एक मोठा प्रश्न आपल्या इकडं आता मान वर काढत आहे. मग त्यासाठी काय करायचं म्हणून आम्ही एक वारणा उद्भव योजना म्हणून जी आम्ही एक डिक्लेअर केली आणि त्याचा प्रस्ताव तयार करून आता राज्य सरकारच्या दरबारी आहे. ती 450 कोटीची योजना आहे. त्यात काय होणार आहे तर वारणा नदीतून पाणी उचलणार आपण आणि आपल्या इथं फिल्टरेशनला आणून स्वच्छ करणार आणि ते पाणी शहरात सगळीकडे डिस्ट्रीब्यूट आता ज्या भागात होत

0: त्या भागात नवीन पाईपलाईन टाकणे, नवीन टाक्या बांधणे, सगळ्यांच्या घरात पाणी मुबलक मिळालं पाहिजे यासाठी ही नवीन योजना आपण आता आखलेली आहे आणि ती शासन दरबार आहे. थोड्याच दिवसात ती सुद्धा मंजूर होऊन केंद्रात सरकार आमचं आहे, राज्यात सरकार आमचं आहे, तर तिकडनं आम्हाला चांगल्या पद्धतीचा निधी मिळून आम्ही ती योजना सुद्धा सांगलीकर लोकांसाठी आम्ही ती योजना आता आम्ही देत आहे. पाण्याची रस्त्याचं म्हणला तर रस्ते आपल्या सांगली शहरातले चांगल्या पद्धतीचे काही काळापूर्वी नव्हते. आता मध्यंतरी आमदार साहेब असतील, महानगरपालिकेला आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, त्यांनी 100 कोटीचा भरीव निधी दिला, त्यातनं चांगल्या पद्धतीचे रस्ते केलेले आहेत. पावसाळ्याच्या आधी काय परिस्थिती असते, खड्डे मुजवावे लागतात, पॅचवर्क करावे लागते, त्याची सुद्धा तरतूद आम्ही बजेटमध्ये चांगली केली आणि ते सुद्धा आता कामं आताच्या घडीला खड्डे मुजवणे, पॅचवर्क करणे चालू झालेले आहे. आणि हॅम एक संकल्पना राज्य सरकारनं राबवली पूर्ण राज्यात की ज्या संकल्पनेत शहरातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करायचे, ती संकल्पना सुद्धा राबवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि आम्ही त्या पद्धतीचा सर्व्हे चालू केलेला आहे. आणि शहराला जोडणारे मुख्य रस्ते, शहरातील नाही शहराला जोडणारे मुख्य रस्ते, की जेणेकरून दळणवळणाला सोपा पर्याय झाला पाहिजे, नागरिकांना कुठं सुद्धा अडचणी निर्माण झाल्या नाही पाहिजेत. आणि शहर आता बाहेरच वाढणार आहे, आतलं तर पॅक झाले, बाहेर जिथं जिथं वाढणार आहे तिथं जर आपण रस्ते चांगले दिले, गटारी चांगल्या दिल्या, ड्रेनेज व्यवस्था चांगली दिली आणि लाईटची व्यवस्था करून दिली तर त्या भागात सुद्धा कमर्शियल व्ह्यूला राहण्यासाठी योग्य होईल असे म्हणून रस्ते शहराला जोडणारे हॅम या स्कीम खाली आम्ही आता 100 कोटीचे आम्ही टेंडर करणार आहे. की ज्यात कॉन्ट्रॅक्टरला आत्ता सगळे पैसे द्यायचे नाहीत पण कॉन्ट्रॅक्टरनं सगळं काम आत्ता पूर्ण करायचं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरची कन्सेप्ट कशी असेल तर त्याला पार्ट पेमेंट द्यायचं, 10 वर्षात त्याचे पैसे सगळे व्याजासहित द्यायचे. म्हणजे महानगरपालिकेवर एकदम बोजा पण पडणार नाही पण सांगली मिरज कुपवाडला जोडणारे सगळे रस्ते चांगले होतील, सिमेंटचे होतील, जे आपण कोल्हापुरात बघतोय, जे आपण पुणे मुंबईत बघतोय, ते रस्ते आपल्या सांगलीत कधी होणार? मग तेवढा निधी पुरेसा मिळत नाही आपल्याला, म्हणून आपण ही संकल्पना आणली आणि या संकल्पे अंतर्गत आपण आता हॅम मध्ये रस्ते सुद्धा सांगलीला जोडणारे सिमेंट काँक्रीटचे करत आहोत.
1: बरोबर सर, एकूणच आता विकास योजनांचा हा एकूण आपण आढावा घेतोय, त्यातून एक लक्षात येत आहे की समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काहीतरी आणि त्यांना जे गरजेचं आहे ते देण्याचा आपला प्रयत्न आहे. यामध्ये महिला, बालक आणि दिव्यांग हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत आणि बऱ्याचदा जाणते अजाणतेपणी थोडंसं यांच्याकडे दुर्लक्ष होतं, पण मग आपण विशेष करून या समाज घटकांसाठी काय तरतुदी केलेल्या आहेत?
0: तर महिलांसाठी म्हणला तर आपण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे की राष्ट्रमाता जिजामाता उद्योग चालू करायचा आहे आपल्याला, त्यासाठी 2 कोटी रुपये धरले आहेत की जेणेकरून ते आपल्या शहरात कुठेतरी त्यांची एक व्यवस्था केली जाईल ओपन पीसला आणि तिथं त्या फक्त व्यवसाय महिलाच करतील, तिथं पुरुषांना एंट्री नाही व्यवसाय करायला. मग त्यात भाजी विक्री असेल त्यांची महिला करायची, तिथं काही कॉस्मेटिक विकायचं असेल महिलांनी विकायचं, महिलांच्या निगडीत जे व्यवसाय महिलांना करता येतील ते सगळे तिथे करायचे आणि त्याची उपलब्धी म्हणजे त्याची जागा उपलब्ध करून देणे, तिथं त्यांना दुकान गाळा करून देणे, तिथं त्यांना लाईटची, पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था करून देणे, हे सर्व आम्ही महानगरपालिका म्हणून करणार आणि तिथं त्या महिलांनी येऊन उत्तम व्यवसाय करायचा आणि आम्ही सुद्धा हे सगळं करू शकतो. म्हणून महिला सक्षमीकरणासाठी आम्ही हा एक बजेटमध्ये तरतूद केलेली होती आणि ती आता आम्ही मंजुरीला पाठवले ऐकतो मॅडम, त्यामुळे ते सुद्धा काम लवकर मार्गी लागेल महिलांसाठी. बालकांसाठी म्हणलं तर आपण त्यांच्यासाठी बालवाड्या करतोच आहोत पण त्यांच्यासाठी खेळण्यासाठी मोठी उद्यानं तिन्ही शहरात तीन मी सभापती असताना आम्ही केली आणि आपण बघतोय आपल्या विश्रामबागला राजमतीवर एक उद्यान केलं, तिथं रोज हजारो बालक खेळण्यासाठी येतात. तशी पुन्हा करायची आमची मानसिकता होती म्हणून पुन्हा आम्ही त्याला 1-2 कोटी रुपये धरले आणि तिन्ही शहराला एक एक बालकांसाठी आपण अनेक एक उद्यान करायचे की जिथे सगळी लहान मुलंच फक्त खेळतील, तिथं मोठ्या माणसांचं, तरुण मुलांचं काय उपयोग राहणार नाही, तिथं समुद्राची वाळू आणून टाकणे, तिथं सगळी प्रकारची खेळणी बसवणे, त्यांच्यासाठी तिथंच बाहेर खाऊगल्ली करणे, बालकांचं सुद्धा मनोरंजन झालं पाहिजे. ती आजकालचा बालक मोबाईलमध्ये अडकून नाही पडला पाहिजे, ही सर्वात मोठी आपल्या देशासमोरची समस्या आहे, मोबाईल, टॅब, टीव्ही यातनं मुलं बाहेर पडली पाहिजे. म्हणून आपण पुन्हा एकदा तिन्ही शहरात तीन बालकांसाठी उद्यानं विकसित करत आहोत आणि त्यानंतर विशेष म्हणजे दिव्यांगांसाठी सुविधा म्हणजे काय, तर दिव्यांगांना आपण दरवर्षी महानगरपालिका सक्षम करण्यासाठी मानधन देते काय तर ठरवून 5% म्हणजे बजेटच्या 5% दिव्यांगांना वाटायचं असतं. ते मध्यंतरी थोडं रखडलं होतं, ते आता आम्ही पुन्हा इलेक्शन झाल्या, आमची सत्ता आली, सर्वच नगरसेवकांना विश्वासात घेऊन तो विषय सुद्धा अजेंडावर घेऊन मार्गी काढला आणि त्यांचं मानधनचं

0: वाटप करत आपण चालू केलेलं. तर दिव्यांगांसाठी काय उद्योग आपण उभा करू शकतो का सांगलीत महानगरपालिकेतर्फे तिन्ही शहरात एक एक जो आता महिलांसाठी आपण कन्सेप्ट घेतली ते दिव्यांगांसाठी करू शकतो का? यासाठी सुद्धा आपण उपाययोजना चांगल्या बजेटमध्ये केलेल्या आहेत आणि दिव्यांग बंधू भगिनींना सुद्धा महापालिका प्रशासनाच्या मार्फत सक्षम बनवण्यासाठी आपण पुढाकार घेतलेला.
1: बर. खरं तर या तीनही शहरांना स्वतःचा असा एक सांस्कृतिक वारसा आहे, तर या शहरांच्या सांस्कृतिक वारशासाठी, त्याची जपणूक होण्यासाठी आणि एकूणच या ठिकाणी हरित क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास होण्यासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्नशील आहात?
0: मला सर्वप्रथम मॅडम सांगायला आनंद होतोय की सांगली शहरामध्ये अद्ययावत प्रकारचं सांस्कृतिक असं नाट्यगृह नव्हतं कधी. भावी नाट्यगृह आहे, चालू स्थितीत आहे, पण सुसज्ज नाही. दिनानाथ नाट्यगृह आहे, ते आता बंद स्थितीत आहे. म्हणजे सांगली शहरात, मिरज शहरात सुद्धा नाट्यगृह पण सुस्थितीत नाही. तर आम्ही राज्य सरकारकडनं आमदारांनी, पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून 25 कोटी रुपये मंजूर करून आणले. त्याचं टेंडर झालं, त्याची वर्क ऑर्डर झाली आणि येत्याला 15 ते 20 दिवसात राज्याचे मुख्यमंत्री आमचे पालकमंत्री यांना घेऊन आम्ही त्याचं उद्घाटन करतोय. आपल्या हनुमाननगर इथं 850 सीटचं, जिथं मुंबई पुण्याला जे रेकॉर्डिंगला आपल्याला जावं लागते, जे स्टेज आपल्या इथले बारके आहेत, सगळ्या सुविधांसहित आपण एक मोठं 30 कोटी रुपयाचं नाट्यगृह मंजूर केलंय. 2 वर्षात ते पूर्ण करायचं आणि लोकार्पण करायचं, म्हणजे जेणेकरून पैसे आणले आणि नुसतं उद्घाटन केलं नाही तर ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून आम्ही एक 30 कोटीचं अद्ययावत, म्हणजे जे मुंबईच्या धर्तीवर आम्ही नाट्यगृह मंजूर केलं आणि त्याचा शुभारंभ माझ्या कार्यकर्ते होते. याचा एक मला सांस्कृतिक क्षेत्रासाठी आनंद आहे. क्रीडा क्षेत्रासाठी शिवाजी स्टेडियम इथं आम्ही 8 कोटी रुपयाचं बजेट धरले छत्रपती शिवाजी स्टेडियमला. तर ते स्टेडियम पूर्ण आपलं इंटरनॅशनल लेवलचं होईल. तिथं सर्व प्रकारचे खेळ, क्रिकेट, आपलं रनिंग असेल, गोळाफेक असेल, पोलीस भरतीसाठीचा आपल्या इथला क्राऊड जास्त आहे, ट्रॅक असेल तिथला, हे सगळं करत आम्ही आता त्या सुद्धा कमर्शियल व्ह्यूना बघून आम्ही शिवाजी स्टेडियम सुद्धा एकदम अद्ययावत प्रकारचं डेव्हलप करत आहोत. हरित म्हणजे आपल्या ज्या तिन्ही शहराला एक मी म्हणतोय की एक आपल्याला हे लाभलंय की अमराई सारखं उद्यान लाभलं की जे हुडकायला लागते काही शहरात आपल्याला निसर्गाची देण आहे म्हणतोय अमराई.
1: बरोबर.
0: तर ते सुद्धा थोड्या प्रमाणात तिथं सुद्धा मोडगळ झालेले, ते सुद्धा आपण तिथला ट्रॅक असू दे, तिथं आपण सिंथेटिक करतोय. आता नागरिक रोज तिथं 1000 फिरायला असतात व्यायामासाठी, ऑक्सिजन घेण्यासाठी सकाळी, तो ट्रॅक सुद्धा आपण सिंथेटिक करतोय. आपल्या मिरजेचं आंबेडकर उद्यान असेल, तिथल्या सुद्धा विकासासाठी आपण 1-2 कोटी रुपये धरलेले आहेत. कुपवाडला एक आपण आता प्राध्यापक शरद पाटील माजी आमदार, जे आता आपल्यात नाही आहेत, पण त्यांचं कार्य खूप मोठं होतं कुपवाडसाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी, ते माजी आमदार सुद्धा होते. तर त्यांच्या नावानं आमच्या उपमहापौरात गजानन उद्योग, त्यांचा हट्ट होता की त्यांच्या नावानं एक स्मारक झालं पाहिजे. मग त्या स्मारकाचं रूपांतर आम्ही आता उद्यानात केले. मग तिथं सुद्धा नागरिक जातील, फिरतील, स्मारक बघतील. तिथं आम्ही आता एक भारताचा झेंडा उभा करतोय. अशा पद्धतीचं ते सुद्धा बजेटमध्ये धरून त्याची सुद्धा वर्क ऑर्डर स्टेजला काम आहे. तर हरित मध्ये बघितला तरी काम करतोय आपण, क्रीडामध्ये काम करतोय आणि सांस्कृतिक मध्ये काम करतोय. तिन्ही ह्याची काम आता चालू स्थितीत आहेत आणि चांगल्या पद्धतीने तिन्ही शहरातील लोकांना याचा उपयोग होणार आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे तिन्ही शहरातील सगळ्या क्षेत्रातील नागरिकांना कसा जास्तीत जास्त लाभ होईल ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो.
1: तर एकूणच सर, आपण या अर्थसंकल्पाविषयी तर चर्चा करतच आहोत, विविध विकास योजनांबद्दल सुद्धा आपण बोलतोय, पण सगळ्यात महत्वाचं आकर्षण जे असतं नागरिकांमध्ये, तर हा अर्थसंकल्प प्रत्यक्षात कशा प्रकारे राबवला जाईल आणि त्यावरच त्याचं वेगळेपण जे आहे ते ठरतं. तर हा अर्थसंकल्प तुमच्या दृष्टिकोनातून वेगळा का आहे?
0: बघितला तर मॅडम अर्थसंकल्प पूर्ण वाचन, तर महापालिकेच्या इतिहासातील सगळ्यात पहिला अर्थसंकल्प आपण हा अशा पद्धतीने केला की हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. म्हणजे तळागाळातल्या नागरिकांपासून एकदम हाय लेवलच्या नागरिकांपर्यंत सर्वसमावेशक, म्हणजे सगळ्यांना यातनं लाभ होणार आहे आणि पारदर्शक आहे. म्हणजे ह्यात कुठली सुद्धा आत एक गोष्ट बाहेर एक गोष्ट नाही, पारदर्शक केलंय की जेणेकरून अर्थसंकल्प वाचायला सुद्धा सोपा आहे आणि तो जर शहरात फिरून बघितला तर तो दिसायला सुद्धा सोपा दिसा. अशा पद्धतीचा आपण सर्व विकासाभिमुख अर्थसंकल्प केलेला आहे. कोणताही वाद न करता सर्वांगीण विकासासाठी निधी वाटप केलेला आहे आपण यामधून आणि लोकहिताच्या दृष्टीने तयार केलेला आहे. त्यामुळं आपण अनेक ह्यात मॅडम सांगायचं राहून गेलं की नागरिकांच्या सहभागातून 100 कोटींचे म्युन्सिपल बॉन्ड आपण बजेटला धरलेले आहेत.
1: बरोबर.
0: की जेणेकरून नागरिक महानगरपालिकेवर विश्वास ठेवून पैसे इन्व्हेस्ट करतील. त्याचे आपण त्यांना बॉन्ड्स देणार. म्हणजे एखादा साखर कारखाना असला तर तिथं माणूस शेअर्स घेतो आणि त्याचे त्यांना एक बॉन्ड्स दिले जातात. तशा पद्धतीने

0: आपल्या सांगलीचे शहरात आपण बॉन्ड्स पहिल्यांदाच करत आहोत आणि त्याची एजन्सी नेमलेली आहे, त्याचं काम पण गतीवर आहे. त्या शेअरचं आपण त्या नागरिकांना व्याज देणार आणि ते पैसे आपण शहराच्या विकासासाठी वापरणार. दुसरी गोष्ट आपण अनेक अशी केली बजेटमध्ये की 200 कोटींचे शहरी विकास आव्हान निधी संकल्पना महानगरपालिकेत राबवली, ज्यातनं जास्त प्रकारचा निधी केंद्र सरकार राज्य सरकारकडनं येऊ शकतो. हे आजपर्यंत कधीच बजेटमध्ये धरली गेली नव्हती आणि ते आपण यावर्षी धरलेले. तर हा बजेट योजनेवर खर्च करून शाश्वत विकास साधला जाईल या पद्धतीचाच आपण हे बजेट केलेलं आहे. आणि ह्या बजेटचं वेगळेपण जर लोकांना पाहायचं असेल तर हे बजेटचे पैसे सगळे खर्ची पडले, हे ज्या सगळ्या वर्क ऑर्डर झाल्या आणि जी कामं झाली तरच नागरिकांना कळणार आहे की हे बजेट कसं वेगळं होतं आणि कसं धीरसुरींशी महापौर झाल्यावर हे बजेट सर्वांपेक्षा वेगळं करून दाखव. आता कागदावर जरी दिसत असलं तर प्रत्यक्षात उतरल्यावर त्याचं दृष्टी ते दिसणार बजेट चांगल्या पद्धतीचं शहराच्या तिन्ही विकासाचं असणार. त्यामुळे चांगल्या पद्धतीचं बजेट आणि वेगळं बजेट आजपर्यंतच्या महापौरांच्यात मी केलं असं माझा की विश्वास आहे.
1: आणि सर, हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जे प्रयत्न तुम्हाला करावे लागतात त्यांना यश कधी येतं? जेव्हा तुम्ही नागरिकांमध्ये स्वतः मिसळून त्यांचे प्रश्न स्वतः समोरासमोर जाणून घेता. अलीकडेच तुमची आणखी एक नवीन मोहीम तुम्ही आताच नुकतीच सुरू केलेली आहे, ती म्हणजे जनसंवाद. यामध्ये प्रभाग निहाय भेटी देऊन आपण नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घ्यायचा प्रयत्न करता. याविषयी थोडं सविस्तर ऐकायला आवडेल.
0: आता नागरिकांच्या बजेट तयार केल्यावर मला एक असं लक्षात आलं की आपण बजेट केलं, पैसे धरले, सगळं ठीक आहे, पण नागरिकांच्या समस्या कोण ऐकून घेणार? नागरिक समस्या नगरसेवकांना सांगणार, नगरसेवक मग आमच्याकडे येणार. तर मी म्हणलं की एक आठवड्यातला एक वार असा ठरवू की आपल्या महानगरपालिका क्षेत्रात 4 प्रभाग समित्या आणि त्या 4 प्रभाग समित्यांमध्ये 4 कुठं 5 असे वॉर्ड आहेत. तर त्या दिवशी त्या प्रभाग, एक उदाहरणार्थ सांगायचं झालं तर परवा दिवशी आम्ही सोमवार वार ठरवला, सोमवारी प्रभाग समिती 3 ठरवली, त्यातले 2 नंबर वॉर्ड आणि 8 नंबर वॉर्ड ठरवला आणि त्या वॉर्डातले 4-4 स्पॉट असे काढले की जिथं कधीच 30-30 वर्षात कामच झालं नाही.
1: बर.
0: आणि हे स्पॉट व्हिजिट करणे आणि त्यातली समस्या जाणून घेणे हे महापौर म्हणून माझं सुद्धा कर्तव्य आहे. म्हणून आम्ही एक संकल्पना शोधून काढली की जनहित महापौर आढावा अभियान. मग ज्यात काय असेल, महापौर स्वतः त्या स्पॉटवर जातील, तिथल्या समस्या ऐकून घेतील, तिथल्या समस्या ऐकून त्या समितीच्या कार्यालयात जातील आणि तिथं सर्व अधिकाऱ्यांसमवेत त्याच दिवशी त्या समस्यांचा निपटारा होईल.
1: बरोबर.
0: म्हणजे त्याला कुठलाही वेळ लागला जाणार नाही. आणि ज्यावेळी त्या आपण समस्या ऐकण्यासाठी ज्या स्पॉटवर जाईल त्यावेळी तिथले पदाधिकारी त्या समितीचे अधिकारी असतील, त्यामुळे कम्युनिकेशन गॅप राहणार नाही. उदाहरणार्थ परवा आम्ही कुपवाडला गेलो, एक नाला 30 वर्ष झाले शेतकरी सापच करून देत नव्हते. त्याचा आपल्या लोकांवर काय दुष्परिणाम होत होता की तिथं राहणाऱ्या लोकांच्या वस्तीत पाणी घुसणे, आरोग्याच्या समस्या त्यामुळे निर्माण होत होत्या. तर त्या दिवशी आम्ही तिथे गेलो, वारंवार त्या शेतकऱ्यांचे वादाचे प्रकार ऐकून घेतले, सगळं झाले. आज मला सांगायला आनंद वाटतोय की महापौर जनहित आढावा अभियान मधलं पहिलं काम आम्ही ते हाती घेतलं आणि आजच्या स्थितीला तो नाला पूर्ण साफ केलेला आहे. म्हणजे त्या नागरिकांची समजूत काढली, नाला साफ करून घेतला, नाल्याची संकल्पना काय आहे, नैसर्गिक नाला म्हणजे काय त्याला समजून सांगितलं, पाणी वाहत ठेवणं म्हणजेच नैसर्गिक नाला आहे, तो काय कृत्रिम नाही, मानवनिर्मित नाही. अशा प्रकारचे जटिल प्रश्न असतात जे अडकून पडलेले असतात शहराचे कित्येक दिवस कित्येक वर्ष, ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि ते अभियान मला असं वाटतं की आता इथून पुढे चांगल्या पद्धतीने त्याला लोक प्रतिसाद मिळेल. कारण आम्ही पहिल्याच दिवशी गेलो, 2 वॉर्ड धरले, 2-2 स्पॉट धरलेले, पण तिथे गेल्यावर 4-4, 5-5 स्पॉट झाले. नागरिकांच्यात गेल्याशिवाय नागरिकांच्या समस्या आपल्याला कळणार नाही हे आम्हाला सर्वप्रथम त्या दिवशी प्राधान्यानं जाणवलं. त्यामुळे आता आम्ही ह्या येत्याला सोमवारी मिरज प्रभाग समिती 4 मध्ये जाणार आहे, तिथले 2 वॉर्ड निवडलेले. तर असा आम्ही सांगली शहर असू दे, मिरज असू दे, कुपवाड असू दे, तिन्ही शहरातील सगळ्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं आमचं काम आहे, त्या नागरिकांचं काम करणं आमचं काम आहे आणि त्यासाठीच आम्हाला त्यांनी निवडून दिलंय आणि त्यासाठीच पार्टीनं आम्हाला महापौर केलं. म्हणजे आम्हाला हे महापौर पद कुठे मिळवण्यासाठी दिलेलं नाही किंवा नागरिकांनी नगरसेवक तो आमचा काय तर साहेब झालाच म्हणून दिलेलं नाही, तर ज्याने आपल्याला निवडून दिले आणि ज्याने आपल्याला महापौर केले त्यांची स्वप्न पूर्ण करणे म्हणजे काय तर नागरिकांची काम करायची.
1: अगदी बरोबर.
0: ह्यासाठीच हे जनहित महापौर आढावा आपण अभियान चालू केलेलं आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांचं काम करणे हा त्याचा एकच उद्दिष्ट असेल.
1: आणि याच अनुषंगानं सध्या नागरिकांच्या मनात ज्या प्रश्नाविषयी अनेक समज, गैरसमज आहेत, भीती आहे, ते म्हणजे वाढीव घरपट्टीचा प्रश्न. तर याबाबत आपण थोडंसं या माध्यमातून नागरिकांना एक सविस्तर थोडंसं समजावून सांगावं.
0: आता मॅडम, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की महानगरपालिका स्थापन झाल्यापासून जी घरपट्टी आपण लावली होती ते नियमात असं आहे की दर 3 वर्षानं दिन 5 वर्षानं त्याचे रेट वाढवले गेले पाहिजेत आणि त्यातून वसूल केला पाहिजे. पण ते आजपर्यंत कधीच झालं नव्हतं.

0: आणि मध्यंतरी एक 2.5 वर्षाचा प्रशासक काळ होता आणि त्यावेळी राज्य सरकार केंद्र सरकारनं निर्देश दिले की आता ही संकल्पना जुनी झालेली आहे आणि बाकीच्या शहरांमध्ये जसं आपल्या रेडी रेकनरवर म्हणजे भांडवली मूल्यावर घरपट्टी आकारली जाते त्या पद्धतीनं महानगरपालिकेला सुद्धा निर्देश देण्यात आले आणि तत्कालीन प्रशासन सर्वांनी मिळून भांडवलीवरचे सगळे ठराव केले आणि ती कर प्रणाली लागू केली आणि त्या कर प्रणालीचा त्यांनी काही प्रमाणात वसूल सुद्धा केला आणि त्याच्या अगोदर आपल्याकडे एक आयुक्त होते त्यांनी आपली जी जुनी कर पद्धती होती त्याच्यातच करवाढ करून लागू केली मग त्यात नागरिकांचा रोष झाला ती घरपट्टी पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली आणि त्यानंतर मग भांडवली कर पद्धती लागू केली. त्यानंतर आमच्या निवडणुका झाल्या मी महापौर झालो उपमहापौर आले सभापती आले आणि सगळ्यांसमोर मग प्रश्न आला की प्रशासन काळात ही घरपट्टी लागू केलेली आहे आणि त्याचा आपण अभ्यास करू. मग आम्ही पहिला पार्ट म्हणून मॅडमकडे मी महापौर म्हणून गेलो मॅडम आपल्याला ही जर घरपट्टी लागायची असेल नागरिकांना ही घरपट्टी लावायची असेल तर अशी घरपट्टी कुठे लागू केल्या का ह्याच्या आधी ड वर्ग महानगरपालिका आपली अशी कुठे केल्या का. तर तिने एक 2-3 उदाहरणं आम्हाला दिली. एक कोल्हापूरचं दिलं, एक अमरावतीचं दिलं, एक पुणे पिंपरी चिंचवडचं दिलं, मुंबईचं दिलं की ह्या कर प्रणालीवर ही घरपट्टी लागू केलेली आहे. मग मॅडम तिथला सगळा अभ्यास केलाय का विचारलं त्या पद्धतीची घरपट्टी लागू केल्या का. तर त्यांनी त्यांना जे योग्य वाटेल त्या त्यावेळी त्यांनी प्रशासक काळात हे सगळं लागू केलेलं होतं. आता प्रश्न काय आहे की घरपट्टी वाढून आल्या लोकांना तर 1,61,000 नोटिसा आपल्या महानगरपालिकेनं दिल्या. नोटिसा बिल नाहीत नोटिसा की त्यावर नागरिकांनी हरकत घ्यायची.
1: बर बर बर.
0: आणि त्याला मुदत दिली 21 दिवसाची. म्हणजे उदाहरणार्थ धीरज सुरुंशीला एक नोटीस आली ही तुमची घरपट्टी आता बदलली आणि तुमची पहिला 3,000 होती आणि आता 6,000 येत्या किंवा 4,000 येत्या किंवा 3,000 पेक्षा कमी 2,000 येत्या तर तुम्ही याच्यावर हरकत घेऊ शकता म्हणून एक नोटीस दिली.
1: बर.
0: मग त्या नोटीसीचं रुपांतर असं झालं की नागरिकांच्यात गैरसमज निर्माण झाला हे बिलच आले का असं
1: तसं
0: काही सुज्ञ नागरिकांनी त्या नोटीसांना हरकत घेतली. 19,000 हरकती आल्या 1,61,000 मधल्या. तर 19,000 हरकतींचं स्वरूप प्रत्येकाचं वेगवेगळं होतं. काही जणांचं स्वरूप होतं की माझी घरपट्टी मला ही मान्यच नाही. का मान्य नाही तर माझ्या इथं रस्ता नाही गटर नाही माझ्या इथं ड्रेनेजची व्यवस्था नाही माझ्या इथं मुबलक पाणी मिळत नाही म्हणून मला घरपट्टी भरायची नाही. काही जणांचं असं मत होतं की माझी घरपट्टीवर नाव चुकले. काही जणांचं मत होतं की तुम्ही जे मोजमाप घेतलाय त्यावेळी मी घरात उपस्थित नव्हतो आणि माझं मोजमाप चुकले. काही जणांचं मत होतं की भांडवलीवर तुम्ही गेलाच का. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिळून 19,000 हरकती आल्या आणि त्या हरकती निकाली काढल्या महानगरपालिका. मग आपल्या तिन्ही शहरातील विकासासाठी शहरातील काय चुकीच्या गोष्टी घडत असतील तर एक कृती समिती काही दिवसांपूर्वी तयार झालेली आहे आणि त्यांच्या मार्फत सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम चांगलं असते शहरात. म्हणजे जिथं प्रशासक चुकल तिथं त्यांचं कान धरणे जिथं महापौर चुकल तिथं महापौरचं कान धरणे ह्या पद्धतीचं ती समिती काम करत असते आणि त्यांना ह्यात काही त्रुटी आढळल्या घरपट्टी तर त्यांनी त्या त्रुटींसंदर्भात आमच्या बरोबर चर्चा केलेली आहे. आम्ही ते महासभेत विषय घ्यावा आणि त्या त्रुटी दूर कराव्या म्हणून त्यांनी आम्हाला एक प्रस्ताव दिलेला होता. तसा आम्ही महासभेत महानगरपालिकेत जी जनरल मीटिंग असते आमची महिन्यातून एकदा त्यात विषय घेतला तर सर्व नगरसेवकांनी एक समिती तयार करायचं आम्हाला सुचवलं आणि त्या समितीला सगळे अधिकार दिले की ही घरपट्टीत काही सुधारणा करायच्या असतील तर त्या सुधारण्याच्या जबाबदारी या समितीची राहील आणि या समितीला आम्ही अधिकार देत आहे. परत हा विषय महासभेसमोर घेणे बंधनकारक नाही. तर आम्ही समितीची पहिली बैठक सुद्धा परवाच मागच्या आठवड्यात घेतली. जो घरपट्टी विरोधात मोर्चा मोठा झाला त्याच्या अगोदर आम्ही मीटिंग घेतली. त्यात आम्ही सर्व समितीत पदाधिकारीच आहोत म्हणजे महापौर आहेत उपमहापौर आहेत सगळ्या पक्षाचे गट नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत आणि प्रशासनातले ह्यातले जे एचओडी आहेत घरपट्टीवरचे ते सगळेजण आहेत. तर त्यावेळी सुद्धा आम्ही कृती समितीच्या सदस्यांना मीटिंगला बोलवलं सदस्य नसताना सुद्धा त्यांचा अनेकदा निवेदन घेतलं आणि त्याचा पूर्ण अभ्यास आणि या समितीची जी मतं आहेत आता समितीची मतं काही वैयक्तिक नसणार आहेत ती नागरिकांचीच असणार आहेत. नागरिकांना कसा दिलासा मिळेल आणि त्याच मताशी संवाद आमची सुद्धा बॉडी असणार आहे म्हणजे लोकनियुक्त म्हणजे लोकांनी निवडून दिलेली आणि त्यातूनच मग मी महापौर उपमहापौर गटनेता सभापती आम्ही सगळेजण झालो ना. त्यामुळे सांगली मिरज कुपवाडच्या शहरातील नागरिकांवर कुठला सुद्धा कर स्वरूपात बोजा पडणार नाही ह्याची दक्षता घेणं पहिलं काम आमचं आहे. त्यामुळे त्या समितीसमोर आम्ही असं सुचवलं की ह्या तज्ज्ञ लोकांची अजून निवड करणं गरजेचं आहे आणि त्या सर्व तज्ज्ञ नगरसेवकांची आणि बाहेरचे कोण तज्ज्ञ घ्यायचे असतील याची एकदा निवड पुन्हा एकदा प्रशासनानं करावी आणि पुन्हा एकदा समितीची बैठक घ्यावी आणि जे कृती समितीचं किंवा ज्या आंदोलनकर्त्यांचं किंवा कुठल्या राजकीय पक्षाची जी मतं आहेत ती जाणून घेऊन नागरिकांना कसं दिलासा देता येईल हे काम ही समिती करणार आहे. त्यामुळं येत्याल्या काळात 100% महानगरपालिका क्षेत्रात घरपट्टी वाढीव होणार नाही. ज्यांची घरपट्टी वाढवली जाईल त्यांचं पूर्ण निराकरण होईपर्यंत त्यांनी पैसे भरले नाही भरले त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. पण प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक कुटुंबाचं निराकरण करणे त्याच्या

0: समस्येचं उत्तर देणे हे आम्ही बंधनकारक आहे, ते आम्हाला करावं लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा घाबरून न जाता, त्यांच्या जर वाटत असेल की आम्हाला घरपट्टी आलेली योग्य नाही आहे, आमची मापं चुकलेली आहेत, आमचं नाव चुकलेलं आहे, तर त्या स्वरूपाच्या तक्रारी महानगरपालिकेत दाखल कराव्या. एखाद्या शेवटला मॅडम कसं सिस्टीममध्ये काम करत असताना शेवटला कोण हातानं काम करते, कोण कम्प्युटरवर करते, कुठं चूक होत असते. एक उदाहरण द्यायचं झालं तर एका हॉस्पिटलला आम्ही घरपट्टी 14,000 येत होती, ती चुकून एक शून्य वाढला आणि ती 14 लाख झाली. त्यानं येऊन तक्रार दिला, लगेच त्याचं शून्य कमी करून आम्ही 14,000 करून दिले. अशा पद्धतीचं दुरुस्त करायची मानसिकता महानगरपालिकेची आहे. दुरुस्त करायची मानसिकता आमच्या सर्व लोकनियुक्त बॉडीची आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं आम्हाला बंधनकारक आहे, जे आम्ही आमचं कर्तव्य मानतोय. नागरिकांनी महानगरपालिकेत यावं, त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निरासरण होत नाही तोपर्यंत आमच्या संघ भांडावं आणि घरपट्टी लागू केलेली सगळ्यांनी भरावी. यातला एक पार्ट मॅडम असा होता की जुनी घरपट्टी थकबाकी आमची 1,74,00,000 रुपये होती.
1: बरं,
0: त्यासाठी कधीच काही उपाययोजना केली जात नव्हती आणि ती नागरिक सुद्धा भरत नव्हते. का भरत नव्हते? तर त्यांची घरपट्टी 1,00,000 रुपये येते समजा, तर त्याला व्याज दंड शास्ती हे वाढून 10-10 लाख 20-20 लाख 15 लाख झाले. तर आपण महापौर झाल्यावर एक योजना त्या नागरिकांसाठी सुद्धा चालू केलेली आहे, महापौर योजना म्हणून. तर त्यात त्यांना दंड शास्ती देणं आपण 100% माफ करतोय, पण जेवढी घरपट्टी तुमची थकीत आहे तेवढी भरा. तर माझं या निमित्तानं एक आव्हान सुद्धा आहे की ज्यांची थकीत घरपट्टी आहे, ज्यांना महापौर योजनेतनं सवलत मिळणार आहे, त्यांनी सर्वांनी ह्या अभय योजनेचा लाभ घ्यावा आणि त्यातनं ही घरपट्टी भरून आपलं प्रॉपर्टी आपली नील करून घ्यावी, नाहीतर मग महानगरपालिका पुढची कारवाई त्यांची करत राहते की त्या लोकांचं जाऊन सील करणे, त्याच्यावर बोजा चढवणे, मग कोर्टातनं ऑर्डरही करून घेणे, मग हे आपल्याला नागरिकांना त्रास द्यायचा नाही. नागरिकांनी सुद्धा यातनं आपल्याला प्रतिसाद देऊन जे थकबाकीदार आहेत त्यांनी सुद्धा ह्या अभय योजनेचा लाभ घ्यावा. माझी त्यांना विनंती आहे की ह्या अभय योजनेचा लाभ घ्यावा आणि ही घरपट्टी त्यांची थकीत आहे ती सुद्धा भरावी. नवीन घरपट्टी मार्ग काढण्यात आम्ही सक्षम आहोत आणि 100% मार्ग काढून चांगल्या पद्धतीची कर प्रणाली आपण सांगली शहराला आपण देऊया.
1: सर, खरं तर सगळ्याच विकास योजना राबवताना दोन्हीकडून तसाच प्रतिसाद मिळणं खूप गरजेचं आहे. जिथं गरज आहे तिथं कर्तव्य आणि जबाबदारीचा समतोल राखणं गरजेचं आहे. तर एकूणच सगळ्याच दृष्टिकोनातून शहराचा सर्वांगीण विकास असेल, अर्थसंकल्प, नागरिकांच्या समस्या असतील आणि भविष्यातील महत्वाकांक्षी योजना असतील, या दृष्टिकोनातून नागरिकांना काही विशेष संदेश आपण आकाशवाणीच्या माध्यमातून देऊ शकता का?
0: नागरिकांना माझा एकच संदेश आहे की आपली सांगली खूप चांगली आहे, आपल्या सांगली शहरासाठी खूप लोकांनी बलिदान दिलेलं आहे, आपल्या सांगलीसाठी खूप लोकांचं योगदान लाभलेलं आहे. तर आपण सर्वांनी मिळून एक निश्चय केला पाहिजे की आपली सांगली स्मार्ट कशी झाली पाहिजे, आपली सांगली स्वच्छ कशी राहिली पाहिजे, आपली सांगली सुरक्षित कशी राहिली पाहिजे आणि आपलं शहर कसं समृद्ध घडवण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी एकमेकाच्या हातात हात घालून काम केलं पाहिजे. तर या सर्व सूचना करणे किंवा तुम्हाला मार्गदर्शन करणे ह्यापेक्षा नागरिकांनी सुद्धा आपली जबाबदारी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, हे एक मला नागरिकांना संदेश द्यायचा आहे. आणि आपण सांगली मिरज कुपवाड शहराला या सर्व गोष्टींच्या माध्यमातून एक नवीन उंची देऊ, नवीन एक स्तर देऊ आणि सांगली मिरज कुपवाड मधल्या नागरिकांचा समतोल विकास करून सर्वांना चांगल्या पद्धतीचं राहणीमान कसं देता येईल यासाठीचा एक निश्चय केला पाहिजे. या सर्व गोष्टींसाठी आपण सर्वांनी एकमेकाच्या हातात हात हात घालून विकासासाठी सर्वजण प्रयत्नशील राहिलो पाहिजे.
2: तर श्रोते हो, सांगली मिरज आणि कुपवाड या शहरांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सज्ज असणारे आपले माननीय महापौर धीरज सूर्यवंशी साहेब आज आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपल्यासाठी उपस्थित राहिले आणि अर्थसंकल्पाबरोबरच नागरिकांच्या मनात असणाऱ्या अनेक शंकांना प्रश्नांना समाधानकारक उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेलाच आहे. आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानूया. धन्यवाद सर.
0: नमस्कार.
3: सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोताओं, राजभाषा का प्रचार एवं प्रसार की भूमिका में हम आकाशवाणी सांगली की ओर से प्रयास कर रहे हैं. लीजिए सुनिए आज का शब्द, पहले अंग्रेजी में, बाद में उसका पर्यायवाची शब्द हिंदी में. शब्द है क्रेडिट. हिंदी में कहते हैं ऋण, उधार, साख, जमा. अब आज की सूक्ति. हजारों लड़ियां

रमेश दाते यांनी गायलेली रमेश उबाळे यांची गीतरचना पण ऐकली. संगीत मधुकर जिराडकर यांचं होतं. श्रोते हो, वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून वारणा धरणामध्ये पाण्याच्या एव्यामध्ये वाढ होत असल्यामुळं धरण परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरता धरणातून आज सकाळी 10:30 वक्र दरवाजाद्वारे 700 क्युसेक्स विसर्गामध्ये वाढ करून 2000 क्युसेक्स आणि विद्युतगृहात सुरू असलेला 1400 क्युसेक्स विसर्ग कायम ठेवून एकूण 3400 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू करण्यात आलाय. पाऊस चालू राहिला वाढला तर येव्यामध्ये वाढ होऊ शकते आणि त्यानुसार परिस्थितीनुसार विसर्गामध्ये वाढ करण्यात येईल. नदीकडच्या लोकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून भावधारा हा कार्यक्रम.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकणार आहात. सुरुवातीला वनिता मंडळ.

साधना सरगम यांनी गायलेली रमेश उबाळे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत मधुकर जिराडकर यांचं होतं. आणि याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मजेदार श्रोते हो, श्रावण महिना हा खूप खास असतो. संपूर्ण सृष्टी ही हिरवीगार झालेली असते. एकीकडे आपल्याला निसर्गाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळतात आणि याच महिन्यात सणांची देखील रेलचेल असते. गोडधोड पदार्थ खायला मिळतात आणि प्रत्येक गोड पदार्थ किंवा त्या त्या सणानुरूप असणारे पदार्थ हे आपल्या जीवनशैलीसाठी, रोजच्या आहारासाठी किती पूरक आहेत याचा बारीक विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं. तसंच आपले सगळे सण सुद्धा हे निसर्गाला धरून आहेत. आपण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे असे हे सगळे सण आहेत. आता आजच बघा ना, श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पंचमीला नागपंचमी हा सण आपण साजरा करतो. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. शेतीचं रक्षण करणाऱ्या, निसर्गाचा एक महत्वाचा भाग असणाऱ्या नागांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी दूध आणि लाह्यांचा नैवेद्य हा विशेष असतो. काही ठिकाणी पुरण घालून दिंड बनवतात तर काही ठिकाणी हळदीच्या पानावर काकडी किसून तांदळाचं पीठ त्यात मळून मग मध्ये मोदकाचं सारण भरून छान अशा पातोळ्याही करतात. पाटावर गंधान नागाचं चित्र काढून किंवा मूर्ती ठेवून त्याची पूजा करतात. देशात खरं तर विविध ठिकाणी नागदेवतेची मंदिरं आहेत. उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या काठावर असणारं नागवासुकी मंदिर प्रसिद्ध आहे. तर उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरावरच्या भागात चंद्रेश्वर नावाचं मंदिर आहे आणि ह्याची खासियत म्हणजे ते केवळ नागपंचमीच्या दिवशीच उघडलं जातं. तसंच केरळमध्ये नागराजाचं मंदिर आहे. ते हरिपदाच्या घनदाट जंगलात आहे. नागराजासह नाग्याक्षीची देवीचीही पूजा केली जाते. कुक्के सुब्रमण्यम मंदिर हे दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये येतं. खरं तर इथं भगवान सुब्रमण्यम आणि नागवासुकी या दोघांचीही पूजा केली जाते. देशामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत जिथं या नागदेवतेची पूजा केली जाते. भुजंग नागराज हे गुज जे आहे ते खरं तर गुजरातच्या भुज शहरामध्ये येतं. भुज पर्वतात असलेल्या मंदिरातून संपूर्ण शहर दिसतं आणि इतकं छान दृश्य दिसतं खरं तर या उंच पर्वतावर उभं राहिलं की. नागवासुकी हे गंगा नदीच्या काठावर असणारं मंदिर आहे. नागपंचमीला इथे खूप गर्दी होते. या नागवासुकीची एक गोष्ट जी समुद्र मंथनाशी निगडीत आहे असं नेहमी सांगितलं जातं. अनेक आख्यायिकांमध्ये याचा उल्लेख देखील आढळतो. आणि महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर सांगली जिल्ह्यातलं 32 शिराळ हे गाव हे नागपंचमीसाठी खूप प्रसिद्ध आहे. चला तर मंडळी, आता आपण ऐकूया गजानन वाटवे यांच्या स्वरातलं एक छान असं गाणं जे नागपंचमीला आपण आवर्जून ऐकतो.

0: श्रोत्यो नमस्कार. निसर्गपूरक जीवनशैली किंवा निसर्गासोबतचं जगणं हे किती महत्वाचं आहे हे आपण वारंवार ऐकत असतो, परंतु हे प्रत्यक्षात कसं आणता येईल ह्याचा मात्र आपण फारसा विचार करत नाही, किंवा केलं तरी एखादा प्रयोग करून काही काळाने ते चढून देण्याची सुद्धा आपली सवय असते. शाश्वत प्रयोग स्वतः करून ते सिद्ध झालेलं आहे आणि ते प्रत्यक्षात आणल्यानंतर आपल्याला आलेल्या अडचणी सोडवून त्यात बदल करत असेल, पण ह्या प्रयोगांची सिद्धता ज्यांनी प्रत्यक्षात अनुभवली अशा राजश्री किरण कुलकर्णी यांना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. राजश्री ताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: राजश्री ताईंचा परिचय करून द्यायचा तर बी कॉम नंतर एम ए सोशियोलॉजी आणि एम ए एज्युकेशनल कम्युनिकेशन या विषयामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि उच्च माध्यमिक शाळातल्या विद्यार्थ्यांना योग विषयाची तोंडओळख करून देण्यासाठी त्यांनी दृकश्राव्य साधनांची निर्मिती सुद्धा केली, अर्थात ते योग आणि निसर्गोपचार तज्ज्ञही आहेत. एमएचके ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून खगोलशास्त्र या विषयावर ऑनलाईन कोर्सेस चालवले जातात, तर या संस्थेशी त्या निगडीत आहेत. त्यांना विविध विषयांची आवड आहे, चित्रकला, विणकाम, पेंटिंग, भरतकाम, शिवण आणि ग्राफॉलॉजी म्हणजे हस्ताक्षराच्या माध्यमातून कर्मचारी व्यवस्थापनासाठी मदत, किंवा जी आपली टीनेज मुलं आहेत त्यांच्यामध्ये एकाग्रता, आत्मविश्वास, वर्तणूक याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील आहेत. फ्लोअर क्लीनर, व्हेजिटेबल क्लीनर, एसटीपी ट्रीटमेंट केमिकल फ्री कसं करता येईल या संदर्भातली 3 पेटंट ही राजश्रीताईंच्या नावावरती आहेत. मी म्हटलं

0: तसं आधी केले मग सांगितले असं राजश्री त्यांचं वर्णन करता येईल. निसर्ग नीती हे त्यांचं पुस्तक वाचकांच्या भेटीला आलेलं आहे, त्याची तिसरी आवृत्ती अलीकडे आलेली आहे. तर हे शाश्वत प्रयोग तुम्ही नेमके कधी सुरू केलेत?
1: शाश्वत प्रयोग सुरू केलंय म्हणायचं तर खरं तर खूप लहानपणापासूनच याची सुरुवात झाली. साबण कधीच वापरला नाही. म्हणजे लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो आणि तीच सवय अंगवळणी पडली आणि उठणं वापरलं. त्यामुळे तसं म्हणलं तर हे प्रयोग अगदी बाळकडू म्हणूनच आजीपासून सुरू झालेले आहेत. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: अगदी.
1: तर तेव्हा हे लक्षात आलं की आपण ज्या काही अनेक गोष्टी वापरतो केमिकल युक्त रसायन युक्त तर त्याच्याऐवजी काय आपण त्याला पूरक वापरू शकतो जेणेकरून निसर्गाच्या जवळ आपण जाऊ शकू किंवा निसर्गाचंच घेतलेलं निसर्गाला देणं हा थोडक्यात आणि तेच पुन्हा आपल्याकडे येतं हे आपल्याला माहितीये. तर त्या पद्धतीने जरा थोडासा विचार केल्यावर एक साधारण 13-14 सालापासून म्हणजे आता जवळजवळ 15-17 वर्ष झाली तेव्हापासून मी रसायन विरहित गोष्टी वापरायला सुरुवात केली आणि तेव्हापासून माझा जीवनशैलीचा तो एक भाग झाल्यासारखे आहे.
0: अशा कोणकोणत्या वस्तू याच्यामध्ये आल्या म्हणजे कोणते प्रॉडक्ट याच्यामध्ये विशेषतः तुम्ही
1: अगदी रोजच्या वापरायची? सकाळपासून आपण सुरुवात केली तर दात घासण्यापासून आपण केमिकल वापरतो. रसायन ही सगळ्यामध्ये असतात.
0: टूथपेस्ट
1: तर लहान असताना होती का टूथपेस्ट? म्हणजे आताची लहान मुलं सोडा पण आपल्या आजी आजोबांच्या वेळेस जर आपण विचार केला तर ते दंतमंजन वापरत होते किंवा मिठानी सुद्धा दात घासले जात होते. तर दंतमंजनचा वापर करणे इथपासून तुम्ही पर्याय वापरू शकता. मग पेस्टचा पर्याय दंतमंजन आहे, साबणाचा पर्याय उठणं आहे. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर दैनंदिनीमध्ये आपल्या फ्लोअर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, कपडे धुवायचा साबण, भांड्याचा साबण अशा अनेक रसायन युक्त वस्तू आपण वापरतो तर त्याचे पर्याय मी हळूहळू शोधत गेले आणि त्याच्यावरती काम करत गेल्यावर मला पर्याय सापडले आणि ते मी गेले 15 वर्षापासून आचरणात आणते आणि त्या पद्धतीने मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि अतिशय व्यवस्थित स्वच्छता त्याने होते. ही प्रॉडक्ट्स मी NABL लॅब कडनं टेस्ट पण करून घेतली.
0: अच्छा.
1: त्याची जी स्वच्छता करण्याची पर्सेंटेज आहे ते 99.98 to 99.9 इथपर्यंत आहे. त्यामुळे स्वच्छता त्याने होते. फक्त आपण जे रंग रूप फेस याच्यामध्ये अडकलेलो आहोत ते त्यांनी
0: थोडस वजा
1: करावं लागेल. म्हणजे मला असं म्हणायचंय की रंग छान आहे किंवा फेस खूप होतो किंवा वास छान येतो याने स्वच्छता होतीये का हे पडताळून पाहण्याची गरज आहे. त्याच्यात अडकलेलो आहोत आणि त्यांनी खरंच स्वच्छता होतीये का हे पडताळून पाहावं आणि त्यातल्या केमिकलचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतोय ते पण पाहावं.
0: पण म्हणजे मग आता फ्लोअर क्लीनर साधं एक उदाहरण आपण घ्यायचं म्हटलं तर त्याच्यासाठी तुम्ही काय पर्याय शोधलात आणि कशा पद्धतीने वापरता तो?
1: फ्लोअर क्लीनरसाठी पर्याय तर तसे रसायन विरहित अनेक आहे. म्हणजे अगदी तुम्ही साध्या पाण्याने सुद्धा फरशी धुवू शकता, मिठाच्या पाण्याने फरशी धुवू शकता. मी जो पर्याय वापरते तो बायो एन्झाईम आहे. हे म्हणजे लिंबू वर्गीयची फळं आहेत. त्याच्या साली फर्मेंट करून त्याच्या प्रमाणात गूळ, साली आणि पाणी याच्या एक विशिष्ट प्रकारचं प्रमाण करून ते फर्मेंट करायला ठेवलं, आंबवत ठेवलं की त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये ते तयार होतं आणि ते तुम्ही वापरू शकता. त्यांनी तुमची फरशी अतिशय स्वच्छ होते आणि लिंबूवर्गीय फळांपासून असल्यामुळे लिंबाचा वास हा आपल्याला सगळ्यांना आवडतो आणि आता तर हल्ली बऱ्याच प्रॉडक्ट्स मध्ये लिंबू युक्त ही एक जाहिरात करण्याची गोष्ट आहे. तर त्याच प्रत्यक्ष लिंबानी आपण
0: घर स्वच्छ
1: करू शकतो आणि लिंबू हे क्लिनिंग साठीच अतिशय उपयुक्त आहे हे सिद्धही झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनीच आपली स्वच्छता छान होते.
0: पण म्हणजे मग हे 3 महिने एखाद्या बालदीमध्ये किंवा ड्रम मध्ये ठेवून द्यायचं आणि मग नंतर वरचं पाणी जे असेल ते
1: त्याची प्रोसेस आहे. एखाद्या बाटलीमध्ये किंवा झाकणाच्या ह्याच्यात ठेवायला लागतं तुम्हाला ते कारण त्याच्यामध्ये गॅस तयार होतो. तो गॅस ती प्रोसेस होण्यासाठी आवश्यक असतो. तो गॅस तुम्हाला रोज रिलीज करावा लागतो पहिला महिनाभर. नंतरच्या महिनाभर साधारण 2-3 दिवसांनी रिलीज करावा लागतो आणि त्यानंतर ते हळूहळू सेटल होतं. त्या साली सगळ्या खाली बसतात आणि वरती अतिशय

0: अतिशय सुंदर पारदर्शक असं सरबत सरबतासारखं. हा म्हणजे मी एक हे असंही करते गंमत म्हणून की तुम्ही इतर जे एरवी क्लीनर्स वापरता ते पिऊन मनुष्य आत्महत्या केली असे पण आपण वाचतो. तर माझं टॉयलेट क्लीनर किंवा फ्लोअर क्लीनर प्यायल्याने तुम्ही मरणार तर नक्कीच नाही, पण उलट तुमची अंतर्गत सिस्टीम स्वच्छ होईल, कारण ते लिंबाचं आहे. त्याच्यामुळे ते इतकं स्वच्छ आणि पारदर्शक सरबतासारखं द्रव त्याच्यात तयार होतं, तुम्ही गाळून वापरू शकता.
1: हे आंबण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही वास येणं किंवा असं काही घडतं का?
0: गॅस रिलीज करता तेव्हा तुम्हाला त्याचा आंबट वास येतो लिंबाचा, त्यानंतर असं काही त्याचं म्हणजे घरात ठेवलंय म्हणून वास येत राहिलाय वगैरे असं काही होत नाही.
1: हे एक उदाहरण झालं. आणखी कचरा व्यवस्थापन हा सुद्धा अत्यंत महत्वाचा विषय.
0: हो,
1: तर ते कचऱ्यापासून खत तयार करणं.
0: हो,
1: यातही अनेकदा असं होतं की त्याने मग केमरी येतील, चिरटे येतील घरात, अशी एक तक्रार असते.
0: हो,
1: तर ही कशी सोडवली तुम्ही?
0: हो, हा खूप मोठा प्रश्न आहे खरं तर कचऱ्याचा. ओला आणि सुका वेगळा करणं हा तर एक महत्वाचा मुद्दा आहे. तर सुका कचरा जर तुम्ही सगळा वेगळा केलात आणि किचन वेस्ट फक्त जर तुम्ही म्हणजे कंपोस्टसाठी वापरलं तर तुमच्या घरात अगदी आम्ही असं म्हणतो की घरात किचनमध्ये तुम्ही सिंक खाली ठेवलं तरी वास येणार नाही अशा पद्धतीने हे कंपोस्ट होतं. फक्त ते करण्याची तुमची मानसिक तयारी पाहिजे की हे मला करायचंच आहे, त्यात येणाऱ्या अडचणींवरती मी मात करेन. आणि त्यात अडचणी येणार असतील तर अनेक तज्ज्ञ आहेत, अनेक पुस्तकं आहेत, अनेक युट्यूब चॅनल्सवरती व्हिडिओज आहेत. आता तुम्हाला मी एक छोटासा नुसकाही त्याचा असा सांगू शकते की तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी जी मेंटेन करावी लागते, म्हणजे आपण जे म्हणतो की ते खूप ओलं होतं मग त्याला चिलट होतात, तुम्ही जे म्हणलात आळ्या होतात चिलट होतात मग त्याचा वास येतो, किंवा एकदम कोरडं होतं आणि मग ती प्रोसेस थांबते, तर ह्याला एक सुंदर लिटमस टेस्ट म्हणावी ती अशी आहे की आपण चहा केल्यानंतर चहा गाळतो तर गाळणीमध्ये जो चहाचा गाळ उरतो तो जर तुम्ही हातात घेऊन त्याची कन्सिस्टन्सी पाहिली म्हणजे त्याचा ओलेपणा आणि त्याच्यातला कोरडेपणा पण म्हणजे ज्या पद्धतीने तो गाळ असतो चहा पूर्ण गाळल्यानंतर, तर ते जे कंपोस्ट मधलं तुम्ही टाकलेलं आहे ते त्या पद्धतीचं
1: अच्छा
0: पाहिजे. म्हणजे तुम्ही भाज्या चॉपर करून
1: ओलावा हवा आणि अगदी हे पण
0: आता ह्याला उपाय पण असेल ते खूप ओलं झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही सुका पालापाचोळा तुमच्या गार्डनमध्ये असेल तर टाका. आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, आमच्याकडे कुठे सुका पालापाचोळा आला असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल तर त्याला उत्तर असं आहे की आता बरेच आपण किराणा आणतो तर ते ब्राऊन पेपरचे पॅकेट्स येतात, ती ब्राऊन पेपरची पॅकेट्स फाडून त्याच्यात टाकायची. बायोडिग्रेडेबल ती बायोडिग्रेडेबल
1: कागदी पिशवी,
0: कागदी पिशवी त्याच्यामध्ये टाका तुकडे करून. ती ओलावा शोषते, एक टिपका का देतो ओलावा शोषतो त्यामुळे त्यातला ओलावा जातो त्याला कोरडेपणा येतो. तो कोरडेपणा कितपत आणायचा तर चहा गाळल्यानंतर चहाचा गाळ आहे तेवढा कोरडेपणा त्याला आला पाहिजे तो करायचा. आणि समजा ते खूप कोरडं झालंय असं वाटलं तर थोडंसं गुळाचं पाणी किंवा ताकाचं पाणी शिंपडायचं, त्या एन्झाईम्सला खाद्य मिळून ते ऍक्टिव्हेट होतात आणि तुमची प्रोसेस सुरू होते. आणि ह्यामुळे तुम्हाला चिरट येत नाहीत, आळ्या होत नाहीत, काही होत नाही.
1: म्हणजे हे सहज करणं शक्य आहे असं. तुम्ही ज्या वेळेला या प्रकारचे प्रयोग सुरू केले त्यावेळेला घरातल्यांचं सहकार्य हे सुद्धा खूप महत्वाचं असेल ना, की म्हणजे
0: अगदी
1: एकाच्या मनात येऊन केलं तर तसं होत नाही, नाही तर आई हे तू काय करतेस अशी टीका कधी झाली का?
0: हो, अगदी होते. पण आम्ही मुळात तिघही जण विज्ञानवादी आहोत त्याच्यामुळे हे एक वैज्ञानिकच प्रसार आहे, प्रोसेस आहे, त्यामुळे उलट ह्याला असं झालं की खूप प्रोत्साहन मिळालं. आणि म्हणजे आमच्याकडे कोणताही कागदाचा तुकडा चुरगाळला जात नाही, आमचं घर झिरो वेस्ट होम आहे, आमच्या घरातनं कचरा कचरा म्हणून बाहेर जात नाही.
1: वा,
0: तर ओला कचरा कंपोस्ट होतो, सुका कचरा भंगारवाल्याकडे त्या त्या पद्धतीने सॉर्ट करून दिला जातो. म्हणजे आता सांगायला मला अतिशय छान असं वाटेल की माझी मुलगी ती सुद्धा इकडे आमच्याकडे असताना हे करत होती पण तिच्याकडे पण ती प्लास्टिक वेस्ट वेगळं ठेवणार, सुकं वेगळं ठेवणार. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही एक आदर्श जो घालून देता तो पुढे चालवला गेला तर तुम्हाला पण छान वाटत.
1: संस्कार आहे हा एका परीने,
0: हा संस्कार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे छान आहे. किंवा आता आमच्या अनेक पोस्टिंग होतात तर त्या पोस्टिंगमध्ये माझ्या बरोबर जे कनेक्टेड असतात तर ते लोक सुद्धा हे करायला सुरुवात करतात. म्हणजे अगदी साधं सोपं की दुधाची पिशवी तिरकी कापून तुकडा बाजूला काढून टाकतो, तो रिसायकल होत नाही. तर आता माझ्याकडच्या ज्या बायका आहेत त्या तसं कापत नाही, त्यांच्या घरी पण तसं कापत नाही. म्हणजे छोटस जे आपण म्हणतो ना की हा छोटासा संस्कार आहे अशा पद्धतीने. तर हे कंपोस्ट आणि ह्या

0: घरातल्यांचा तर सहभाग खूप छान पद्धतीने की कुठलाच कागद चुरगाळून टाकणार नाही, कळलं नाही तर ह्याचं काय करू ग असं विचारणार, आणि मग ते माझ्या पद्धतीने मी
1: त्याचं
0: उत्तर शोधते किंवा त्या पद्धतीने ते करून ठेवते. त्यामुळे घरच्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे आणि मला तो खूप 100%
1: मिळणार, कारण हे कुणा एका व्यक्तीचं काम नाही, सगळ्यांनी मिळून केलं तर हे शक्य आहे. अधिक माहिती या विषयाची मिळून तुम्ही डोळसपणे प्रयोग करायला लागलात आणि मग नंतर हे पुस्तक सुद्धा तुमचं निसर्गनीती जे आलेलं आहे हे ह्या अनुभवातनं आलेलं पुस्तक असं आहे. तर ही माहिती कुठून कुठून कशी गोळा करत गेला तुम्ही?
0: ही माहिती जी गोळा करत गेले ती खर तर म्हणजे केमिकल ला काय पर्याय वापरू शकतो. निसर्ग उपचाराचा जो डिप्लोमा माझा झाला तेव्हा गुरुजी आमचे जे होते ते ह्याच्याबद्दल खूप बोलायचे. एकूणच आपली जीवनशैली याबद्दल आमच्या खूप चर्चा व्हायच्या आणि त्याच्यातून अनेक गोष्टी आहार विषयक सुद्धा करत गेले किंवा क्लीनर्स बद्दल पण करत गेले आणि मग शोधता शोधता त्यांच्याशी बोलताना कधी कधी काही रिसर्च पेपर वाचताना, तेव्हा तर युट्यूब वगैरे असं काही नव्हतं, पण रिसर्च पेपर वाचताना काही लोकांशी जोडले गेलेले असताना बोलण्यातून की काय करता येऊ शकतं या चर्चांमधून ह्या बायोएन्झाईम बद्दल थोडस कळलं आणि मग त्याचे प्रयोग करायला सुरुवात केली. आणि मग ते बायोएन्झाईम एकच आहे पण त्याच्यापासून मी अनेक वेगळे वेगळे प्रकार शोधले. मग झाडांच्या किडीवरती म्हणजे आता माझी बाग आहे, मग बागेमध्ये अनेक कीटक येत म्हणजे जे नको असतात आपल्याला, ज्याने नुकसान होतं,
1: झाडांचा
0: उपद्रव होतो, त्याच्यावरती काय फवारणी करू शकतो. तर पूर्वी रोगर मारलं जायचं, मग तंबाखूचं पाणी मारून बघू, हळद त्याच्यामध्ये मिक्स करून पाहू, असं करत करत हे बायोएन्झाईम पर्यंत आले. मग असं लक्षात आलं की झेंडू कडुलिंब ही आपल्याकडची पेस्ट रिपेलंट आहेत, ज्याने पेस्ट जातात, मग त्याचं करून बघू. मग त्याचे वेगळे वेगळे प्रपोर्शन करून बघितले, असं करून ते इन्सेक्ट रिपेलंट तयार झालं.
1: अच्छा, म्हणजे ही आवड असल्यानंतर त्याच्याबद्दल अधिक.
0: आणि माझी गरज पण होती कारण माझ्या बागेत येणारे जे उपद्रवी गोष्टी होत्या त्या मला नको होत्या, कारण सेंद्रिय भाजीपाला मी पिकवते. बऱ्यापैकी माझ्या घरात बागेमध्ये माझ्या आठवड्याभरापैकी निदान 3 ते 4 भाज्या माझ्या घरातल्या भाज्या होतात, निदान तेवढं तरी आम्ही सेंद्रिय खाऊ शकतो.
1: म्हणजे शाश्वत जीवनशैली खऱ्या अर्थाने आपल्या आहारापासून ते रोजच्या व्यवहारातही आपल्याला वापरता येऊ शकते.
0: प्रयत्न करायला लागतो आणि ते अंगीकारावं लागतं, सातत्य त्याच्यामध्ये ठेवावं लागतं, कंटाळा करून चालत नाही. हे खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण ज्याला आवड आहे आणि ज्याची खरंच तयारी आणि आता खरं तर ही गरज निर्माण झाली आहे, कारण की रसायनांनी आपल्या जीवनशैलीमध्ये इतके बदल करायला सुरुवात केलेली आहे आपल्या आरोग्यामध्ये पण, आणि
1: आजारही अनेक उद्भवत आहेत
0: तर त्यामुळे. आणि आता बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय जीवन पद्धतीबद्दल बोललंही जात आहे, तर हे जागेची उपलब्धता असल्यामुळे म्हणजे अगदी 4 वांग्याची रोपं लावली तर आपल्या आठवड्याभरात आपल्याला एकदा भाजी करता येते, एकदा शेजारणीला देता येते. 2 मिरचीची रोपं लावली तर आपल्याला आठवडाभर पुरतात. इथपासून सुरुवात करून आता बऱ्यापैकी अशी परिस्थिती आहे की निदान 4 ते 5 वेळेची भाजी आमची आम्ही घरी आलेली भाजी आम्ही खाऊ शकतो. तर त्या भाज्यांवरती कीड येऊ नये म्हणून हे प्रयोग, मग ते दुसरा कुठला तरी मारायचा तर काय मारूयात, मग अशा पद्धतीने ह्या प्रयोगाला सुरुवात झाली आणि मग वेगळे वेगळे त्याच्यामधनं.
1: हो, आजकाल कारण ह्या सेंद्रिय भाज्या वेगळ्या मागवल्या जातात वेगवेगळ्या वेबसाईटवरनं आणि त्या खूप महाग असतात नेहमीच्या आपल्या उत्पादनांपेक्षा.
0: हो,
1: तर त्यापेक्षा तुम्ही सांगताय हे जर का आपल्या इथे थोडीशी जागेची उपलब्धता असेल, करण्याची आवड असेल, इच्छा असेल, तर घडू शकतं हे म्हणता येईल. खरं तर हा शाश्वत जीवनशैलीचा संस्कार आपल्याकडे पूर्वापार होता, परंतु मधल्या काळात आपल्याला सगळं शहरीकरण एकतर फार मोठ्या प्रमाणावर झालं आणि मग या सगळ्याचा विसर पडल्यासारखं झालं का?
0: मी मगाशी म्हटलं तसं की लहानपणापासून आपण हे करत होतो खर तर, कारण तेव्हा ह्याची उपलब्धताच नव्हती, त्यामुळे तेच वापरत होतो की ज्याच्यामध्ये रसायनं नव्हती. पण विज्ञानामुळे विसर पडला का असं म्हणण्यापेक्षा विज्ञानवादी दृष्टिकोन जो आहे आपला तो जर आपण जागृत ठेवला तर आपण ह्याच्यावरती कशी मात करू शकतो, ही रसायनांच्या ऐवजी आपण काय करू शकतो. म्हणजे माझ्या ज्या काही मी बायोएन्झाईम आणि हे तयार केलं ही पण वैज्ञानिकच प्रोसेस आहे ना.
1: अगदी
0: किंवा अगदीच उदाहरण द्यायचं म्हणलं तर प्लास्टिक. आता आपण खूप प्लास्टिक बद्दल बोलतो, प्लास्टिक हा विज्ञानाचा एक खूप चांगला शोध आहे खरं तर, त्याच्यामुळे आपलं आयुष्य खूप सुकर झालं, पण त्याचा वापर कशा पद्धतीने करावा हे जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन

0: ठेवून केलं तर ते प्लास्टिक गटारात जाऊन तुंबणार नाही ना, म्हणजे ते रिसायकलेबल आहे, रियुजेबल आहे, अशा पद्धतीने जर आपण त्याच्याकडे बघितलं तर हा खरं तर म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपण ठेवायला पाहिजे. प्रगती होणारच आहे, प्रगतीला कोणीच रोखू शकत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे असं म्हणण्यात काही अर्थ नाही की विज्ञान किंवा वैज्ञानिक प्रगती जशी होतीये तसं आपण ह्याला मागे टाकतोय का.
1: शहरीकरण अधिक झाल्यामुळे मला वाटतं बाजारपेठा, जाहिरातींचा प्रभाव, या सगळ्या गोष्टी,
0: जाहिरातींचा प्रभाव हा खूप आहे आपल्यावरती. म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की रंग
1: झागवाला आहे
0: किंवा तो रंग छान दिसतोय, वास खूप छान येतोय, असं वास छान येतोय म्हणून स्वच्छता झाली का हे तपासून पहा. दुसरं म्हणजे तुम्ही जे काही क्लीनर्स वापरता त्याच्यावरती इन्ग्रेडियंट जे आहेत ते आता तुम्ही सगळे इतके मोबाईलला सरावलेले आहोत आपण, आणि आता तर एआय मुळे चॅट जीपीटी आणि इतर गोष्टी, तुम्ही फक्त त्याच्यात टाकले इन्ग्रेडियंट्स तर तुम्हाला म्हणजे
1: पूर्ण कुंडली त्याची
0: येते, आणि ती इतकी छोट्यापासून आहे की अंगाला खाज येणे इथपासून ते कॅन्सर पर्यंत, अशा अनेक त्याच्या स्टेजेस आहेत. मग त्यातल्या एखाद्या किरकोळ गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करून खूप मोठ्या गोष्टीकडे वाटचाल तर नाही सुरू करत आहोत ना, हे एक तर तपासा. आणि त्याच्यातून होत आहेत ह्या गोष्टी तर त्यावरती आपण कशी मात करू शकतो तर ते न वापरता साध्या गोष्टी वापरायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आरोग्याला त्या पूरक ठरतील, त्याने तुम्हाला त्रास होणार.
1: बरोबर. पाण्याचा प्रश्न एक दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे, विशेषतः पिण्याचं पाणी तर फारच, तर याच्या बाबतीतली जागृती ही किती महत्वाची आहे, पाणी आणि ऊर्जा बचत सुद्धा.
0: हो, दोन्ही खूप महत्वाचे आहेत. एकतर पाणी अनेकदा असं आपण बघतो की पाणी फेकून दिलं, म्हणजे जेवढं घेतो आपण ग्लासमध्ये तेवढं सगळं पितो असं नाही, किंवा आता तर प्लास्टिकच्या छोट्या बॉटल्स सगळीकडे वापरल्या जातात,
1: अगदी 200-150 ml पासून मिळतात,
0: आणि त्याचा सर्वात मोठा तोटा प्लास्टिक हा तर आहेच, म्हणजे त्या बाटल्या रियुजेबल रिसायकलेबल त्याचं काय होतं पुढे माहिती नाही, त्या अशाच टाकल्या जातात, काही रिसायकल होतात, पण अदरवाईज बऱ्याचदा मी असं ऑब्झर्व करते की ते पाणी पिऊन त्याच्यातलं थोडंसं पाणी राहिलेलं ती लोक तशीच सोडून जातात,
1: म्हणजे पाणी फुकट झालं
0: तर ते पाणी दुसरं कोणी पित नाही, कसं पिणार, कारण ती बाटली तोंडाला लावलीये का वरून पेलं हे कोणाला माहिती असणार.
1: बरोबर.
0: हे नाही, आणि ते पाणी तसंच राहतं, मग जे सफाई करणारे असतात ते उचलतात आणि ती बाटली फेकून देतात, ते पाणी वाया जातं. अतिशय मूल्यवान पाणी हेच जीवन असं आपण लहानपणापासून शिकलोय म्हणतोय, आणि ते थेंब पाणी वाचवायला पाहिजे, कारण की पुढच्या आपल्या आयुष्यासाठी पुढच्या पिढीसाठी ते पाणी खूप महत्वाचं आहे. पाण्यावर ना महायुद्ध होणार आहे असं म्हणतात, अनेक गोष्टी आताही आपण वाचतोय युद्धाच्या.
1: बरोबर.
0: तर असं पाणी वाया घालवणं सोयीचं नाही, त्यामुळे त्याची आपण काळजी घ्यायला हवी की बाटली वापरा तुम्ही, नाईलाज म्हणून वापरत असाल खरं तर तुम्ही तुमची बाटली कॅरी करायला पाहिजे बरोबर, आणि नाही समजा शक्य झालं तर त्या बाटलीतलं पाणी तुम्ही फेकून न देता ती बाटली पूर्ण पिऊन किंवा तुमच्या बरोबर घेऊन जा, तुमच्या घरी जाऊन त्या ते पाणी पूर्ण वापरा. या पद्धतीने एक तर पाणी, आणि कुठे गळती असेल तुमच्या घरात, पाण्याचं लिकेज असेल, काय असेल, ते तातडीने दुरुस्त करा, जेणेकरून चांगलं प्रोसेस केलेलं पाणी ड्रेनेजमध्ये जात नाही. तुमच्या घरातलं इतर वापरातलं पाणी सुद्धा तुम्ही शक्यतो झाडांना घालता येत आहे का हे बघा, की त्या पाण्याचा जास्तीत जास्त काय वापर करता येऊ शकतो, किंवा ऊर्जा, आपल्याकडे ऊर्जेला स्त्रोत इतका मोठा आहे आपला सूर्य, आणि सोलरवरचे अनेक प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत, तर ती काही वापरतायत का, सोलर कुकर सारख्या गोष्टी आहेत, इलेक्ट्रिसिटी सारख्या गोष्टी आहेत. अगदी साधी सोपी गोष्ट आपण करण्याजोगी की आपण जिथे आहोत त्या खोलीतला दिवा फक्त चालू ठेवणे, बाकी घरातले दिवे बंद करणे, ही सुद्धा ऊर्जा बचत आपण करू शकतो. खूप मोठ्याकडे जाय, म्हणजे माझं असं म्हणणं आहे थोडक्यात की छोट्या छोट्या तुमच्या कृतीमधनं तुम्ही सुरुवात करा, ती छोटीशी कृती सुद्धा तुमच्या खूप मोठा बदल घडवू शकते. म्हणजे साधी दिवे आपण आहोत तिथलेच ठेवले, बाकीचे दिवे बंद केले, लिकेज असेल तर ते तातडीने दुरुस्त करून घेतलं, बाहेर जाताना कापडी पिशवी वापरली, ह्या अगदी छोट्या कृती आहेत.
1: बरोबर.
0: आणि ह्या खूप मोठा बदल घडवू शकतात, त्याच्यासाठी केला तर
1: फार काही कष्ट करावे लागत नाहीत, वेगळं काही करावं लागत,
0: काहीच करावं लागत,
1: ते
0: अंगीकारावं लागतं.
1: हे सगळे प्रयोग निसर्ग नीती हे करून पाहायलाच हवे, या तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही मांडलेले आहेत, तर हे पुस्तक कसं काय, त्याची थोडीशी जन्मकथा आम्हाला ऐकायला आवडेल.
0: पुस्तकाची जन्मकथा अशी की मी स्वतःला दरवर्षी काहीतरी चॅलेंज घेते की ह्या वर्षाचं माझं हे चॅलेंज, तर एका वर्षी मी म्हणजे खूप माझ्या मैत्रिणी आणि हे सगळे मागे लागले होते की तू हे जे काय करतेस ते तू लिही, आम्हाला कसं

0: कळेल किंवा तू ह्याच्या कार्यशाळा घे, तू लिही. तर मग मी त्यावर्षीचं चॅलेंज असं घेतलं की आपण फेसबुकवरती दर महिन्याला एक लेख या स्वरूपामध्ये आपण केलेले प्रयोग लिहूया.
1: अच्छा, बरं.
0: म्हणून मी फेसबुकवरती ते त्या वर्षी लिहिले आणि सुनिधी प्रकाशन तर्फे माझं हे पुस्तक पब्लिश झालंय. तर ते अविनाश काळे आहेत, त्यांच्याकडे एकदा जाण्याचा योग आला. त्यांच्याकडे गेलेलं असताना सहज बोलता बोलता असा काहीतरी विषय निघतोच आपला, निसर्ग आणि केमिकल आणि ह्याच्यावरती. तेव्हा विषय निघाला तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी असं असं लिहिलंय. मग फेसबुकवरचे त्यांनी ते सगळे लेख वाचले आणि मग ते मला म्हणले की तुम्ही ह्याच्यामध्ये इतर म्हणजे तुमचे अनुभव सगळे लिहिले नाही आहेत, तर तुमचे जर अनुभव लिहिलेत तर ह्याचं एक छान पुस्तक होईल आणि जेणेकरून लोक हे कंपोस्टिंग करतात किंवा इतर या गोष्टी किंवा बरेच लोक शोधत असतात पर्याय, तर त्यांना ते सापडत नाहीत किंवा करताना आता इथे अडलोय ह्याच्या पुढे मला माहित नाही कसं करायचं आणि तुम्ही त्याला उत्तर शोधलंय तुमच्या ह्याच्यात, तर हे लोकांपर्यंत आलं पाहिजे की लोकांना त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील किंवा लोक तुमच्यापर्यंत येऊ शकतील, तर आपण ह्याचं पुस्तक करूया.
1: खूप छान हे पुस्तक तयार झालेलं आहे आणि छोटी छोटी त्याच्यामध्ये प्रकरणं आहेत, म्हणजे थोडक्यात प्रत्येक विषय मांडलेला आहे आणि त्यात शेवटी एक सेल्फ असेसमेंट आहे की जी तुम्ही वाचकांची परीक्षा आहे की स्वतः स्वतःला तुम्ही हे प्रश्न विचारून पहा. तर यातले काही प्रश्न आम्हाला उदाहरणादाखल श्रोत्यांना सांगितले तर
0: हे खरं तर ही प्रश्नावली मी स्वतः नेहमी सोडवते. आपण कुठे आहोत हे तपासायला आणि हो, कारण की म्हणजे मी जर स्वतः म्हणते की मी रसायन विरहित जीवनशैली माझी आहे तर ह्या खरंच गोष्टी मी करते ना, एखादी यातली माझी राहून जात नाही ना, यासाठी मी तपासत असते. पण यातला एक मला प्रश्न वाचायला फार किंवा सांगायला फार आवडतो ते म्हणजे तुम्ही म्हणजे गृहिणींसाठी विशेषतः आपण हा कार्यक्रम जर म्हणतोय तर त्यामध्ये की तुम्ही पोळ्या झाल्यानंतर तवा तापलेला असतो, मगाशी आपण ऊर्जा बचत म्हटलं तर ही ऊर्जाच आहे तापलेला तवाही, तर तो तापलेला तवा शेवटची पोळी काढतो आपण, गॅस बंद करतो, तर त्यानंतरही तो तवा अनेक वेळ तापलेला राहतो. खूप जणी हे करतात, म्हणजे अनेक जणी मला हे सांगतात, पण ज्या करत नाहीत त्यांना थोडासा स्टिम्युलेट होण्यासाठी एक चालना मिळण्यासाठी हा प्रश्न की पोळ्या झाल्यानंतर तापलेला तव्याचा काही उपयोग करता का. उदाहरणादाखल खाली मी काही त्याचे ते असलात तर त्याच्यासमोर टिक करा असं मी म्हणलंय की काय करू शकता तुम्ही, तर त्या तव्यावरती तुम्ही दाणे भाजायचे किंवा तीळ भाजायचे किंवा कारळ्याची चटणी करतो, जवसाची चटणी करतो, ते भाजून करतो, ते टाका त्याच्यावर, ते आपोआप भाजलं जात, तर ते भाजू शकता ज्याला तुम्हाला गॅस चालू ठेवायची गरज नाही, तो तवा तापलाय तेवढ्यावरच होऊ शकतं. किंवा भाजी आधीच झालेली आहे तर ती भाजीची कढई त्याच्यावर ठेवून दिली तर ती आपोआप गरम
1: राहील.
0: किंवा तूप आळलेलं असतं, घट्ट झालेलं असतं आणि आपल्याला ते भातावरती घेताना पातळ लागतं, तर ते सेपरेट गरम करतो आपण, म्हणजे ती ऊर्जा गॅस वाया घालवतो, त्याऐवजी त्या तापलेल्या तव्यावर ठेवलं तर ते तूप पातळ होतं. किंवा कोशिंबिरीसाठी किंवा ठेचा परतण्यासाठी पण त्या तव्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा रात्रीची पोळी उरली असेल तर ती शेळी पोळी गरम करायला त्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा पोळ्या करताना शेवटच्या पोळीला भाजायच्या आधीच जर तो गॅस आपण बंद केला तर ती पोळी आपोआप त्याच्यावर भाजली जाते. काही जणांना कुरकुरीत कडक पोळी आवडते, आधीच गॅस बंद करा पोळ्या व्हायच्या आधी. असे अनेक त्याचे पर्याय आहेत, तर हे पर्याय अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक गोष्टीत विचार करायला शिका की ह्याचा काय होऊ शकतो. गॅसवरती आपण एखादं भांडं ठेवतो तर ते नुसतंच भांडं ठेवतो, अनेकदा असं होतं की बाई काम करत असताना ती कढई ठेवते गॅसवर आणि ती धुतलेली असते कढई, त्याच्यात पाणी असतं आणि मग ते पाणी पूर्ण
1: तडतड होऊन
0: ती कोरडी होईपर्यंत तेल टाकत नाही त्याच्यात, पण ती कढई तापून ते पाणी पूर्ण त्यातनं उडून गेल्यानंतर म्हणजे तेवढी ऊर्जा तुम्ही वाया घालवता, तर कोरडी कढई ठेवा किंवा पाणी असेल तर पुसून घ्या अशा पद्धतीने. किंवा छोटं भांडं ठेवलं आणि फ्लेम खूप मोठी केली,
1: प्रेशर कुकरच्या बाबतीत सुद्धा तुम्ही विचारलंय की
0: म्हणजे शिट्टी करणं हा प्रेशर कुकरचा उपयोगच नाहीये, प्रेशरनी शिजवणं हा त्याचा उपयोग आहे. शिट्टी म्हणजे तुम्ही रिलीज करता, ह्याच्यावरती सुद्धा खूप व्हिडिओ आहेत तुम्ही पहा, तर तुम्ही प्रेशर यायला लागलं की बारीक करून ठेवा गॅस आणि 10-15 मिनिटं जी काय तुम्ही ठेवलंय, डाळ तांदूळ तर शिजायला नॉर्मल 10-15 मिनिटाचा वेळ लागतो, छोले ठेवलेत किंवा राजमा ठेवलाय तर थोडा जास्त वेळ लागू शकतो कधीची, तर तुमच्या टायमिंगनुसार काय ठेवलंय याप्रमाणे तुम्ही गॅस बंद करा. शिट्टी करण्याची गरज नाही, प्रेशर रिलीज करून शिजत नाही तर प्रेशर देऊन शिजत प्रेशर कुकर.
1: तो वेळेचा अंदाज तुम्ही जर
0: केला, ऊर्जेची बचत म्हणजे गॅस बारीक ठेवूनही होते, म्हणजे 4-5 शिट्ट्या केल्या आणि गॅस बंद केला, डणाडणा

0: अभ्यास पडला.
1: एक नेहमीची चूक म्हणजे फोन चार्जिंग झाल्यानंतर बटन चालू, हे सर्रास म्हणजे मुलांना सुद्धा सतत सांगावं लागतं.
0: कुठल्याही याला आणि म्हणजे तुम्ही अगदी मिक्सरचंही बटन बऱ्याचदा असं होतं की मिक्सरचं बटन चालू असतं वरचं, पण त्यांनी धोके पण होऊ शकतात अनेकदा.
1: सुरक्षिततेचा प्रश्न आहे. बरोबर आहे. तुम्ही हेही त्याच्यामध्ये लिहिलं की फ्रीजचं सेटिंग उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात बदलता का, म्हणजे खरंच हे प्रश्न जे आहेत ते विचार करायला लावणारे आहेत. अन्न शिजवताना भांड्यावर झाकण ठेवता का, स्वयंपाक करताना वापरायची भांडी पदार्थाच्या मापाप्रमाणे वापरता का, नाही तर केवढं तरी मोठं भांडं आणि आपल्याला करायची असते एवढी
0: शिजवायची गोष्ट,
1: त्याच्यामध्ये सुद्धा ऊर्जा वाया जाते.
0: म्हणजे आता दोन फोडण्या करायच्या, एक कोशिंबिरीला करायची आणि एक भाजीला, तर आधी आपण कोशिंबिरीची फोडणी करून घेतली म्हणजे वेगळी करायची असेल तर, किंवा एकच फोडणी केली आणि त्यातने चमच्यानी दोन कोशिंबिरी घातले आणि त्यात भाजी टाकली, तर दोन पातेली पण करायची गरज नाही फोडण्यांना. म्हणजे एका ह्याने किती गोष्टी वाचतात पहा. दोन पातेली केली तर दोन पातेल्यांना लागणारी ऊर्जा, ते घासायला बाईची लागणारी ऊर्जा म्हणजे ती बाई विसळतेच ना, तिचे श्रम, लागणारं पाणी, लागणारा भांड्याची पावडर, त्याचा होणारा फेस, ते पाणी नदीत जाणार, त्यांनी केमिकल नदीत जाऊन वाढणारं प्रदूषण, म्हणजे एका छोट्याशा कृती मागे इतक्या गोष्टी आहेत, ह्या लक्षात घ्या, याचा विचार करायला शिका.
1: वा, खूप छान. निसर्ग नीती ही कशी प्रत्यक्षात आणता येऊ शकेल याची उदाहरणं तुमच्या या पुस्तकामध्ये आणि आताच्या आपल्या या मुलाखतीतून सुद्धा तुम्ही महत्वाच्या अशा टिप्स काही काही दिल्यात, तर त्याचा वापर जेवढे अधिक मंडळी करतील तेवढा फायदा आहे निसर्गाच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने आणि पर्यायाने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा. राजश्री कुलकर्णी, आपण इथे आला, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: भटिंडो श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात शाश्वत जीवनशैली, राजश्री कुलकर्णी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो, आता आपण ऐकूया सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य. वाचक स्वर आहे दिनेश अडावतकर यांचा.
1: दिनदर्शिकेचं आठवं पान भिंतीवर झळकलं की लगेच स्वातंत्र्य दिनाची आठवण येते आणि 15 ऑगस्ट ही ठळक तारीख लक्ष वेधून घेते. ह्यावर्षी स्वातंत्र्य प्राप्तीची 79 वर्ष पूर्ण करून 80व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. अनेक शूरवीरांच्या हुतात्म्यांच्या बलिदानानं हे स्वातंत्र्य प्राप्त झालं आहे. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीला पारतंत्र्याचे दिवस कसे होते हे कळण्यासाठी इतिहासाची पानं उलटावी लागतात. तो अनन्वित अत्याचाराचा इतिहास आहे. 17व्या शतकात श्री समर्थ रामदास स्वामींनी भारत भ्रमण करून परधर्मीय राजसत्तेमुळे आतून बाहेरून विस्कळीत आणि दिशाहीन झालेल्या समाजाचं चित्र दासबोधात रेखाटलं आहे. किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती श्याममुखी जाहजी फाकविल्या, किती एकत्या विदेशी विकल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. नुसतं वर्णन वाचूनही अंगावर काटा येतो. अशा परकीय राजवटीविरुद्ध अनेकांनी संघर्ष केला. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेक थोर क्रांतिकारकांनी आणि नेत्यांनी लढा दिला, प्राणांची बाजी लावली, त्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. आजचे सुखाचे दिवस प्राप्त झाले. पारतंत्र्याची पार्श्वभूमी जाणून घेतली की स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ, त्याची किंमत ठळकपणे लक्षात येते. प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच व्यक्तिस्वातंत्र्यही महत्वाचं. आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मनाचा कल ओळखून आपल्याला हवा असलेला निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. बोलण्याचं, वागण्याचं, शिकण्याचं, खाण्याचं, फिरण्याचं, प्रतिक्रिया देण्याचं, कोणत्याही अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला असतं. आपण ते घेत असतो. या स्वातंत्र्याला अदृश्य अस्पष्ट नियमांची चौकट किंवा मर्यादेचं कुंपण असतं. त्याचं पालन करणं श्रेयस्कर आणि हितावह ठरू शकतं. 2 जीव आपल्या निर्णय स्वातंत्र्यानं विवाहाच्या पवित्र बंधनात अडकतात. एकमेकांच्या साथ संगतीनं जीवन बाग कशी फुलवायची ते ठरवतात. दोघांमध्ये तिसरा नवीन पाहुणा केव्हा आणायचा, आणायचा की नाही याचाही विचार करतात. थोडी मजा करू, घाई कशाला, असा निर्णय कधी कधी लांब

लपत जातो आणि मग पाहू रे किती वाट असं म्हणण्याची वेळ येते. कधी कधी पाळणं हलतच नाही, म्हणून वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी होण्यातच अर्थ असतो. निर्णय स्वातंत्र्य घेताना वेळेचं, घरातल्यांच्या अनुभवाचं अदृश्य बंधन पाळणं आवश्यक असतं. संसार वेलीवर कळी उमलते, जन्मदाते तिच्या पालनपोषणात रंगून जातात, अगदी वेळापत्रक ठरवतात. पण बाळ मनमानी करण्याचं स्वातंत्र्य घेतं, त्याला झोपवण्यासाठी किती प्रयत्न केले जातात, पण ते टक्क जागं राहतं. शेवटी कंटाळून त्याला फिरवून आणण्यासाठी बाहेर नेलं जातं. थंडगार झुळुकीच्या सुखद स्पर्शानं बाळ खांद्यावर डोकं टेकतं, घरी येईपर्यंत त्याची डुलकी होते आणि घरात पाऊल टाकता क्षणी ते पुन्हा ताजतवानं होतं. शिशू उरकून आई जेवायला बसली की तो मुहूर्त साधून तिला जेवणाच्या पानावरून उठवण्याचा नियमही हे बाळ न चुकता पाळतं आणि स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित राखतं. दिसामासांनी मोठं होत ते शाळेत जायला लागतं. रोज आवडीनं शाळेत जाणारं बाळ एखाद दिवशी शाळेत जायला तयार होत नाही. घरात पाहुणे आले असताना शाळेत का म्हणून जायचं हा बालसुलभ विचार त्यामागे असतो. मग पोटात दुखत असल्याचं नाटक ते करतं. आई हरते, मनासारखे झाले माझ्या मनात, आजीच्या मांडणीवर लोळण्याचं स्वातंत्र्य बाळ अनुभवतं. बाळ कळत्या वयाचं झालं की आईचा अभ्यासासाठी तगादा चालू होतो. कधी ते शहाण्यासारखा अभ्यास पटापट करून टाकतं, पण कधी मनात नसलं तर आईच्या हातावर तुरी देऊन निसटतं सुद्धा. प्रगती पुस्तकात लाल रेग येऊ नये म्हणून घरातले त्याला जागे करत असतात. कधी जाग येते, कधी नाही, हे स्वातंत्र्य ते मनसोक्त उपभोगतं. कॉलेजमध्ये गेल्यावर तर चांगली शिंग फुटतात, त्यांचं पाऊल घरात टिकतच नाही, घरचे चिंतेत पडतात. पण एखाद्या विशिष्ट महाविद्यालयाची किंवा ज्ञानशाखेची प्रवेश परीक्षा असेल तर अभ्यासाचा जोर लावला जातो आणि प्रवेश मिळवून ते कौतुकही करून घेतं. आई वडिलांचं छत्र डोक्यावर असतं, तोपर्यंत स्वातंत्र्य अनुभवताना, आपल्या मनाप्रमाणे बागडताना, नाक्यावर रिंगाळताना त्याला मजा वाटते. जबाबदारी नसते, घराचा अप्रत्यक्ष आधार असतो, त्यामुळे कॉलेजचे फुलपंखी दिवस बिनधास्त उडत जातात. वडीलधाऱ्यांचा राग टिकाऊ नसतो हे माहिती असतं, हे सुरक्षित स्वातंत्र्य असतं. काही जणांच्या बाबतीत मात्र या स्वातंत्र्यानं 16 वरीस धोक्याचं ठरू शकतं. मित्रमैत्रिणींच्या गराड्यातून ती आणि तो हळूच बाहेर पडतात. एकांत हवा हवा असा वाटू लागतो. रिलेशनशिपमध्ये असण्याचं थ्रिल अनुभवत दोघं वेगळ्याच धुंदीत वावरत राहतात. विश्वासाच्या बळावर नको ती मागणी पुरी केली जाते. हातातलं तंत्रज्ञान बातमी जगभर पोचवतं. परिणामतः घरच्यांचे डोळे खाडकन उघडतात. तो करून सवरून नामानिराळा होतो आणि ती आयुष्याचा शेवट करायला निघते. आता थांबवायचं कसं हे भलं मोठं प्रश्नचिन्ह घर विस्कटून टाकतं. दिलेल्या स्वातंत्र्याचा उद्धार होतो. वर्तमानपत्रातील पहिल्या पानाला ठळक बातमी मिळते. काळाबरोबर सामाजिक बदल होत असतात. स्वातंत्र्यावर गदा येऊ नये म्हणून एकत्र कुटुंब पद्धतीऐवजी विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारली जाते. दोघंही उच्च शिक्षित, करिअरचा ध्यास असणारे, घर सांभाळण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी त्यांच्यापाशी वेळच नसतो. छोट्या मोठ्या कुरबुरी कधी कधी उग्ररूप धारण करतात. आवाजाची पट्टी वाढत जाते. घरामध्ये वडीलधारक कोणी नसल्यामुळे आदरयुक्त धाक वगैरे नसतोच. कामावरून घरी येण्याच्या वेळा निश्चित नसतात, त्यामुळे मुलं घरात एकटी किंवा पाळणा घरात असतात. त्यामुळे मुलांवर कोणतंच बंधन येत नाही. मुलांच्या स्वतंत्र खोल्यांची दारं बंद असतात. खाणं पिणं, फिरणं, वेळ कसा घालवणं हे स्वतंत्रपणे होत राहतं. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहत नाही. योग्य वळण लागत नाही. फाजील लाड होतात. नाही ऐकण्याची सवय मोडते. काहीतरी अनुचित घडण्याची शक्यता निर्माण होते. काही घरात तर काही सुट्टीचे दिवस तर असे उगवतात की उठण्याची वेळ निश्चित नसते. आंघोळ करता करता संध्याकाळ होते. किचन तर थंडच ठेवलं जातं. प्रत्येक जण हवं ते हवं त्यावेळी मागवून खाण्याचं स्वातंत्र्य साजरं करतो. हे सगळं बघितलं ना की वाटतं स्वातंत्र्य जरूर असावं, पण विवेकाचं, मर्यादेचं, घरातल्या पर्यावरणाचं, मोठ्यांच्या घरात असणं

0: राखण्याचं त्यांच्या शिस्तीचं कुंपणही त्याला जरूर असावं. 84 लक्ष योनीतून फिरून आल्यावर नरजन्म मिळाला आहे असं म्हटलं जातं. इंद्रिय कशी वापरायची याचं स्वातंत्र्य आहे. बोलणं कसं हवं तर साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. फिरणं कसं हवं तर साचच्या आत घरात असं सुरक्षित. खाणं कसं हवं तर उत्तम आरोग्य संपदा प्राप्त होण्याजोगं. आणि कपडे, कपडे घालण्याचा उद्देश साध्य होईल असे कपडे घालावेत ज्यात आपला कल असेल त्या विषयात शिक्षण घ्यावं. पैसा जरूर मिळवावा पण कोणत्याही अवैध मार्गाच्या वाटेला जाऊ नये. मिळालेल्या पैशातून याच त्या हाताला कळणार नाही असं सात्विक दानही द्यावं. निष्काम कर्म करत परोपकार करावा. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, दैवी गुणांची संपत्ती जमवण्याचा प्रयत्न करावा. आसुरी गुणांकडे डोळेझाक करावी. सामाजिक भान राखत प्लॅस्टिक मुक्तीसारख्या उपक्रमांना अग्रक्रम द्यावा. सदा सज्जन होण्यासाठी आपण कायम धडपड करावी. तने मने झिजावे तेने भले म्हणून घ्यावे. जे चैतन्य तत्व आपल्या अंतरंगात आहे तेच समोरच्यात आहे हे जाणून घ्यावं. त्यातच नरदेहाची सार्थकता आहे. आणि हे सगळं करताना देशाची प्रगती होण्याच्या भूमिकेत आपला खारीचा वाटाही उचलावा. स्वैराचाराकडे न झुकणारं स्वातंत्र्य नक्कीच देशाची प्रगतीची दिशा दाखवतं. आपण शोधात असतो ते आनंदाचे क्षण आपल्या झोळीत टाकतं. त्यासाठीच तर ही सगळी धडपड असते ना.
1: श्रोतेहो, आताच आपण ऐकत होतात स्वातंत्र्य, सुचित्रा साठे यांचं मनोगत. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा.

0: श्रोते हो, आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
0: भेटणार श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका नेरूरकर आपला इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, नीता देवकर यांचं गीत आपण ऐकलं, हरीश चव्हाण यांचं संगीत होतं आणि चित्रपट हिरवं कुंकू.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: शोभा बॅनर्जी यांनी गायलेलं हिरवं कुंकू या चित्रपटातलं नीता देवकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत हरीश चव्हाण.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर.

सुधीर मुगे यांचं गीत आपण ऐकलं. थोरली जाऊ चित्रपटातलं गीत अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलं होतं. संगीतकार सुधीर फडके. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

मुख्य गायिका होत्या उषा मंगेशकर, गीतरचना श्रीकांत नरुले यांची होती, संगीतकार राधाचंद्र आणि चित्रपट मा शाकंभरीचा महिमा. या गीताबरोबरच गीतवहार चित्रपट संगीत कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. दीड वाजता आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. त्यानंतर 1:40 पुणे जिल्हा वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार। एनटीए यूजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा होणार। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयातली सुनावणी स्थगित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। बिहारमध्ये अशोकधाम मंदिराजवळ चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू, तर पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जण ठार, अनेक जण जखमी। आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला नवी दिल्लीत प्रारंभ। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं दिली। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या। विकसित भारताच्या उद्दिष्टाला आकार देण्याचं काम बँकांमार्फत होणार असून ही समिती त्या दृष्टीनं सुधारणा सुचवेल असं त्या म्हणाल्या।
1: On the basis of a well-researched set of documents which have been shared with you in advance, will hopefully provide that substantive meat for the committee to also look at. So the committee would probably have that material before them, even as they deliberate, and even as they deliberate to give us their thoughts and also the recommendations which will help us to clearly understand where the committee wants India to go towards Vikasit Bharat, and in that the role of banks.
0: सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि इतर वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेत भाग घेत आहेत। ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक उद्या भारताच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी पायाभरणी या मध्यवर्ती संकल्पनेच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होईल। शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्ती हाताळण्याची सक्षमता, चक्रीय अर्थव्यवस्था आणि अनुकूलन ही प्राधान्यक्षेत्र भारतानं निश्चित केली आहेत असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं सांगितलं। या बैठकीपूर्वी आज ब्रिक्सचा पर्यावरण कार्यगट तसंच हवामान बदल आणि शाश्वत विकासासंबंधीच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज पुण्यात होणार आहे। UGC नेट परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे। येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची, तर दुपारी 3 ते 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल। समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळात होईल। या परीक्षांची उत्तरसूची काल NTA प्रकाशित केली होती। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला दिले आहेत। या प्रकरणी CBI किंवा सक्तवसुली संचालनालयाने कोणताही अहवाल अलाहाबाद उच्च न्यायालयात सादर करू नये असं न्यायालयानं सांगितलं। अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी राहुल गांधी यांची याचिका सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे। त्यावर न्यायालयानं प्रतिवादी पक्षकारासह CBI आणि ED नोटिसा बजावल्या आहेत। सिक्कीममध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करताना 2002 हे आधार वर्ष ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप

हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सिक्कीमीज मूल निवासी सुरक्षा संघ या स्थानिक स्वयंसेवी संघटनेनं 1993 हे आधारवर्ष पुनरीक्षणासाठी ठरवण्याचे निर्देश याचिकेद्वारे मागितले होते. मात्र एकदा पुनरीक्षण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मध्येच आधारवर्ष बदलता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा सुधारण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी राज्य सरकारनं चर्चा सुरू केली आहे. 6 विद्यार्थी आंदोलकांनी उपोषण सुरू केल्याला आज 24 दिवस झाले. आज दुपारी 2 वाजता राज्य सरकारशी चर्चा होणार असल्याचं आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीनं वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोक धाम मंदिरावर आज झालेल्या चिंगराचिंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला. श्रावण सोमवारच्या निमित्ताने जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दुर्घटनेत 10 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. त्यांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशोकधाम स्थानकापासून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर विजेचा खांब कोसळल्यानं त्यात वीज प्रवाह वाहत असल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि त्यामुळे चिंगराचिंगरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबांविषयी सहवेदना व्यक्त करून जखमींना बरं वाटावं अशी कामना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे. तसंच स्थानिक प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना त्वरित आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर इतर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवारनिमित्त तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. पहाटे 4:30 सुमाराला ही आग लागली. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवत अडकलेल्या भाविकांची सुटका केली. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धा 2026 पुरुष गटात भारतीय संघाचा सामना आज इंग्लंड बरोबर होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ ड गटात अव्वल स्थान पटकावून थेट उपांत्य फेरीत जाणार असल्यानं या सामन्याला विशेष महत्व आहे. BWF बॅडमिंटन जागतिक विजेतेपद स्पर्धेला नवी दिल्ली इथं सुरुवात झाली असून एमआर अर्जुन आणि हरिहरन अंशकरुणन या जोडीनं दुहेरीतला पहिला सामना जिंकला आहे. PV सिंधू आयुष शेट्टी महिला दुहेरीची जोडी ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रस्टो यांचे सामने आज होणार आहेत. गॉल इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आजच्या 3र्या दिवशी भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव गडगडला. मानव सुतारच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 5 बाद 146 धावा झाल्या होत्या. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात प्राचीन अमरनाथ मंदिरासाठीची 12 दिवसांची वार्षिक श्री बुढा अमरनाथ यात्रा आज सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. ही यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार. NTA UGC नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा. काँग्रेस नेते

0: राहुल गांधी यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. बिहारमध्ये अशोक धाम मंदिराजवळ चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू, तर पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जण ठार, अनेक जण जखमी. आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला नवी दिल्लीत प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे दुपारचा 1:40:50 होत आहेत. पुणे जिल्हा वार्तापत्र प्रसारित करीत आहोत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लोकमान्य टिळक यांच्या 106 निमित्त आयोजित समारंभात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचं स्वरूप देत सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवांच्या माध्यमातून सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली, असं अमित शहा यांनी सांगितलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या कार्याचा गौरव करताना गुप्तचर यंत्रणेत अनेक आव्हानात्मक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत त्यांनी राष्ट्रसेवेचा आदर्श निर्माण केला असल्याचं शहा म्हणाले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी अजित डोभाल यांची झालेली निवड ही राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी लोकमान्य टिळकांचं राष्ट्रवाद, स्वातंत्र्य, समाज जागृती आणि विचार प्रबोधनाचं कार्य आजही तितकंच प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. हा पुरस्कार स्वीकारणं हा आपल्या आयुष्यातील मोठा सन्मान असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी विकसित, आत्मनिर्भर आणि शक्तिशाली निर्मितीसाठी लोकमान्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याचं आवाहन केलं. पुणे शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. ध्वजवंदन, राष्ट्रगीत गायन आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील विधानभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील अशी तंत्रज्ञान निर्मिती, उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात, असं आवाहन राज्यपाल विद्यापीठाचे कुलपती वर्मा यांनी केलं. पुण्यातल्या COEP तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. COEP ही संस्था जवळपास 2 शतकांपासून भारताचं भविष्य घडवत असल्याचं सांगून या संस्थेचा वारसा केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेवरच नाही तर तिने घडविलेल्या अभियंते, उद्योजक, तंत्रज्ञ आणि राष्ट्रनिर्माते यांच्यावर उभा असल्याचे गौरवोद्गार वर्मा यांनी काढले. पुण्यात पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये होत असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं राज्यासह देश विदेशात 99 नांदी संमेलनं घेण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिलं नांदी संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेतर्फे टिळक रस्त्यावरील हिराबाग इथं आयोजित करण्यात आलं होतं. या नांदी संमेलनाचं अध्यक्षपद पानिपतकार विश्वास पाटील यांनी भूषवलं. आपण ज्या परिसरात राहतो तिथला इतिहास, संस्कृती यांचा विचारपूर्वक अभ्यास होऊन साहित्य निर्मिती होणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि पहिल्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, 100व्या संमेलनाचे संयोजक राजेश पांडे तसंच मसापच्या प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ नीलम गोरे आणि मान्यवर उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील चाकण आणि लगतच्या औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता परिसरातील उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी दिली. चाकण MIDC परिसराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर उद्योगमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत

0: उद्योजक आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत रस्ते, पाणी पुरवठा आणि वाहतूक कोंडीसह औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान चाकण आणि परिसरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या एक्स या समाज माध्यमावरून देण्यात आली आहे. तर श्रोतेहो, हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन वेदांगी कुलकर्णी, निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आलं. आता सुगम संगीत भावधारा.

0: करुणा देशपांडे यांनी गायलेलं एन एस पोहनेरकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार विश्वनाथ होक आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
2: आला श्रावण. आजची श्रावण कविता आहे कविवर्य बाभ बोरकर यांची. हळद लावणी आले ऊन. हळद लावणी आले ऊन कुमकुम अक्षता फुलामधून. हळद लावणी आले ऊन कुमकुम अक्षता फुलामधून. झाडामधूनही झडे चौघडा. झाडामधूनही झडे चौघडा घुमते पाणी लागून धुन. नाचून मिटली श्रावणधार.

0: आजची श्रावण कविता आहे कविवर्य बाभ बोरकर यांची, हळद लावणी आले ऊन। हळद लावणी आले ऊन कुमकुम अक्षता फुलामधून, हळद लावणी आले ऊन कुमकुम अक्षता फुलामधून, झाडामधूनही झडे चौघडा, झाडामधूनही झडे चौघडा घुमते पाणी लागून धून। नाचून मिटली श्रावणधार, नाचून मिटली श्रावणधार, शीतळ पाऱ्या परीस दुपार, निळीतून हिरव्यात भरळली पिवळी सोन पिसोळी चार। उभार साळी भरून दूध, उभार साळी भरून दूध, हवेत सजणी कापूर उद, केवड्याच्या ढवळ्या पाणी उधळे ऋतूंचे लक्ष बिरुद। लावण्याचा लागून बाण, लावण्याचा लागून पाण, तृप्तीलाही फुटे तहान, मला खोऊ दे तुझ्या कुंतली एकच यातील पान लहान, मला खोऊ दे तुझ्या कुंतली एकच यातील पान लहान। आला श्रावण। श्रावणाविषयी बोलायचं म्हटलं तर जशी काल रविवारची आदित्य राणूबाईंची कहाणी आठवली, तशीच आज आठवली आजीच्या कापऱ्या आवाजातली गणेशाच्या कहाणीची सुरुवात। ऐका गणेशा तुमची कहाणी। निर्मळ मळ, उदकाचं तळ, बेलाचं वृक्ष, सुवर्णाची कमळं, विनायकाची देवळं, रावळं, मनाचा गणेश मनी वसावा, संपूर्णाला काय करावं, पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावेत। श्रावण महिन्यातल्या ह्या गोष्टी ऐकायला आवडायचेच, पण वाटायचं लाडू 18च कशाला, चांगले 40-50 तरी करावेत आणि रोज खावेत की, पण नाही, लाडू 18च। कहाण्यांच्या भाषेला बायकांच्या भाषेचा असा खास बाज आहे। लहान लहान वाक्य, डौलदार लय, यमक साधण्याची हातोटी, त्यामुळे कहाण्या ऐकायला मजा येईल, त्यात अद्भुतरम्य गोष्टी असत, चमत्कारांना स्थान असे। काकडलेल्या लेकी दे, मुसळकांड्या दासी दे, यासारखी वाक्यातली विशेषणं नवीन असत। शब्दांची पुनरावृत्ती हा कहाणीचा प्राण असतो। धार्मिक संकेतांचा आधार घेतला जातो। रचनेच्या दृष्टीने कहाण्या आकर्षक असतात आणि भाषेच्या दृष्टीने सुबोध, शब्द सूचक असतात। अजून अजून मागच्या पिढीच्या अंगणात म्हणजे आजी आई आत्या मावशीच्या राज्यात श्रावण छान पारंपरिकरित्या साजरा व्हायचा। श्रावणातली अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या, पिठोरीची पूजा व्हायची, अतीत कोण म्हणत विचारणा करणारीने मागे पाहू नये, मागे मुलांची दाटी, प्रश्न आला की एक एक जण आपलं नाव सांगे, मुलांच्या दीर्घायुष्याची आरोग्याची कामना करणारं पिठोरी अमावस्येचं ते वाण, आम्हा मुलांना अप्रूप असे ते हातावर पडणाऱ्या वाणाचं, छोट्या छोट्या गोडसर आरत्या म्हणजे पुऱ्यांचं। पिठोरीच्या कहाण्यात मी पहिल्यांदा झोटिंग शब्द ऐकला, भीतीच वाटली होती, पुढे संशय कल्लोळ नाटकातल्या गाण्यातली संशय खट झोटिंग महा ही ओळ ऐकल्यावर पिठोरीच्या कहाण्यातल्या झोटिंगाची आठवण झाली आणि मजाच वाटली शब्द सामर्थ्याची। श्रावणातले सणवार हे जसं निसर्गपूजेचं रूप आहे, तसंच श्रावणातल्या कहाण्या हे लोकसाहित्य। पिढ्यानपिढ्या घरातल्या वडीलधाऱ्या स्त्रिया लेकी सुनांना या कहाण्या सांगत आल्या होत्या। कहाण्यांचं लिखित स्वरूप हे तसं अलीकडचं, गेल्या शतकातल्या उत्तरार्धातलं, पण त्याआधी सगळी होती मौखिक परंपरा। पुढच्या पिढीला व्रतवैकल्यांची माहिती व्हावी, परंपरा चालू राहावी, हा कहाणी सांगण्यामागचा उद्देश होता। ते लोकशिक्षण होतं आणि मनोरंजनही होतं। अशा श्रावण येतो हिरव्या रंगात, सोनेरी उन्हात, आई आजीच्या कहाण्यात आणि अर्थात बालकवींच्या श्रावण गीतात। झाला से सूर्यास्त वाटतो सांझ आहा हा तो उघडे, तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे, उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभांवर होय रे किले सुंदरतेचे रूप महा। आला श्रावण। तर उद्या पुन्हा भेटूया सुंदरतेचे रूप महा अशा श्रावण रंगात।
1: आला श्रावण या मालेत आताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला। दुपारचे 2 वाजलेत, आता पुनःप्रसारित करीत आहो कृषीवाणी। हवामान बदलामुळे पिकांवर किडींचा होणारा प्रादुर्भाव याबद्दलची माहिती।
3: शेतकरी बंधूंना नमस्कार। तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश या घटकांवर पिकांची वाढ अवलंबून असते। वातावरणातलं कर्भवायूचं प्रमाण वाढल्यास पिकांची वाढ जास्त होते, तापमान वाढल्यास पिकांचा पक्वतेचा कालावधी कमी होईल, किडींचा

0: संतुलन बिघडेल. हवामान बदलाचा परिणाम पिकांवरील किडीवर होतो. किडींच्या संख्येमध्ये अनुवांशिकरित्या बदल होतो. वातावरणाचे जैविक आणि अजैविक घटक आहेत. अजैविक घटकांमध्ये तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा यांचा समावेश होतो. तर जैविक घटकांमध्ये किडींचं खाद्य आणि इतर नैसर्गिक शत्रू यांचा समावेश होतो. हवामानातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा या अजैविक घटकांचा पिकांवरील वेगवेगळ्या किडींची वाढ, त्यांचा जीवनक्रम, जगण्याचा कालावधी, प्रजनन, अंडी घालण्याची क्षमता याच्यावर खूप परिणाम होतो. पोषक वातावरण मिळाल्यास किडींचं प्रजनन वाढून त्यांची संख्या वाढते, तर प्रतिकूल वातावरणात त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढून संख्या कमी होते. अति जास्त किंवा अति कमी तापमानात किडी मरतात. जिवंत किडींची वाढ होत नाही, त्यामुळे पिकांचं नुकसान कमी होतं. पण त्यातही ज्या किडींच्या जीवनक्रमात कोष आहे, त्या किडी अशा तापमानात जमिनीमध्ये कोशावस्थेत जाऊन आपला बचाव करतात. पतंगवर्गीय किडी प्रतिकूल हवामानात सुप्तावस्थेत जातात. आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यास किडींमध्ये रोग पसरवणारे बुरशी, जीवाणू, विषाणू इत्यादी वाढ होऊन किडींच्या मृत्यूचं प्रमाण वाढतं. किडींची नैसर्गिक वाढ कमी होते. खाण्यावर परिणाम होतो. किडींच्या शरीरामध्ये आर्द्रतेमुळे पाणी जास्त झाल्यास कमी तापमान सहन करू शकत नाहीत. तर काही किडींमध्ये जास्त आर्द्रतेमुळे लवकर वाढ होते, तर काहींना ती हानिकारक असते. अजैविक घटकांमधल्या सूर्यप्रकाशाचा तापमान, अगर, आर्द्रता यासारखा हानिकारक परिणाम होत नाही, तरी पण किडीची हालचाल, खाणं, मिलन, अंडी घालणं, काट टाकणं यावर होतो. वाऱ्यामुळे मावा, पिठ्या ढेकूण, खवले किड, पांढरा लोकरी मावा इत्यादी किडी खूप दूरवर वाहून जाऊन त्यांचा प्रसार होतो. याशिवाय हवेचा दाब, हवेच्या लहरी, गर्भवायूचं प्रमाण यांचा सुद्धा किडींवर प्रभाव होतो. कडाक्याची थंडी अथवा थंडीची लाट याचा किडीच्या वाढीवर नक्कीच अनिष्ट परिणाम होतो. त्याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशामुळे किडींच्या प्रजनन आणि संख्या वाढीवर खूप परिणाम होतो. या दोन्ही वातावरणात किडींची संख्या मर्यादित राहते. जैविक घटकाचाही किडींच्या वाढीवर परिणाम होतो. अति आणि अनियमित पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव वाढतो. साहजिकच गवतावर पोसणाऱ्या किडी वाढतात, तर काही विषारी गवतामुळे किडी मरतात. त्याचबरोबर मित्र कीटक आणि भक्ष्य कीटकांच्या संख्येवरही परिणाम होतो. मित्र कीटक आणि मित्र बुरशी निसर्गात पाऊस, तापमान अनुकूल मिळाल्यास वाढतात, आणि मग असे मित्र कीटक आणि मित्र बुरशी किडींची संख्या कमी करतात. किडींसाठी पोषक घटक यांचा अभ्यास करता असं दिसून आलं की सततचा रिमझिम पाऊस आणि जास्त आर्द्रतेत माव्याचा प्रादुर्भाव वाढतो. अनेक तण, रानभेंडी, गाजर गवत, फळझाड इत्यादी पिकांवरील ढेकणाला उष्ण आणि कोरडं हवामान जास्त पोषक असतं. पानं खाणाऱ्या आणि गुंडाळणाऱ्या अळीला पावसाची खूप दिवसांची उघडीप आणि नंतर अनियमित पाऊस असं वातावरण पोषक असतं. उंट अळीचा प्रादुर्भाव अनियमित पावसामुळे वाढतो. भुईमुगावरील मावा थंड हवामान असल्यास वाढतो. उष्ण आणि कोरडं हवामान असल्यास फुल किड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. खूप दिवसांनी उघडीप आणि त्यानंतर सततचा पाऊस असं वातावरण लाल केसाळ अळीला अनुकूल आहे. मृगाचा जोराचा पाऊस पडल्यानंतर जमिनीत हुंगणीच्या कोशावस्थेतून बुंगेरे बाहेर पडतात. तुरीवर फुलोऱ्याच्या वेळी 25 अंश तापमान असल्यास पिसारी भुंगे यांचा प्रादुर्भाव वाढतो. पेरणीच्या वेळी जास्त सेंद्रिय पदार्थ असतील आणि जास्त ओलाव्यामुळे कुरतडणारी अळी वाढते. पहिल्या पावसानंतर हलक्या आणि कोरड्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव वाढतो. शेताच्या बांधावर अंडी अवस्थेत असणारे नागतोडे अंड्यातून बाहेर पडतात. म्हणजेच एकंदरीत जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात त्वरित बदल होताना अनुभवाला येऊ लागले आहेत. त्यामुळे अन्न साखळी बिघडली आहे. पीक कीड यांचं संतुलन बिघडलं आहे. किडीचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे हवामानातले बदल लक्षात घेऊन कीड नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक उपाय योजणे हे आपल्या हातात आहे.
1: हवामान बदलामुळे पिकांवर किडींचा होणारा प्रादुर्भाव याबद्दलची माहिती कृषीवाणीमध्ये आपण ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. सादर करते रोशन जाधव. 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
2: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात

0: आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: नमस्कार. होमिओपॅथी ही वैद्यकीय पद्धती जनसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली पद्धती आहे आणि हिचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी या पद्धतीचा शोध लावत असताना कोणताही आजार समूळ व कायमचा नष्ट व्हावा व तो मुळासकट जात असताना त्याचा शरीरावरती कोणताही साईड इफेक्ट होऊ नये या पद्धतीने तिचे संशोधन केले आणि डॉक्टर हॅनिमन यांच्या दूरदृष्टीचा आपल्याला सध्या प्रत्यय येत असतो की अनेकदा इतर औषध पद्धतींमुळे जे आजार दुरुस्त होत नाहीत ते होमिओपॅथीने मनाचा सखोल अभ्यास करून त्याच्यावरती जेव्हा कोणताही होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक त्याच्यावरती औषध देतो तर त्या सखोल पद्धतीमुळे तो आजार कायमचा दुरुस्त होत असतो. म्हणजे काही क्रोनिक डिसीजेसमध्ये होमिओपॅथीने अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स येत असतात आणि होमिओपॅथी जेव्हा काम करत असते तेव्हा ती रुग्णाची प्रतिकार शक्ती तिला ऊर्जा देऊन त्या प्रतिकार शक्तीच्या साह्याने कोणताही जुना आजार कायमचा मुळासकट जाण्याच्यासाठी मदत करत असते. ही होमिओपॅथीची ही जी पद्धत आहे त्या पद्धतीचं वेगळेपण असं आहे की हे करत असताना सगळ्या आजाराच्या संबंधित लक्षणांचा तसेच पेशंटच्या भावनांचा तसेच पेशंटच्या आवडी निवडी खाण्याच्या पद्धती त्याच्या एकूण वर्तणुकीचा अभ्यास करून आपण होमिओपॅथीचं औषध निवडत असतो. होमिओपॅथी जेव्हा या सगळ्या पद्धतीने काम करत असते तेव्हा ती कायमचा आजार का दुरुस्त करू शकते, कारण एकाच आजाराचे 10 पेशंट जरी असले तरी त्या सगळ्यांमध्ये एकाच गोष्टीची भिन्नता असते आणि ती भिन्नता म्हणजे त्या पेशंटचा स्वभाव. म्हणजे सांधेदुखीचे 10 पेशंट जरी आपण घेतले तरी सांधेदुखीच्या 10 पेशंट्सना वेगवेगळे औषध लागू शकेल. त्याचं कारण असं आहे की त्या प्रत्येकाचा स्वभाव हा प्रत्येकापासून वेगळा असतो. म्हणून होमिओपॅथीमध्ये मन आणि शरीर या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास करून त्या अभ्यासाच्या अंतिम निष्कर्षावरून औषध निवडण्यात येते आणि मग ते औषध रुग्णाच्या एकंदरीत प्रतिकार शक्तीला चेतना देऊन त्या प्रतिकार शक्तीच्या साह्याने त्या पेशंटच्या शरीरामध्ये असलेल्या आजारांची वेगवेगळी कारणं दुरुस्त करत करत पेशंटला संपूर्ण निरोगी करण्याचं काम करते. होमिओपॅथी ही जेंटल, परमनंट आणि रॅपिड क्युअर करणारी पद्धत आहे आणि त्या पद्धतीमुळे हजारो रुग्णांना फायदा होतच असतो. गुरुकृपा होमिओपॅथीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपण होमिओपॅथीच्या रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय तर त्यामध्ये अनेक असाध्य आजार का दुरुस्त होऊ शकले त्याचं कारण हे आहे की आपण त्याचा सखोल अभ्यास करतो. मनाची व शरीराचा सर्व अभ्यास झाल्यानंतर जे आपण औषध निवडतो ते औषध कायमचा आजार दुरुस्त करत असते. होमिओपॅथीमध्ये व्यक्तिकेंद्रित म्हणजे व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून औषध निवडले जाते. त्याच्या वयानुसार त्याच्या आजाराच्या तीव्रतेनुसार औषधांची मात्रा ठरवली जाते आणि त्यामुळेच होमिओपॅथीच्या सहाय्याने कोणताही पेशंट कायमचा दुरुस्त असतो होतो. आणि मला असं वाटतं होमिओपॅथी ही जगासाठी अतिशय मोठं वरदान ठरलेली पॅथी आहे.
0: आताचा पण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन।

அரசர். श्रोतेहो नमस्कार, आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण, प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन

0: यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण पर्यावरण प्रदूषण व कायदा याबद्दल माहिती घेणार आहोत. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती. आज मानवाच्या अति हस्तक्षेपामुळे हवा, पाणी आणि जमीन यामध्ये घातक घटक मिसळत आहेत. हीच प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण होय. वाढत्या प्रदूषणामुळे आज मानवाचे आरोग्य आणि निसर्गाचे संतुलन धोक्यात आले आहे. पर्यावरण म्हणजे केवळ झाडे झुडपे नव्हे, तर आपल्या सभोवताली असलेली हवा, पाणी, जमीन आणि सर्व सजीवांचा मिळून बनलेला एक नैसर्गिक समूह म्हणजे पर्यावरण होय. या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. प्रदूषण म्हणजे काय? निसर्गाच्या या सुंदर चक्रात जेव्हा मानवी हस्तक्षेपामुळे दूषित किंवा विषारी घटक मिसळतात, ज्यामुळे हवा, पाणी आणि जमीन अशुद्ध बनते, तेव्हा त्याला प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषण हे आजच्या काळातील एक भीषण सत्य आहे. प्रदूषणाचे प्रकार मुख्यतः प्रदूषण खालील तीन प्रकारांमध्ये विभागले जाते. हवा प्रदूषण, एअर पॉल्युशन. कारखाने आणि वाहनामधून निघणारा धूर हवेत मिसळल्याने हवा दूषित होते. यामुळे श्वासाचे विकार आणि जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात. जल प्रदूषण, वॉटर पॉल्युशन. कारखान्यातील विषारी रसायने आणि मानवनिर्मित कचरा थेट नद्या व तलावांमध्ये सोडल्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. मृदा प्रदूषण, सॉइल पॉल्युशन. शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिवापर आणि प्लास्टिकचा वाढता कचरा यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. ध्वनी प्रदूषण, नॉईज पॉल्युशन. वाहनांचे कर्कश हॉर्न आणि लाऊडस्पीकर यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते, ज्याचा मानवाच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मानवी जीवनाचा पाया म्हणजे शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि हिरवेगार निसर्ग. परंतु आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रगती तर केली आहे, पण त्याचवेळी आपण आपल्या पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही केले आहे. आज संपूर्ण जग हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धन आणि त्यासंबंधीच्या कायद्यांची माहिती असणं आणि त्याची कडक अंमलबजावणी करणं ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे महत्व आणि आजची स्थिती. पर्यावरण हे केवळ झाडे आणि प्राणी एवढ्यापुरता मर्यादित नाही. जैविक आणि अजैविक घटकापासून बनलेले आपले पर्यावरण आपल्या जगण्याचा मुख्य आधार आहे. आज आपण शहरामधून कारखाने, वाहने आणि प्लास्टिकच्या अतिवापरामुळे हवा आणि जल प्रदूषण करत आहोत. यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. जर आपण आजच पावले उचलली नाहीत तर मानवाचे अस्तित्व धोक्यात येईल. भारतीय राज्यघटना आणि पर्यावरण. आपल्या भारतीय राज्यघटनेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन नागरिकांना आणि सरकारला पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी दिली आहे. राज्यघटनेच्या कलम 21 आर्टिकल 21 नुसार प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि प्रदूषण मुक्त वातावरण जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. फंडामेंटल राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट आहे. मार्गदर्शक तत्वांमधील कलम 48A आर्टिकल 48A सरकारला पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा आदेश देते. त्यासोबतच कलम 51AG अंतर्गत प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य ठरवण्यात आले आहे की त्यांनी जंगले, नद्या आणि वन्य जीवनाचे संरक्षण करावे.
0: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. 2:15 थोड्याच वेळात ऐकूया दोपहर समाचार. हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित व्ही सी रानडे यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत, राग भीम. विलंबित गत एक तालात, द्रुतगत तीन तालात, तबला साथ विश्वनाथ मिश्रा यांची. पंडित व्ही सी रानडे यांचं व्हायोलिन वादन, राग भीम.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित व्ही सी रानडे यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकलं, राग भीम. त्यांना तबला साथ विश्वनाथ मिश्रा यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 3 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांविषयी यावेळी चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यम खात्यावर म्हटलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी सहकार्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तसंच प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले. नवोन्मेषावर आधारित सर्वंकष आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्सच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी विभागातल्या बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अमित अग्रवाल यांच्यासह विविध देशांचे मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी विविध देशांच्या दूरसंचार मंत्र्यांच्या संवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचं प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलं आहे. यूजीसी नेट परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर एनटीएनं या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल. समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात होईल. या परीक्षांची उत्तरसूची काल एनटीएनं प्रकाशित केली. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची आज घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. गेल्या वर्षी गिरीश महाजन यांची नाशिक तर अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नेमणूक झाली होती. पण महायुतीतल्या पक्षांनी आक्षेप घेतल्यामुळे राज्य सरकारनं या नियुक्तीला स्थगिती दिली होती. त्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद रिक्त होतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिर मार्गावर आज झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला तर 10 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले. त्यांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशोकधाम स्थानकापासून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर विजेचा खांब पडून त्यात वीजप्रवाह वाहत असल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना त्वरित आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने इथल्या तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला उतरले होते. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवत अडकलेल्या भाविकांची सुटका केली. या दुर्घटनेतल्या जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर रामटेक महामार्गावर आज अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पालघर जिल्ह्यात बोईसर इथं राज्य औद्योगिक मंडळाच्या वसाहतीत एका कारखान्यात स्फोट होऊन 3 कामगार जखमी झाले. आज पहिली पाळी सुरू झाल्यानंतर काही वेळातच कारखान्याच्या भट्टीत स्फोट झाल्याचे आवाज झाले. त्यावेळी 100 ते 150 कामगार कारखान्यात होते. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केलं आहे. जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. आणखी काही कामगार भट्टीजवळ अडकले असल्याची शक्यता आहे. स्फोटाचं कारण अद्याप समजलं नाही. पुढचा तपास सुरू आहे. मुंबईत कांदिवली भागात आज पहाटे एका व्यावसायिक इमारतीला आग लागल्याची दुर्घटना घडली. या इमारतीतून 11 जणांची सुटका करण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एसआयआर अंतर्गत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस। 2 कोटींपेक्षा जास्त मतदारांचे अर्ज अजूनही अप्राप्त। एनटीए यूजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार। रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर। आणि देशभरात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी। राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज बीएलओला मिळालेले नाहीत। राज्यात 9,78,54,000

या हॉटेलचं नाव असून पहाटे 4:15 सुमाराला या हॉटेलला आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून पुढचा तपास सुरू आहे. आरक्षण रद्द करण्याची मागणी संविधान विरोधी असून ती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. नागपूरमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कालेलकर आयोगाच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागासवर्गीयांचं लोकसंख्येतलं प्रमाण 77% असून आरक्षण 49% आहे असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार अपेक्षित असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हावं असं आवाहन आठवले यांनी केलं. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आरपीआयमध्ये यावं असं आमंत्रणही आठवले यांनी दिलं. कर्नाटक राज्य सरकारने कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशांचं पालन करावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. तामिळनाडूकरता 12,000 क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश प्राधिकरणाने कर्नाटकाला दिले आहेत मात्र त्याचं पालन झालं नसल्याचा आरोप तामिळनाडूने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खताच्या मागणीसह खत वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी कृषी विभाग फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल ही डिजिटल प्रणाली लागू करणार आहे. त्यामुळे 20 ऑगस्टपासून शेतकरी आपली खताची मागणी मोबाईलद्वारे नोंदवू शकतील. या डिजिटल व्यवस्थेमुळे खत विक्रीतल्या गैरप्रकारांना आळा बसणार असून शेतकऱ्यांना वेळेत खत मिळण्यात मदत होणार आहे. त्याशिवाय खताच्या दुकानांमध्ये होणारी गर्दी कमी होऊन उपलब्ध खतसाठ्याचं व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकर राव नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातल्या उदानाची आठवण म्हणून पालघर जिल्ह्यात 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. पाणी अडवा पाणी शिरवा हा संदेश रुजवण्यासाठी पालघरमध्ये 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह राबवण्यात येत असून 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबवण्यात येणार आहे. नागपंचमीचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. शेतकऱ्यांना उपद्रव देणाऱ्या उंदरांचा नायनाट करणाऱ्या नागाप्रती कृतज्ञता म्हणून श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस नागपंचमी म्हणून साजरा करण्यात येतो. घरोघरी मातीच्या नागप्रतिमांचं पूजन केलं जात आहे. ग्रामीण भागात नागाच्या वारुळांना दूध लायांचा नैवेद्य दाखवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार यांनी नागपंचमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आज श्रावणातला पहिला सोमवार असल्यामुळे राज्यात विविध शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त बीड शहरासह जिल्ह्यातल्या शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथाच्या मंदिरात पूजा अभिषेक इत्यादी विधी होत आहेत. लातूर जिल्ह्यातही श्रावण सोमवारनिमित्त विविध मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. गॉल इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचे आघाडीचे 5 फलंदाज 90 धावात बाद झाले मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि निरोशन डिक्वेला यांनी डाव सावरला. 5व्या गड्यासाठी त्यांनी शतकी भागीदारी केली आहे. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या 5 बाद 215 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एसआयआर अंतर्गत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस. 2 कोटींपेक्षा जास्त मतदारांचे अर्ज अजूनही अप्राप्त. एनटीए युजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर. आणि देशभरात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. सायंकालीन प्रसारणात सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनःपूर्वक स्वागत. प्रसारणात मी आपल्यासोबत पूर्वा परांजपे. श्रोते हो, सुरुवातीला आस्वाद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताचा. सुरुवातीला ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात कुमारा बाप या चित्रपटातील मजरी हे सुलतान.

0: सुरेश वाडकर यांच्या स्वरात महेंद्र दळवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राजेश अन्नु मलिक यांचं आणि चित्रपट होता नागमणी.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता OMG 2 या चित्रपटातील हंसराज रघुवंशी यांनी गायलेलं गीत. गीतरचना आहे कबीर शुक्ल आणि हंसराज रघुवंशी यांची आणि संगीत आहे हंसराज आणि राही यांचं. ऐकूया OMG 2 या चित्रपटातील गीत.

0: संदीप श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेलं मिथुन यांचं गीत आपण ऐकलं शिवाय या चित्रपटातील. हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असत, बिघडत असत.
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: कार्यक्रमात आता ऐकूया बाहुबली 2 या चित्रपटातील कैलास खेर यांच्या स्वरातील गीत.

0: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
1: बसला अनोख्यापासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.

लता मंगेशकर, किशोर कुमार आणि सहकारी यांच्या स्वरात आपकी कसम या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. आनंद बक्षी यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती आर डी बर्मन यांनी. बराय तर श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजतात. आता युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणी मुंबई केंद्राकडे.

करते किंवा जे मित्रमैत्रिणी करतात म्हणून करते. बऱ्याचदा मित्रमैत्रिणी म्हणतात, अरे एवढा कशाला विचार करतेस, सगळेच तर करणार आहेत ना. कधी एखादी गोष्ट सोशल मीडियावर ट्रेंडिंग असते आणि म्हणून ती आपल्याला करावीशी वाटते. कधी एखादा मित्र म्हणतो, तू हे केलं नाहीस ना तर तू आमच्या ग्रुपमध्ये फिट होणार नाहीस. आणि मग अशा क्षणी मनात एक संघर्ष सुरू होतो. एका बाजूला आपली इच्छा, आपले मूल्य आणि आपली स्वप्न, तर दुसऱ्या बाजूला मित्रमैत्रिणींची अपेक्षा, स्वीकारल्या जाण्याची इच्छा आणि आपण वेगळं दिसू नये ही भीती. हाच आहे समवयस्कांचा दबाव, म्हणजेच पियर प्रेशर. पण आपण सगळ्यांनीच एक महत्वाची गोष्ट कायम लक्षात घेतली पाहिजे की पियर प्रेशर म्हणजे फक्त वाईट गोष्टी करण्यासाठी येणारा दबाव नाही. मित्रांचा प्रभाव हा सकारात्मकही असू शकतो. एखादा मित्र तुम्हाला अभ्यासासाठी प्रेरणा देतो, एखादा खेळायला घेऊन जातो, कोणी पुस्तक वाचायला सांगतं तर कोणी सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतं. म्हणजेच आपल्या मित्र परिवाराचा प्रभाव हा आपल्या आयुष्याला चांगल्या दिशेनेही घेऊन जाऊ शकतो, रादर तो घेऊन जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार किशोरावस्थेत मित्रांचा समूह आरोग्याशी संबंधित वर्तनावर प्रभाव टाकू शकतो आणि चांगलं संवाद कौशल्य, सामाजिक कौशल्य आणि सकारात्मक संबंध हे नकारात्मक समूह दबावापासून संरक्षण देणारे घटक ठरू शकतात. म्हणजे बरं एक उदाहरण सांगते. आता आपण असं इमॅजिन करूया की हा एक कॉलेजमधला क्षण आहे. समजा कॉलेजमध्ये आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर गेलोय. मित्रमैत्रिणींचा ग्रुप एखादी धोकादायक गोष्ट करू आणण्यास सांगतोय. खर तर आपल्याला त्यातून चुकीचं वाटतंय, पण आपल्या मनात विचार येतो, आता जर मी नाही म्हंटल तर हे कदाचित मला घाबरट म्हणतील, माझी मस्करी करतील, कदाचित मला ग्रुपमधूनही काढून टाकतील. आणि मग शेवटी तो मनाविरुद्ध निर्णय आपण घेतो. काही वेळासाठी कदाचित आपल्याला मित्रांमध्ये स्वीकारलं गेल्याचं समाधान मिळेल, पण नंतर मात्र मनात पुन्हा प्रश्न निर्माण होईल, हा निर्णय खरंच माझा होता का. मंडळी इथेच खरी परीक्षा असते. इतरांमध्ये मिसळणं महत्वाचं आहे, पण ते स्वतःला हरवून नव्हे. किशोरावस्था आणि तरुणपण हा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा काळ आहे. या काळात आपण कोण आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली मूल्य कोणती आहेत आणि भविष्यात आपल्याला कुठं पोहोचायचंय याचा शोध घेत असतो, याचा शोध आपण घेत असतो. त्यामुळे इतरांच्या मतांचा प्रभाव पडणं स्वाभाविक आहे. WHO सांगतं की किशोरावस्थेत शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास वेगाने होत असतो आणि याच काळात तयार होणाऱ्या सवयी भविष्यातील आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे या काळात योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणं अत्यंत महत्वाचं आहे. बरं, मग आता प्रश्न असा की समवयस्कांचा दबाव ओळखायचा कसा. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध काही करायला भाग पाडते, सगळे करतायत म्हणून एखादी गोष्ट योग्य ठरते, नाही म्हटल्यावर आपली खिल्ली उडवली जाते किंवा आपल्याला ग्रुपमधून बाहेर टाकण्याची भीती दाखवली जाते, तेव्हा थांबायचं आणि विचार करायचा आणि स्वतःला हे तीन प्रश्न नक्की विचारायचे. हे मला खरंच करायचंय का, याचे परिणाम काय होऊ शकतात, आणि दे सकाळी उठल्यावर मला माझ्या निर्णयाचा अभिमान वाटेल का. कधी कधी निर्णय घेण्यासाठी फक्त काही सेकंद मिळतात, म्हणूनच निर्णय घेण्यापूर्वी स्वतःची भूमिका स्पष्ट करून ठेवणं उपयोगी ठरतं. म्हणजे उदाहरणार्थ जर एखादा मित्र किंवा मैत्रीण आपल्याला म्हणाली की चल हे करून बघ काही होत नाही, तर आपलं उत्तर तयार असू शकतं, नाही मला हे नाही करायचंय. इतकंच, प्रत्येक निर्णयाचं लांबलचक स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. नाही हे एक पूर्ण वाक्य आहे आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाही म्हणणं म्हणजे कमजोरी नाहीये, स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणं म्हणजे आत्मविश्वास असतो. पण अनेकदा आपण नाही म्हणण्यास घाबरतो कारण आपल्याला मित्र गमावण्याची भीती असते. अशा वेळी स्वतःला एक महत्वाचा प्रश्न नेहमी आपण विचारायला हवा. जो मित्र माझ्या चांगल्याचा विचार करतो, जो मित्र माझ्या चांगल्याचा विचार करतो तो मला चुकीची गोष्ट करण्यासाठी का भाग पाडेल. कारण खरा मित्र हा आपल्या बाउंड्रीजचा आदर करतो, तो आपल्यावर कधीच दबाव टाकत नाही किंवा आपल्या निर्णयाशी असहमत आहे म्हणून आपल्याला काही बोलतही नाही. असा मित्र आपण निर्णयाशी असहमत आहोत म्हणून आपल्यावर कधीच दबाव आणत नाही. म्हणूनच मित्रांची संख्या किती आहे यापेक्षा त्या मित्रांचा आपल्या आयुष्यात

मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत समवयस्कांचा दबाव आणि योग्य निर्णय म्हणजेच पीअर प्रेशर अँड मेकिंग गुड चॉईसेस यावर. काय आहे ना, आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपल्याला स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारावा लागतो, मी हे जे काही करते ते माझ्या इच्छेने

वर कसा प्रभाव पडतोय हे महत्वाचं आहे. मंडळी आणखीन एक गोष्ट, पीअर प्रेशर हे फक्त प्रत्यक्ष मित्रांकडून येत नाही. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा देखील आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकू शकतो. एखाद्याचं जीवन हे आपल्यापेक्षा अधिक सुंदर दिसतं. कोणी एखाद्या धोकादायक चॅलेंजेसचा व्हिडिओ करून टाकतं तर कधी कधी सगळे हेच करतायत असा आभास निर्माण होतो. पण सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक चित्र हे संपूर्ण वास्तव नसतं, त्यामुळे ट्रेंडिंग गेम म्हणून ते योग्य असेलच असं नाही. याच ठिकाणी आपण क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच चिकित्सक विचार करणं जास्त गरजेचं आहे. तीच आपली ताकद बनणं आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट पाहिल्यावर लगेच स्वीकारण्याऐवजी तिला प्रश्न विचारले पाहिजेत. याचा पुरावा काय आहे, यामुळे मला काही फायदा किंवा नुकसान होऊ शकतं का, ही माहिती विश्वासार्ह आहे का आणि माझ्या मूल्यांशी ही गोष्ट जुळतीये का. हा छोटासा थांबा आपल्याला अनेक चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवू शकतो.

मंडळी योग्य निर्णय घेणं म्हणजेच प्रत्येक वेळी परिपूर्ण निर्णय घेणं असं नव्हे. आपल्या प्रत्येकाकडून चुका होतात. विशेषतः तरुणपणात नवीन गोष्टी अनुभवताना काही निर्णय चुकू शकतात. पण चूक झाली म्हणजे आयुष्य संपलं असं नाहीये. चूक ओळखणं, त्यातून शिकणं आणि पुढच्या वेळी अधिक चांगला निर्णय घेणं हीच खरी प्रगती आहे. आणि जर कधी तुम्हाला एखाद्या परिस्थितीत अडकल्यासारखं वाटलं तर एकट्यानं सगळं सहन करण्याची गरज नाहीये. पालक, शिक्षक, समुपदेशक अशा व्यक्तींशी जे आपल्या जवळचे आहेत, ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, त्यांच्याशी बोललं पाहिजे. संशोधनाधारित मार्गदर्शनानुसार युवकांशी खुला संवाद आणि त्यांच्याशी विश्वासाचं नातं निर्माण करणं हे निरोगी निर्णयांना मदत करू शकतं. मदत मागणं ही कमजोरी नाहीये, उलट योग्य वेळी मदत घेण्याचा निर्णय ही परिपक्वतेची खूण आहे. मित्रांनो, आता योग्य निर्णय घेण्यासाठी एक छोटस सूत्र आहे, ते लक्षात ठेवूया. थांबा, विचार करा, परिणाम पहा आणि मग निर्णय घ्या. त्यातलं पहिलं थांबा म्हणजेच दबावाखाली लगेच होकार देऊ नका. दुसरं विचार करा म्हणजे मला हे खरंच हवंय का. तिसरं परिणाम पहा म्हणजेच याचा माझ्या आरोग्यावर, शिक्षणावर, नात्यांवर किंवा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो. आणि चौथं निर्णय घ्या म्हणजे आपल्या मूल्यांशी आणि भविष्यातील ध्येयांशी सुसंगत असलेला निर्णय घेणं. म्हणजे कल्पना करा, आपल्यासमोर दोन रस्ते आहेत. पहिल्या रस्त्यावर आपले मित्र मोठ्याने ओरडत आहेत, इकडे ये, सगळे इकडेच जात आहेत. आणि दुसरा रस्ता थोडा शांत आहे, त्या रस्त्यावर कदाचित टाळ्या वाजवणारे लोक कमी असतील, पण तो रस्ता आपल्या स्वप्नांकडे जात असेल. तर अशा वेळी लोकांचा आवाज मोठा आहे म्हणून तो योग्य रस्ता असेलच असं नाही. कधी कधी आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय आपल्याला गर्दीपासून थोडं वेगळं उभं राहून घ्यावा लागतो. हा, पण याचा अर्थ मित्रांपासून दूर जाणं असा होत नाही. उलट आपण स्वतःची चांगली ओळख निर्माण केली तर आपण आपल्या मित्रांसाठीही सकारात्मक उदाहरण बनू शकतो. समजा तुमच्या ग्रुपमधील एखादी व्यक्ती चुकीच्या दबावामुळे निर्णय घेणार असेल तर तुम्ही म्हणू शकता, नको रे, आपण दुसरं काहीतरी करूया. कदाचित तुमचं एक वाक्य त्या मित्राला थांबवू शकतं. नेतृत्व म्हणजे फक्त मंचावर उभं राहून भाषण करणं नाही, चुकीच्या गोष्टींसमोर योग्य वेळी योग्य भूमिका घेणं म्हणजेही नेतृत्व. आज आपल्या तरुणाईत अफाट ऊर्जा आहे, तंत्रज्ञाने ज्ञान मिळवण्याची संधी

जगाशी जोडण्याची ताकद आहे आणि नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची क्षमताही आहे. या शक्तीचा उपयोग आपण स्वतःला घडवण्यासाठी केला पाहिजे. चांगले मित्र निवडले पाहिजेत. खेळ, कला, वाचन, विज्ञान, संगीत, समाजसेवा, उद्योजकता, ज्या क्षेत्रात आपली आवड आहे त्या क्षेत्रात स्वतःला झोकून द्यायला हवं. कारण रिकाम्या वेळेला दिशा नसली तरी बाहेरचा दबाव वाढतो, पण ध्येय स्पष्ट असेल तर निर्णयही स्पष्ट होतात. त्यामुळे एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या आयुष्याची स्टेडिंग ही आपल्या हातात असली पाहिजे. मित्र दिशा दाखवू शकतो, पालक सल्ला देऊ शकतात, शिक्षक मार्गदर्शन करू शकतात, पण शेवटी निर्णय हा आपल्या मूल्यांशी आणि भविष्यातील ध्येयांशी जुळणारा असला पाहिजे. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प आपण करूया. मी फक्त सगळे करतात म्हणून काहीच करणार नाही. मी विचार करेन, माहिती घेईन, परिणाम समजून घेईन आणि मगच निर्णय घेईन. माझ्या मित्रांचा मी आदर करेन, पण माझ्या विवेकाचाही आदर करेन. चुकीच्या दबावाला ठामपणे नाही म्हणेन आणि योग्य गोष्टीसाठी स्वतः पुढाकार घेईन. मित्रांनो, आयुष्यात आपल्याला अनेक वेळा दोन पर्यायांमध्ये निवड करावी लागते, सोपा पर्याय आणि योग्य पर्याय. प्रत्येक वेळी योग्य पर्याय निवडणं सोपं नसतं, पण प्रत्येक योग्य निर्णय हा आपला आत्मविश्वास वाढवतो, प्रत्येक नाही आपली स्वतःची ओळख मजबूत करतो आणि प्रत्येक चांगला निर्णय आपल्याला आपल्या स्वप्नांच्या थोडं अधिक जवळ घेऊन जातो. म्हणूनच पुढच्या वेळी जर कोणी आपल्याला म्हणलं सगळे करतायत तू का नाही करत, तेव्हा हसून स्वतःला सांगायचं, कारण माझं आयुष्य हे माझं आहे आणि माझे निर्णयही माझे आहेत. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. गर्दीत सामील होणं सोपं असतं, पण योग्य दिशा निवडणं हे धैर्याचं काम आहे. कारण आजचा एक योग्य निर्णय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आपण फक्त भविष्याचे नागरिक नाही आहोत, आपण आपल्या समाजाची शक्ती आहोत. त्यामुळे विचार करा, प्रश्न विचारा, योग्य निवड करा आणि स्वतःसोबत इतरांनाही चांगल्या दिशेनं घेऊन चला. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: अविनाश चौरे आणि सहकारी यांनी सादर केलेलं भेदिक आपण ऐकलं. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, आता एक निवेदन. वारणा धरण व्यवस्थापन यांच्याकडून प्राप्त सतर्कतेचा इशारा. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून वारणा धरणामध्ये पाण्याची एव्यामध्ये वाढ होत असल्यामुळं धरण परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून आज सायंकाळी 5 वाजता वक्र दरवाजातून 2000 क्युसेक्स विसर्गामध्ये वाढ करून 4300 क्युसेक्स आणि विद्युतगृहातून सुरू असलेला 1400 क्युसेक्स विसर्ग वाढवून 1600 क्युसेक्स असा एकूण 5900 क्युसेक्स विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू करण्यात आला आहे. पाऊस चालू राहिल्यास अथवा पाऊस वाढला आणि एव्यामध्ये वाढ होत गेली तर परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येईल. तरी नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं असा इशारा देण्यात आला आहे. वारणा धरण व्यवस्थापन यांच्याकडून आलेला संदेश समापला. आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 6:20 झाले. आता संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचक जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. विकसित भारतस्य दिशि सार्वजनिक क्षेत्रस्य बैंकेषु तत्सम्बद्ध परिष्काराणाम् अथ भावि स्वरूपस्य च समीक्षायै प्रशासनम् उच्चस्तरीय समितेः निर्माणं करिष्यति. केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य उक्तवान् यत् मोदी प्रशासनेन स्वातन्त्र्य दिवसात् पूर्वम् ISI इत्यनेन समर्थितं शाहजाद भट्टी आतंकी जालं ध्वस्तीकृतम्. शिक्षा मंत्री प्रह्लाद जोशी निर्धारित परीक्षा कार्य विधेः कठोरतया अनुपालनं सुनिश्चेतुं अधिकारिभिः सह उपवेशनं कृत्वा निर्देशान् प्रदत्तवान्. भारतेन स्वीय अध्यक्षतावसरे ब्रिक्स सहयोगे जनकेन्द्रिता मानवता प्रधाना च दृष्टिः पुनः प्रकटिता. अपि च BWF बैडमिंटन विश्व स्पर्धा नवदिल्ल्यां प्रारब्धा. भारतस्य MR अर्जुन हरिहरन अंसा करुणन इत्येतयोः पुरुषयुगलं द्वितीय चरणे प्रविष्टम्. अथ वार्ताः विशदीकृत्य. विकसित भारतस्य लक्ष्य प्राप्तये सर्वकारेण शीघ्रमेव वित्तकोश क्षेत्रे काचित् उच्चाधिकार समितिः निर्मास्यते. केन्द्रीय वित्तमन्त्री निर्मला सीतारामन् इत्येषा अद्य नवदिल्ल्यां द्विदिवसीय सार्वजनिक क्षेत्रीय बैंक सम्मेलनस्य उद्घाटनं कृत्वा एतत् घोषितवती. सा प्रतिपादितवती यत् एषा समितिः विविध विषयान् विचार्य वित्तकोशीय परिष्काराणां भाविदिशं निर्धारयिष्यति. वित्तमन्त्रिणा आशा प्रकटीकृता यत् अस्मिन् सम्मेलने सञ्जातानां परिचर्चानां निष्कर्षाः वित्तकोशाणां भाविभूमिकायाः विषये संस्तुतिनिर्माणे च समित्यै महत्वपूर्णान् दृढपरामर्शान् प्रदास्यन्ति. सा न्यगादीत् यत् भारतीय वित्तकोशाः सम्प्रति सुदृढस्थितौ सन्ति यत्र अनुत्पादक परिसम्पत्तयः स्वकीय न्यूनतमस्तरे वर्तन्ते. या स्थितिः अग्रे परिष्काराणां कृते दृढाधारं प्रदास्यति. केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य स्पष्टीकृतवान् यत् प्रधानमन्त्रिणः नरेन्द्रमोदिनः कुशलनेतृत्वे सर्वकारेण स्वतन्त्रता दिवसात् पूर्वं

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, मागील तीन भागांपासून आपण महेश कराडकर यांच्याशी बोलत आहोत, त्यांच्या कविता ऐकत आहोत. वेगवेगळ्या विषयांवरच्या त्यांच्या कविता, त्या कविता लिहिताना मनात आलेले विचार, त्यांचा सगळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, हे सगळं आपल्यासाठी महेश कराडकर उलगडून सांगत आहेत. आजही ते आपल्यासोबत आहेत. ऐकणार आहोत महेश कराडकर यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा चौथा भाग.
1: अगदी अलीकडची मी आईवर एक कविता लिहिलेली होती, असंच उठलो आणि आईची इतकी प्रचंड आठवण आली, म्हणजे सगळ्यांचीच आई त्याची त्याला फार भारी असते. आणि तशी मला पण माझी आई आवडायची आणि ती फार अशी वेगळी होती, तर तिची आठवण आली आणि ती कोरोनामध्ये गेली आणि मी बरोबर होतो त्यावेळी आणि ती गेली माझ्याजवळच असताना, तर मला एकदम तिची आठवण आली आणि काहीतरी लिहावंसं वाटलं. म्हणले मी का आलो इथं, असं काहीतरी मला सुचायला लागलं. आणि मग मला असं लक्षात आलं की माझी आई नसती तर मी आलो नसतो ह्या जगात. आणि मग ती कविता मला सुचली, अगदी अलीकडची कविता ही. कवितेचं शीर्षक आहे अंगाईचं रान. तू मला घेऊन आलीस इथं, वेदनेचा टाहो आतल्या आत जिरवून टाकलास तू. वेदनेचा टाहो आतल्या आत जिरवून टाकलास तू. थकलीस पण हरखलीस म्लान, थकलीस पण हरखलीस पण म्लान, जणू तुझ्या अंगांगात फुललेलं अंगाईचं रान. थकलीस पण हरकलीस म्लान, जणू तुझ्या अंगांगात फुललेलं अंगाईचं रान. मी मिटमिट्या डोळ्यांचा गोळा, मी मिटमिट्या डोळ्यांचा गोळा, तुझा अवघा देहच ओल्या दुधाचा पान्हा.

0: मी मिटमिट्या डोळ्यांचा गोळा, तुझा अवघा देहच ओल्या दुधाचा पाना खुळा, तू घ्यायचीस पटाटा मुके, तू घ्यायचीस पटाटा मुके, मी धसमुसळा तुझ्या छातीला लुचे, तू घेऊन आलीस, तूच चालवलंस लडखडत तुझं आधाराचं बोट माझ्या आत्म्याचे डोळे, तुझा आधाराचं बोट माझ्या आत्म्याचे डोळे, तुझा अवतीभवतीचा वावर माझ्या आनंदाचे मळे, तू घेऊन आलीस, तूच चालवलंस लडखडत तुझा आधाराचं बोट माझ्या आत्म्याचे डोळे, तुझा अवतीभवतीचा वावर हाच माझ्या आनंदाचे मळे, तू नसतीस तर मी कशाला आलो असतो इथं, तू नसतीस तर मी कशाला आलो असतो इथं, आता तू नाहीस, आता तू नाहीस, पण या वासनांच्या जंगलात फिरताना तुझे ओल्या अंगाईचे लयदार श्वास आजही थोपटतात, धीर देतात, मी चालू लागतो वाट दमदारपणे, तू नसतीस तर ही वाट असती.
1: फार छान. एक प्रश्न असा, आता तुम्ही म्हणलात आईची आठवण आली आणि ही कविता आली, पण त्यासाठी कविताच लिहावी, तुम्ही स्फुट लेखन पण करता, असं
0: काय ठरवून काही नसतं, पण जेव्हा आपण लेखन करतो किंवा लेख लिहायचा आहे काहीतरी, आपण ठरवून दिलेली गोष्ट मी करतो जास्ती करून, पण कवितांचं तसं नाही, कविता काय कोणी ठरवून द्याव्या लागत नाही, म्हणजे मला जर सांगितलं की तू 5 कविता लिहून दे तर मी नाही लिहू शकत, पण मला तुम्ही एखादा लेख लिहून द्या म्हणाल तर आपण देतो, की कुठलंही वृत्तमानपत्र असेल, आकाशवाणी असेल, की आपण एखादा ललित बंध लिहून द्या तर आपण देत असतो, पण कवितेचं तसं नाही आहे, कविता हे यावी लागते, जसं फुल फुलावं तशी फुलावी लागते, जसं एखादा पक्षी अचानक ओरडतो तसं ती यावं लागतं, ते तुम्ही मी करून काही होत नाही, त्यामुळे हे कसं काय लिहिलं असं वाटण्या इतकं आश्चर्य वाटू शकतं,
1: स्वतःलाच आश्चर्य वाटतं,
0: त्याचं कारण आहे की ते आपल्या नेणीवेतनं येतं, आणि हे सगळ्यांकडे वेगवेगळ्या पद्धतीनं असू शकतं, एखादा इंजिनियर असेल आणि त्यानं एखादी वेगळीच गोष्ट केली आणि त्याला शोध लागला वेगळा, तर ती गोष्ट फार महत्वाची आहे ना, म्हणजे आईस्क्रीमच्या फॅक्टरीमध्ये एखाद्या समजा स्वच्छता कामगाराला कोण सुचला, कोणची निर्मिती तिथून झाली, तर तो माणूस मोठा सर्जनशीलच असला पाहिजे, तो कवीच आहे एका अर्थानं असं मला वाटतं.
1: फार छान. तुमच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या आणि जास्ती करून सामाजिक विषयांवरच्या कविता आहेत, वेगवेगळी प्रतीकं प्रतिमा वापरून तुम्ही कविता लिहिलेल्या आहेत,
0: बरोबर,
1: पण प्रत्येक माणूस कवी जो असतो त्यानं प्रेम कविता लिहिलेल्या असतात, किंवा 16व्या वर्षी प्रत्येकानं तर त्या लिहिल्याच असतात, पुढे तो कवी होईल ना होईल हा भाग वेगळा, तुम्ही लिहिल्यात का प्रेम कविता?
0: मी प्रेम कविता लिहिल्या आहेत पण त्यांचं प्रमाण कमी आहे, आता त्यात माझी एक कविता आहे उसने दिवस म्हणून, म्हणजे आपली कुठली तरी कधी जुनी मैत्रीण समजा परत आली आणि तिनं सांगितलं की आज तू माझ्यावर जरा इकडे येशील का, मला यात मदत करशील का, आता ते सगळं संपलेलं असतं प्रेम वगैरे, पण कुठंतरी आपलं एक नातं असतं, तर त्या नात्याचा एक भाग म्हणून ती आलेली असते किंवा आपण भेटलेलो असतो, तर अशा परिस्थितीमध्ये मला ती एक थीम अशी सुचली की उसने दिवस, तू अशीच येतेस, कॅलेंडरातले काही दिवस उसने मागत, तू अशीच येतेस, कॅलेंडरातले काही दिवस उसने मागत, आणि माझे अवघेपण पुन्हा एकदा रातराणीची फुलं अलवार खुडावीत तशी खुडून घेतेस, आणि माझे अवघेपण पुन्हा एकदा रातराणीची फुलं अलवार खुडावीत तशी खुडून घेतेस, खोल श्वासात त्यांचा ओंजळभर गंध भरून घेतेस, वर 4 फुलं मलाही देतेस, तू अशीच येतेस, कॅलेंडरातले काही दिवस उसने मागत, तू घेऊन गेलेल्या त्या दिवसांवर कॅलेंडरवर नोंदी करून ठेवल्या आहेत मी, तू घेऊन गेलेल्या त्या दिवसांवर कॅलेंडरवर नोंदी करून ठेवल्या आहेत मी, रातराणीच्या फुल्या मारून, रातराणीच्या फुल्या मारून कॅलेंडर भिंतीवर फडफडताना मी कधी कधी गंध वावरा होतो, माझे अवघेपण पुन्हा गोळा करता करता, आणि दरवर्षी नेमानं लावतो भिंतीवर नवं कॅलेंडर, तू पुन्हा यावंस उसने दिवस मागायला म्हणून.
1: फारच छान, अगदी अलवार आणि तरल अशी ही कविता. मनाच्या अवस्था खूप वेगवेगळ्या असतात ना, म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे ते वेगवेगळ्या दृष्टीनं बघत असतं, टिपत असतं,
0: अगदी बरोबर,
1: पण ते स्वतःशी पण काही वेळा भांडत असतं, त्याचाही द्वंद्व सुरू असतं,
0: अगदी बरोबर,
1: तर त्यावरही तुमच्या काही कविता?

0: आहेत ना,
1: आहेत. आता आपण जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा चार बोटं आपल्याकडे असतात, हे आपण आपल्या पूर्वजांपासून आजपर्यंत ऐकत आलो. पण ती चार बोटं बंद असतात आणि आपलं एकच बोट उघडं असतं, ते दुसऱ्याकडं असतं. आपल्याकडे जी बोट आहेत ती आपण कधीच उघडून बघत नाही किंवा ती आपल्या आपण छातीवर रुतवून घेत नाही. कारण का तर आपण आपल्यालाच खूप घाबरत असतो, कारण आपल्या चुका आपण आपल्याला कधीच माफ करून टाकलेल्या असतात आणि त्या आपल्याला उघडायच्या नसतात. त्या जखमा उघडायचं धाडस आपल्या प्रत्येकामध्येच नसतं. म्हणजे माझी एक अशी कविता आहे की आतला अंधार आपुल्या जपत आम्ही चाललो, आमूच्यापासून कधीचे लपत आम्ही चाललो. अशी एक गझल फॉर्ममधली कविता मी फार पूर्वी कधीतरी लिहिली होती. त्याच्यातून बरेच आता मानसिक आजार आपण बघतो की मोठ्या प्रमाणावर लोकांना त्रास देत आहेत आणि तरी माणसं अजून मानसोपचार तज्ज्ञांकडे जायला कमीपणा मानतात आजही. जेव्हा मी अस्वस्थ व्हायला लागलो तेव्हा मी ठरवलं की आपण लिहायच्या टेबलावर जाऊन बसायचं आणि तेव्हा मला अनेक कविता सुचलेल्या असतील असं मला वाटतं. तर अशातलीच एक कविता, ते गर्दी झालेले असतात. कवितेचं शीर्षक आहे ते गर्दी झालेले असतात. कविता अशी आहे, तू घाबरवतोस आणि मी भीतो, तू घाबरवतोस आणि मी भीतो, तू अचानक कसा येतोस अंधाऱ्या खोलीच्या बंद दारामागून, ती खोली मीच कडेकोट बंद केली आहे तरी येतोस तू त्या कुलूप बंद दारामागून कसा, मला खूप भीती वाटते, तू घाबरवतोस आणि मी भीतो, त्या अंधाऱ्या खोलीत मीच कोंडले रे तुला कड्या कुलपात कसा येतोस, आता तुला चकवायचं म्हणून मी रोज बाहेर पडतो, आता तुला चकवायचं म्हणून मी रोज बाहेर पडतो, गर्दीत जातो, माणसात उठबस करतो, नाटकं बघतो, टी व्ही बघतो, गाणं ऐकतो, भाषणांना जातो, तिथेही तू मागे कुठेतरी अंधारात हल्ल्यासारखा लपतोस, भास होतो तुझा नवे नवे, अरे तू असतोसच तुझं ते ओळखीचं हसू लपवत, मी गर्दीत स्वतःला चोरून आणखी चोरून घेतो, मी गर्दीत स्वतःला आणखी चोरून घेतो, लपवतो तुझी भीती विसरायला गर्दीचा होऊन जातो, हसणाऱ्या गर्दीबरोबर हसतो, रडणाऱ्या गर्दीबरोबर रडतो, वाद घालणाऱ्या गर्दीबरोबर वाद घालतो, तुझ्याकडे कानाडोळा केल्याचा आव आणत, तेव्हा लक्षात येतं गर्दीतल्या प्रत्येकाच्या मागे त्यांचा त्यांचा कोंडलेला तो त्यांना घाबरवत लपलेला असतो आणि त्याला चुकवण्याच्या नादात ते गर्दी झालेले असतात. तेव्हा माझ्या लक्षात येतं गर्दीतल्या प्रत्येकाच्या मागे त्यांचा त्यांचा कोंडलेला तो त्यांना घाबरवत लपलेला असतो आणि त्याला चुकवण्याच्या नादात ते गर्दी झालेले असतात.
0: एक प्रश्न असा, तुम्ही स्फुट लेखन पण करता किंवा थोडस ललित काही वेळा लिहिले?
1: मी भरपूर म्हणजे जवळजवळ 3 वर्ष स्तंभ लेखन केलेलं आहे. 1 वर्ष मी पुण्यनगरीला केलेलं आहे काहीही ह म्हणून, त्यामध्ये असे वेगळ्या गोष्टी म्हणजे कुणालाही वाटावं की अरे काही आहे तर ते मला एक ह्या सदराला नाव काय द्यायचं तर काहीही ह असं ते नाव दिलं. मग एक नवा काळला मी एक सदर लिहिलं नंतर, त्यानंतर तर त्याचं नाव लिहिलं की शेल्क फुल्क आणि त्यानंतर असं पण असतं असं एक लोकमतला मी सदर चालवलं की किती वेगळे लोक असतात आणि त्यांचं जग किती वेगळं असतं. मला माणसं जोडण्याचा एक छंद आहे आणि त्या छंदाचा भाग म्हणून मला एक असा मोठा खजिना, इतकी रत्न, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी माझ्या त्या मेमरीमध्ये फिट झाल्यात त्या माणसांमुळं, कारण त्यांचं प्रत्येकाचं जग जे आहे ते खूप वेगळं आहे आणि ती माणसं इतकी ग्रेट आहेत आणि ती तशी बघायला गेलं तर आपल्यासारखीच साधी पण आहेत, पण त्यांच्या सामान्यपणाच्या आत जेव्हा आपण एखादी साधी तिजोरी उघडतो आणि आत पूर्ण रत्नांनी खचाखच भरलेला असावा तसं ते उघडल्यानंतर मला होतं आणि अशी माणसं इतकी भेटत गेलेली आहेत की मग ते त्या माणसांचं मी लिहित गेलो काय काय गोष्टी
0: ते वेगळे, पण टिपण्याची एक दृष्टी तुमच्याकडे आहे.
1: आपोआप घडतो हे मी तुम्हाला जे म्हणतो
0: ना, सगळ्यांना नाही ना दिसत,
1: नाही सगळ्यांना दिसतं, त्यांच्याकडे लिहायची कला नसते, मला ती लिहायची कला वाचनातून आली.
0: बरोबर बरोबर. कार्यक्रमात पुढे जाण्याआधी एक कविता श्रोत्यांना ऐकूया आणि मग पुन्हा आपण
1: अगदी बोलूया. एक वेगळी कविता मी ऐकवतो.
0: बरं.
1: की आपण बऱ्याच गोष्टी बघत असतो, ऐकत असतो,

0: आपल्यावरती संस्कार होत जात असतात. मग आपल्याकडं एक अतिशय समृद्ध असं परंपरा असलेलं भारतीय संस्कृतीतलं सगळ्यात महत्त्वाचं असं जर काय असेल तर मला वाटतं की ते आपलं संगीत आहे. की आपल्या शास्त्रीय संगीतासारखं किंवा आपल्यातल्या संगीताच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, मग ते शास्त्रीय असो, लोक असो, हे कुठलंही संगीत असो, तर ह्या सगळे संगीतांना आपण इतके समृद्ध आहोत. सिनेमाचं जरी संगीत घेतलं, हा आपला जो समाज आहे हा घडवण्यामध्ये ही गाणी 1% तरी काम करत असतात. 1 मिनिट तरी त्या माणसाला आपलं काम करताना जाणवत असतं की ते गाणं काहीतरी सांगून जात असतं. आता ही झाली सर्वसाधारण गाण्यांबद्दलचं. आता शास्त्रीयकडे वळणारे लोक जे असतात ते थोडे अभिरुची आणि छंद जो जोपासून ते थोडं ऐकण्याचा कान तयार केलेला असतो, म्हणजे त्याला सगळं कळत असतं असं नाही, पण त्यातली गोडी लागलेली असते. मलाही अशीच माझ्या वडिलांच्या मुळांनी आकाशवाणीमुळं ही गोडी लागली, कारण अगदी लहानपणी आकाशवाणीवरच शास्त्रीय संगीत लागायचं आणि ते माझे वडील लावून ठेवायचे आणि ते झोपलेत असं वाटायचं आणि आम्ही ते काय आऊ लागलंय म्हणून ते बंद करायचं. मग ते हळूच एवढंच म्हणायचे, सुरू असू दे काय, आणि ते परत झोपलेले असायचे. म्हणजे ते सुरू असू दे म्हणजे त्यांचं ते गाणं ऐकणं ते निर्णिमेत ऐकत असतात, पण ते ऐकत असायचे. माझ्या कानावर सुद्धा पडत जाऊन ते मला असं वाटायला लागलं की आपणलाही आवडायला लागलेलं आहे. आणि खरोखरच मला नंतर शास्त्रीय संगीताची म्हणजे ऐकण्याची आवड निर्माण झाली आणि मी बरंच ऐकत गेलो. आणि त्यातलेच एका माणसाचं मी गाणं एकदा असंच सरोद वादन ऐकत होतो, अमजद अली खान साहेबांचं.
1: बर.
0: तर अमजद अली नावाची एक मी कविता त्याच्यावर नंतर लिहिली, ते ऐकता ऐकता. तर त्यांनी किरवाणी रागामध्ये एक विलंबित आणि असं राग विस्तार केलेला होता आणि ते ऐकता ऐकता म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं. म्हणजे इतकी ताकद संगीतामध्ये आहे, सुरांमध्ये आहे. तर ते ऐकता ऐकता मला जे वाटलं ते आपसुकच माझ्या हातून लिहिलं गेलं. ती कविता मी तुम्हाला ऐकवतो. आता कवितेचं शीर्षकच आहे अमजद अली. अमजद अली, आता मी तुझी किरवाणीतली विलंबित लय ऐकतोय. अमजद अली, आता मी तुझी किरवाणीतली विलंबित लय ऐकतोय. दुःखाचा कोमल सुकुमारपणा तुझ्या सरोदवरील बोटातून जादूसारखा माझ्या कानात, कानातून धमन्यात, धमन्यांमधून साऱ्या शरीरभर अलवार झंकारतोय. अमजद अली, दुःख किती सनातन आहे रे. अमजद अली, दुःख किती सनातन आहे रे. असा छेडत राहा. तू दुःख छेडतोयस, पण तुझ्या त्या आर्तस्वरांनी माझ्या रोमा रोमात सुखाच्या कोवळ्या पालवीचे धुमारे फुटू पाहतायत. डोळ्यातला थेंब मध होऊन साकळलाय माझ्या पापण्यांत. डोळ्यातला थेंब मध होऊन साकळलाय माझ्या पापण्यात. हुंदक्यांवर उदात्त त्याच्या धुपाचा गंध रेंगाळतोय. अनाहूतपणे मी किती मोठा होत चाललोय तुझ्या स्वरार्थतेनं. अनाहूतपणे मी किती मोठा होत चाललोय तुझ्या स्वरार्थतेनं. या रोमांचांबरोबर मला सांगता येत नाही अमजद अली. अनाहूतपणे मी किती मोठा होत चाललोय तुझ्या या स्वरार्थतेनं. या रोमांचांबरोबर मला सांगता येत नाही अमजद अली. तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, गोरोबा, कबीर, नानक, ज्योतिबा, गांधी, बाबासाहेब, मार्टिन लुथर किंग, अब्राहम लिंकन, कार्ल मार्क्स, मदर तेरेसा, अण्णा भाऊ, बाबा आमटे, मेधा, अशा कितीतरी माणसांच्यातलं माणूसपणाचं उदात्त दुःख साजूक तुपासारखं तुझ्या स्वरातून माझ्यासारख्या चौकटीत अडकलेल्यांच्या मनात झिरपते. अशा कितीतरी माणसांच्यातलं माणूसपणाचं उदात्त दुःख साजूक तुपासारखं तुझ्या स्वरातून माझ्यासारख्या चौकटीत अडकलेल्यांच्या मनात झिरपतंय. अमजद अली, तू असेच छेडत राहा स्वरांचे आवर्त आणि माझ्यासारख्या कलहग्रस्त बहुजनांना असाच सनातन दुःखाच्या सुखमयी दुलईत लपेटून घे. असाच सनातन दुःखाच्या सुखमयी दुलईत लपेटून घे. सुखमयी दुलईत लपेटून घे.
1: ही कविता लिहिली आहे तुम्ही. तुम्हाला जे संगीत सरोद

0: वादनातून जे काही जाणवलं ते, त्यात सुद्धा माणसाच्या सगळ्या इंद्रियांना कसं कसं ते जाणवलं, डोळ्यांना काय वाटलं, कानांना काय वाटलं, ह्याचं पण छान वर्णन आलेलं वाटतंय.
1: पण एखादी कला जेव्हा बघतो, तुम्ही एक चांगला सिनेमा बघताय समजा, किंवा तुम्ही एक आर्ट फिल्म बघताय चांगली, एखादं चित्र बघताय तुम्ही,
0: पण ते फक्त डोळ्यांनाच दिसतं असं नाही, ते सगळीकडे जाणवत
1: राहतात. सगळ्या कला आहेत ना, ह्या सगळ्या कला आपली पंचेंद्रिय पीत असतात.
0: एक्झॅक्टली.
1: आणि हाच भाव सगळ्यांचा असतो काय, पण तो असा व्यक्त त्यातून झाला ह्या कवितेतून,
0: ह्या कवितेतून जाणवलं.
1: आणि माणूस आहे ना की त्याचा जो उदात्ततेचा धूप आहे, तो जो धूप आहे ते तुमच्या हात आहे की तुम्हाला कोण पेटवत नाही आहे, तो त्या स्वरांनी पेटवलेला आहे आणि तो जो धूप पसरलेला आहे. एक माणूस जर एखाद्या कलाकृतीतून तयार होत गेला, तुमच्यामध्ये बदल होण्याला काय लागेल सांगता येत नाही.
0: आणि तो झालेला बदल इतरांनाही जाणून त्यांच्यामध्ये सुद्धा हळूहळू बदल, म्हणजे जर उदाहरणच घ्यायचं झालं तर धूप, तो धूप पेटवला की त्याचा आलेला वास इतरांना मिळाल्यामुळं जे काही त्यांच्यात बदल होत जातील त्यांनाही ते जाणवत राहील. आणि असाच तुमचा जो विचार आहे की सकारात्मकता पसरत जायला हवी,
1: अगदी अगदी,
0: तो घडू शकेल. आणि अशा कवितांमधून ती नक्की घडत असणार आहे असं मला वाटतंय.
1: येस, मला अगदी जे म्हणायचं आहे ते तुमच्या शब्दातून मला त्याचं उत्तर मिळालेलं आहे.
2: महेश कराडकर यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा चौथा भाग आपण ऐकला. आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरव हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. संध्याकाळचे 6:50 होतात. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोते हो, या रूपरेषेनंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजार भाव आणि काही महत्वाची निवेदनं, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये रोपवाटिका आणि वेलवर्गीय भाजीपाला व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक डॉक्टर गोविंद शिवूरकर यांची महर्षी नामदार यांनी घेतलेली मुलाखत, 1 गाणे ताजेतवाने रात्री 8:00, 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, पॉप संगीत 8:15, 8:45 समाचार संध्या आणि 9:00 News@9 हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. 9:15 स्पॉटलाइट, 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. रात्री 10:00 आपकी पसंद, श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अरविंद गजेंद्र गडकर यांचं बासरीवदन राग हंसध्वनी. सभेच्या शेवटी 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या. श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या दिवसभरातील कार्यक्रमांविषयी. उद्या मंगळवार 18 ऑगस्ट 2026 प्रातःसभा सुरू होईल 5:50, यामध्ये 6:00 हिंदी बातम्या, 6:05 गिरवाणवाणी, यामध्ये सतीश अगरकर यांच्या स्वरात अर्गला स्तोत्र. भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन 6:10, 6:40 कृषी वार्ता दुग्ध व्यवसाय याविषयी संकलित माहिती, 6:45 आरोग्यम धनसंपदा होमिओपॅथी आणि आपलं आरोग्य याविषयी तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटील यांनी दिलेली माहिती भाग दुसरा. परिसर 6:50 पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती भाग दुसरा. श्रोते हो, सकाळी 6:55 आणि संध्याकाळी 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घ्याल. सकाळी 7:00 आज दिनांक, सुविचार आणि काही निवेदनं, 7:10 प्रादेशिक बातम्या, 1 गाणे ताजेतवाने 7:20.

याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम 7:40 आणि त्यानंतर गाणी मनातली. 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 मराठीतील राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:40. लखलख छिंदेरी हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम 8:55. श्रोतेहो उद्या सकाळी 9:15 अमृत कलश, यामध्ये मराठी चित्रपट नाटक आणि मालिकांमध्ये काम करणारे अभिनेता नागनाथ पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30. 9:30 माहिती घटना आणि संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम प्रभातीचे रंग. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. गाता रहे मेरा दिल 11:00. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम 11:40. श्रोतेहो दुपारी 12:00 आकाशवाणी मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वनिता मंडळ, 1:00 हिंदीतून बातम्या, 1:05 गीत बहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, बीड जिल्हा वार्तापत्र 1:40, भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम 1:45, ऐसी अक्षरे रसिके 1:55, 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:15 दोपहर समाचार. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 2:30 उद्या. यामध्ये स्मिता वाघ यांचं गायन, त्यांनी गायलेला राग सावंत सावन. 3:00 प्रादेशिक बातम्या. सायंकालीन प्रसारण सुरू होईल ठीक 5:00. यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी. 6:00 हिंदी बातम्या. लोकसंगीत 6:05 उद्या आपण ऐकाल निनाद बागडे आणि सहकारी यांनी सादर केलेला पोवाडा. संस्कृत समाचार 6:20. संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:10 बाजार भाव आणि काही निवेदनं. 7:15 वृत्त विशेष. 7:30 किसान वाणी. 8:05 मराठीतील राष्ट्रीय बातमीपत्र. हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम 8:15. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. रात्री 10:00 आपली आवड. मनी टॉक. 9:45 मंथन. 10:00 आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रशांत अग्निहोत्री यांचं बासरीवादन राग हंसध्वनी. कार्यक्रमाच्या शेवटी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या. श्रोतेहो ही होती आमची आजची उर्वरित आणि उद्याच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा.

0: तील बारका वेसांगणारा,
1: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
0: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
1: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
0: क्रीडांगण जरूर ऐका
1: प्रत्येक बुधवारी
0: सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण
0: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही.
2: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
3: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया

0: उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
0: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
0: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
0: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम
1: प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
3: आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। PM सूर्यघर .gov

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठी भेटी. प्रधानमंत्री अर्थमंत्री वनमंत्र्यांशी चर्चा. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज करण्याची मुदत संपली. पुढच्या सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांना. ब्रिक्सच्या अंतर्गत आयसीटी समूहाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात. आणि भारती पवार भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोद तावडे सरचिटणीस तर पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी नेमणूक. राज्यातल्या पायाभूत सुविधा औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातल्या महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय पर्यावरण वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. प्रधानमंत्र्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी राज्यातल्या विविध विकास कामं प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबाबत सविस्तर चर्चा केली. राज्यातले विविध प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर असून त्यांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबाबतचं पत्रही मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना दिलं. महामार्ग रेल्वे मेट्रो नदीजोड प्रकल्प तसंच उत्तर विरार कॉरिडॉर यासारख्या महत्वपूर्ण प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा झाली. यापूर्वीही महाराष्ट्रानं केंद्र सरकारकडे विविध प्रकल्पांसाठी सहकार्य मागितलं असता केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याच धर्तीवर राज्यातल्या विविध महत्वपूर्ण प्रकल्पांना केंद्राच्या सहकार्यानं अधिक गती देण्याचा प्रयत्न या दौऱ्यात केला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. शेंद्रा बिडकीनमध्ये अतिरिक्त 8,000 एकर जागा घेण्यासाठी केंद्राच्या मदतीची गरज आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमधल्या प्रकल्पासंदर्भात ते म्हणाले.
1: दिल्ली नागपूर कॉरिडॉर आहे त्याच्यावर एक औद्योगिक वसाहत तयार करण्या संदर्भात केंद्राने सांगितलं होतं. तर सावनेरला त्याकरता 6,000 एकर जागा आपण जी आहे ती अक्वायर करतोय.
0: पुणे मेट्रो 3 प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी त्यांनी प्रधानमंत्र्यांना निमंत्रण दिलं. मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. उत्तन विरार सी लिंक मार्गासाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती या बैठकीत केल्याचं फडणवीस यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. याबाबत निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन सीतारामन यांनी दिल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातल्या विविध महत्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरीचा आढावा घेण्यात आल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. या मंजुरीमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीनं निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. याबाबत केंद्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून संबंधित प्रस्तावांना गती देण्याचं आश्वासन मिळाल्याचं ते म्हणाले. राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा

दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 22 ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज सकाळपर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज बीएलओला मिळालेले नव्हते. राज्यात एकूण 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची आज घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. गेल्या वर्षी गिरीश महाजन यांची नाशिक तर आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नेमणूक झाली होती, पण महायुतीतल्या पक्षांनी आक्षेप घेतल्यामुळे राज्य सरकारनं या नियुक्तीला स्थगिती दिली होती. त्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद रिक्त होतं. नवोन्मेषावर आधारित सर्वंकष आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्सच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी विभागातल्या बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अमित अग्रवाल यांच्यासह विविध देशांचे मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी विविध देशांच्या दूरसंचार मंत्र्यांच्या संवादाचं आयोजन केलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या विविध आघाड्यांच्या नवीन अध्यक्षांचा समावेश आहे. विनोद तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी, माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय वसुंधरा राजे शिंदे, राम माधव यांच्यासह 13 नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. बीएल संतोष संघटन सचिव म्हणून कायम आहेत. सहसंघटन सरचिटणीसपदी शिवप्रकाश आणि सौदानसिंह कार्यरत राहतील. स्मृती इराणी, विप्लव कुमार देव यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली आहे. अनिल बलून यांची मीडिया संयोजकपदी, दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया संयोजकपदी तर प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजकपदी निवड झाली आहे. विविध मोर्चांच्या अध्यक्षपदी युवा मोर्चा अध्यक्षपदी डॉ हेमंग जोशी तर महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी रूपकुमारी चौधरी यांना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे आणि परिसर कोंडीमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी 60,000 कोटी रुपयांचं रस्त्यांचं जाळं उभारणार असल्याचं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. ते लवळी इथं सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. पुढच्या 2 वर्षात 61,600 कोटी रुपयांचे 4 नवे प्रकल्प सुरू होणार आहेत. त्यात पुणे शिरूर उन्नत मार्ग, हडपसर ते यवत, तळेगाव चाकण शिकारापूर यांचा समावेश आहे. तसंच पुणे ते संभाजीनगरपर्यंत द्रुतगती मार्ग बनवायचा आहे. पुण्याहून संभाजीनगर हे अंतर 2 तासात कापलं गेलं पाहिजे, तिथून नागपूर फक्त 1.5 तासात. हे आपलं स्वप्न आहे असं गडकरी यांनी सांगितलं. पुण्यातल्या एका मिठाईनं 98% अटींची पूर्तता केल्यावरही परवाना निलंबित ठेवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाला 5,00,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर सुमारे 8 लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याचा दावा करत संबंधित दुकानदारानं विभागाच्या कारवाईला आव्हान देत याचिका दाखल केली होती. गडचिरोली कुर्ची तालुक्यातल्या नागपूर गावानजीकच्या जंगलात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 34 जणांना ताब्यात घेतलं. यावेळी 1.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला. भारत श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात आज 3 दिवस अखेर भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली. आज भारत

0: चा पहिला डाव 462 धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांचे आघाडीचे 5 फलंदाज 90 धावात बाद झाले. मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि नरोशन डिक्वेल्ला यांनी डाव सावरला. त्यांनी 6व्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं 100 तर नरोशननं 80 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपला. त्यानंतर पाऊस सुरू झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी. प्रधानमंत्री, अर्थमंत्री, वनमंत्र्यांशी चर्चा. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज सादर करण्याची मुदत संपली. पुढच्या सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांना. ब्रिक्सच्या अंतर्गत आयसीटी समूहाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात. आणि भारती पवार भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष, विनोद तावडे सरचिटणीस तर पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी नेमणूक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 meters अर्थात 1251 kHz वर आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाले. तर श्रोते हो, आता जाणून घेऊया सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त फळं आणि भाजीपाला यांचे बाजार भाव. दर प्रति क्विंटल, कमाल आणि किमान दर असे. कांदा 1200 ते 3600, बटाटा 800 ते 1500, लसूण 8000 ते 18000, मोसंबी 2000 ते 5000, संत्री 3000 ते 6000, डाळिंब 3000 ते 10000, पेरू 3000 ते 7000, टरबूज 1000 ते 2000, ड्रॅगन फ्रूट 4000 ते 10000, सीताफळ 2000 ते 5000, कलिंगड 500 ते 1200, अननस 2000 ते 4500, सफरचंद 8000 ते 20000. श्रोते हो, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्रति क्विंटल, कमाल आणि किमान दर आत्ताच आपण ऐकलेत.

0: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: वारणा धरण व्यवस्थापन यांच्याकडून प्राप्त सतर्कतेचा इशारा। वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून वारणा धरणामध्ये पाण्याची एव्यामध्ये वाढ होत असल्यामुळं धरण परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरता धरणातून आज दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता वक्र दरवाजाद्वारे 2000 क्युसेक्स विसर्गामध्ये वाढ करून 4300 क्युसेक्स आणि विद्युतगृहातून सुरू असलेल्या 1400 क्युसेक्स विसर्गामध्ये वाढ करून 1600 क्युसेक्स

0: असा एकूण 5,900 क्युसेक्स विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पाऊस असाच चालू राहिल्यास आणि वाढत राहिल्यास एवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार निसर्गात वाढ करण्यात येईल, तरी नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं असा इशारा देण्यात आला आहे. वारणा धरण व्यवस्थापन यांच्याकडून प्राप्त सतर्कतेचा इशारा आताच आपण ऐकलात.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठंतरी काहीतरी घडत असत, बिघडत असत.
2: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग.
0: आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:15 तथा वृत्त विशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
4: सकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपल्या देशातल्या चलनी नोटांमध्ये लवकरच बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत. पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून पॉलिमर प्लास्टिकच्या चलनी नोटा भारतीय अर्थव्यवस्थेत येणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याविषयी काही सूतोवाच या आधीच केलं होतं. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात यासंबंधी सरकारची स्पष्ट भूमिका मांडली आहे. या भूमिकेविषयीच आपण आजच्या वृत्त विशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, कुठलेही नवीन बदल घडताना नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. म्हणूनच या विषयासंदर्भात तपशीलवार माहिती घेण्यासाठी आपण भारतीय रिझर्व्ह बँकेचे निवृत्त संचालक मंडळ सदस्य सतीश मराठे यांच्याशी बोलणार आहोत. प्रस्तावित चलन बदल नेमका कसा असेल याविषयी आज त्यांच्याकडून माहिती घेऊया.
1: नवीन वर्षात म्हणजेच 2027 मध्ये आपल्याला 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या नवीन पॉलिमर नोटा वापरायला आपल्याला मिळणार आहेत. ह्या पॉलिमर नोटा, ज्याला पॉप्युलरली सामान्यपणे प्लास्टिक नोट्स असं लोक म्हणतात, खरं म्हणजे त्या प्लास्टिक नोट्स नाहीत. ह्या नोटा एक वेगळ्या प्रकारच्या मटेरियलमधनं केलेल्या आहेत, ज्याचं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग पुढच्या काळात होणार आहे. आपल्या देशात साधारण 40 ते 45 लाख कोटी रुपये कॅशच्या रूपाने सर्क्युलेशनमध्ये आहेत आणि त्यातली 50% अधिक रक्कम ही ग्रामीण आणि निम्न शहरी भागांमध्ये त्याचा वापर होतो. त्याच्यामुळे ह्या नोटां खराब होण्याचं प्रमाण हे खूपच मोठं आहे. एका एस्टिमेट प्रमाणे एक नोट छापायला साधारणतः आपल्याला 2 रुपये खर्च येतो आणि हा खर्च आपण जर का आपल्याकडे कोट्यवधी नोटा आहेत याचा जर का अंदाज घेतला तर खूप मोठ्या प्रमाणावर दरवर्षी नोटा जुन्या काढणं आणि नवीन इश्यू करणं याच्यात खर्च होत असतो. गेल्या वर्षी साधारण 5,100 कोटी रुपये नवीन नोटा छापण्याच्या निमित्ताने खर्च केलेले होते. या नवीन नोटा ज्या आहेत, ज्या पॉलिमरच्या म्हणून ओळखल्या जातात, या भारतात जरी आता येत असल्या तरी जगात जवळजवळ 50+ देशांमध्ये त्या वापरल्या जातात. त्या आपल्या नॉर्मल नोटांसारख्याच हाताळताना हाताला लागतात आणि याची पहिली सुरुवात 1988 साली ऑस्ट्रेलियात झाली आणि 2000 अखेरीला सगळ्या ऑस्ट्रेलियातल्या नोटा या पॉलिमरच्या स्वरूपात वापरायला सुरुवात झाल्या. छोट्या

0: अनेक देश देखील पॉलिमरच्या नोटा वापरतात, पण आपल्याकडे या नोटा यायला थोडा उशीर झाला, पण पुढच्या वर्षी या नवीन नोटा ट्रायल बेसिस वरती सुरुवातीला 10 आणि 20 रुपयाच्या स्वरूपात येणार आहे.
1: श्रोते हो, पॉलिमर किंवा प्लास्टिक नोटा ही संकल्पना आपल्याकडे आज नवीन असली तरी जगभरात सुमारे 60 देशात प्लास्टिक नोटा पूर्णतः किंवा अंशतः वापरल्या जातात. ऑस्ट्रेलियासह कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड यासारख्या देशांपासून सिंगापूर, मॉरिशस, व्हिएतनाम, रोमानिया, ब्रुनेई, मेक्सिको, चिली, नायजेरिया, जमैका, मालदीव, नामिबिया या देशांचा यात सहभाग आहे. इतके लहान मोठे देश प्लास्टिक नोटा वापरत असतील तर त्याची काही गुणवैशिष्ट्यही असणार, तीच जाणून घेऊया सतीश मराठे यांच्याकडून.
0: याचे काही विशेष फीचर्स आहेत. पहिलं म्हणजे त्याला डाग पडत नाही, तेलाचा कुठे स्पर्श झाला तरी त्याचा डाग पडत नाही, घाण लागत नाही, किंवा ह्या नोटा ज्या आहेत त्या सहज फाटती नाहीत, हा सर्वात त्याच्यातला महत्वाचा फॅक्टर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या नोटा 88 साली आणण्याचं कारण बनावट नोट्यांचं प्रमाण त्या देशात त्यावेळेला फार वाढलं आणि त्याला उत्तर म्हणून ह्या प्रकारच्या नोटा काढल्या. ह्या 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या नोटा ज्याला काउंटरफिटिंग म्हणतात, बनावट नोटा बनवण्याचा प्रोसेस म्हणतात, तो याच्यातनं सहज कोणाला करता येणार नाही. पुढच्या वर्षी ट्रायल बेसिसवरती 200 कोटी नोटा ह्या रिझर्व्ह बँक सबन देशभरात एकदम नाही, काही राज्यांमध्ये आधी आणि नंतर हळूहळू इतर ठिकाणी त्या सर्क्युलेशनमध्ये आणतील. ह्या जेव्हा ते सर्क्युलेशनमध्ये आणणार आहेत त्यावेळेला जुन्या नोटा आहेत तशाच चलनात राहणार आहेत, त्या बाद होणार नाही आहेत, त्याच्यामुळे कोणी घाबरण्याचं कारण नाही. या नोटांची एक विशेष गोष्ट अशी की त्या सहज पाकिटात जशा आपण इतर नोटा ठेवतो तितक्याच सुलभतेने ठेवता येतील. 10 आणि 20 नोटा का काढल्या तर त्याचं एक महत्वाचं कारण होतं की आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्या सारख्या खराब होतात म्हणून 10 आणि 20 रुपयाची नाणी काढली, पण समाजाचा ती नाणी वापरण्याला आणि सांभाळण्याला ज्या मनाने प्रतिसाद पाहिजे तो मिळत नाही आणि म्हणून त्याचं उत्तर म्हणून या नवीन प्रकारच्या आपण नोटा आत्ता काढतोय. या नवीन प्रकारच्या नोटांचं ट्रायल रिझर्व्ह बँकेत आणि वेगवेगळ्या बँकांमध्ये गेली अनेक महिने चालू आहे आणि त्याच्यातल्या विशेष गोष्ट म्हणजे ह्या नोटा एटीएम मधनं इश्यू करता येतील, ह्या नोट वेंडिंग मशीन्स मध्ये वापरता येतील, नोट काउंटिंग मशीनला वापरता येतील आणि सर्वात महत्वाचं याचे जे सिक्युरिटी फीचर्स आहेत त्याच्यामुळे मशीन रिडिंग आपण हल्ली तंत्र वापरतो बनावटी नोटा किंवा सॉर्टिंग नोटा वेगळ्या करण्याकरता, ते मशीन रिडिंग देखील या नोटांच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे. या नवीन नोटांचं लाईफ हे साधारणतः कमीत कमी 10 ते 12 वर्ष असणार आहे. आज ज्या नोटा आपल्याकडे आहेत त्या साधारण 3 ते 4 वर्षात खराब होतात आणि त्या बदलायला लागतात, याच्यावरनं आपल्याला अनुमान येऊ शकतो की खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती खर्च आणि मेहनत ही करायला लागते, कारण जुन्या नोटा घेणं आणि नवीन देणं हा आपल्या दृष्टीने एक फार मोठा काम म्हणून झालेलं आहे.
1: श्रोते हो, बदल होताना स्वाभाविकच एक प्रश्न उभा राहतो की ऑनलाईनच्या युगात त्यातही वाढत्या चलन फुगवट्यामुळे छोट्या नोटांचं महत्व कमी होत असताना याच नोटा आधी बदलण्याचं काय कारण असावं, हे कारण जाणून घेऊया सतीश मराठे यांच्याकडून.
0: जरी डिजिटल ट्रान्झॅक्शन आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली असली, पुढच्या काळात ती सतत वाढत जरी असली तरी अजून देखील खूप मोठ्या प्रमाणावरती चलनाच्या माध्यमातनं कॅशच्या माध्यमातनं आपले व्यवहार शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये होतात आणि त्याच्याकरता ह्या लहान डिनॉमिनेशनच्या नोटा याच्या आधारावरनं पुढे मग 50 रुपयाची 100 रुपयाची जी नोट आहे ती देखील ह्या पद्धतीने काढता येऊ शकेल, पण ती योजना अजून तयार व्हायची आणि ती व्हायला 1-2 वर्ष तरी अनुभव आल्यानंतर आपण ह्या सगळ्या ह्याच्यातनं करणार आहोत. सामान्य जनतेने या नोटा नवीन येत असल्यामुळे त्याचा बद्दल घाबरण्याचं बिलकुल कारण नाही, याच्याबद्दल लागणारी जी सर्व माहिती आहे ती आपल्याला रिझर्व्ह बँकेकडनं बँकांमधनं उपलब्ध होणार आहे आणि त्याचा वापर आपण करायला लागेल.

0: त्यानंतर त्या सोयीच्या आहेत, उपयोगी आहेत हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. याचं उदाहरणच एक द्यायचं झालं तर जेव्हा मोबाईल वरनं आपण छोटी पेमेंट्स करायला लागलो, कधी जीपे वरनं, कधी फोन पे वरनं, कधी भीम वरनं, तर सुरुवातीला लोक घाबरत घाबरत करत होते. पण आज आपण बघतो की दररोज 1 कोटीच्या वर ट्रान्झॅक्शन्स ही मोबाईल वरनं सामान्य लोक आता करायला लागलेली आहेत. QR कोडचा देखील सहजपणे सगळेजण वापर करतायत. तसंच ह्या नवीन नोटांचाही स्वागत होईल याच्याबद्दल मला विश्वास वाटतो. आणि हा जो नवीन उपक्रम रिझर्व्ह बँकेनी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सुरू करत आहेत त्याचं आपण सगळेजण स्वागत करूया. त्याचा देशाच्या दृष्टीने फार मोठा लाभ होणार आहे. खर्च जो वाढतोय सतत तो कमी होणार आहे. या दृष्टीने आपण सर्वांनी याचं स्वागत करावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करेन.
1: श्रोते हो, कागदी चलनी नोटांकडून प्लास्टिक नोटांकडे जाण्याच्या या निर्णयाकडे बँकिंग क्षेत्र कुठल्या दृष्टिकोनातून पाहत आहे याविषयी सांगत आहेत TJSB सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल.
2: भारतामध्ये थोड्याच काही काळामध्ये आपल्या इथे पॉलिमर नोट्स इंट्रोडक्शन होणार आहे. आत्ताच्या RBI अंदाजाप्रमाणे येणाऱ्या जे आर्थिक वर्ष आहे 2027-28 याच्यामध्ये या नोट्स आपल्याला करन्सी नोट्स मिळतील. आत्ता 10 रुपये आणि 20 रुपये ह्या डिनॉमिनेशनच्या नोटा येतील. एक फायदा या नोट्सचा असा आहे की ह्या ज्या छोट्या डिनॉमिनेशनच्या नोट्या असतात त्यांना हाय व्हेलॉसिटी आणि लो लाईफ असं म्हटलं जातं, त्यामुळे त्यांचा जो छापण्याचा खर्च असतो हा जास्ती असतो. त्याचबरोबर त्या लवकर खराब होत असल्यामुळे त्यांचा डिस्ट्रक्शनचाही खर्च असतो. पॉलिमर नोट्स साधारण त्यांचं आयुष्यमान दुप्पट ते चौपट आत्ताच्या नोट्सपेक्षा असेल. आणि आपण प्लॅस्टिक म्हटलं की आपल्याला कदाचित आपले डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड डोळ्यासमोर येत असतील तशा प्रकारच्या नसतील. फोल्डेबल जशा कागदाच्या नोटा आहेत आत्ताच्या तशाच असतील. आत्तापर्यंत साधारण 60 देशांमध्ये गेली 30 वर्ष जवळजवळ यांचं सर्क्युलेशन सुरू आहे. आणि भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की किती आपण डिजिटल इकॉनॉमीवर गेलो तरी सुद्धा ज्या छोट्या डिनॉमिनेशनच्या नोटा आहेत त्यांची गरज पडते. बस स्टँड असेल, छोटे भाजी विक्रेते असतील, आपल्याला वर्तमानपत्र घ्यायचं असेल, तर अशा ठिकाणी या नोट्सची आवश्यकता भासते. आणि याचा प्रचंड एक प्रकारचा डिमांड बँकांवर आणि दुकानदारांवर सुद्धा येत असतो की आम्हाला सुट्टे पैसे मिळत नाहीत. आणि म्हणून मला वाटतं ही स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु आत्ता एका अर्थाने हे प्रायोगिक तत्वावर RBIच्या म्हणण्याप्रमाणे हे केलं जाणार आहे. जर ते यशस्वी झालं, कारण आपल्या इथली हवेतली आर्द्रता, टेम्परेचर हे सगळं बघून ह्या नोटा किती टिकतायत. आणि पॉलिमर नोटा काढण्याचा खर्च जास्ती असतो आणि त्या प्रमाणात त्याच्यामध्ये बचत होते का हे बघून RBI फायनल निर्णय घेईल. आत्ताच्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 10 रुपयाच्या 100 कोटी नोटा आणि 20 रुपयाच्या 100 कोटी नोटा चलनामध्ये आणणार आहेत. साधारण 10-12 वर्षापूर्वी असा एक प्रयत्न केला गेला होता भारतातल्या 2-3 शहरांमध्ये, त्याच्यामध्ये कोची आणि भुवनेश्वर आणि शिमला या इथे नोटा आणण्याचा प्रयोग सरकारनी आणि त्यावेळच्या RBIच्या ऑथॉरिटीनी प्रयत्न केला होता, परंतु तो कुठेतरी मध्ये बारगळला. परंतु ह्यावेळेस त्याला निश्चिती दिसते आणि आपण याचं सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे, कारण की याच्यामुळे आपली सोय होणार आहे. दुसरं असं की कुठेही गैरसमज असू नये की याच्यामुळे 500 रुपयाच्या नोटा पण प्लॅस्टिकच्या येतील का, नाही. पेपरच्या नोटा आणि 10 रुपये आणि 20 रुपयाच्या पॉलिमर नोटा या एकत्रितच चलनामध्ये असतील. मला वाटतं की त्याचा एक प्रकारे आपली सोय जास्ती आहे आणि म्हणून आपण त्याचं स्वागतच करायला पाहिजे.
1: श्रोते हो, असा कुठलाही बदल करताना जनतेला विश्वासात घेणं गरजेचं असतं. प्लास्टिक नोटांच्या प्रस्तावित प्रयोगासंबंधी अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. हा निर्णय म्हणजे नोटांचं आधुनिकीकरण आहे. या निर्णयाने आपल्याला दैनंदिन वापरासाठी दीर्घकाळ टिकणारं, लवकर खराब न होणारं चलन मिळेल. श्रोते हो, आमचा वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण News on AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम वृत्तविशेष.
1: मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: कृषी प्रधान संस्कृतीचा पाईक अर्थातच आपला शेतकरी. या शेतकऱ्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे अविरत कार्यरत असणारी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली.
3: अभिजात शास्त्रीय संगीताची अभिरुची जपण्यासाठी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली.
2: परंपरांशी इमान राखणारं आपल्या मातीतलं अस्सल लोकसंगीत, या लोकधनाची श्रीमंती अनुभवण्यासाठी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर.
3: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:30 वाजले तथा प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: नमस्कार मंडळी, नमस्कार. आज सोमवार 17 ऑगस्ट 2026. आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनःपूर्वक स्वागत. मंडळी, आज नागपंचमी. शेतकरी बांधवांचा मित्र असणाऱ्या नागदेवतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्याचं पूजन करण्याचा आजचा दिवस. या दिवसानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. सुरुवातीला ऐकूया रोपवाटिका आणि वेलवर्गीय भाजीपाला व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक डॉक्टर गोविंद शिवूरकर यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण आलेलो आहोत भारती विद्यापीठाच्या लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयामध्ये आणि आज आपण प्राध्यापकांशी चर्चा करणार आहोत. विषय आहे रोपवाटिका व्यवस्थापन. बरेच शेतकरी आपल्या शेतामध्ये विविध प्रकारचे प्रयोग करत असतात, विविध प्रकारची पिकं घेत असतात, मात्र या पिकातून त्यांना म्हणावं असं उत्पन्न मिळतंच असं नाही. पण त्यासाठी आपण एक वेगळी वाट जर चोखाळली तर या वेगळ्या वाटेतून आपल्याला निश्चितच 2 पैसे जास्तीचे मिळू शकतात. हे शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं तर अशा रोपवाटिकांमार्फत आपल्याला जास्तीचा पैसा देखील मिळू शकतो आणि आपण देखील आपल्या या शेती उत्पादनामध्ये भर टाकू शकतो. तेव्हा आपण जाणून घेऊयात या रोपवाटिका व्यवस्थापनासंदर्भात. आणि त्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहेत सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गोविंदराव शिवूरकर. आपण त्यांच्याकडून या संदर्भात माहिती जाणून घेऊयात. शिवूरकर सर, रोपवाटिका एखादा शेतकरी ज्यावेळी तयार करतो तर नेमकं या रोपवाटिकेबद्दल आपण काय माहिती द्याल की ही रोपवाटिका कशी तयार केली जाते आणि एकंदरीतच त्याचे फायदे आपल्या शेतकरी बांधवांना कसे मिळतात?
2: नमस्कार शेतकरी बांधवांनो, रोपवाटिका हा तयार करण्यामागं शेतकऱ्यांचा उद्देश असतो की रोपवाटिका मध्ये आपण रोपे तयार करतो, तो कालावधी जो असतो त्या 15 ते 20 दिवसाच्या किंवा 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला शेताची तयारी करण्यास वेळ भेटतो. खते घालणे, बेड तयार करणे किंवा पाण्याची सिंचनाची व्यवस्था करणे इत्यादी सोयी आपण करेपर्यंत आपण रोपवाटिकेमध्ये कमीत कमी जागेमध्ये खूप आपण रोपांची चांगली निगा राखतो आणि दर्जेदार व चांगली रोपे त्या ठिकाणी तयार करतो.
1: बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं जातं की शेतकरी रोपवाटिका तयार करतात, मात्र त्यामध्ये प्रकार पण विविध प्रकारचे असतात, तर हे प्रकार कोणते आणि शेतकऱ्यांनी प्रामुख्याने कोणत्या रोपवाटिकेला प्राधान्य द्यावं?
2: रोपवाटिकेचे प्रकार पाहत असताना आपण ज्या रोपांची मागणी ज्या भागा

0: आहे त्या पद्धतीचे रोपे तयार करतो, त्यानुसार रोपवाटीचे विविध प्रकार पडतात। त्यामध्ये पहिली रोपवाटिका आहे ती फळांची रोपवाटिका, यामध्ये विविध प्रकारचे फळझाडं उदाहरणार्थ आंबा, केळी, चिक्कू, सीताफळ, जांभूळ इत्यादी फळझाडांचे कलमे किंवा रोपे तयार करून या ठिकाणी विक्री केली जाते। त्यानंतर दुसरा प्रकार आहे भाजीपाल्याची रोपवाटिका, या रोपवाटिकेमध्ये वांगे, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लावर इत्यादी भाजीपाल्याची रोपे प्लास्टिकच्या प्रोट्रेमध्ये रोपं तयार करून ते शेतकऱ्यांना लागवडीसाठी आपण उपलब्ध करून देतो। तिसरा प्रकार आहे फुलझाडांची रोपवाटिका, यामध्ये झेंडू, शेवंती, गुलछडी इत्यादी फुलझाडांची आपण रोपवाटिका करून ते रोप आपण लागवडीसाठी उपलब्ध करून देतो। यानंतर औषधी व सुगंधी वनस्पतींची रोपवाटिका, आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात औषधी आणि सुगंधी वनस्पतीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे। त्या रोपांचे विविध प्रकारचे अश्वगंधा, सर्पगंधा, सफेद मुसळी किंवा सुगंधी वनस्पतीमध्ये वाळा, गवतीचा इत्यादी औषधी वनस्पतीचे रोपे आपण तयार करतो। त्यानंतर काही मध्यस्थ रोपवाटिका हा एक नवीन प्रकार आहे, यामध्ये शेतकरी आपण रोपं तयार करून ते इतर मध्यस्थांमार्फत त्याची विक्री केली जाते। शेवटची रोपवाटिका आहे शोभेच्या झाडांची रोपवाटिका, शोभेच्या झाडांचे विविध झाडे जसे असतात की आपण बाग बगीचांमध्ये जे शोभेचे झाडं लावतो त्या रोपांची रोपवाटिका,
1: म्हणजे एकंदरीत असे 4-5 प्रकार आहेत जे आपण रोपवाटिकेसाठी खास करून वापरत असतो। मला आता असं सांगा की रोपवाटिका ज्यावेळी आपण स्थापन करतो किंवा स्थापना केली जाते एखाद्या शेतकऱ्याकडून, तर हे करत असताना नेमक्या कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या ठरतात की ज्याकडे शेतकरी बांधवांना लक्ष देणे हे खूप गरजेचं असतं?
0: रोपवाटिकेसाठी सर्वात महत्त्वाचं पाणी किंवा सिंचनाची सुविधा, त्या ठिकाणी आपल्याला वर्षभर पाणी किंवा सिंचन उपलब्ध असणं गरजेचं आहे। पाण्याची गुणवत्ता देखील महत्त्वाची आहे, यामध्ये पाण्याचा जो सामू आहे तो व्यवस्थित असणं गरजेचं आहे जेणेकरून रोपांची वाढ व्यवस्थित होते। त्यानंतर रोपवाटिके जाण्यासाठी रस्ता महत्त्वाचा आहे की शक्यतो रस्त्याच्या कडेला असेल तर आपल्याला ये जा करण्यासाठी किंवा रोपांची वाहतूक करण्यासाठी किंवा इतर माल वाहतूक करण्यासाठी आपल्याला रस्ता चांगला कच्चा किंवा पक्का रस्ता असणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर मजुरांची उपलब्धता, आपल्या नर्सरीमध्ये विविध प्रकारचे कामं वर्षभर केली जातात, ते काम करण्यासाठी आपल्याला कुशल आणि अकुशल अशा दोन्ही प्रकारचे मजूर वर्षभर उपलब्ध असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे मातृवृक्ष म्हणजे ज्या वृक्षांपासून आपण नवीन रोपं तयार करतो ते मातृवृक्ष आपल्याकडे दर्जेदार असणं गरजेचं आहे, ते कीड आणि रोग मुक्त असे रोपं सशक्त मातृवृक्ष आपल्या नर्सरीमध्ये किंवा रोपवाटिकेमध्ये असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आपण इतर काही ज्या सुविधा आहेत त्यामध्ये वाहतूक व्यवस्था आहे, रोपांची नेआण करण्यासाठी आपल्याला वाहतुकीसाठी दळणवळणाच्या सुविधा आहेत, त्यानंतर आपल्याला विजेची गरज भासते, आपल्याला पाणी देण्यासाठी, सिंचनासाठी किंवा इतर कामासाठी वीज असणं गरजेचं आहे। त्यानंतर रोपवाटिकेसाठी लागणारे इतर जे खते, बी बियाणे, माती किंवा इतर जे काही माध्यम आहेत तर त्यांची आपल्याला वर्षभर गरज असते, अशी सर्व साधने रोपवाटिकेच्या व्यवसायासाठी उपयुक्त आहेत।
1: ज्यावेळी आपण रोपवाटिका तयार करतो तर त्यावेळी विविध साधनांचा देखील आपल्याला वापर करावा लागतो, तर ही साधने नेमकी कोणती आणि शेतकरी बांधवांनी ते वापर करत असताना कोणत्या प्रकारची काळजी घेणं अपेक्षित आहे?
0: रोपवाटिकेमध्ये मुख्यतः कलम करण्याचा चाकू, कात्री किंवा आपल्याला फवारणी करण्यासाठी पंप, खोरं, टिकाव, कुदळी, घमेले, प्लॅस्टिकच्या पिशव्या रोपं तयार करण्यासाठी कुंड्या असतील, खते असतील, तर इत्यादी साधनांचा रोपवाटिकेमध्ये आपल्याला दैनंदिन गरज भासत असते।
1: ह्या सगळ्या गोष्टींचा आपण वापर करणार, ह्या गोष्टी लक्षात घेऊन प्रत्येक शेतकरी बांधवांनी ह्या गोष्टी आपल्या जवळ ठेवल्या पाहिजेत आणि त्याद्वारे त्याचा वापर आपल्या रोपवाटिकेमध्ये करणं अपेक्षित आहे। मला आता असं सांगा की ज्यावेळी आपण रोपवाटिकेमध्ये विविध प्रकारची रोपं लावतो किंवा योग्य पद्धतीने लागण झाल्यानंतर ज्यावेळी त्यांची निगा राखायची वेळ येते तर त्यावेळी त्याच्यावर येणारे किडे असतील, रोग असतील, यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करणं अपेक्षित आहे?
0: रोपवाटिकेमध्ये मुख्यतः काही रोग व किडींचा प्रादुर्भाव होतो, त्यामध्ये प्रामुख्याने मर हा रोग रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो। पाण्याचा जर योग्य निसरा झाला नाही तर हा मर हा रोग येतो, तर यासाठी आपण एकात्मिक रोग नियंत्रण या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे। सुरुवातीला आपण रोग येऊ नये म्हणून माती निर्जंतुकीकरण करणं किंवा जे आपण बियाणं किंवा ज्या काही आपण विविध कलम करत असताना जे आपण झाडांचे विविध पार्ट वापरतो त्याला निर्जंतुकीकरण करून आपण त्याचा वापर केला तर या रोगाचं प्रमाण होतं। किडींमध्ये बघितलं तर गोगलगाय, शंकी गोगलगाय किंवा काही रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने रोपवाटिकेमध्ये आपल्याला आढळून येतो, तर त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण शक्यतो एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून यामध्ये कडुनिंबाच्या रसाचा जर फवारणी केली तर त्या माध्यमातून आपण कमी खर्चामध्ये एकात्मिक नियंत्रण करतो, किंवा चिकट सापळे आहेत, चिकट सापळे जर आपण लावले तर कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना या किडींचा नायनाट करता येऊ शकतो। अशा पद्धतीने आपण एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करणं रोपवाटिकेमध्ये गरजेचं आहे।

0: की ज्यावेळी रोग आणि कीटकनाशकांचाही वापर करून एखादी कीड किंवा रोग कमी येत नाही, तर त्या दृष्टीतून आपण एखाद्या रासायनिक द्रव्यांचा वापर करतो किंवा एखाद्या रोपवाटिकेमध्ये आपण पाहतो की विशिष्ट घटकांची अन्नद्रव्यांची कमतरता भासते, त्यावेळी आपल्याला बाहेरून काही अन्नद्रव्यांची त्यांना वाढ करून देणं अपेक्षित असतं, तर अशा वेळी जी काही आपण संजीवक वापरतो तर ही कशा पद्धतीने वापरली गेली पाहिजेत आणि रोपवाटिकेसाठी त्याचा फायदा होतो का?
1: संजीवकाचा मुख्यतः वापर सुरुवातीपासून जेव्हा आपण बियाणं लावतो, बियाण्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण संजीवकाचा वापर करतो, जसं जिब्रेलिक ॲसिड की युएनएनए नावाचे काही संजीवक आहेत, याचा वापर आपण बियाणा बीज प्रक्रिया केल्यामुळं त्यामध्ये बियाणं लवकर उगवून येतं, एकसारखे उगवण क्षमता वाढते, एकत्रित बियाण्यांची जी उगवल्यानंतरची वाढ आहे ती चांगली होते, त्यानंतर काही झाडांना आपण फांद्यांना मुळे फुटण्यासाठी आपण इंडोलब्युटेलिक ॲसिड किंवा IBA या संजीवकाचा वापर करतो, ज्यामुळं झाडांना किंवा फांद्या असतील तर त्याला मुळं मोठ्या प्रमाणात फुटतात, तर अशा प्रकारे किंवा पिकांची वाढ जलद गतीने होण्यासाठी आपणही काही संजीवकांचा वापर करतो, तो पिकांच्या किंवा रोपवाटिकेमधील रोपांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे.
0: आपण ज्यावेळी अशी रोपवाटिका तयार करतो त्यावेळी बऱ्याचदा आपल्याला त्याचं विक्री व्यवस्थापन करणं किंवा केलेल्या रोपांचं जे काही देवाणघेवाण आहे ते योग्य पद्धतीने करणं अपेक्षित असतं, तरच त्यातून आपल्याला पैसे मिळू शकतात. तर हे देवाणघेवाण किंबहुना ज्या काही या व्यवसायामधल्या बाकीच्या ज्या काही संधी आहेत याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: रोपवाटिके व्यवसायामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड रोपवाटिकेच्या संधी आहेत, कारण वाढतं शहरीकरण आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी नवीन आता शहरीकरण जसं जसं वाढत आहे तसं तसं झाडांची मागणी वाढत आहे, शोभेचे झाडं मोठ्या प्रमाणात लावले जात आहेत किंवा आपले कार्यालय असतील शाळा महाविद्यालय किंवा इतर शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड आता दिवसेंदिवस वाढत आहे, त्याच पद्धतीने फळझाडांची आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की महाराष्ट्राला फळझाडांची तबका असं म्हणतात, कारण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या फळझाडांची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते, तर फळझाडांच्या रोपांना प्रचंड मागणी आहे. त्याचबरोबर भाजीपाला उत्पादनामध्ये आपल्या महाराष्ट्र अग्रेसर आहे, विविध भाजीपाल्यांची लागवड आपल्या वर्षभर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये होते, तर त्या भाजीपाल्यांच्या रोपांची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. आता शेतकरी पूर्वी स्वतः घरी रोपं तयार केली जात होती, परंतु आता प्रत्येक शेतकरी जो आहे तो खाजगी रोपवाटिकेमधून हे भाजीपाल्याचे रोपं विकत घेऊन आपल्या शेतामध्ये लागवड करताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, तर अशा पद्धतीच्या भरपूर अशा संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे तरुणांनी नोकरीकडे न वळता आपल्या घरच्या घरी किंवा गावाकडे असन त्या जागेवरती आपण छोट्याशा जागेमध्ये जास्तीत जास्त आपला स्वतःचा व्यवसाय उभारावून रोपवाटिके व्यवसायामधून भरघोस असा नफा मिळवू शकता.
0: सर, आपण ज्यावेळी रोपवाटिकेचा विचार करतो त्यावेळी रोपवाटिकेमध्ये मुख्य काम असतं ते म्हणजे कलमांची बांधणी करणं, तर हे बांधणी करत असताना आपण कोणकोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि कलमांची बांधणी कशा पद्धतीने केली जाते?
1: कलमांचे विविध प्रकार पाहतात, त्यामध्ये पहिला प्रकार येतो कटिंग, यामध्ये विविध प्रकारच्या फांद्यांचा किंवा पानांच्या तुकड्यांचा वापर केला जातो आणि त्यापासून रोपांची निर्मिती केली जाते. तर फांदीचा वापर करून जसं की अंजीर डाळिंब इत्यादी फळझाडांची आपण रोपे तयार करू शकतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे बडिंग, ज्यामध्ये झाडांच्या डोळ्यांचा वापर करून आपण हे तयार करतो. यामध्ये विविध प्रकारचे बडिंगच्या पद्धती आहेत, त्यामध्ये टी बडिंग, आय बडिंग, पॅच बडिंग या इत्यादी प्रकारांमध्ये केला जातो. एका मातृवृक्षावरती दुसऱ्या जाकाडीचा आपण त्या ठिकाणी डोळा आणून बसवतो आणि कलम तयार करतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे ग्राफ्टिंग, यामध्ये बेट कलम, यामध्ये दोन प्रकारचे एक असतात की आपण त्यासाठी वापरणार जाणारी जे महत्त्वाचा जो आहे तो मातृवृक्ष आणि त्या मातृवृक्षाची वापरलेली काडी हे करून आपण या कलम करण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यामध्ये बेट कलम आहे, छाट कलम आहे, जोड कलम आहे, इत्यादी कलमांचा त्यामध्ये समावेश होतो.
0: बऱ्याचदा आपण बघतो की आता नवीन एक जे उपक्रम शेतीमध्ये येत आहे तो म्हणजे टिश्यू कल्चरचा, तर या टिश्यू कल्चर रोपवाटिकेमध्ये रोपं तयार करत असताना ती कशा पद्धतीने तयार केली जातात?
1: महत्त्वाचं टिश्यू कल्चर या रोपवाटिकेमध्ये जे रोपं तयार करतात ते एकसारख्या वाढीचे असतात, त्यानंतर रोगमुक्त रोप असतात, त्यावरती कुठल्याही प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होत नाही आणि कमीत कमी जागेमध्ये आपण जास्त संख्येमध्ये आपण रोपांची निर्मिती करतो. त्यामध्ये आता मुख्यतः मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये केळी किंवा स्ट्रॉबेरी या फळझाडांची रोपं मोठ्या प्रमाणात टिश्यू कल्चरपासून, डाळिंबाचे पण काही प्रमाणामध्ये आता शेतकरी टिश्यू कल्चरच्या रोपांकडे वळलेले आहेत. त्याचप्रमाणे बांबू, साग इत्यादी काही जंगली वनस्पती तसेच काही औषधी वनस्पती काही शोभेच्या झाडांचे या टिश्यू कल्चर प्रयोगशाळेमध्ये रोपांची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये सध्या होत आहे. वाढती मागणी लक्षात घेता कमीत कमी जागेमध्ये छोट्याशा कॅश पेशीपासून अनेक असे रोपं या ठिकाणी तयार करतात.

0: बरेच शेतकरी आपण पाहतो की रोपवाटिका तयार करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेमध्ये ते रोपं लावत असतात, तर हे ट्रेमधील केलेली लागवड जी आहे ती यशस्वी ठरते का?
1: सध्या मोठ्या प्रमाणात आता जी पद्धत आहे प्लॅस्टिकच्या प्रो ट्रेमध्ये रोपं निर्मिती केली जाते, त्यामध्ये आपण मुख्यतः माध्यम म्हणून जे वापरतो त्यामध्ये कोकोपीट म्हणजे नारळाचा जो चुरा असतो घसा असतो तो वापरतात. तो निर्जंतुकीकरण केल्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कीड व रोग येण्याची शक्यता नसते, तसेच त्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते, त्यामुळं कुठल्याही मूळ कूज किंवा इतर रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. तर रोपं जे असतात एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी शेतामध्ये नेण्यासाठी स्थलांतर करण्यासाठी अतिशय वजन कमी असल्यामुळं स्थलांतर करण्यासाठी काही अडचणी येत नाहीत. शेतकरी सहजासहजी रोपवाटिकेमधून आपल्या शेतामध्ये ते रोपं ट्रेच्या माध्यमातून नेऊ शकतात आणि त्यामध्ये माध्यम कोकोपीट वापरल्यामुळं हे लवकर मातीपेक्षा 5 ते 7 दिवस यामध्ये रोपं लवकर तयार होतात. तर असे हे रोपवाटिकेमध्ये जनरली भाजीपाला रोपं मोठ्या प्रमाणात प्रो ट्रेमध्ये तयार करतात.
0: ज्या रोपवाटिका आहेत यांच्या भोवती शक्यतो त्या हरितगृहामध्ये घेतल्या जातात, मग हे हरितगृहामध्ये या रोपवाटिका घेण्याचं कारण काय आणि एकंदरीत त्याचा फायदा आपल्या शेतकरी बंधूंना कसा होतो?
1: रोपवाटिकेसाठी पॉली हाऊस किंवा शेड नेट हाऊस किंवा इन्सेक्ट प्रूफ नेट इत्यादी हरितगृहांचा वापर केला जातो. पॉली हाऊसमुळं आपण पावसापासून किंवा हवेपासून संरक्षण करू शकतो. शेड नेट गृहामध्ये आपण सूर्यप्रकाशापासून पिकांचं किंवा रोपांचं संरक्षण करतो. यामध्ये विविध प्रकाराच्या किंवा विविध रंगामध्ये आज आपण रोपवाटिकेमध्ये वापरल्या जाणाऱ्या कवरिंग मटेरियलचा बघतो, त्यामध्ये हिरव्या कलरच्या काळ्या कलरच्या पांढऱ्या कलरच्या विविध जाळ्यांचा वापर केला जातो. त्यामध्ये 50% या प्रकारचे रोपवाटिकेमध्ये हरितगृहामध्ये शेड नेट वापरली जाते.
0: वेलवर्गीय भाजीपाला लागवड ही कशा पद्धतीने केली जाते आणि एकंदरीतच त्याचं लागवड करत असताना आपल्या शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे या संदर्भात आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊयात. शिरूरकर सर, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. मला सांगा की आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या वेलवर्गीय भाजीपाल्यांचा समावेश आपल्याकडे केला जातो, शेतकरी बांधवांनी याचं जर नियोजन करायचं झालं तर ते कशा पद्धतीने करावं?
1: नमस्कार शेतकरी बांधवांनो, वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये काकडी, दुधी भोपळा, कारले, दोडका, घोसाळा, टरबूज, खरबूज, बहुवार्षिक तोंडली असं इत्यादी सर्व पिकांचा वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये समावेश होतो.
0: मला आता असं सांगा की ज्यावेळी आपण वेलवर्गीय भाजीपाला म्हणतो तर बाकीच्या पिकांसाठी जशीच आपण जमिनीची निवड करतो विशिष्ट प्रकारची जमीन ही प्रत्येक पिकासाठी आवश्यक असते, तसं या वेलवर्गीय भाजीपाल्यासाठी कोणत्या प्रकारच्या जमिनीची आवश्यकता आहे?
1: वेलवर्गीय भाजीपाला पिकासाठी मुख्यतः काळी मध्यम प्रकारची जमीन, पाण्याचा उत्तम मिसरा होणारी जमीन, ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे अशी जमीन आपण वेलवर्गीय भाजीपाला पिकासाठी निवडू शकतो. हे सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये येणारे पीक आहे, परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी नदीकामय वालुकामय जर मृदा असेल तर यामध्ये पीक लवकर व चांगले उत्पादन आपल्याला भेटते.
0: म्हणजे एकंदरीतच जमिनीचं खऱ्या अर्थाने मोल आपल्याला यामध्ये दिसून येतं की जमीन जर चांगली असेल तर भाजीपाला पिकं जी आहेत वेलवर्गीय ते आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतील. मला आता असं सांगा की आपण वेलवर्गीय भाजीपाल्यांच्या बाबतीत खत मात्रा देताना किंबहुना खतांचं नियोजन करताना ते कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि एकंदरीत जी काही खतं आहेत ती कशा पद्धतीने दिली गेली पाहिजेत?
1: वेलवर्गीय भाजीपाला पिकासाठी मुख्यतः सेंद्रिय खते, यामध्ये शेणखत किंवा कंपोस्ट खत, हेक्टरी 15 ते 20 टन चांगले कुजलेलं शेणखत आपण जमीन तयार करताना असताना देतो. रासायनिक खतांमध्ये नत्रस, पुरत, पालाश इत्यादी खतांचा आपण वापर करतो. वेलवर्गीय भाजीपाला पिकासाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्पुरत आणि 50 किलो पालाश उपयुक्त आहे. यामधील संपूर्ण नत्र व अर्ध स्पुरत व पालाश आपण जे आहे ते पीक लागवडीच्या वेळी देतो. उरलेलं अर्ध नत्र जे आहे ते पीक लावल्यानंतर 1 महिन्याने आपण उभ्या पिकाला देतो.
0: म्हणजे एकंदरीतच काही दिवसांच्या अंतराने ही खतं देणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने शेतकरी बांधवांनी नियोजन करावं. बियाण्यांचं जे प्रमाण आहे हे भाजीपाला पिकांच्या बाबतीत किती निर्धारित केलं गेलेलं आहे आणि हे बियाणं कोणत्या पद्धतीने आपण वापरणं अपेक्षित आहे?
1: वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये मुख्यतः जे बियाणं असतात ते आपण या पिकामध्ये जे किती अंतर ठेवतो त्यावर अवलंबून असतं. काकडी या पिकामध्ये साधारणपणे 1 ते 1.5 किलो प्रति हेक्टरी बियाणं लागतं. दुधी भोपळा या पिकासाठी 2 ते 2.5 किलो आहे. टरबूज या पिकासाठी 2.5 ते 3 किलो. खरबूज या पिकासाठी 1.5 ते 2 किलो. दोडका या पिकासाठी 3 ते 4 किलो इत्यादी बियाणं प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये बियाणे आपल्याला लागते.
0: बऱ्याच आपण बघतो की ज्यावेळी आपण अशा प्रकारची पिकं घेतो त्यावेळी कधी ना कधी आपल्याला त्यामध्ये अंतर्मशागतही करावी लागते. आलेली तणं जी काही असतील, धसकटं असतील, ती आपल्याला काढावी लागतात. तर अशा पद्धतीची अंतर्मशागत करताना आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे?

0: दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने आपल्याला नियमित खुरपणी करणं गरजेचं आहे. तणांचा प्रादुर्भाव बघू आपण वेळोवेळी नियमित खुरपणी करून पीक आपण स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. लागवडीनंतर आपण एक महिन्यांनी वर खतांच्या उरलेल्या ज्या मात्रा आहेत त्या आपण पिकांना देतो, पिकांना मातीची भर देतो किंवा पिकांना आपण काठीचा आधार देणं गरजेचं असतं. वेलवरील पिकांमध्ये आपण काठीच्या साह्यानं वेल वरती चढवतो, त्याला दोरे बांधून आपण तारीच्या साह्यानं किंवा काठीच्या साह्यानं ते वेलवरील पिकांची वाढ होत असते.
1: म्हणजे एकंदरीतच मंडप पद्धतीने आपण जर अशा पद्धतीच्या वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड केली तर ती आपल्याला जास्त फायदेशीर ठरू शकते. मला आता असं सांगा की ज्यावेळी आपण एखाद्या जमिनीची निवड करतो वेलवर्गीय भाजीपाला लागवडीसाठी तर ते कशा पद्धतीने तयार करणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांनी?
0: जमीन खोल नांगरून कोळवाच्या दोन ओव्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. त्यानंतर त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत टाकून जमीन तयार करावी. गरजेनुसार सऱ्यावरंबा किंवा रुंद वाप्यात आपण या पिकाची लागवड करावी. जमीन जर भुसभुशीत असेल तर पिकांची वाढ चांगली होते व आपल्याला पीक लवकर काढण्यास येते.
1: बऱ्याचदा आपण पाहतो की ज्यावेळी इतर पिकं ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी दोन रोपातील अंतर किंवा दोन झाडातील अंतर हे आपण निश्चित केलेलं असतं, तसं या वेलवर्गीय भाजीपाल्याच्या संदर्भात काही निश्चित केलेलं आहे का?
0: वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये मुख्यतः काकडी या पिकामध्ये दोन ओळीमधील अंतर 1 मीटर व दोन रोपामधील अंतर 1/2 मीटर या प्रमाणात असते. त्याचप्रमाणे दुधी भोपळ्यासाठी 3 मीटर दोन ओळीमधील अंतर व दोन रोपामधील अंतर 1 मीटर असते. यामध्ये प्रामुख्याने मंडप ही पद्धत या वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये मुख्यतः वापरली जाते. कारलं, दोडका, भोपळा, घोसाळा या जर आपण मंडप पद्धतीचा वापर केला तर आपल्याला भरघोस उत्पादन भेटतं व कीड रोगाचाही प्रादुर्भाव कमी होतो.
1: ज्यावेळी आपण अशा पद्धतीचे वेलवर्गीय रोपं लावतो त्यावेळी कोणतंही बियाणं जर सकस असेल तर त्यापासून आपल्याला चांगलं रोप मिळतं, तर बियाण्यांची निवड करताना आपण कोणत्या पद्धतीची काळजी घेणं अपेक्षित आहे?
0: बियाण्यांची निवड करत असताना आपण अधिक उत्पादन देणाऱ्या, कमी कालावधीच्या व कीड व रोगास कमी बळी पडणाऱ्या जातींची आपण निवड करणं गरजेचं आहे. शुद्ध बिजापुटे, फळे, रसाळ, गोमटी जर आपण बियाणं जर चांगलं शुद्ध असेल, सशक्त असेल तर आपण त्यापासून येणारे रोपही शक्यतो आपण स्थानिक वाणचा वापर करावा किंवा स्थानिक जाती ज्या आहेत त्याचा आपण वापर करून आपण किंवा खाजगी कंपन्यांचेही आता संकरित वाण आपल्याला मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये उपलब्ध आहेत, तर त्या संकरित वाणांचा वापर करूनही आपण कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन आपण अधिक नफा कमावू शकतो.
1: मला आता असं सांगा की आपल्याकडे प्रामुख्याने 3 हंगाम आहेत, खरीप, रब्बी आणि उन्हाळी, तर अशा तिन्ही हंगामामध्ये वेलवर्गीय भाजीपाल्यांची लागवड आपल्याला करता येते का? आणि जर करता येत असेल तर पिकांचा कालावधी कशा पद्धतीने आपण निर्धारित करणं अपेक्षित आहे?
0: वेलवर्गीय भाजीपाला हा मुख्यतः उन्हाळी हंगामातील हे भाजीपाला पिके जास्त प्रमाणात लावले जातात, परंतु काही वेलवर्गीय पिके आपण खरीप हंगामामध्ये पावसाळ्यामध्ये पण घेऊ शकतो किंवा जर थंडीचं प्रमाण जर कमी असेल आणि धुक्याचं प्रमाण जर जास्त प्रमाणामध्ये नसेल तर आपण रब्बी हंगामामध्ये काही वेलवर्गीय भाजीपाला लावू शकतो. त्याचप्रमाणे तोंडली नावाचं जे बहुवार्षिक भाजीपाला आहे तर ते आपण त्याचं वर्षभर आपण त्यामधून आपल्याला उत्पादन घेऊ शकतो. कालावधी जर बघितला आपण साधारणपणे जे काही काकडी, दोडका, घोसाळा, कारलं हे पीक आहेत 2-3 महिने कालावधीची पीक आहेत. दुधी भोपळ्यासारखं पीक आहे की ज्याला 4-5 महिन्यापर्यंत आपल्याला त्यापासून उत्पादन भेटतं. तोंडलीसारखं जे बहुवार्षिक व्हेजिटेबल आहे आपण एकदा लावल्यानंतर त्यापासून 3-4 वर्ष सतत आपण उत्पादन घेऊ शकतो. पडवळ आहे ज्याला 4-5 महिन्याचा कालावधी आहे. असे विविध प्रकारचे आपण पिकांचा कालावधी त्या पिकानुसार जातीनुसार ठरतो.
1: बऱ्याच आपण बघतो की वेलवर्गीय भाजीपाला किंवा अशा प्रकारचे ज्यावेळी आपण पिकं घेतो तर ही पिकं हमखास कोणत्या ना कोणत्या रोगराईला बळी पडतात, परिणामी आपल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असते, तर अशा परिस्थितीमध्ये आपण या रोग आणि किडींचा सामना कशा पद्धतीने करणं अपेक्षित आहे?
0: वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये मुख्यतः मावा, फुलकिडे, पांढरी माशी, फळमाशी, नागाळी इत्यादी किडींचा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होताना आपल्याला दिसून येतो. यासाठी आपण प्रामुख्याने कीड रोगास बळी न पडणारे वाण आपण शक्यतो प्रतिकारक वाण आपण वापरले पाहिजेत. त्यामध्ये आपण पीक येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक काही उपाय केले पाहिजेत जेणेकरून आपण त्या ठिकाणी किडींचा नायनाट करू शकतो, पीक आपलं जोमदार येऊ शकतो. त्यामध्ये एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब आपण करतो. सुरुवातीला काही आपण जर किडी आढळून आल्या तर कमी प्रमाणामध्ये त्यावरती आपण विविध ज्या काही रासायनिक कीटकनाशकांकडे न वळता आपण ज्या काही आपण जैविक कीटकनाशक आहे त्याचा आपण वापर करून आपण त्याचा किडीचा नियंत्रण करू शकतो. चिकट सापळे वापरू शकतो. फळमाशीसाठी मुख्यतः जो आपण ट्रॅप लावला होता फेरोमॅन ट्रॅप, तर फेरोमॅन ट्रॅप जर आपण मिथेन योजनल ट्रॅप जे आहेत तर ते आपण जर त्या ठिकाणी पिकामध्ये जर लावलं तर आपण फळ

0: माशीचाही प्रादुर्भाव कमी करू शकतो, अशा पद्धतीचं आपण एकात्मिक कीड व रोग नियंत्रण करू शकतो.
1: अशा प्रकारची रोपवाटिका तयार केल्यानंतर शेतकऱ्यांपुढं महत्त्वाचा प्रश्न असतो, तो म्हणजे हे पिकं तयार झाल्यानंतर काढणीचा आणि काढणीनंतर त्याचं व्यवस्थापन करण्याचा. तर एकंदरीत आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल की अशा पद्धतीची जी काही वेलवर्गीय भाजीपाला पिकं आहेत ती काढल्यानंतर शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे आणि एकंदरीत बाजारपेठेचा विचार करता त्यांनी बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून या पिकांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे काढणीनंतरचं?
0: वेलवर्गीय भाजीपाल्याची काढणी शक्यतो सकाळी आपण लवकर करावी किंवा सायंकाळी उशिरा आपण केली तर त्याचा जो कालावधी असतो तो काढणीनंतरचा कालावधी जास्त टिकवून क्षमता वाढते. काढणी केल्यानंतर आपण त्यामध्ये प्रतवारी करणं महत्त्वाचं आहे. प्रतवारी केल्यानंतर आपण जनरली आपण काढणी करत असताना आपण योग्य वेळी काढणी करणं गरजेचं आहे. आपण जास्त कोवळा काढला नाही पाहिजे किंवा जास्त परिपक्व झालेला पण भाजीपाला काढला नाही पाहिजे. योग्य वेळी जर काढणी केली त्याची जर बाजारामध्ये मागणी पण प्रचंड असते, जर आपण थोडंसं एक दोन दिवस जरी आपल्याला काढण्यास उशीर झाला तर ते जास्त पक्व होतं आणि ते फळ खाण्यायोग्य किंवा विक्री योग्य राहत नाही. त्यामुळे काढणी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. काढल्यानंतर आपण प्रतवारी करून बाजारामध्ये पाठवत असताना आपण व्यवस्थित पाठवले पाहिजेत. त्यानंतर आपण विक्री करत असताना आपण पाहतो की त्याची हाताळणी करतो, मार्केटमध्ये नेआण करत असताना आपण त्याची व्यवस्थित हाताळणी करावी, कारण भाजीपाला किंवा वेलवर्गीय भाजीपाला नाशवंत आहे. त्यामध्ये काही जे पिकं आहेत उदाहरणार्थ टरबूज किंवा खरबूज कलिंगड हे पिकं जास्त दिवस काढल्यानंतर राहू शकतात 10 ते 15 दिवस. पण इतर जे भाजीपाला पिकं आहेत त्यामध्ये दोडका, कारलं, भोपळा, घोसाळा, दोडका हे 2 ते 3 दिवसात खराब होणारे नाशवंत असे आहेत. त्यामुळे त्याची काढणी, उत्पादन आणि विक्री याचा आपण समन्वय ठेवून आपण लवकरात लवकर त्याची विपणन व्यवस्था आपण व्यवस्थित सुरळीत केली पाहिजे.
1: म्हणजे एकंदरीतच आपण वेलवर्गीय भाजीपाला ज्यावेळी लावतो त्यावेळी या सगळ्या गोष्टींचा प्रामुख्याने आपल्या शेतकरी बंधूंनी विचार केला पाहिजे आणि हा विचार करून त्यानुसार जर त्यांनी वेलवर्गीय भाजीपाल्याचं लागवडीचं नियोजन केलं तर त्यामध्ये ते नक्कीच यशस्वी होतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. शिवरकर साहेब, तुम्ही इथं आलात आणि एकंदरीतच ही जी काही वेलवर्गीय भाजीपाला लागवड आहे या संदर्भात आमच्या शेतकरी बांधवांना माहिती दिलीत, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद शेतकरी बांधवांनो, धन्यवाद आकाशवाणी केंद्र सांगली.
2: रोपवाटिका आणि वेलवर्गीय भाजीपाला व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक डॉक्टर गोविंद शिरूरकर यांच्याशी महेश इनामदार यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

बालाहतर मंडळी, या छानशा गाण्याबरोबरच कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते मुक्सित मुजावर आणि मला पूर्वा ताईला आता निरोप द्या. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, रात्रीचे 8 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत एक गाणे ताजेतवाने.

अरुण दाते यांच्या स्वरात, ज्योती बलिंगे यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं यशवंत देव यांचं. एक गाणे ताजे तवानी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी. प्रधानमंत्री अर्थमंत्री वनमंत्र्यांशी चर्चा. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 14 भाविकांचा मृत्यू. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राम माधव, स्मृती इराणी, भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल यांच्यावर विविध जबाबदाऱ्या. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत आज गाठीभेटी घेतल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी राज्यातली विविध विकास कामं, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबद्दल सविस्तर चर्चा केली. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसंच उत्तन विरार कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.
1: दिल्ली नागपूर कॉरिडॉर आहे त्याच्यावर एक औद्योगिक वसाहत तयार करण्या संदर्भात केंद्राने सांगितलं होतं, तर सावनेरला त्याकरता 6000 एकर जागा आपण जी आहे ती अक्वायर करतोय.
0: मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली. उत्तन विरार सी लिंक मार्गासाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती या बैठकीत केल्याचं फडणवीस यांनी भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं. सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी राजकामार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं सादर केला आहे. जायकासोबत आणखी एखाद्या बहुपक्षीय वित्तीय संस्थेला सहभागी करून संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारता येईल का असा पर्याय अर्थमंत्र्यांनी सुचवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबतच्या भेटीत विविध पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेण्यात आला. या मंजुरींमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीनं निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. देशातला बेरोजगारीचा दर जुलै महिन्यात 5.1% इतका होता. जूनमध्ये हा दर 5.5% होता अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं दिली आहे. ग्रामीण भागात हा दर 4.5% तर शहरी भागात 7.5% आहे. महिलांमध्ये हे प्रमाण सुमारे 5.5% आणि पुरुषांमध्ये 5% इतकं आहे. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिर मार्गावर आज झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला तर 10 जास्त भाविक जखमी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं इथल्या तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला उतरले होते. देशभरातल्या दिव्यांग व्यक्तींनाही आस्वाद घेता येईल अशा रीतीनं चित्रपटांची निर्मिती करण्याचं आवाहन आज दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ तसंच चित्रपट निर्मात्यांना केलं. याबाबत जे काही करता येईल त्याबाबत येत्या 2 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं एका याचिकेची सुनावणी करताना दिले. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी विशेष तपास पथक

पथकानं चौकशी जलद पूर्ण करून तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. या प्रकरणातल्या तपासाच्या प्रगतीबाबतचा अहवाल बंद लखोटात सादर करावा असे निर्देशही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागशी आणि व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. हा अहवाल सर्वप्रथम आपण पाहू, त्यानंतर तो सर्व पक्षकारांना उपलब्ध करून द्यायचा किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येईल असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. तपासाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता आणण्यासाठी विविध याचिकाकर्त्यांनी केलेल्या सूचनांचा वस्तुनिष्ठपणे विचार करावा अशा सूचनाही यावेळी न्यायालयानं विशेष तपास पथकाला दिल्या. कर्नाटक राज्य सरकारनं कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशांचं पालन करावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. तामिळनाडूकरता 12,000 क्युसेक्स पाणी सोडण्याचे निर्देश प्राधिकरणानं कर्नाटकला दिले आहेत, मात्र त्याचं पालन झालं नसल्याचा आरोप तामिळनाडूनं दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 22 ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज सकाळपर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज BLOला मिळालेले नव्हते. राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या विविध आघाड्यांच्या नवीन अध्यक्षांचा समावेश आहे. विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी, माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय वसुंधरा राजे सिंधिया, राम माधव यांच्यासह 13 नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. BL संतोष संघटन सरचिटणीस म्हणून कायम आहेत. सहसंघटन सरचिटणीसपदी शिवप्रकाश आणि सौदान सिंह कार्यरत राहतील. स्मृती इराणी, विप्लम कुमार देव यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली आहे. अनिल बलुनी यांची मीडिया संयोजकपदी, दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया संयोजकपदी तर प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजकपदी निवड झाली आहे. विविध मोर्चांच्या अध्यक्षपदी युवा मोर्चा अध्यक्षपदी डॉ हेमांग जोशी तर महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी रूपकुमारी चौधरी यांना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत ग्वाल इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात आज तिसऱ्या दिवसाखेर भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली आहे. आज भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांच्या आघाडीचे 5 फलंदाज केवळ 90 धावात बाद झाले, मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि निरोशन डिक्वेल्ला यांनी डाव सावरला. त्यांनी 6व्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं 100 तर निरोशननं 80 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपला. त्यानंतर पाऊस सुरू झाल्यानं भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे. तिनं आज आयर्लंडच्या सोफिया नोबलचा 21-7, 21-11 असा सहज पराभव केला. महिला दुहेरीतही भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी दुसऱ्या फेरीत
प्रवेश केला आहे. या भारतीय जोडीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्स यांचा 21-9, 21-13 असा पराभव केला. त्याआधी पुरुष दुहेरीत एम आर अर्जुन आणि हरिहरन

0: हमसा करुणान या जोडीनं दुसऱ्या फेरीत धडक मारली. दुसऱ्या गेममध्ये ही जोडी 6-4 अशी आघाडीवर असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी आयर्लंडचे स्कॉट गिल्डिया आणि पॉल रेनॉल्ड्स यांना दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागला. अर्जुन आणि हमसा करुणान यांनी पहिला गेम 21-16 असा जिंकला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी. प्रधानमंत्री अर्थमंत्री वनमंत्र्यांशी चर्चा. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 14 भाविकांचा मृत्यू. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राम माधव, स्मृती इराणी, भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल यांच्यावर विविध जबाबदाऱ्या. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मदमलहरी 239 अंश अधिक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, आता आम्ही आकाशवाणीच्या OTT प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहोत. तेव्हा वेव्ज OTTसाठीही एव्ज OTT ॲपवरही आम्ही आहोत. तेव्हा विविधांगी कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र. प्रसारित करीत आहोत पॉप संगीत. सुरुवातीला ऐकूया सुनिधा चौहान यांच्या स्वरातील हे गीत.

0: मक्की महमूद यांनी गायलेलं पॉपगीत आत्ताच आपण ऐकलं.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
2: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 39.8
1: अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: FM बँडच्या 100.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
2: वर्तमान
1: आणि
2: भविष्यातही

पॉप संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया सुनिधी चौहान यांच्या स्वरातील हे पॉप गीत.

सुनिधी चौहान आणि सहकारी यांच्या स्वरातील या पॉप गीताबरोबरच पॉप संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8:45 होतात. आता सुरुवातीला समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आणि त्यानंतर 9 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित आवडत्या गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. आपकी पसंद या तुम्हा सर्वांच्या आवडीच्या कार्यक्रमात मी पूर्वा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. भरभरून तुम्ही पाठवलेल्या पत्रांमुळं आज आपण वेगवेगळ्या प्रकारची नवी जुनी अशी छान छान गाणी आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करूयात एका अशा छानशा गीतानी. मोहरा या चित्रपटातील हे गीत आहे अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे विजू शाह यांनी. आणि या गीताची आवड कळवली आहे नाते विश्वासाचे नाते आपुलकीचे या संघाचे डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हरसूल सावंगी औरंगाबादचे, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबादचे, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूरचे श्रोते, मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका आणि जिल्हा जालनाचे श्रोते. त्याचबरोबर या गीताची आवड करणारे आणखीनही काही श्रोते आहेत. जत जिल्हा सांगलीचे श्याम कुलकर्णी आणि राम कुलकर्णी, नसवाला चौक मलकापूरचे संजय पाटील, सौ उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चौहान, राजाराम गायकवाड, श्रेयस सुयोग, संस्कृती शिवज्ञ, शिवशंभो, शिया पिया, सोनम, प्रशांत राजपेंटर, आपकी पसंत रेडिओ श्रोता संघ तेरवाडचे श्रोते, अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरगणे कसबा बावडा कोल्हापूरचे श्रोते, सौ सुशीला विलास दावणे कागल, सुभाष मिंचे शिरडून, श्री श्रीनिवास कांबळे यड्राव, सचिन केल्लेदार भडगाव, शांतिकांत पाटील कुरुंदवाडचे श्रोते. त्याचबरोबर एस एस कुलकर्णी, एस डी कुलकर्णी, वर्षा कुलकर्णी मांजरी पुणे. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं मोहरा या चित्रपटातील अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरातील गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया. महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे, तालुका अर्धानगरी, जिल्हा सोलापूरचे श्रोते. सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, तालुका राधानगरीचे श्रोते. त्याचबरोबर संघमित्रा श्रोता संघ, वॉर्ड क्रमांक 1, पोफाळी, जिल्हा यवतमाळ येथील. जयराम सिंगणकर, दिशांतकुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार. गांधी चौक रोपड, पंजाबचे हरदेव मिका, बलविंदर बिरग, जयतेक बिरग आणि मिका बिरग. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं बेताब या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीतबद्ध केली आहे आरडी बर्मन यांनी, आणि हे गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी. अतिशय सुंदर अशी गाण्याची आवड आपल्याला कळवलेली आहे. ऐकूया बेताब या चित्रपटातील हे गीत.

आशा भोसले यांच्या स्वरात इजाजत या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गुलजार यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती आर डी बर्मन यांनी. आणि या गीताची आवड कळवणारे आपले श्रोते आहेत तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ, धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते, धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर लोले, समीक्षा, अथर्व, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजी, मुक्काम पोस्ट बा बोराळा धरण, तालुका मालेगाव येथील दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ, पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर येथील राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, शीतल राजेश गुंडेवाडी, तालुका अंबड, जिल्हा जालना, निजाम शेख, वरुण साबळे, नूपूर उद्धव साबळे हे श्रोते. त्याचबरोबर मैत्री श्रोता संघाचे सुरेश रामू साबळे, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, अनिता राहुल भांब्रिष्टे, नंदाताई भंडारे, अनिल कुंभार, चंद्रशेखर, विलास पाटील, शशिकांत कांबळे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं इजाजत या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील अतिशय मधुर सुंदर असं गीत आत्ताच आपण ऐकलं. आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

मोहम्मद रफी यांच्या स्वरात बरसात की एक रात या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. साहिर लुधियानवी यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती रोशन यांनी आणि या गीताची आवड करणारे श्रोते होते वसमत रोड परभणीहून रणजित कोरगावकर, कांचन कोरगावकर, सृष्टी कोरगावकर आणि समरजित कोरगावकर. सेनापती कापशी येथून ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण आणि दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन आणि जिल्हा बीड शहरचे रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात शोर या चित्रपटातील गीत. इंद्रजित सिंग तुलसी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि या गीताची आवड कळवली आहे कात्रजहून महेश हजारे, मितांशू हजारे, आदित्य हजारे, इचलकरंजीहून वसंतजी हजारे, प्रमोद हजारे आणि हजारे परिवार. त्याचबरोबर नंदकुमार अद्वंत, उर्मिला अद्वंत, निलेश अद्वंत, मयुरी अद्वंत, कल्पेश अद्वंत, संगीता अद्वंत, जिल्हा अहिल्यानगर बालम टाकळी येथील श्रोते आणि डोंगरगाव, जिल्हा राजनंदगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजबिये, राधिका गजबिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजबिये. ऐकूया यांच्या आवडीचं शोर या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरातील गीत.

बरायतर श्रोते हो या बरोबरच आपकी पसंत या कार्यक्रमात आता आम्ही इथंच थांबतो. छान छान अशी गीतांची आवड आम्हाला कळवत रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत

आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 10:30 झाले. आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. यामध्ये आज आपण ऐकणार आहात अरविंद गजेंद्र गडकर यांनी वाजवलेली बासरी. बासरीवर वाजवलेला राग हंसध्वनी ऐकूया. सात संगत आहे. तबला साथ आहे गणपतराव कोठेकर आणि तानपुरा साथ आहे अरुणा हेल्लेकर.

अरविंद गजेंद्र वडकर यांच्या बासरी वादनात राग हंसध्वनी आपण ऐकलात. याला साथ संगत अशी तबला साथ होती गणपतराव कोठेकर यांची आणि तानपुरा अरुणा हेरलेकर. ताल रूपक तीन ताल. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 11 वाजतात. आता सुरुवातीला हिंदीतून आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.